सुप्रभात श्रोते हो, सुप्रभात। FM बँड 101 मेगाहर्ट्झवर तसंच न्यूज ऑन AIR या मोबाईल ॲपवर आकाशवाणीच्या विविध भारती सेवेचं हे पुणे केंद्र आहे। आज गुरुवार, भारतीय सौर दिनांक 11 आषाढ शके 1948, 2 जुलै 2026। पहाटेचे 5:55 आणि 35 सेकंद झालेत। आमचे आजचे कार्यक्रम आता सुरू करीत आहोत। विविध भारतीच्या या प्रातःकालीन प्रसारण सभेत मी शैलेश परांजपे आपण सर्वांचं मनःपूर्वक स्वागत करतो।

उस्ताद बिस्मिल्ला खान आणि सहकाऱ्यांनी सनईवर वाजवलेली मियां की तोडी रागातली धून आपण ऐकलीत. हे आहे आकाशवाणी नेटवर्क आणि आपण ऐकत आहात पुणे विविध भारती 101 FM, पुण्यातलं पहिलं लोकप्रिय FM चॅनल. सकाळचे 6 वाजत आहेत. काही क्षणातच हिंदीतून बातम्या दिल्ली केंद्रावरून देण्यात येतील, आम्ही त्या सहक्षेपित करू. त्यानंतर 6:05 आमच्या राष्ट्रीय वाहिनीवरून सहक्षेपित करू कार्यक्रम वंदनवार. आता सुरुवातीला 6 हिंदीतून बातम्या आकाशवाणीच्या दिल्ली केंद्रावरून.

0: वंदनवार। यह कार्यक्रम आप सुन रहे थे विविध भारती राष्ट्रीय सेवा से। हे आहे आकाशवाणी नेटवर्क आणि आपण ऐकत आहात पुणे विविध भारती 101 FM, पुण्यातलं पहिलं लोकप्रिय FM चॅनल। सकाळचे 6:30 वाजत आहेत।
1: श्रोते हो, रोज सकाळी 7:15 जरूर ऐका कार्यक्रम क्रिसंट अमृत सरिता गीता। या कार्यक्रमाचे प्रायोजक क्रिसंट म्युच्युअल फंड डिस्ट्रीब्युटर्स प्रायव्हेट लिमिटेड, कन्वर्ट लाईफ इंटू सेलिब्रेशन।
2: या कार्यक्रमाचे सहप्रायोजक आहेत जितेंद्र घोडके सराफ, प्रेमात पडावे अशीच कलाकुसर।
1: या कार्यक्रमाचे सहप्रायोजक जोगळेकर IVF सेंटर शिरवळ, तंत्रज्ञान कौशल्य आणि आपुलकीचा त्रिवेणी संगम।
3: हर रोज सुबह 7 बजे सुनिए भूले बिसरे गीत। इस कार्यक्रम के प्रायोजक वीको वज्रदंती,
4: भारत का गम एक्सपर्ट।
5: रोज सकाळी 7:45 जरूर ऐका कार्यक्रम जोगळेकर IVF सेंटर शिरवळ, गंमत गाणी। या कार्यक्रमाचे प्रायोजक जोगळेकर IVF सेंटर शिरवळ, तंत्रज्ञान कौशल्य आणि आपुलकीचा त्रिवेणी संगम।
6: दररोज सकाळी 8 ते 8:30 या वेळेत जरूर ऐका लोकमान्य मल्टीपर्पज कोऑपरेटिव्ह सोसायटी लिमिटेड प्रस्तुत मराठी भक्ती संगीत। प्रायोजक लोकमान्य मल्टीपर्पज कोऑपरेटिव्ह सोसायटी लिमिटेड, आपले विश्वासू लोकमान्य।
7: आणि स्वामिनीचा मान्सून इश्या सेल सुरू झाला, 10 ते 50% डिस्काउंट। स्वामिनी साड्यांची महाराणी, कुंठे करोड, बिझीलँड बिल्डिंग, पुणे।
8: दररोज सकाळी 8:30 ते 9 या वेळेत जरूर ऐका कॉस्मॉस कोऑपरेटिव्ह बँक गदिमांजली। या कार्यक्रमाचे प्रायोजक कॉस्मॉस कोऑपरेटिव्ह बँक, जीवन करा समृद्ध।
1: दररोज सकाळी 9 ते 9:30 या वेळेत जरूर ऐका एस हॉस्पिटल लाखात अशी लेखणी। या कार्यक्रमाचे प्रायोजक एस हॉस्पिटल, किडनी तुमची काळजी आमची।
8: श्रोते हो, दररोज सकाळी 9:30 जरूर ऐका कार्यक्रम पुन्हा ऐकेर मर्मबंधातली ठेव ही। या कार्यक्रमाचे प्रायोजक आहेत पुन्हा ऐकेर, मिशन हेल्दी आईज।
6: रोज सकाळी 11 ते 12 या वेळेत ऐकायला विसरू नका चंदूकाका सराफ ज्वेल्स, मधुमालती। प्रायोजक चंदूकाका सराफ ज्वेल्स, 1827 पासून परंपरा तीच, रूप नवे।
8: श्रोते हो, दररोज संध्याकाळी 5:30 जरूर ऐका कार्यक्रम पुन्हा ऐकेर सहंज धारा। या कार्यक्रमाचे प्रायोजक आहेत पुन्हा ऐकेर, मिशन हेल्दी आईज।
9: श्रोते हो, रोज संध्याकाळी 7:15 जरूर ऐका कार्यक्रम आंबेकर लॉन्स अमृत सरिता गीता। या कार्यक्रमाचे प्रायोजक
10: आंबेकर लॉन्स, वडकी नाला, पुणे। मंगल कार्य तुमचे, जबाबदारी आमची।
6: या कार्यक्रमाचे सहप्रायोजक आहेत जितेंद्र घोडके सराफ, प्रेमात पडावे अशीच कलाकुसर।
9: या कार्यक्रमाचे सहप्रायोजक जोगळेकर IVF सेंटर शिरवळ, तंत्रज्ञान कौशल्य आणि आपुलकीचा त्रिवेणी संगम।
11: पुणे पीपल्स बँक प्रस्तुत गजर हरिनामाचा दररोज संध्याकाळी 7:30 ते 8:00

0: जरूर ऐका. प्रायोजक पुणे पीपल्स बँक, विश्वासाचा हात आणि मोलाची साथ.
1: हर रोज रात 10 बजे सुनिए छाया गीत. इस कार्यक्रम के प्रायोजक है वीको वज्रदंती, भारत का गम एक्सपर्ट.
2: आमच्या काही कार्यक्रमांविषयी.
3: मित्रांनो, यावेळच्या सखी संदेशचा विषय आहे मीच माझी राणी. काय ना, कधी कधी वाटत स्वतःला आनंद मिळेल अशा सगळ्या गोष्टी करायच्या. मग कधी पार्लर मध्ये जाऊन स्वतःचे लाड करून घ्यायचे, कधी मनसोक्त खरेदी करायची, फिरायला जायचं, आवडीचे पदार्थ खायचे, किंवा छान वाफाळलेला चहाचा कप हातात घेऊन मस्त पुस्तक वाचायचं, सुंदर संगीत ऐकायचं, अगदी राणी सारखं राहायचं. काय मग, तुम्ही काय करता स्वतःसाठी? आम्हाला जरूर सांगा. सखी संदेश या कार्यक्रमात मंगळवारी 7 तारखेला सकाळी 11 वाजता 2553-1705 आणि 2553-1706 या फोन नंबरवरून. विषय मीच माझी राणी.

0: श्रोते हो, छोटं कुटुंब सुखी कुटुंब ही संकल्पना आपण अनेक वर्षांपासून ऐकतोय, पण आजच्या बदलत्या सामाजिक आणि आर्थिक परिस्थितीमध्ये कुटुंब नियोजनाचा अर्थ आणि व्याप्ती अधिक वाढतीये. 11 जुलै जागतिक लोकसंख्या दिनानिमित्त लोकसंख्या स्थिरीकरण म्हणजे नेमकं काय, कुटुंब नियोजन मातेच्या आणि बालकांच्या आरोग्यासाठी किती महत्वाचं आहे, पुरुषांचा सहभाग, तरुणांसाठी प्रजनन आरोग्य शिक्षण या विषयासंदर्भात अधिक माहिती जाणून घेण्यासाठी सहभागी होऊया हॅलो डॉक्टर या कार्यक्रमाच्या ध्वनी मुद्रणात मंगळवार दिनांक 7 जुलै रोजी दुपारी 3:30 ते 4 या वेळेत. आपल्याशी संवाद साधणार आहेत पुण्यातील सुप्रसिद्ध स्त्री रोग तज्ज्ञ डॉक्टर चारुलता बापये. फोन नंबर आपले नेहमीचेच 02025317005 किंवा 6. लोकसंख्या स्थिरीकरणात कुटुंब नियोजनाची भूमिका याविषयी जाणून घ्यायला नक्की फोन करा आणि सहभागी व्हा आपल्या आवडीच्या कार्यक्रमात. हॅलो डॉक्टर.
1: हे आहे आकाशवाणी नेटवर्क आणि आपण ऐकत आहात पुणे विविध भारती 101 FM, पुण्यातलं पहिलं लोकप्रिय FM चॅनल. 6:35 झाली आहेत. आता सहक्षेपित करीत आहोत कार्यक्रम श्री रामचरित मानस गान.
2: लीजिए सुनिए श्री रामचरित मानस आज 237 कडी.

0: हे आहे आकाशवाणी नेटवर्क आणि आपण ऐकत आहात पुणे विविध भारती 101 FM, पुण्यातलं पहिलं लोकप्रिय FM चॅनल. सकाळचे 6:45 आणि 22 सेकंद झालेत. ऐकूया आमचा या पुढील कार्यक्रम.
1: श्रोते हो, क्रिसेंट अमृत सरिता गीता या कार्यक्रमाचे प्रायोजक आहेत क्रिसेंट म्युच्युअल फंड डिस्ट्रीब्युटर्स प्रायव्हेट लिमिटेड. कन्वर्ट लाईफ इन टू सेलिब्रेशन.
2: या कार्यक्रमाचे सहप्रायोजक आहेत जितेंद्र घुडके सराफ, प्रेमात पडावे अशीच कलाकुसर,
1: आणि सहप्रायोजक आहेत जोगळेकर IVF सेंटर शिरवळ, तंत्रज्ञान कौशल्य आणि आपुलकीचा त्रिवेणी संगम. भगवद्गीतेत श्रीकृष्ण सांगतात, योग हा कर्मसु कौशलम, कामातील कुशलता चिकाटी म्हणजे योग.
3: आर्थिक जीवनात ही कुशलता येते शिस्तबद्ध आणि सातत्यपूर्ण गुंतवणुकीतून.
1: योग्य गुंतवणुकीतून आर्थिक समृद्धी आणि गीतेतील शिकवणीतून मनशांती मिळवा.
3: क्रिसेंट म्युच्युअल फंड डिस्ट्रीब्युटर्स प्रायव्हेट लिमिटेड, आर्थिक समृद्धीचा मार्ग विश्वासाच्या साथीनं.
1: संपर्क 97-64-12-55-33,
3: 9764125533.
4: म्युच्युअल फंड गुंतवणूक ही बाजारातील जोखमीच्या अधीन आहे. गुंतवणूकदारांनी योजनेशी संबंधित सर्व कागदपत्रे काळजीपूर्वक वाचावीत.
5: कमी वजनाच्या अत्यंत लोकप्रिय देखण्या दागिन्यांसाठी खास दालन
1: जितेंद्र घोडके सराफ.
6: फोन नंबर आहे 8390212143 किंवा 9881211748.
1: जितेंद्र घोडके सराफ, बिझी लँड बिल्डिंग, कुमठेकर रोड, पुणे.
7: गर्भातल्या अंधारात कधी येईल चांदणं, कधी मिळेल मला आईपणाचं लेणं.
1: इवल्या इवल्या पावलांचं घरभर बागडणं, त्याचं हसणं रडणं बोबडं बोबडं बोलणं,
7: या दोन जीवांचं आता हे एकच मागणं, होऊ दे ना पूर्ण आमचं बाळाचं स्वप्न.
1: आई बाबा होणं हा एक अतिशय सुंदर अनुभव, तुम्हीही तो अनुभवू शकता. सौजन्य जोगळेकर IVF सेंटर शिरवळ. संपर्क 8661967672.

क्रिसेंट अमृत सरिता गीता या कार्यक्रमात सर्वांचं स्वागत. आजच्या भागात ऐकूया श्रीमद भगवद्गीतेच्या तिसऱ्या अध्यायातील 39वा श्लोक आणि त्याचं विवरण. विवरण लेखन केलं आहे डॉक्टर शैलजा कात्रे यांनी. श्लोक गायन केलं आहे मीना फणसाळकर यांनी. निवेदक आणि सादरकर्ते प्रसाद कुलकर्णी.

श्रीमद भगवत गीतेच्या तिसऱ्या अध्यायातला हा 39वा श्लोक. गीताईमध्ये हा श्लोक आचार्य विनोबा भावे यांच्या शब्दातून असा साकारतो. आचार्य सांगतात, कामरूप महाअग्नी नव्हे तृप्त कधीची जो, जाण त्याचा सदा वैरी, त्याने हे ज्ञान झाकिले. या श्लोकाचा सरळ अर्थ पाहू. श्रीकृष्ण म्हणतात, हे कुंती पुत्र अर्जुना, कधीही तृप्त न होणारा हा कामरूप अग्नी ज्ञानी माणसाचा कायमचा शत्रू आहे. त्यांनी मनुष्याचं ज्ञान झाकळून टाकलंय. केन प्रयुक्त हा मनुष्य हा पापम चरती, कशामुळे बर प्रेरित होऊन मनुष्य पापाचरण करत असतो. या अर्जुनांनी विचारलेल्या प्रश्नाला श्रीकृष्णांनी काम आणि क्रोध हे विकार पाप करण्यासाठी मनुष्याला भाग पाडतात असं उत्तर दिलं. आता या श्लोकात काम विकाराला श्रीकृष्णांनी नित्य वैरी हे विशेषण योजलेले आहे. काम हा नेहमी अनर्थ आणि अहित निर्माण करतो म्हणून त्याला नित्य वैरी म्हटलेलं आहे. खर तर तो सर्वच माणसांचा शत्रू, पण या श्लोकात ज्ञानी लोकांचा हा नित्य शत्रू असं का बरं म्हटलं असावं, हा प्रश्न साहजिकच आपल्या मनात येतो. याला एक उत्तर असं देता येईल, ज्ञानी माणूस कामविकाराला चांगलंच ओळखत असल्यामुळे त्याचा आपल्यात प्रवेश होऊ नये यासाठी ज्ञानी सतत जागरूक राहून या विकाराला नेहमीच दूर ठेवतो. त्याच्यासाठी हा कितीही सोज्वळ रूप घेऊन आला तरी तो शत्रूच असतो, म्हणून तो नित्य वैरी. पण अज्ञ माणसाचं मात्र असं नसतं. प्रथम अज्ञानी माणसाला हा काम आपला मित्र वाटतो, त्यामुळे तो या विकाराला आपलंसं करतो. पण पुढे त्याद्वारे अनर्थ होऊ लागल्यावर कामाचं खरं स्वरूप समजतं, पण तोपर्यंत खूप उशीर झालेला असतो. त्यामुळे अज्ञानी माणसाचा काम हा अनित्य शत्रू, म्हणजे काही काळ मित्र आणि काही काळ शत्रू असतो. या श्लोकात कामविकारासाठी अनल आणि दुष्पूर ही आणखीन दोन विशेषणं आलेली आहेत. ही विशेषण सुद्धा अर्थगर्भित म्हणजे खूप सूचक आहेत. संस्कृत भाषेत अलम हे अव्यय, बस आता पुरे, आणखीन काही नको या अर्थाचं सूचक आहे. म्हणजेच हा अलम शब्द तृप्ती या भावनेचा वाचक आहे. या विरुद्ध शब्द म्हणजेच अनअल, अनल जिथे तृप्ती नाही असा, अग्नी या अर्थी अनल शब्द रूढ आहे. कारण अग्नीमध्ये कितीही तूप इत्यादी इंधन घातलं तरी त्याची तृप्ती होत नाही. अग्नीच्या ज्वाळा वर उफाळून आणखीन इंधन मागतात. कारण या विकाराचंही असंच आहे, एका इच्छेची पूर्तता होते न होते तोच दुसरी इच्छा प्रबळ होते आणि माणूस त्या इच्छेसाठी पुन्हा जोराने धावतो. म्हणजेच अग्निप्रमाणेच कामही दुष्पूर, म्हणजे कोणत्याही प्रकारे पूर्ण न होणारा, पूर्ण होण्यास कठीण असाच आहे. हेच भगवान श्रीकृष्णांनी या विशेषणांमधून स्पष्ट केलेलं आहे. श्रीमद भागवतामध्ये ययाती राजाच्या कथेतही ययाती अनेक भोग भोगूनही तृप्त होत नाही तेव्हा पश्चात्तापदग्ध राजा ययाती म्हणतो, न जातु कामः कामानाम उपभोगेन शाम्यति हविषा कृष्ण वर्त्मेव भूय एवाभिवर्धते. विषयांच्या उपभोगानी काम कधीही शांत होत नाही. तुपाने अग्नी जसा वाढतो तसा काम भोगानी वाढतच राहतो. इथे काम शब्दाचा अर्थ विषयांची म्हणजे इंद्रिय सुखांची वासना, ज्याला पुढे 16व्या अध्यायात भगवान श्रीकृष्णांनी नरकाचं द्वार असं म्हटलेलं आहे. तो प्रापंचिक विषयभोगांची इच्छा वासना असणारा कामविकार या श्लोकात कामरूप या शब्दातून वर्णिले.

आहे. असं गीतेच्या तत्वविवेचनी या जयदयाल गोयंका यांच्या टीकेत त्यांनी स्पष्ट केलंय. इथे कामधर्म हा पुरुषार्थाला पूरक नसून धर्मपुरुषार्थ प्राप्तीला बाधा आणणारा कामविकारच गीतेला अभिप्रेत आहे. त्यामुळे याचा त्याग करावा असं भगवंतांनी गीतेत वारंवार सांगितलेलं आहे. याच तिसऱ्या अध्यायाच्या पुढच्या 40व्या श्लोकात भगवंतांनी या कामरूपी शत्रूची आश्रयस्थान निवासस्थान क्रमाने सांगितलेली आहेत. भगवान श्रीकृष्ण म्हणतात, इंद्रियाणी मनोबुद्धी अस्य अधिष्ठानम उच्यते. इंद्रिय मन आणि बुद्धी ही या कामविकाराची निवासस्थान आहेत. इथे हा क्रम लक्षात घेण्यासारखा आहे. कोणत्याही वासनांचा पगडा हा प्रथम इंद्रियांवर बसतो, कारण इंद्रिय ही नेहमी त्यांच्या विषयांकडे धाव घेणारी असतात. सर्व उपनिषदांनीही इंद्रियांच्या या विषयासक्ततेचं वर्णन वेगवेगळ्या प्रकारे केलेलं आहे, कारण इंद्रिय बाह्य विषयांकडे आकृष्ट होणारी अशीच विधा त्यांनी निर्माण केलेली आहे. या इंद्रियांची कवाड बाहेर उघडणारी आहेत, ती विधा त्यांनी तशीच घडवलेली आहेत. त्यामुळे इंद्रिय ही कामविकाराची पहिली निवासस्थान आहे. इंद्रिय कामक्रोध विकाराच्या अधीन झाली की हा विकार मनावर आपला अंमलबजावणी सुरू करतो. मनावर ताबा मिळवला की काम बुद्धीवर झडप घालतो. त्याद्वारे माणसाची विवेक शक्ती नष्ट करून भोगांमध्ये सुख आहे असं दाखवून मनुष्याला पापांकडे प्रवृत्त करतो. त्यामुळे मनुष्याचं अधःपतन होतं. म्हणूनच दुसऱ्या अध्यायात भगवान श्रीकृष्ण बुद्धिनाशात प्रणश्यती असं सांगतात. यामुळेच या श्लोकात नित्यवैरी कामानी ज्ञान आच्छादलं जातं, झाकोळलं जातं. जसं वारेनी गर्भ आणि धुरानी अग्नी झाकला जातो असं श्रीकृष्ण सांगतात. मौली ज्ञानेश्वर यासाठी चंदन आणि स्पर्श याचाही दाखला देतात. मौली म्हणतात, जैसी चंदनाची मुळी गिवसोनी धेपे व्याळी नातरी उल्बाची खोळी गर्भस्थासी. मौली पुढे सांगतात, तैसे ज्ञान तरी शुद्ध परी इही असे प्रवृद्ध म्हणून ते अगाध होऊनी ठेले. आधी याते जिणावे मग ते ज्ञान पावावे तव पराभव न संभवे रागद्वेषा. या उदाहरणांचा संदर्भ सांगत माऊली कामक्रोधा वाचून ज्ञान आम्ही पाहिलं नाही असं सांगतात. जसं कोंड्यानी झाकलेलं बीज उत्पन्न होतं तसं हे शुद्ध ज्ञान कामक्रोधांनी झाकलेलं असतं, त्यामुळे ते अगाध वाटतं. म्हणून अगोदर या कामक्रोधांना जिंकून मग ज्ञान मिळवावं. पण या विकारांना जिंकणं अतिशय कठीण आहे, कारण हे विकार म्हणजे अतृप्त अग्नीच. म्हणूनच यासाठी प्रयत्नांचं सातत्य आवश्यक आहे. तसंच चंचल मनाला आणि बाहेर धावणाऱ्या इंद्रियांना बुद्धीच्या विवेकाच्या सहाय्याने लगाम घालायला हवा. या विकारांना नित्य शत्रू मानूनच आचरण करणं अगत्याचं आहे. आजच्या संदर्भात हा श्लोक म्हणजे कायमच आपल्याला भुरळ पाडणारा आणि मती भ्रष्ट करणाऱ्या वासना इच्छा या दुर्गुणाबद्दल भगवंतांनी केलेला उपदेश आहे. ते आपल्याला जागृत करतात. वासना इच्छा यामुळे सुशिक्षित सुसंस्कारित माणूस सुद्धा बुद्धी भ्रष्ट झाल्यासारखा वागतो. साधं पण रोजचं उदाहरण घेऊया. आपण मोबाईलमध्ये एखादं रील पाहतो पण मन तिथेच थांबत नाही. अजून एक असं करत करत आपण तासन तास स्क्रीनवर बघत बसतो. ती भूक ते आकर्षण संपतच नाही. आणि मग लक्षात येतं की बुद्धीवर पडदा पडल्याप्रमाणे आपण काहीच कारण नसताना इतका वेळ वाया घालवला. तीच गोष्ट वस्तूंच्या आकर्षणाबाबत आहे. त्यापेक्षा चांगला मोबाईल, चांगली चारचाकी, चांगलं घर या इच्छा संपतच नाही. आहे त्यापेक्षा जास्त मिळावं ही इच्छा, ही वासना. ना श्रीमंत ना गरीब, ना हुशार ना अज्ञानी, कोणालाच चुकलेली नाही. भगवंत जागृत एवढ्यासाठीच करतात की आपण स्वतःवर संयम ठेवायचा प्रयत्न करायला हवा.

श्रोते हो, क्रिसेंट अमृत सरिता गीता या कार्यक्रम मालिकेच्या आजच्या भागात आपण श्रीमद भगवद्गीतेच्या तिसऱ्या अध्यायातील 39वा श्लोक आणि त्याचं विवरण ऐकलं. विवरण लेखन केलं होतं डॉक्टर शैलजा कात्रे यांनी. श्लोक गायन केलं होतं मीना फणसाळकर यांनी. निवेदक आणि सादरकर्ते प्रसाद कुलकर्णी. श्रोते हो, हा कार्यक्रम आपल्याला कसा वाटला ते आम्हाला जरूर कळवा. प्रसारण .pune@gmail.com या ईमेल ॲड्रेसवर, किंवा आपण आम्हाला पत्रही पाठवू शकता. केंद्र संचालक आकाशवाणी पुणे, शिवाजीनगर, पुणे 411005 या पत्त्यावर. पुन्हा भेटूया अमृत सरिता गीता या कार्यक्रम मालिकेच्या उद्याच्या भागात.

0: कमी वजनाच्या अत्यंत लोकप्रिय देखण्या दागिन्यांसाठी खास दालन
1: जितेंद्र घोडके सराफ.
2: फोन नंबर आहे 8390212143 किंवा 9881211748.
1: जितेंद्र घोडके सराफ, बिझी लँड बिल्डिंग, कुंठेकर रोड, पुणे. श्रोते हो, क्रिसेंट अमृत सरिता गीता या कार्यक्रमाचे प्रायोजक होते क्रिसेंट म्युच्युअल फंड डिस्ट्रीब्युटर्स प्रायव्हेट लिमिटेड. कन्वर्ट लाइफ इंटू सेलिब्रेशन.
3: या कार्यक्रमाचे सहप्रायोजक होते जितेंद्र घोडके सराफ, प्रेमात पडावे अशीच कलाकुसर.
1: आणि सहप्रायोजक होते जोगळेकर IVF सेंटर शिरवळ, तंत्रज्ञान, कौशल्य आणि आपुलकीचा त्रिवेणी संगम.

0: कोट्यवधी भारतवासियांच्या घराघरात पोचलेली, मनामनात रुजलेली
1: आकाशवाणी
0: सकारात्मक विचारांच्या लक्ष दिव्यांनी तुमचं आमचं जीवन उजळून टाकणारी
1: आकाशवाणी,
0: नादाचा श्वास आणि तेजाचा ध्यास घेऊन जगणारी आणि जगवणारी
1: आकाशवाणी
2: हे आहे आकाशवाणी नेटवर्क आणि आपण ऐकत आहात पुणे विविध भारती 101 FM. वेळ लक्षात घ्या, सकाळचे ठीक 7 वाजलेत.
3: उन्हाळा हिवाळा असो पावसाळा, जीएस चहा परिवाराचा जिव्हाळा.
2: आणि आता काही क्षणातच सहक्षेपी करत आहोत जुन्या आठवणी जाग्या करणारी अवीट गोडीची जुनी हिंदी गाणी, कार्यक्रम भूले बिसरे गीत.
4: इस कार्यक्रम के प्रायोजक है वीको वज्रदंती, भारत का गम एक्सपर्ट.

0: देवदास फिल्म का ये गीत लता मंगेशकर की आवाज में आप सुन रहे थे। साहिल लुधियानवी के बोल, सचिन देव बर्मन का संगीत।
1: भूले बिसरे गीत, इस कार्यक्रम के बाकी गाने आप सुन पाएंगे सुबह 7:20 से।
2: दूर दूर सर्व दूर रानावनात रसिक श्रोत्यांच्या काना मनात
3: आकाशवाणी
2: ज्ञान माहितीचा खजिना आणि सुमधुर गाणे
3: ऐकत रहा आकाशवाणी, ऐकत रहा आकाशवाणी।
1: हे आहे आकाशवाणी नेटवर्क आणि आपण ऐकत आहात पुणे विविध भारती 101 FM। 7:10 होत आहेत। काही क्षणातच प्रादेशिक बातम्या आकाशवाणीच्या पुणे अ वाहिनीवरून प्रसारित होतील। आम्ही त्या सहक्षेपित करू काही क्षणातच।

आकाशवाणी पुणे, दीपा भंडारे प्रादेशिक बातम्या देत आहे. ठळक बातम्या. विकसित भारत जी रामजी कायदा देशभर लागू. महिला शेतकरी आणि शेतमजुरांना शेतकरी दाखला देणारं महिला सक्षमीकरण विधेयक विधानसभेत सादर. माजी मुख्यमंत्री वसंतराव नाईक यांची जयंती कृषी दिन म्हणून साजरी. मुंबईत कृषी पुरस्कारांचं वितरण. वस्तू आणि सेवा कराचं सर्वाधिक संकलन महाराष्ट्राकडून. मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांची माहिती. आणि राज्याच्या बहुतांश भागात पावसाची हजेरी. आजही कोकणासह काही भागात मुसळधार पावसाचा अंदाज. सविस्तर बातम्या. विकसित भारत रोजगार आणि उपजीविका हमी अभियान ग्रामीण अर्थात विकसित भारत जी रामजी कायदा 2025 कालपासून देशभर लागू झाला. या कायद्याअंतर्गत पात्र ग्रामीण कुटुंबांना आता 125 दिवसांच्या रोजगाराची हमी मिळणार आहे. काम न मिळाल्यास बेरोजगार भत्ता मिळण्याची सुविधा या कायद्यामध्ये आहे. हा कायदा जुन्या मनरेगा कायद्याची जागा घेईल. हा कायदा लागू झाल्याच्या निमित्तानं आंध्र प्रदेशातल्या तिरुपती जिल्ह्यात आज एक राष्ट्रीय कार्यक्रम आयोजित केला जाणार आहे. केंद्रीय ग्रामीण विकास मंत्री शिवराज सिंह चौहान या कार्यक्रमाला उपस्थित राहतील. राज्यातल्या महिला शेतकरी आणि शेतात काम करणाऱ्या महिला शेतमजुरांना त्या शेतकरी असल्याचा दाखला देणारं शेतकरी महिला सक्षमीकरण विधेयक कृषी मंत्री दत्ता भरणे यांनी काल विधानसभेत सादर केलं. अशा दाखल्यामुळे शेती आणि त्यासंबंधित असणाऱ्या सर्व सेवा सुविधांचा फायदा या महिला शेतकऱ्यांना मिळू शकणार आहे. यामध्ये शेतीविषयक कर्ज, कर्जमाफी, शेतीविषयक सवलती, बी बियाणं, खतं, पीक विमा आदी सेवांचा समावेश आहे. राज्यातल्या ठेवीदारांच्या हक्कांचं रक्षण करण्यासाठी महाराष्ट्र ठेवीदारांच्या हितसंबंधांचं संरक्षण सुधारणा विधेयक काल विधानसभेत सादर करण्यात आलं. फसवणूक करणाऱ्यांच्या संपत्तीचा वर्षभरात लिलाव करून ठेवीदारांचे पैसे जलद परत करणं यामुळे शक्य होईल असा विश्वास गृहराज्यमंत्री योगेश कदम यांनी व्यक्त केला. फसवणूक करणाऱ्यांनी वेळ काढूपणा करू नये म्हणून जास्तीत जास्त 2 वेळा सुनावणी पुढे ढकलण्याची विनंती करण्यात येईल अशी तरतूद या विधेयकामध्ये आहे. याशिवाय डिजिटल चलनातून ठेवीदारांची फसवणूक झाली तर त्यांचं रक्षण करण्याची तरतूद या विधेयकात असून प्रथमच डिजिटल फसवणूक झालेल्यांना संरक्षण मिळणार आहे. प्रसूतीपूर्व गर्भलिंग तपासणी करणारी सोनोग्राफी केंद्र तसंच IVF केंद्र यांची तपासणी करण्यासाठी विशेष कृती दल स्थापन करण्याची घोषणा आरोग्यमंत्री प्रकाश आंबेडकर यांनी काल विधानसभेत

0: प्रश्नोत्तराच्या तासात दिले. ठाणे जिल्ह्यात बदलापूरमध्ये झालेल्या स्त्री बीच तस्करी प्रकरणी ते बोलत होते. या संदर्भातल्या प्रकरणांमध्ये संघटित गुन्हेगारी विरोधी कायदा अर्थात मकोका लावण्याविषयी विचार सुरू असल्याचं त्यांनी सांगितलं. विधान परिषदेच्या उपसभापतीपदी सचिन अहिर यांची काल बिनविरोध निवड झाली. ही नियुक्ती निवडणूक होऊन नाही तर बिनविरोध होणं ही सभागृहाची परंपरा असून ती यंदाही तशीच व्हावी असं सांगून महाविकास आघाडीचे उमेदवार जगन्नाथ अभ्यंकर यांनी आपला अर्ज मागे घ्यावा अशी विनंती संसदीय कामकाज मंत्री चंद्रकांत पाटील यांनी यावेळी केली. त्यानुसार अर्ज मागे घेतल्याची घोषणा अभिजित वंजारी यांनी केली. त्यानंतर आवाजी मतदानानं सचिन अहिर यांची एकमतानं उपसभापती म्हणून निवड झाली. हरित क्रांतीचे जनक माजी मुख्यमंत्री वसंतराव नाईक यांची जयंती काल राज्यात कृषी दिन म्हणून साजरी करण्यात आली. कृषी विभाग, कृषी विज्ञान केंद्र, कृषी विद्यापीठ आणि स्थानिक प्रशासनाच्या वतीनं शेतकरी मेळावे, कृषी प्रदर्शन, पीक प्रात्यक्षिक, मृदा परीक्षण, नैसर्गिक शेती, ठिबक सिंचन, पीक विविधीकरण आणि आधुनिक कृषी तंत्रज्ञानाविषयी मार्गदर्शन करण्यात आलं. कृषी दिनाचं औचित्य साधून मुंबईत काल राज्यस्तरीय कृषी पुरस्कार 2023-24 यांचं राज्यपाल जिष्णुदेव शर्मा यांच्या हस्ते वितरण करण्यात आलं. दिवंगत वसंतराव नाईक यांनी 70-च्या दशकात महाराष्ट्र भीषण दुष्काळाचा सामना करत असताना कृषी क्षेत्राला नवी दिशा दिली. राज्यात कृषी विद्यापीठांच्या स्थापनेत त्यांचं मोठं योगदान असल्याचं प्रतिपादन राज्यपालांनी केलं. कार्यक्रमाला मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस, उपमुख्यमंत्री सुनेत्रा पवार यांच्यासह इतर मंत्रीगण उपस्थित होते. कोल्हापूर जिल्ह्यातले तळसंदे इथले डॉक्टर संजय पाटील आणि पालघर जिल्ह्यातले ब्राह्मणगाव इथले यज्ञेश सावे यांना डॉक्टर पंजाबराव देशमुख कृषी रत्न पुरस्कारानं सन्मानित करण्यात आलं. विविध योजनांद्वारे राज्य शासन सातत्यानं काम करत असून महाराष्ट्राच्या पुढील पिढीला दुष्काळाची झळ बसू देणार नाही असा विश्वास मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी यावेळी बोलताना व्यक्त केला. या प्रादेशिक बातम्या आपण आकाशवाणीच्या पुणे केंद्रावरून ऐकत आहात. देशात वस्तू आणि सेवा कराचं सर्वाधिक संकलन महाराष्ट्र राज्य करतं, त्यामुळे जीएसटी व्यवस्थेमध्ये महाराष्ट्र ही देशाची राजधानी आहे असे गौरवोद्गार मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी काल मुंबईत काढले. 9व्या वस्तू आणि सेवा कर दिवस समारंभात मुख्यमंत्री बोलत होते. देशामध्ये कर चोरी रोखण्यासाठी कृत्रिम बुद्धिमत्तेवर आधारित यंत्रणा उभारणारं महाराष्ट्र हे पहिलं राज्य असल्याचंही त्यांनी सांगितलं. यावेळी मुख्यमंत्री म्हणाले,
1: महाराष्ट्र ही जीएसटीची राजधानी आहे. देशामध्ये सर्वाधिक जीएसटी जमा होणारं राज्य महाराष्ट्र आहे. जवळपास मागील वर्षी 360,000 कोटी रुपये जीएसटी महाराष्ट्राने जमा केला. आपल्या नंतरचे दोन्ही राज्य जे आहेत, कर्नाटक आणि गुजरात, यांनी एकत्रित जमा केलेला जीएसटी हा 3 लाख कोटी आहे. म्हणजे त्यांच्या दोघांपेक्षाही जास्त आपण जीएसटी जमा केलाय. अशाच पद्धतीनं दरवर्षी 15% वाढ, 14-15% जर महाराष्ट्राला मिळत राहिली तर आपली अर्थव्यवस्था अधिक बळकट होईल.
0: लष्कराचे नवे उपप्रमुख म्हणून लेफ्टनंट जनरल संदीप जैन यांची नियुक्ती करण्यात आली आहे. लेफ्टनंट जनरल संदीप जैन हे राष्ट्रीय संरक्षण प्रबोधिनीचे विद्यार्थी असून 1988 लष्करात दाखल झाले आहेत. ते याआधी लष्कराच्या पुण्यातल्या दक्षिण मुख्यालयाचे प्रमुख होते. लष्कराच्या दक्षिण मुख्यालयाचे प्रमुख अर्थात आर्मी कमांडर म्हणून लेफ्टनंट जनरल राजेश पुष्कर यांनी काल पदभार स्वीकारला. लेफ्टनंट जनरल राजेश पुष्कर हे राष्ट्रीय संरक्षण प्रबोधिनीचे विद्यार्थी असून 1988 लष्करात दाखल झाले आहेत. भारत आणि इंग्लंड क्रिकेट संघादरम्यान काल इंग्लंडमधल्या चेस्टर ले स्ट्रीट इथं नियोजित असलेला मर्यादित 20 षटकांचा सामना पावसामुळे रद्द करण्यात आला. त्यामुळे 5 सामन्यांची ही मालिका सध्या 0-0 अशी बरोबरीमध्ये आहे. पाऊस. राज्यात मान्सून सक्रिय झाला असून अनेक जिल्ह्यात पावसानं दमदार हजेरी लावली आहे. मात्र खरीपाची पेरणी करण्यासाठी उपयुक्त पावसाची अजूनही प्रतीक्षा आहे. ऐकूया सोलापूर जिल्ह्यातल्या पीक पाणी परिस्थितीचा आढावा आमच्या प्रतिनिधीकडून.
2: सोलापूर शहर व जिल्ह्यात आद्रा नक्षत्राच्या पावसाचे पुनरागमन झाले आहे. त्यामुळे सोलापूर जिल्ह्यातील दक्षिण सोलापूर, उत्तर सोलापूर, अक्कलकोट, करमाळा, मोहोळ, माळा, पंढरपूर

0: सांगोला या तालुक्यात काही अंशी समाधानकारक पावसाला सुरुवात झाली आहे, त्यामुळे खरीप हंगामासाठी शेतकऱ्यांच्या आशा पल्लवित झाल्या आहेत. सोलापूर जिल्ह्यात जून महिन्यातील पावसाची सरासरी 102.5 मिलीमीटर असली तरी यंदा मात्र आतापर्यंत 78.7 मिलीमीटर पाऊस पडला आहे, त्यामुळे अनेक भागातील पिकांच्या पेरणीला सुरुवात झाली आहे. सोलापूर जिल्ह्यातील खरीपाचे 337,986 हेक्टर आहे, त्यापैकी आतापर्यंत 2,833 हेक्टर क्षेत्रावर म्हणजेच 2% क्षेत्रावर खरीपाच्या पेरण्या पूर्ण झाल्या आहेत. यामध्ये सर्वाधिक मका, तूर, उडीद आणि सोयाबीन पिकांच्या पेरण्या झाल्या आहेत, त्यामुळे आणखी दमदार पावसाची गरज सोलापूर जिल्ह्याला आहे. तर दुसरीकडे किमान 100 मिलीमीटर पेक्षा अधिक पाऊस पडल्याशिवाय खरीपाच्या पेरण्या करू नका, असे आवाहन जिल्हा कृषी अधिकारी तथा कृषी अधीक्षक शुक्राचार्य भोसरे यांनी केले आहे. त्यामुळे सोलापूर जिल्ह्यातील शेतकरी आणखी दमदार पावसाच्या प्रतीक्षेत आहेत. आकाशवाणी बातम्यांसाठी महेश पांढरे, सोलापूर.
1: मुंबई, ठाणे, रायगड, नवी मुंबई परिसरात जोरदार पावसामुळे काल जनजीवन विस्कळीत झालं. नवी मुंबईमध्ये साचलेल्या पाण्यात विद्युत प्रवाह उतरल्यामुळे विजेचा धक्का बसून 2 मुली जखमी झाल्या, तर दक्षिण मुंबईत इमारत कोसळून झालेल्या दुर्घटनेत 1 व्यक्तीचा मृत्यू झाला. पालघर, रायगड आणि पुणे जिल्ह्याच्या घाट माथ्यावर आज मुसळधार पाऊस पडेल असा इशारा हवामान विभागानं दिला आहे, त्यामुळे पालघरमध्ये शाळांना आज सुट्टी जाहीर करण्यात आली आहे. रायगड जिल्ह्यात 7 तालुक्यातील सर्व शाळांना सुट्टी जाहीर करण्यात आली आहे. येत्या 24 तासात कोकण आणि मध्य महाराष्ट्रात काही भागात मुसळधार पावसाचा हवामान विभागाचा अंदाज आहे. शेवटी पुन्हा ठळक बातम्या. विकसित भारत जी रामजी कायदा देशभर लागू. महिला शेतकरी आणि शेतमजुरांना शेतकरी दाखला देणारं महिला सक्षमीकरण विधेयक विधानसभेत सादर. माजी मुख्यमंत्री वसंतराव नाईक यांची जयंती कृषी दिन म्हणून साजरी. मुंबईत कृषी पुरस्कारांचं वितरण. वस्तू आणि सेवा कराचं सर्वाधिक संकलन महाराष्ट्रातून, मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांची माहिती. आणि राज्याच्या बहुतांश भागात पावसाची हजेरी, आजही कोकणासह काही भागात मुसळधार पावसाचा अंदाज. आकाशवाणी पुणे केंद्रावरचं प्रादेशिक बातमीपत्र संपलं. नमस्कार.
2: हे आहे आकाशवाणी नेटवर्क आणि आपण ऐकत आहात पुणे विविध भारती 101 FM, पुण्यातलं पहिलं लोकप्रिय FM चॅनल. 7:20 आणि 40 सेकंद झाले आहेत. लीजिए सुनिए भूले बिसरे गीत. इस कार्यक्रम के बाकी गाणे कुछ ही पलों में.

चाचणीसाठी डॉक्टर परीक्षित भेगडे यांचे उपचार घ्या. 100% खात्रीशीर आणि चांगले उपचार आहेत. संपर्क 95 95 24 25 59.

0: कार्यक्रम के प्रायोजक थे वीको वज्रदंती, भारत का गम एक्सपर्ट।
1: हे आहे आकाशवाणी नेटवर्क आणि आपण ऐकत आहात पुणे विविध भारती 101 FM, पुण्यातलं पहिलं लोकप्रिय FM चॅनल। आमचे कार्यक्रम आपण रेडिओ सेट बरोबरच न्यूज ऑन AIR या मोबाईल ॲपवर ऐकू शकता जगभरात सर्वत्र। सकाळचे 7:30 वाजलेत। आता प्रसारित करीत आहोत कार्यक्रम देशपांडे आय हॉस्पिटल कॅमेऱ्याच्या लेन्समधून।
2: देशपांडे आय हॉस्पिटल कॅमेऱ्याच्या लेन्समधून या कार्यक्रमाचे प्रायोजक आहेत देशपांडे आय हॉस्पिटल कोथरूड, पिरंगुट आणि देहू।

0: म्हणजे शमी कपूर. मोहम्मद रफी यांच्या आवाजातलं शंकर जयकिशन यांनी संगीतबद्ध केलेलं शैलेंद्र यांचं हे गीत आत्ताच आपण ऐकलं. यातला याहू हा शब्द स्वतः शम्मी कपूर यांनी सुचवला होता. तो खरं तर मूळ गाण्यामध्ये नव्हता, पण शीर्षक गीतामध्ये याचा वापर करण्याचा आग्रह त्यांनी धरला. आणि तुम्हाला माहितीये मंडळी, चाहे कोई मुझे जंगली कहे या गाण्यात 18 वेळा याहू या शब्दाचा उपयोग करण्यात आला. आणि मध्यंतराच्या पूर्वीच चित्रपटगृहांमध्ये हे शीर्षक गीत वाजवल्यामुळे लॉबीमध्ये बाहेर पडताना प्रेक्षक याहू या गाण्याच्या ठेक्यावरच गाणं गात बाहेर पडले. पण यातलं याहू ही आरोळी मोहम्मद रफी यांनी गाण्यात गायली नाही, असं शमी कपूर यांनी त्यांच्या एका मुलाखतीत सांगितलं. त्यावेळी योगायोगानं स्टुडिओमध्ये उपस्थित असलेले लेखक प्रयागराज यांनी याहू ही अविस्मरणीय आरोळी दिली होती. खरं तर या चित्रपटाचं आधीचं नाव मिस्टर हिटलर असं होतं, पण नंतर ते बदलून जंगली असं ठेवण्यात आलं. असं म्हणतात की जंगली हा त्या काळातल्या एका अग्रगण्य रंगीत चित्रपटांपैकी एक होता, जो प्रामुख्याने काश्मीरमध्ये चित्रित करण्यात आला होता. बॉक्स ऑफिसवर जंगली हा चित्रपट सुपरहिट ठरला आणि बँगलोर आणि म्हैसूरमध्ये सिनेमा चित्रपट गृहात 25 आठवडे चालला, म्हणजेच त्यांनी सिल्वर जुबिली केली. या चित्रपटाबद्दलच्या अजूनही काही गोष्टी मी तुम्हाला सांगणार आहे, पण या छोट्याशा विश्रांतीनंतर.
1: श्रोते हो, तुम्ही ऐकत आहात कार्यक्रम देशपांडे आय हॉस्पिटल कॅमेऱ्याच्या लेन्स मधून. या कार्यक्रमाचे प्रायोजक आहेत देशपांडे आय हॉस्पिटल कोथरूड, पिरंगुट आणि देहू.
0: ज्यांच्यामुळे आपण बघू शकतो त्यांच्याकडेही थोडं बघूया. अनमोल अशा डोळ्यांची नियमित तपासणी करूया.
2: डोळ्यांच्या सर्व प्रकारच्या तपासणीसाठी आणि अत्याधुनिक रोबोटिक उपचारांसाठी देशपांडे आय हॉस्पिटल कोथरूड, पिरंगुट आणि देहू.
0: संपर्क 89 29 30 41 42.
3: या जाहिरातीत व्यक्त झालेल्या विचारांशी आकाशवाणी सहमत असेलच असं नाही. जाहिरातीतील दाव्यांबद्दल श्रोत्यांनी स्वविवेकाने निर्णय घ्यावा.
0: मंडळी, देशपांडे आय हॉस्पिटल कॅमेराच्या लेन्स मधून या कार्यक्रमात आपल्या सगळ्यांचं पुन्हा एकदा स्वागत. आपण बोलतो आहोत 1961 मध्ये प्रदर्शित झालेल्या शमी कपूर, सायरा बानू, शशिकला, अनुप कुमार, ललिता पवार यांनी भूमिका साकारलेल्या जंगली या चित्रपटाबद्दल. या चित्रपटाद्वारे सायरा बानू यांनी वयाच्या 16 वर्षी चित्रपट सृष्टीत पदार्पण केलं. शंकर आणि जयकिशन यांच्या संगीताने या चित्रपटाद्वारे 1960 दशकातील संगीत विश्वात क्रांती घडवून आणली. आणि याच चित्रपटातली गाणी सुद्धा खूप लोकप्रिय झाली. काश्मीर की कली हूं मैं, मुझसे ना रूठो बाबूजी, जा जा जा मेरे बचपन, मेरे यार शब्बा खैर, अयो यो सुकु सुकु आणि एहसान तेरा होगा मुझ पर अशा गाण्यांनी प्रेक्षकांच्या मनात घर केलं. ही गाणी प्रेक्षकांच्या ओठावर चिरंतन राहिली. गाण्याबाबतचा एक किस्सा असाही ऐकिवात आहे बर का मंडळी. एहसान तेरा होगा मुझ पर हे गाणं जेव्हा सायरा बानू यांच्या तोंडी होतं आणि ते लता मंगेशकर गाणार होत्या, तेव्हा लता दिदींनी आधी सायरा बानू यांना भेटून त्यांच्याशी बोलण्याची विनंती केली, कारण त्यांना सायरा बानू यांचा आवाज ऐकायचा होता. आणि गाणं रेकॉर्ड करताना लता दिदींनी आपला आवाज सायरा बानू यांच्यासारखा काढून मग ते गाणं रेकॉर्ड केलं. काय ही विद्वत्ता म्हणायची ना मंडळी. आणि खरंच या लोकांमुळेच ही गाणी, ही चित्रपटसृष्टी आणि ही चित्रपट विश्व अजरामर झालं असं म्हणायला हरकत नाही. विविध चित्रपटांच्या अशा अजूनही गोष्टी मी तुम्हाला सांगणार आहे देशपांडे आय हॉस्पिटल कॅमेराच्या लेन्स मधून या कार्यक्रमाच्या उद्याच्या भागात. आता जाता जाता ऐकूयात लता मंगेशकर यांच्या स्वरातलं शंकर आणि जयकिशन यांनी संगीतबद्ध केलेलं हसरत जयपुरी यांचं जंगली या चित्रपटातलं हे अजरामर गीत.

मंडळी याहू अशी आरोळी ठोकत चित्रपट सृष्टीमध्ये स्वतःची नवीन स्टाईल घेऊन अनेक काळ प्रेक्षकांच्या मनावर राज्य केलेला अभिनेता

0: देशपांडे आय हॉस्पिटल कॅमेऱ्याच्या लेन्समधून या कार्यक्रमाचे प्रायोजक होते देशपांडे आय हॉस्पिटल कोथरूड पिरंगुट आणि देहू.
1: हे आहे आकाशवाणी नेटवर्क आणि आपण ऐकत आहात पुणे विविध भारती 101 FM पुण्यातलं पहिलं लोकप्रिय FM चॅनल. सात वाजून 40 मिनिटं होत आहेत. आता प्रसारित करीत आहोत ग्राहक केंद्रित प्रायोजित कार्यक्रम जोगळेकर हॉस्पिटल.
2: सूचना: ह्या कार्यक्रमात तज्ञांनी व्यक्त केलेले विचार हे पूर्णतः व्यक्तिगत आहेत. रेडिओ चॅनल आणि ऍड एजन्सी तज्ञांच्या विचारांशी सहमत असतीलच असं नाही.
3: या कार्यक्रमाचे प्रायोजक डॉक्टर जोगळेकर हॉस्पिटल शिरवळ.
4: गर्भाशयातील अंधारात कधी येईल चांदणं, कधी मिळेल मला आईपणाचं लेणं,
5: इवल्या इवल्या पावलांचं घरभर बागडणं, त्याचं हसणं रडणं बोबड बोबड बोलणं,
4: या दोन जीवांचं आता हे एकच मागणं, होऊ दे ना पूर्ण आमचं बाळाचं स्वप्न.
5: आई बाबा होणं हा एक अतिशय सुंदर अनुभव, तुम्हीही तो अनुभवू शकता. योग्य मार्गदर्शन आणि उपचारांसाठी आजच संपर्क करा डॉक्टर जोगळेकर फर्टिलिटी सेंटर, मुक्काम पोस्ट शिरवळ, तालुका खंडाळा, जिल्हा सातारा. संपर्क 866-91-676-72.
4: नमस्कार श्रोते हो, डॉक्टर जोगळेकर फर्टिलिटी सेंटर शिरवळ प्रस्तुत स्वप्नपूर्ती दाम्पत्याच्या अपत्य प्राप्तीची साथ आहे जोगळेकर फर्टिलिटी सेंटरची. या कार्यक्रमात आपल्या सगळ्यांचं स्वागत. डॉक्टर जोगळेकर फर्टिलिटी सेंटर शिरवळच्या डॉक्टर चारुता जोगळेकर आपल्या बरोबर आहेत. नमस्कार डॉक्टर चारुता.
6: नमस्कार.
4: IVF ट्रीटमेंट बद्दल आपण वेगवेगळी माहिती आपल्या श्रोत्यांना देतोय आणि त्याच्यात तुम्ही असं म्हणालात की IVF करताना फिमेल फॅक्टर जसा बघितला जातो तसाच मेल फॅक्टर सुद्धा बघितला जातो, तर नक्की काय मेल फॅक्टर्स इथे बघितले जातात आणि त्यानंतर IVF ची प्रोसिजर ठरवली जाते याबद्दल सांगा.
6: बेसिकली जेव्हा प्रेग्नन्सी असते ही नेहमी जोडप्याची असते आणि त्यामध्ये फॅलोपियन ट्यूब, ओव्हरी आणि युट्रस हे सगळे फिमेलचे किंवा फिमेल पार्टनरचे आहे. मेल पार्टनरचं फक्त सिमेनच महत्वाचं असतं पण त्याचं 50% कॉन्ट्रीब्युशन असतं आणि म्हणूनच ते सुद्धा नीट तपासून बघणं योग्य असतं. WHO गाईडलाईन्स प्रमाणे आपण सिमेन अनालिसिस हा केला जातो आणि त्याच्यामध्ये जर काही ठराविक क्रायटेरिया आहे जे ठरवतात की IUI ह्या पेशंटला ऍडवाईस करायचं का IVF ऍडवाईस करायचं, त्यामुळे जर त्या सिमेन पॅरामीटर्समध्ये बऱ्यापैकी दोष असेल तर अशा वेळेला त्याची ट्रीटमेंट तर द्यायलाच लागते, पण अशा वेळेला बेसिक ट्रीटमेंटपेक्षा टेस्ट ऑफ बेबी किंवा IVFनी सक्सेस हा निश्चितच जास्त असतो.
4: श्रोते हो, आई बाबा होणं हा एक अतिशय सुंदर अनुभव आणि प्रत्येकाचा हक्क असतो. यासाठीच योग्य मार्गदर्शन आणि आधुनिक उपचारांसाठी तंत्रज्ञान, कौशल्य आणि आपुलकीचा त्रिवेणी संगम असलेले बंधत्व निवारण क्षेत्रातील विश्वसनीय नाव म्हणजे डॉक्टर जोगळेकर फर्टिलिटी सेंटर शिरवळ. संपर्क 866-91-67-67-2, 866-91-67-67-2, 8669167672. डॉक्टर चारुता, बऱ्याचदा असंही होतं की IVF केलंय आणि फिमेल साठी आपण IVF करतो, मग मेलची त्याच्यामध्ये काय रिस्पॉन्सिबिलिटी असते किंवा मेल पार्टनरनी कशा प्रकारे सपोर्ट करणं गरजेचं असतं याही बद्दल सांगा.
6: जसं मी आता सांगितलं, प्रेग्नन्सी ही जोडप्याची असते आणि त्यात 50% कॉन्ट्रीब्युशन हे मेल पार्टनरचं असतं, त्यामुळे सिमेन पॅरामीटर्स चांगले राहण्यासाठी हजबंडनी सुद्धा काही लाईफस्टाईल मॉडिफिकेशन करणं गरजेचं असतं. त्यामध्ये वेट मॅनेजमेंट, स्ट्रेस मॅनेजमेंट, काही ऍडिक्शन्स असतील तर त्याच्या मॅनेजमेंट, रेग्युलर एक्सरसाइजेस हे सुद्धा करायला पाहिजे. काही

0: अँटीऑक्सिडंट सुद्धा काही पेशंट्सला द्यावी लागतात आणि प्रॉपरली केलेलं सिमेन अनालिसिस हे सुद्धा महत्वाचं आहे. याच्या व्यतिरिक्त IVFच्या या पूर्ण ट्रीटमेंटमध्ये कोणत्याही फिमेल पार्टनरला तिच्या मेल पार्टनरचा सपोर्ट हा अत्यंत जरुरी असतो. त्यामुळे प्रेग्नन्सी ही जोडप्याची असते, त्यामुळे दोघांनी एकमेकांना समजून त्याला जर पुढे गेलो तर ह्या सगळ्या पॉझिटिव्ह अॅटिट्यूडचा, सकारात्मक वृत्तीचा प्रेग्नन्सी राहण्याच्या प्रोसेसमध्ये निश्चितच भर पडते.
1: अगदी.
0: हल्लीच्या लाईफस्टाईलमध्ये बरेचदा कामामुळे नवरा आणि बायको यांचे वर्किंग आवर्स वेगळे असतात किंवा राहण्याची शहरं वेगळी असतात, पण प्रेग्नन्सी पण योग्य वेळेला हवी असते आणि त्याच्यामुळे सिमेन फ्रीझिंग हा सुद्धा ऑप्शन असतो. यासाठीच्या ज्या सगळे लीगल अँगल्स आहे हे सांभाळून सिमेन फ्रीझिंग हे केलं जातं आणि IUI किंवा IVFच्या माध्यमातून अशा पेशंटला प्रेग्नन्सी देता येते.
1: या तंत्रज्ञानामुळेच आज आपल्याला वंध्यत्वावरती मात करणं शक्य झालेलं आहे. कारण श्रोते हो, आई बाबा होणं हा एक अतिशय सुंदर अनुभव आणि प्रत्येकाचा हक्क असतो. म्हणूनच यासाठी योग्य मार्गदर्शन आणि आधुनिक उपचारांसाठी तंत्रज्ञान, कौशल्य आणि आपुलकीचा त्रिवेणी संगम असलेलं वंध्यत्व निवारण क्षेत्रातील विश्वसनीय नाव म्हणजे डॉक्टर जोगळेकर फर्टिलिटी सेंटर शिरवळ. संपर्क 866-91-67-67-2, 866-91-67-67-2, 8669167672. पुन्हा भेटूयात. डॉक्टर जोगळेकर फर्टिलिटी सेंटर शिरवळ प्रस्तुत स्वप्नपूर्ती दाम्पत्याच्या अपत्य प्राप्तीची साथ आहे जोगळेकर फर्टिलिटी सेंटरची. या कार्यक्रमात डॉक्टर चारुता जोगळेकर यांच्यासह तोपर्यंत नमस्कार.
0: नमस्कार.
2: या कार्यक्रमाचे प्रायोजक डॉक्टर जोगळेकर हॉस्पिटल शिरवळ.
3: हे आहे आकाशवाणी नेटवर्क आणि आपण ऐकत आहात पुणे विविध भारती 101 FM, पुण्यातलं पहिलं लोकप्रिय FM चॅनल. 7:45 झाली आहेत.

0: जोगळेकर आयव्हीएफ सेंटर शिरवळ गंमत गाणी या कार्यक्रमाचे प्रायोजक जोगळेकर आयव्हीएफ सेंटर शिरवळ, तंत्रज्ञान कौशल्य आणि आपुलकीचा त्रिवेणी संगम.
1: आई बाबा होणं हा एक अतिशय सुंदर अनुभव, तुम्हीही तो अनुभवू शकता. सौजन्य जोगळेकर आयव्हीएफ सेंटर शिरवळ, 866 91 67 67 2.

0: परीक्षित भेगडे यांचे सिद्धिविनायक क्लिनिक पिंपरी चिंचवड, सांधे दुखी, गुडघे दुखी आणि मणके दुखीवर विना ऑपरेशन आणि 100% खात्रीशीर उपचार आहेत. संपर्क 95 95 24 25 59. डॉक्टर परीक्षित भेगडे यांचे सिद्धिविनायक क्लिनिक 95 95 24 25 59.
1: ऐकूया क्षमा खळे, संजीवनी खळे आणि बालकलाकारांच्या स्वरात मंगेश पाडगावकर यांचं गीत. संगीतकार किरण प्रधान.

0: जोगळेकर आयव्हीएफ सेंटर शिरवळ गंमत गाणी या कार्यक्रमाचे प्रायोजक जोगळेकर आयव्हीएफ सेंटर शिरवळ, तंत्रज्ञान कौशल्य आणि आपुलकीचा त्रिवेणी संगम.
1: आपण ऐकत आहात पुणे विविध भारती 101 FM. 7:50 होत आहेत. आता पाठोपाठ 2 ग्राहक केंद्रित प्रायोजित कार्यक्रम प्रसारित करीत आहोत. यामध्ये सुरुवातीला PNG.
2: या कार्यक्रमातील विचार हे तज्ञांचे वैयक्तिक विचार असून रेडिओ चॅनेल याच्याशी सहमत असेलच असं नाही.
3: दागिना सोन्याचा असो वा हिऱ्यांचा, दागिना म्हणजे फक्त पूना गाडगीळ आणि सन्स. या कार्यक्रमाचे प्रायोजक आहेत लोकप्रिय सुवर्ण पेढी पूना गाडगीळ आणि सन्स, पुणे जिल्ह्यात 11 शोरूम्स, कुंटे चौक लक्ष्मी रोड सह.
4: सण समारंभासाठी असो वा लग्न सराईसाठी असो, सोने खरेदी म्हणजे पूना गाडगे आणि सन्स. दागिने सोन्याचे असो वा मोत्यांचे, दागिने हिऱ्यांचे असो वा प्लॅटिनमचे, दागिने खरेदी म्हणजे पूना गाडगे आणि सन्स. इथे दागिने खरेदी म्हणजे आनंदाचा अनुभव, भरपूर व्हरायटी आणि सस्मित सेवा. पूना गाडगे आणि सन्स, दागिना महाराष्ट्राचा 1832 पासून.
3: श्रोते हो, आपण सोन्याच्या बांगड्यांचे विविध प्रकार आणि त्यांच्या वैशिष्ट्यांची माहिती या कार्यक्रम मालिकेत घेत आहोत. आज आपण गोकाक बँगल्स म्हणजे काय, त्यांचं डिझाईन, त्याला लागणारी मजुरी यांची माहिती घेणार आहोत. ही माहिती आपल्याला देण्यासाठी पूना गाडगे आणि सन्स या सराफी पेढीचे संचालक श्रीयुत अमित मोडक यांना आमंत्रित केले. मोडक सर, नमस्कार.
5: नमस्कार. गोकाक हे जे गाव आहे तिथून ही कला आली. त्या तिथून या पहिल्यांदा बांगड्या बाजारामध्ये इंट्रोड्यूस झाल्या, त्यामुळे त्याला गोकाक बँगल्स असं म्हणतात किंवा गोकाकची डिझाईन्स म्हणतात. गोकाकच्या डिझाईन मध्ये एक तर गेरू पॉलिश असतं, म्हणजे आपलं जसं एक तांब्याचं तांबडेपणाचं एक पॉलिश असतं किंवा येलो पॉलिश असतं, तर एक गेरू पॉलिश असतं. आणि या बांगड्यांवरती साधारणपणे वेगवेगळ्या नैसर्गिक छटा किंवा चेहऱ्याचे आकार, टेम्पल किंवा आपल्या सांस्कृतिक चिन्हांचे आकार, तर हे त्याच्यावरती एलिव्हेट केले जातात, आयदर एम्बॉस करून किंवा एलिव्हेट करून, आणि त्याला गेरू पॉलिश केलं जातं. ते गोकाक असल्यामुळे गोकाक म्हटलं जातं, पण आता ते कलकत्त्यातही बनतंय, पुण्यातही बनतंय, सगळीकडे बनतंय, पण मूळ त्याचं इंट्रोडक्शन आहे ते गोकाक मधून झालेलं आहे. सेट म्हणाल तर 4 बांगड्या 12-13 ग्रॅम पर्यंत बनतात आणि 25 ग्रॅम पर्यंत एक पाटली बनते, कारण त्यात विविध आकार दाखवताना त्याची क्लॅरिटी येण्याकरता म्हणून. तर साधारणपणे 50 ग्रॅम ते आणि हे साधारणपणे 60 ग्रॅम, तर 100-110 ग्रॅम पर्यंत 2 पाटल्या आणि 4 बांगड्यांचा सेट होतो. फक्त याच्यात काम जास्त असतं, कारण की टेम्पल आणि इतर नैसर्गिक चिन्ह जी आहेत ती इलेव्हेट करायची असतात प्रॉपर, त्यामुळे याची मजुरी साधारणपणे 16%-20% असते. साधारणपणे प्रत्येकच दागिन्यामध्ये जिथे कलाकुसर आहे ना तिथे मजुरी थोडी जास्त असते. तुम्ही गोकाक विचारलं, पण त्याच्या आधी कलकत्ती बांगड्याचे पण एक प्रकार आहे.
3: बर,
5: तिथे रसमलाई मिळते, आपल्याला सगळ्यांना माहितीये बंगाली, तर तिथे एक रसरवा कलकत्ती बांगडी म्हणून पण येतं. रसरवा याचं म्हणजे त्यांना विचारलं की रसरवा का म्हणतात, ते म्हणतात रवा मुक्तपणे त्याच्यात वापरलेला असतो फॅब्रिकेट करताना, ती बांगडी निर्माण करताना. तर साधारणपणे इक्वल 4 आकारामध्ये, म्हणजे एक समजा 20 सेंटीमीटरचा डायमीटर असेल पूर्ण, तर दर 5 सेंटीमीटरवर आडव्यामध्ये 3-3 रेघांमध्ये किंवा 2-2 रेघांमध्ये खांबाच्या आकाराचे डिव्हिजन केले असतात, आणि त्याच्यामध्ये हे रवा काम केलं जातं, ज्याच्यातून आकार आणि इतर डिझाईन क्रिएट केले जातात. आणि हे बारीक रव्याचं डिझाईन खूप छान दिसतं.

0: बांगडी पाटली दोन्ही साधारणपणे जरा वजनाला जास्त होते.
1: बर.
0: 15 ग्रॅमची बांगडी बनते, पाटली साधारण 20 ते 25 ग्रॅमची बनते.
1: अच्छा,
0: त्यामुळे 60 ग्रॅम आणि 50 ग्रॅम म्हटलं तर 110 ग्रॅम पर्यंत बनतं.
1: बर बर.
0: ह्याच्यात काम खर्च जास्त असतं रसाळ, पण तरी देखील मजुरी मात्र 14 ते 16% मजुरी पर्यंत या बांगड्या बनतात.
1: अच्छा.
0: आणि खूप छान ग्लॉस त्याचा असतो, चमक चांगली दिसते. आणि हे जरा आता पॉप्युलर होत चाललंय रसरवा बांगडी.
1: बरोबर. आणि तुम्ही मागेही सांगितलं होतं तसं, या पण बांगड्या बनवायला वेळ लागत असेल.
0: कुठली बांगडी म्हणाल ना तुम्ही, तर खिळ्याची बांगडी, पैलू पाटली किंवा होडी बांगडी, या जरा तुम्ही ऑर्डर दिल्यापासून 4-7 दिवसात बनू शकतात. पण या बाकीच्या सगळ्या बांगड्या जर खरोखर चांगल्या कलाकाराकडून करून घ्यायच्या असतील, चांगल्या कारागिरांकडून करून घ्यायच्या असतील, तर 3 ते 4 आठवड्याचा वेळ द्यायला पाहिजे. खूप घाईत असाल तर 2 आठवड्यात पण आपण बनवून मागू शकतो. पण तुम्हाला जर व्यवस्थित बनवून हवे असेल तर 3 ते 4 आठवड्याचा वेळ देणं,
1: म्हणजे एवढं महत्वाचा आणि प्रेशस दागिना आपण बनवतोय तर त्याच्यासाठी तेवढा वेळही द्यायला पाहिजे.
0: नक्कीच.
1: मोडक साहेब, गोकाक बांगड्या, कलकत्ती बांगड्या, बंगाली डिझाईन्सच्या बांगड्या, या सगळ्या बांगड्यांचे प्रकार कसे आहेत, त्यांचं सौंदर्य वैशिष्ट्य, त्यांची सविस्तर आणि इंटरेस्टिंग अशी माहिती आज आपण आम्हाला दिलीत. श्रोत्यांच्या वतीने मी आपले आभार मानते. धन्यवाद.
0: धन्यवाद.
1: दागिना सोन्याचा असो वा हिऱ्यांचा, दागिना म्हणजे फक्त पूना, गाडगिळ आणि सन्स. या कार्यक्रमाचे प्रायोजक आहेत लोकप्रिय सुवर्ण पेढी पूना, गाडगिळ आणि सन्स, पुणे जिल्ह्यात 11 शोरूम्स, कुंटे चौक, लक्ष्मी रोड सह.
2: सूचना: ह्या कार्यक्रमात तज्ञांनी व्यक्त केलेले विचार हे पूर्णतः व्यक्तिगत आहेत. रेडिओ चॅनल आणि ऍड एजन्सी तज्ञांच्या विचारांशी सहमत असतीलच असं नाही.
3: या कार्यक्रमाचे प्रायोजक क्रिसेंट म्युच्युअल फंड डिस्ट्रीब्युटर्स प्रायव्हेट लिमिटेड.
4: साठवून पैसा योग्य वेळी गुंतवेन म्युच्युअल फंड.

0: Fear Registered Christian Mutual Fund Distributors Private Limited. Contact number 9764125533. Convert your life into celebration.
1: गुड मॉर्निंग श्रोते हो, क्रिसेंट म्युच्युअल फंड डिस्ट्रीब्युटर्स प्रायव्हेट लिमिटेड प्रस्तुत स्मार्ट गुंतवणूकदारांची स्मार्ट गप्पा या कार्यक्रमात आपल्या सगळ्यांचं मनपूर्वक स्वागत. श्रोते हो, योग्य वेळेत योग्य इन्व्हेस्टमेंटला सुरुवात योग्य मार्गदर्शनाने केली तर वर्तमान आणि भविष्य दोन्हीचाही आनंद द्विगुणित होतो. म्हणून तर आपण करतोय स्मार्ट गुंतवणूकदारांची स्मार्ट गप्पा, आणि त्यासाठी आपल्या बरोबर आहेत क्रिसेंटचे संचालक भूषण वाणी सर. गुड मॉर्निंग वाणी सर.
2: गुड मॉर्निंग मॅडम. गुड मॉर्निंग श्रोते हो.
1: स्टार्टअप या विषयावरती आपण बोलत होतो, पण या स्टार्टअप साठीची जी इन्व्हेस्टमेंट लागते त्याचं प्लॅनिंग कसं केलं पाहिजे, पॉकेट मनी टू वेल्थ हा प्रवास कसा झाला पाहिजे?
2: अगदी योग्य प्रश्न घातलात मॅडम. बघा, बिझनेस हा प्रत्येकाला करायचाच असतो. आजची जनरेशन कमवा आणि लगेच उडवा, यू ओनली लिव्ह वन्स, योलो, या मानसिकतेत जास्त जगताना दिसते. या तरुणाईला इन्व्हेस्टमेंट बद्दल काय सांगायचं, म्हणजे योलो ठीक आहे पण आयुष्य एन्जॉय केलंच पाहिजे, पण एन्जॉयमेंट बरोबर फायनान्शियल फ्रीडम मिळवणं ही तितकंच गरजेचं आहे जेव्हा तरुणाईचा विचार होतो. आणि तरुणाईसाठी माझी एक त्रिसूत्री आहे, लवकर सुरुवात करा, म्हणजे स्टार्ट अर्ली ज्याला आपण म्हणतो. तुम्ही वयाच्या 20-22 वर्षी दरमहा अगदी 500 रुपये किंवा 1000 रुपये महिन्याची SIP सिस्टमॅटिक इन्व्हेस्टमेंट प्लॅन याला जर सुरुवात केली आणि तिला कंपाऊंडिंग व्यवस्थित होऊ दिलं तर त्याची जादू खरं आपल्याला पुढच्या येणाऱ्या 10 वर्षानंतर मोठा फंड कसा तयार होऊ शकतो या रूपात दिसते. म्हणजे ज्याला स्टार्टअप करायचं आहे, ज्याची अगदी आयडिया सुरुवातीला आहे आणि तो हळूहळू त्याच्यावर काम करतोय, त्याने जर आलेल्या पैशातून, म्हणजे ती आयडिया त्याने कोणाला तरी विकलेली आहे, ते प्रॉडक्ट कोणाला तरी दिलेलं, त्यातून त्याला 4 पैशाचा नफा झालेला आहे, त्या नफ्यातून थोडे थोडे पैसे बाजूला काढत ते जर 5 वर्ष 7 वर्ष 10 वर्ष उत्तमरित्या तो साठवत गेला तर कदाचित ती आयडिया त्याला मुहूर्तमेढ देण्यास, मोठं रूप देण्यास हे त्या स्टार्टअप करणाऱ्या व्यक्तीला सहज शक्य होणार आहे. हे सिस्टमॅटिक इन्व्हेस्टमेंट प्लॅनचं किंवा योग्य इन्व्हेस्टमेंटच्या प्लॅनिंगच्या माध्यमातून त्याला ते शक्य होणार आहे. त्रिसूत्रीमधले दुसरी गोष्ट काय तर पहिलं सेव्हिंग मग खर्च. म्हणजे आपल्याला स्टार्टअप मधून जे काही पैसे येणार आहेत त्यातले काहीतरी पैसे बाजूला पडले पाहिजेत, किंबहुना 5-10% एवढी तरी रक्कम नफ्यातली बाजूला पडली पाहिजे आणि मग बाकीचे पैसे त्या स्टार्टअपसाठी रिइन्व्हेस्ट झाले पाहिजेत. आणि फाईन

0: सगळंच आपल्याला एका स्टार्टअप मध्ये घालायचंय आणि मग उद्या जर 10 वर्षानंतर असं लक्षात आलं की आपला पूर्ण व्यवसाय अडचणीत आलाय तर असं होऊ नये म्हणून काही पैसे बाजूला काढून मे बी म्युच्युअल फंड सारख्या प्रॉडक्ट मध्ये किंवा डिजिटल गोल्डच्या प्रॉडक्ट मध्ये पीपीएफ सारख्या सुरक्षित पर्याय जरी गुंतवले तरीही हरकत नाही. सो अशा पद्धतीने इन्व्हेस्टमेंटचं प्लॅनिंग करायला हरकत नाही स्टार्टअपचा विचार करताना.
1: या अशाच गप्पा इन्व्हेस्टमेंट बद्दलच्या आपण चालू ठेवणार आहोत उद्याच्या भागात. पुन्हा भेटूयात. क्रिसेंट म्युच्युअल फंड डिस्ट्रीब्युटर्स प्रायव्हेट लिमिटेड प्रस्तुत स्मार्ट गुंतवणूकदारांची स्मार्ट गप्पा या कार्यक्रमात भूषण वाणी सर यांच्यासह. तोपर्यंत नमस्कार.
0: नमस्कार मॅडम. नमस्कार श्रोतेहो. पुन्हा भेटूया. धन्यवाद. बाय बाय. गुड डे.
2: या कार्यक्रमाचे प्रायोजक क्रिसेंट म्युच्युअल फंड डिस्ट्रीब्युटर्स प्रायव्हेट लिमिटेड.
3: निर्मिती संकल्पना अमेय जोगळेकर.
4: साठवून पैसा योग्य वेळी गुंतवेन म्युच्युअल फंडात इन्व्हेस्टमेंट.

0: Amphire Registered Christian Mutual Fund Distributors Private Limited. Contact number 9764125533. Convert your life into celebration.
1: म्युच्युअल फंड गुंतवणूक ही बाजारातील जोखमीच्या अधीन आहे. गुंतवणूकदारांनी योजनेशी संबंधित सर्व कागदपत्रे काळजीपूर्वक वाचावीत.
2: हे आहे आकाशवाणी नेटवर्क आणि आपण ऐकत आहात पुणे विविध भारती 101 FM. सकाळचे ठीक 8 वाजलेत. जाणून घेऊया ठळक बातम्या.
3: ठळक बातम्यांशी अभिमानानं संलग्न आहेत प्रसाद संगम यांचे अकॉर्निया इन्व्हेस्टमेंट. सुरक्षित गुंतवणूक, सुखद भविष्य. अकॉर्निया इन्व्हेस्टमेंट.
4: विविध भारती पुणे ठळक बातम्या. पावसाळी हवामानात नागरिकांच्या आरोग्याबाबत सतर्कता बाळगण्याच्या उद्देशाने केंद्रीय आरोग्य मंत्री जगत प्रकाश नड्डा यांच्या अध्यक्षतेखाली काल दिल्लीत डेंग्यू आजारावरील नियंत्रणाच्या तयारीबाबत उच्चस्तरीय आढावा बैठकीचं आयोजन करण्यात आलं होतं. सर्व राज्य आणि महानगरपालिकांना आजार नियंत्रणासाठीची पूर्वतयारी, जनजागृती आणि प्रतिबंधात्मक उपाययोजना करण्याच्या सूचना नड्डा यांनी दिल्या. प्रभागायुक्त, लोकप्रतिनिधी आणि स्थानिक संघटना यांना सक्रियपणे सहभागी करून घेण्याचं आवाहन त्यांनी राज्यांना केलं. पुणे शहरातील रेडीमिक्स काँक्रीट प्रकल्पांमुळे मुठा नदीचं प्रदूषण होत असल्याच्या पार्श्वभूमीवर पुणे आणि पिंपरी चिंचवड महानगरपालिका इथं बैठक घेऊन नदी पुनरुज्जीवन प्रकल्प, सांडपाणी प्रक्रिया प्रकल्प तसंच RMC प्रकल्पांच्या प्रदूषण नियंत्रण उपाययोजनांचा आढावा घेण्यात आला आहे. नियमांचं पालन न करणाऱ्या प्रकल्पांवर सातत्याने कारवाई केली जात असून यापुढेही नियमित बैठका घेऊन परिस्थितीवर लक्ष ठेवलं जाईल असं पर्यावरण मंत्री पंकजा मुंडे यांनी काल विधान परिषदेत सांगितलं. यासंदर्भात विधान परिषद सदस्य डॉ परिणय फुके यांनी उपस्थित केलेल्या प्रश्नावरील चर्चेत डॉ नीलम गोऱ्हे, प्रवीण दरेकर आणि विक्रम काळे यांनी सहभाग घेतला. पुणे आंतरराष्ट्रीय विमानतळाला मेट्रोने जोडणारा नवा मेट्रो मार्ग अंतिम करण्यात आला आहे. कल्याणी नगर ते पुणे विमानतळ या मेट्रो मार्गावर केंद्रीय नागरी हवाई वाहतूक राज्यमंत्री मुरलीधर मोहोळ यांनी मेट्रोच्या अधिकाऱ्यांबरोबर घेतलेल्या बैठकीत काल शिक्कामोर्तब करण्यात आलं. यामुळे पुणे आणि पिंपरी चिंचवडमधील सर्व मेट्रो मार्ग विमानतळाला जोडले जाणार आहेत. भारतात व्हॉट्सअपवर युझरनेम हे फीचर सुरू करण्याबाबत केंद्र सरकारनं काल मेटा कंपनीला नोटीस बजावली. माहिती आणि तंत्रज्ञान मंत्रालयाने मेटाला या युझरनेम वैशिष्ट्याबाबत 3 दिवसांच्या आत सविस्तर स्पष्टीकरण देण्याचे निर्देश दिले आहेत. व्हॉट्सअप वापरताना केवळ युझरनेमचा वापर झाला तर ऑनलाईन फसवणूक आणि सायबर हल्ले वाढण्याची शक्यता आहे अशी चिंता मंत्रालयानं व्यक्त केली आहे. हवामान. पुणे शहरालगतच्या घाट परिसरात जोरदार पावसाचा इशारा हवामान विभागानं दिला आहे. शहरात हलक्या पावसाची शक्यता आहे. या होत्या आतापर्यंतच्या ठळक बातम्या. यानंतरच्या ठळक बातम्या सकाळी 8:58.
5: उज्ज्वल आर्थिक भविष्याची अरेंजमेंट प्रसाद संगम यांचे अकॉर्निया इन्व्हेस्टमेंट. अकॉर्निया इन्व्हेस्टमेंट.
6: अधिक माहितीसाठी कॉल 9850819041.
7: म्युच्युअल फंड इन्व्हेस्टमेंट्स आर सब्जेक्ट टू मार्केट रिस्क्स. रीड ऑल स्कीम रिलेटेड डॉक्युमेंट्स केअरफुली.
3: ठळक बातम्यांची अभिमानानं संलग्न होते प्रसाद संगम यांचे अकॉर्निया इन्व्हेस्टमेंट. सुरक्षित गुंतवणूक, सुखद भविष्य. अकॉर्निया इन्व्हेस्टमेंट.
2: हे आहे आकाशवाणी नेटवर्क आणि आपण ऐकत आहात पुणे विविध भारती 101 FM.

0: पुण्यातलं पहिलं लोकप्रिय एफ एम चॅनल 8:17 झालेत, आता प्रसारित करीत आहोत.
1: लोकमान्य मल्टीपर्पज कोऑपरेटिव्ह सोसायटी लिमिटेड प्रस्तुत मराठी भक्ती संगीत. या कार्यक्रमाचे प्रायोजक आहेत लोकमान्य मल्टीपर्पज कोऑपरेटिव्ह सोसायटी लिमिटेड, आपले विश्वासू लोकमान्य.
2: आणि स्वामिनीचा मान्सून इश्यू सेल सुरू झाला, 10-50% डिस्काउंट. स्वामिनी साड्यांची महाराणी, कुंठे करोड, डिझेल अँड बिल्डिंग, पुणे.

0: कार्यक्रमात सुरुवातीला आपण ऐकलत लता मंगेशकर यांनी गायलेलं शांता शेळके यांचं गीत. संगीत हृदयनाथ मंगेशकर यांचं होतं. आपण ऐकत आहोत कार्यक्रम लोकमान्य कोऑपरेटिव्ह सोसायटी मराठी भक्ती संगीत. यानंतरचं गीत थोड्याच वेळात.
1: नव्या मान्सूनची नवी आशा, गुंतवणुकीला द्या आता नवी दिशा.
2: सादर आहे लोक मान्सून ठेव योजना, जिथे ते 18 महिन्यांच्या ठेवीवर 9.75% व्याजदर,
1: ज्येष्ठ नागरिकांना 0.5% अधिक.
2: अधिक माहितीसाठी आमच्या शाखेला भेट द्या किंवा कॉल करा 1800-2124050.
1: लोकमान्य, प्रत्येक पावलावर तुमच्या सोबत.
2: फक्त सभासदांकरिता नियम आणि अटी लागू.
3: तुम्ही ज्याची वाट पाहत होतात तो स्वामिनीचा मान्सून खरेदी महोत्सव सुरू झाला. 10-50% डिस्काउंट मध्ये मनपसंत व्हरायटीच्या साड्या खास तुमच्यासाठी, कारण हा तुमच्या स्वामिनीचा महोत्सव आहे. सौंदर्य घरा बरसणारा
4: स्वामिनी, साड्यांची महाराणी, बिझीलँड बिल्डिंग, कुंठेकर रोड, पुणे.
5: श्री स्वामी स्नेह डायनिंग हॉल.
6: घरी पाहुणे आले मग स्वामी स्नेह डायनिंग हॉल आहे ना.
5: चांदीच्या ताटात, पेशवाई थाटात अस्सल महाराष्ट्रीयन जेवणाचा आस्वाद घ्यायला नक्की भेट द्या.
6: केळवण असो वा व्याही भोजन किंवा असो स्नेह भोजन, फक्त स्वामी स्नेह डायनिंग हॉल मध्येच.
5: स्वामी स्नेह डायनिंग हॉल, मोरया गोसावी मंदिराजवळ,

0: रमेश डाईंग, सर्व प्रकारच्या ब्रँडेड रेनकोट छत्री जॅकेट साठी पुण्यातील सुप्रसिद्ध एकच नाव रमेश डाईंग। आजच जवळच्या शाखेस भेट द्या।
1: महागाईचा वाढतोय गुंता,
2: विश्वेश्वर बँक असता कशाला करता चिंता।
1: विश्वेश्वर बँकेतर्फे ज्येष्ठ नागरिकांसाठी दिलासा, 13 ते 24 महिने कालावधीच्या मुदत ठेवींवर 7.25% एवढं घसघशीत व्याज, तसंच शैक्षणिक कर्ज, वाहन कर्ज, गृह कर्ज, सोलर खरेदी कर्ज अशा विविध कर्ज योजना, अर्थ सार्थ करणारी मल्टी स्टेट शेड्यूल्ड बँक
2: ही विश्वेश्वर सहकारी बँक लिमिटेड पुणे।

0: प्रत्येकीलाच प्रतिमा मध्ये जायची घाई झाली आहे,
1: कारण प्रतिमा मध्ये सर्व तऱ्हेच्या साड्या, ड्रेस मटेरियल्स आणि सलवार कमीजच्या फ्रेश स्टॉक वर आहे 60% डिस्काउंट.
2: आपली प्रतिमा आता आणखीनच एक्सक्लुसिव्ह. प्रतिमा एक्सक्लुसिव्ह, चळक रोड, पुणे.
3: A design career? Make it happen at DES Pune University, where 141 years of heritage of Deccan Education Society meet affordable quality education in central Pune.
4: Choose BDAS in product design, interior and space design, visual communication design, animation and user experience design. Visit despu.edu.in today.
5: या जाहिरातीत व्यक्त झालेल्या विचारांशी आकाशवाणी सहमत असेलच असं नाही. जाहिरातीतील दाव्यांबद्दल श्रोत्यांनी स्वविवेकाने निर्णय

0: संगीतकार आणि मुख्य गायक होते आर एन पराडकर. आपण ऐकत आहोत कार्यक्रम लोकमान्य कोऑपरेटिव्ह सोसायटी मराठी भक्ती संगीत, आकाशवाणी नेटवर्कच्या पुणे विविध भारती 101 FM वर, तसंच न्यूज ऑन AIR या मोबाईल ॲपवर जगात सर्वत्र. 8:14 झालीत. कार्यक्रमातलं यानंतरचं गीत थोड्याच वेळात.
1: तुम्ही ज्याची वाट पाहत होतात तो स्वामिनीचा मान्सून खरेदी महोत्सव सुरू झाला. 10-50% डिस्काउंट मध्ये मनपसंत व्हरायटीच्या साड्या खास तुमच्यासाठी, कारण हा तुमच्या स्वामिनीचा महोत्सव आहे. सौंदर्य घरा बरसणारा
2: स्वामिनी, साड्यांची महाराणी, बिझी लाईन बिल्डिंग, कुंठेकर रोड, पुणे.
3: श्रीमन महागणाधिपतये नमः. चला मुलीच्या आई वडिलांनी कन्यादानासाठी खाली पाटावर बसा.
4: अगं शिल्पा, येईल का खाली बसता?
5: गुरुजी जरा स्टूल वर बसू का? माझे गुडघे भयंकर दुखतात, खाली बसूच शकत नाही.
4: बऱ्याच डॉक्टरांनी तर हिला ऑपरेशनचा सल्ला दिलाय.
3: अहो तुम्ही एक काम करा, सरळ पिंपरी चिंचवडच्या डॉक्टर परीक्षित फेगडेंकडे जा. तुम्हाला सांगतो, माझे गुडघे डॉक्टर परीक्षित फेगडेंनीच पूर्ण बरे केलेत. मी 5 वर्षे मांडी घालून पूजा सांगितली नव्हती. आता बघा, मी पाटावर बसून पूजा सांगतोय. तुम्हीही डॉक्टर परीक्षित फेगडेंचे उपचार घ्या. अहो तिथे गुडघ्याची झीज, मणक्यातील गॅप आणि जुनाट संधिवात यावर 100% खात्रीशीर आणि चांगले उपचार आहेत. डॉक्टर परीक्षित फेगडे यांचे उपचार, तेही विना ऑपरेशन.
4: अहो गुरुजी, आता शिल्पाला तिथेच नेतो हा, पण डॉक्टर फेगडेंचा नंबर असला तर द्या ना गुरुजी.
3: हा घ्या नंबर, सोपा आहे, 95-95-24-25-59.
2: डॉक्टर परीक्षित फेगडे यांचे सिद्धिविनायक क्लिनिक, संपर्क 95-95-24-25-59.
6: सौंदर्याच्या वर्षावामध्ये ऋतूंचा राजा वसंत नाला, स्वादिष्टतेच्या पायघड्यांवरून फळांच्या राजाला घेऊन आला. ऋतू म्हटलं की वसंत, फळ म्हटलं की आंबा, आंबा म्हटलं की आमरस, आणि आमरस म्हटलं की दुर्वांकूर. आमरसाबरोबरच दुर्वांकूर मध्ये 2 स्वीट सह आस्वाद घ्या. चौरस आहाराने युक्त लज्जतदार पदार्थांचा, अर्थात खवय्या पुणेकरांची पहिली पसंती, जिव्हा तृप्त करणारा जिव्हाळा, दुर्वांकूर. दुर्वांकूर डायनिंग हॉल, हत्ती गणपती चौक, टिळक रोड, पुणे.
7: या जाहिरातीत व्यक्त झालेल्या विचारांशी आकाशवाणी सहमत असेलच असं नाही. जाहिरातीतील दाव्यांबद्दल श्रोत्यांनी स्वविवेकाने निर्णय घ्यावा.

0: सुधीर फडके यांनी संगीतबद्ध केलेले हे गीत गदी माडगुळकर यांचं होतं, गायलं होतं माणिक वर्मा यांनी. आपण ऐकत आहोत कार्यक्रम लोकमान्य कोऑपरेटिव्ह सोसायटी मराठी भक्ती संगीत.
1: नव्या मान्सूनची नवी आशा, गुंतवणुकीला द्या आता नवी दिशा.
2: सादर आहे लोक मान्सून ठेव योजना, जिथे ते 18 महिन्यांच्या ठेवीवर 9.75% व्याजदर,
1: ज्येष्ठ नागरिकांना 0.5% अधिक.
2: अधिक माहितीसाठी आमच्या शाखेला भेट द्या किंवा कॉल करा 1800-212-4050.
1: लोकमान्य, प्रत्येक पावलावर तुमच्या सोबत.
2: फक्त सभासदांकरिता नियम आणि अटी लागू.
3: तुम्ही ज्याची वाट पाहत होतात तो स्वामिनीचा मान्सून खरेदी महोत्सव सुरू झाला. 10-50% डिस्काउंट मध्ये मनपसंत व्हरायटीच्या साड्या खास तुमच्यासाठी, कारण हा तुमच्या स्वामिनीचा महोत्सव आहे. सौंदर्य घरा बरसणारा
4: स्वामिनी, साड्यांची महाराणी, बिझीलँड बिल्डिंग, कुमठेकर रोड, पुणे.
5: अहो, ऐकलत का? तथास्तूचा मॉन्सून सेल सुरू झालाय आणि सर्व व्हरायटीज वर अश्युअर्ड 10-30% डिस्काउंट आहे.
6: सेल मध्ये अश्युअर्ड डिस्काउंट, जोक नको मारू सर.
5: अहो, तथास्तू मध्ये नेहमीच उत्तम दर्जा आणि रास्त किंमतच असते, आणि आता खास मॉन्सून निमित्त त्याच रास्त किमतीवर अश्युअर्ड 10-30% डिस्काउंट मिळणार म्हणजे मिळणारच. आणि आता तर प्रभात रोड वरील तथास्तूच्या भव्य दालनातील लेटेस्ट आणि एक्सक्लुसिव्ह व्हरायटीज वर देखील 10-30% अश्युअर्ड डिस्काउंट आहे.
6: अरे वा, मग हे घे माझं क्रेडिट कार्ड आणि कर मनसोक्त खरेदी.
5: तथास्तू मॉन्सून सेल एकमेव विश्वसनीय सेल. तथास्तू प्रभात रोड लेन नंबर 13 जवळच उत्तम पार्किंग व्यवस्थेसह. तथास्तू कुमठेकर रोड पुणे आणि लक्ष्मीपुरी लक्ष्मी रोड कोल्हापूर.
6: ऑनलाइन शॉपिंगचा लाभ घ्या. आमची वेबसाईट tathastu.fashion.
7: या जाहिरातीत व्यक्त झालेल्या विचारांशी आकाशवाणी सहमत असेलच असं नाही. जाहिरातीतील दाव्यांबद्दल श्रोत्यांनी स्वविवेकाने निर्णय घ्यावा.

0: आनंद भाटे यांच्या स्वरात संत एकनाथ महाराजांचा अभंग आपण ऐकलात. संगीत मास्टर कृष्णराव, तर संगीत संयोजन होतं कौशल इनामदार यांचं. आपण ऐकत आहोत कार्यक्रम लोकमान्य कॉर्पोरेटिव्ह सोसायटी मराठी भक्ती संगीत.
1: नव्या मान्सूनची नवी आशा, गुंतवणुकीला द्या आता नवी दिशा.
2: सादर आहे लोक मान्सून ठेव योजना, जिथे ते 18 महिन्यांच्या ठेवीवर 9.75% व्याज दर.
1: ज्येष्ठ नागरिकांना 0.5% अधिक.
2: अधिक माहितीसाठी आमच्या शाखेला भेट द्या किंवा कॉल करा 1800-2124050.
1: लोकमान्य, प्रत्येक पावलावर तुमच्या सोबत.
2: फक्त सभासदांकरिता नियम आणि अटी लागू.
3: श्रीमन महागणाधिपतये नमः. चला मुलीच्या आई वडिलांनी कन्यादानासाठी खाली पाटावर बसा.
4: अगं शिल्पा, येईल का खाली बसता?
5: गुरुजी जरा स्टूल वर बसू का? माझे गुडघे भयंकर दुखतात, खाली बसूच शकत नाही.
4: बऱ्याच डॉक्टरांनी तर हिला ऑपरेशनचा सल्ला दिलाय.
3: अहो तुम्ही एक काम करा, सरळ पिंपरी चिंचवडच्या डॉक्टर परीक्षित फेगडेंकडे जा. तुम्हाला सांगतो, माझे गुडघे डॉक्टर परीक्षित फेगडेंनीच पूर्ण बरे केलेत. मी 5 वर्षे मांडी घालून पूजा सांगितली नव्हती. आता बघा, मी पाटावर बसून पूजा सांगतोय. तुम्हीही डॉक्टर परीक्षित फेगडेंचे उपचार घ्या. अहो तिथे गुडघ्याची झीज, मणक्यातील गॅप आणि जुनाट संधिवात यावर 100% खात्रीशीर आणि चांगले उपचार आहेत. डॉक्टर परीक्षित फेगडे यांचे उपचार, तेही विना ऑपरेशन.
4: हो गुरुजी, आता शिल्पाला तिथेच नेतो हा, पण डॉक्टर फेगडेंचा नंबर असला तर द्या ना गुरुजी.
3: हा घ्या नंबर, सोपा आहे, 95-95-24-25-59.
6: डॉक्टर परीक्षित फेगडे यांचे सिद्धिविनायक क्लिनिक, संपर्क 95-95-24-25-59.
3: इष्टदेवताभ्यो नमः. कुलदेवता.

0: रमेश डाईंग, सर्व प्रकारच्या ब्रँडेड रेनकोट छत्री जॅकेट साठी पुण्यातील सुप्रसिद्ध एकच नाव रमेश डाईंग, आजच जवळच्या शाखेस भेट द्या.
1: या जाहिरातीत व्यक्त झालेल्या विचारांशी आकाशवाणी सहमत असेलच असं नाही. जाहिरातीतील दाव्यांबद्दल श्रोत्यांनी स्वविवेकाने निर्णय घ्यावा.
2: आणि आता कार्यक्रमात शेवटी ऐकूया

0: वसंत पवार यांनी संगीतबद्ध केलेलं हे गीत होतं डॉक्टर वसंत अवसरे यांचं. स्वर होता डॉक्टर वसंतराव देशपांडे यांचा. आणि याबरोबरच हा कार्यक्रम आम्ही आता समाप्त करत आहोत.
1: लोकमान्य मल्टीपर्पज कोऑपरेटिव्ह सोसायटी लिमिटेड प्रस्तुत मराठी भक्ती संगीत या कार्यक्रमाचे प्रायोजक होते लोकमान्य मल्टीपर्पज कोऑपरेटिव्ह सोसायटी लिमिटेड. आपले विश्वासू लोकमान्य.
2: आणि स्वामिनीचा मान्सून इश्या सेल सुरू झाला. 10-50% डिस्काउंट. स्वामिनी साड्यांची महाराणी कुंठे करोड विझिलंट बिल्डिंग पुणे.
0: हा कार्यक्रम आपण ऐकलात पुणे विविध भारती 101 FM वर. 8:30 आणि 40 सेकंद झालेत. आता ऐकूया गदिमा गीतांचा कार्यक्रम.
3: कॉस्मॉस कोऑपरेटिव्ह बँक गदिमांजली या कार्यक्रमाचे प्रायोजक कॉस्मॉस कोऑपरेटिव्ह बँक. जीवन करा समृद्ध.
4: कॉस्मॉस डिजिटल बँकिंग सेवा सहज सोपी आणि सुरक्षित.
5: इंटरनेट बँकिंग,
4: मोबाईल बँकिंग,
5: व्हॉट्सअप बँकिंग,
4: ई KYC,
5: NEFT, RTGS,
4: IMPS,
5: कॉस्मॉस रुपे व व्हिसा डेबिट कार्ड,
4: UPI अशा अनेक डिजिटल सेवांचा लाभ घेण्यासाठी आपलं खातं कॉस्मॉस बँकेत हवंच.
5: कॉस्मॉस कोऑपरेटिव्ह बँक. जीवन करा समृद्ध.

0: युनिव्हर्सल, तुमच्या कुटुंबाला देखण्या घराचं कुंदण.
1: मी करता एक चांगली इंजिनियर झाली आहे. माझे बाबा लग्नाचं पाहत आहेत, पण माझा जाड चष्मा एक मोठा प्रॉब्लेम झालाय.
2: अहो, माझी छान पर्सनॅलिटी आहे, ऍक्टिंगचा कोर्स झालाय, पण या चष्म्यामुळे कामच मिळत नाही.
3: माझी हाईट 6 आहे, कमावलेलं दणकट शरीर आहे, पण चष्मा लागल्याने डिफेन्स मध्ये रिजेक्ट होतोय.
4: या सर्वांच्या समस्यावर उपाय एकाच ठिकाणी, जंगली महाराज रोड वरचे गॅलेक्सी आय हॉस्पिटल. तिथे अत्याधुनिक लेसिक सर्जरीने वेदना रहित आणि वाजवी दरात चष्मा कायमचा काढून टाकला जातो. पद्मश्री डॉक्टर मनोहर डोळे मेडिकल फाउंडेशनचे गॅलेक्सी आय हॉस्पिटल, मॉडर्न हायस्कूल समोर, जंगली महाराज रोड, पुणे. फोन 8087807.
5: लोकमान्य मल्टीपर्पज कोऑपरेटिव्ह सोसायटीच्या सदस्यांना खास सवलत.
6: किरकोळ विक्रेते नेमणे आहेत. छोटा व्यवसाय सुरू करण्यासाठी उत्तम संधी. संपर्क 98220 98215. उत्तम भक्कम गुडविल बनियन्स.
7: या जाहिरातीत व्यक्त झालेल्या विचारांशी आकाशवाणी सहमत असेलच असं नाही. जाहिरातीतील दाव्यांबद्दल श्रोत्यांनी स्वविवेकाने निर्णय घ्यावा.
8: सर्व रसिक श्रोत्यांना शैलेश परांजपेचा सस्नेह नमस्कार. श्रोते हो, सर्वसाधारणपणे आपल्या प्रत्येक भावनेच्या केंद्राशी मी असतो. प्रत्येक गोष्टीचा विचार करताना तो आपण स्वतःच्या संदर्भात करतो, पण कधी कधी मात्र, विशेषतः प्रेमात पडलं ना, की या मीपेक्षा जास्त महत्त्व येतं तुला. तुला काय आवडतं, तू कधी भेटशील, तू कशाने खुश होतोस किंवा होतेस, तू तू तू. तर आजच्या कार्यक्रमात ऐकूया गदिमा रचित अशीच काही तुझी गीतं.

या गाण्यात ती म्हणते, तूच नयनी तूच हृदयी तूच असशी जीवनी, काळ जाई कळत नाही दिवस किंवा यामिनी, तुझ्या विचारांमध्ये काळ वेळेचं भानच राहत नाही, तुझ्या दर्शनाची ओढ लागते आणि वाटतं

0: श्रोते हो, तुम्ही ऐकत आहात कॉस्मॉस कोऑपरेटिव्ह बँक गदिमांजली.
1: तुमच्या मनातल्या सर्व अपेक्षा पूर्ण करणारी फिक्स डिपॉझिट स्कीम, सुरक्षितता, उत्तम व्याजदर आणि ठेवींचे आकर्षक पर्याय.
2: व्याजदर सर्वसाधारण ठेवीदार 7.05%, ज्येष्ठ नागरिक 7.30%, मासिक आणि त्रैमासिक व्याजाच्या पर्यायांसह, मुदत 16 महिने, अटी लागू.
1: कॉस्मॉस कोऑपरेटिव्ह बँक, जीवन करा समृद्ध.

0: एक टेस्ट एकदम बेस्ट, साताऱ्याचे काटदरे मसाले 1958 पासून, चमचमीत मसाले, चटपटीत लोणची, खमंग चटण्या आणि इन्स्टंट्स काटदरे मसाले।
1: अनेकदा काही तज्ञ तुम्हाला राशींच्या रत्नांच्या मौल्यवान खड्यांचा वापर अंगठी, लॉकेट किंवा ब्रेसलेट मध्ये करायला सांगतात, पण ही खरेदी कुठूनही करून कशी चालेल? अशी खरेदी करायला हवी 193 वर्षांचा ग्राहकांच्या विश्वासाची परंपरा असलेल्या पुणा गाडगिळ आणि सन्स मधूनच।
2: पुणा गाडगिळ आणि सन्स 1832 पासून पुणे जिल्ह्यात 10 प्रशस्त शोरूम आपल्या सेवेत, कुंटे चौक लक्ष्मी रोड सह।
3: नीता अगं, हे ऑनलाईन पेमेंट सुरू केल्यापासून इतका गोंधळ होतो ना, हिशोबच जुळत नाहीये।
4: थांब, मी माझ्या कॅल्क्युलेटरलाच बोलवते। ओम,
5: अलो मम्मा,
4: अनु मावशीला हिशोब करायला मदत कर।
5: सांग मावशी।
3: अरे, 4-4 आकडी आहे।
5: अगं तू सांग मावशी।
3: बर, किराणा 4318, इस्त्री 112, लाईट बिल 1739, दूध 2160 आणि शॉपिंग 4782। सांग बरं।
5: 13111।
3: करेक्ट। अरे, हेच तर जुळत नव्हतं। ए, हा तर सुपर फास्ट कॅल्क्युलेटर आहे।
4: मग
3: ए, पण कसं आलं तुला?
4: अगं, सक्सेस अबॅकस मुळे।
3: हो का? मग मी पण चिंकीला घालते सक्सेस अबॅकसच्या क्लासला आणि तिलाही बनवते सुपर फास्ट कॅल्क्युलेटर।
6: मुलांना बनवा कॅल्क्युलेटर सारखी फास्ट सक्सेस अबॅकस। ऑनलाईन आणि ऑफलाईन क्लासेस साठी संपर्क 88856500011 88856001।

0: डॉक्टर परीक्षित फेगडे यांचे सिद्धिविनायक क्लिनिक पिंपरी चिंचवड, सांधे दुखी, गुडघे दुखी आणि मणके दुखीवर विना ऑपरेशन आणि 100% खात्रीशीर उपचार आहेत. संपर्क 95 95 24 25 59. डॉक्टर परीक्षित फेगडे यांचे सिद्धिविनायक क्लिनिक 95 95 24 25 59.
1: या जाहिरातीत व्यक्त झालेल्या विचारांशी आकाशवाणी सहमत असेलच असं नाही. जाहिरातीतील दाव्यांबद्दल श्रोत्यांनी स्वविवेकाने निर्णय घ्यावा.
2: प्रत्यक्ष दर्शना इतकीच किंबहुना जास्त महत्वाची असते मनातली प्रतिमा. मनाच्या डोळ्यांनी घडणारं दर्शन सगळे अडथळे अगदी सहज दूर करतं.

0: श्रोते हो, तुम्ही ऐकत आहात कॉस्मॉस कोऑपरेटिव्ह बँक गदिमांजली.
1: उद्योजकांना आर्थिक पाठबळ देणारी कर्ज योजना
2: कॉस्मॉस स्मॉल बिझनेस लोन, व्याजदर फक्त 9.25% पुढे,
1: कॅश क्रेडिट किंवा टर्म लोन स्वरूपात रुपये 5 कोटींपर्यंत कर्ज उपलब्ध. अटी लागू.
2: इंडस्ट्री, ट्रेडिंग, सर्व्हिस इंडस्ट्री यांच्यासाठी अत्यंत उपयुक्त कर्ज योजना कॉस्मॉस स्मॉल बिझनेस लोन.
1: कॉस्मॉस कोऑपरेटिव्ह बँक, जीवन करा समृद्ध.

0: रमेश डाईन, सर्व प्रकारच्या ब्रँडेड रेनकोट, छत्री, जॅकेट साठी पुण्यातील सुप्रसिद्ध एकच नाव रमेश डाईन। आजच जवळच्या शाखेस भेट द्या।
1: किरकोळ विक्रेते नेमणे आहेत छोटा व्यवसाय सुरू करण्यासाठी उत्तम संधी। संपर्क 98-220-98-215। उत्तम भक्कम गुडविल बनियन्स।
2: श्रीमन महागणाधिपतये नमः। चला मुलीच्या आई वडिलांनी कन्यादानासाठी खाली पाटावर बसा।
3: अगं शिल्पा, येईल का खाली बसता?
4: गुरुजी जरा स्टूल वर बसू का, माझे गुडघे भयंकर दुखतात, खाली बसूच शकत नाही।
3: बऱ्याच डॉक्टरांनी तर हिला ऑपरेशनचा सल्ला दिलाय।
2: अहो तुम्ही एक काम करा, सरळ पिंपरी चिंचवडच्या डॉक्टर परीक्षित फेगडेंकडे जा। तुम्हाला सांगतो, माझे गुडघे डॉक्टर परीक्षित फेगडेंनीच पूर्ण बरे केलेत। मी 5 वर्षे मांडी घालून पूजा सांगितली नव्हती, आता बघा मी पाटावर बसून पूजा सांगतोय। तुम्हीही डॉक्टर परीक्षित फेगडेंचे उपचार घ्या। अहो तिथे गुडघ्याची झीज, मणक्यातील गॅप आणि जुनाट संधिवात यावर 100% खात्रीशीर आणि चांगले उपचार आहेत। डॉक्टर परीक्षित फेगडे यांचे उपचार, तेही विना ऑपरेशन।
3: अहो गुरुजी, आता शिल्पाला तिथेच नेतो हा, पण डॉक्टर फेगडेंचा नंबर असला तर द्या ना गुरुजी।
2: हा घ्या नंबर, सोपा आहे, 95-95-24-25-59।
4: डॉक्टर परीक्षित फेगडे यांचे सिद्धिविनायक क्लिनिक, संपर्क 95-95-24-25-59।
2: इष्टदेवताभ्यो नमः, कुलदेवताभ्यो नमः।
5: या जाहिरातीत व्यक्त झालेल्या विचारांशी आकाशवाणी सहमत असेलच असं नाही। जाहिरातीतील दाव्यांबद्दल श्रोत्यांनी स्वविवेकाने निर्णय घ्यावा।
6: तू आणि मी मिळून होतो आपण, आणि साकारतं आपलं इवलंसं गोकुळ।

पण या सगळ्यापेक्षा वेगळं उदात्त प्रेम ईश्वराबद्दल वाटणारं. प्रपंचात राहताना दैनंदिन व्यवहार हे तर करावे लागतातच, पण मुखात ईश्वराचं नाव राहो आणि डोळ्यांसमोर त्याचंच रूप दिसत राहो ही ओढ भक्ताला असते.

0: आजच्या कार्यक्रमात आपण ऐकलीत आशा भोसले, ललिता फडके आणि सुधीर फडके यांनी गायलेली गीतं. चित्रपट होते आधार, वराडी आणि वाजंत्री, जगाच्या पाठीवर, चिमण्यांची शाळा, सुखाची सावली आणि संत गोरा कुंभार. आणि याबरोबरच हा कार्यक्रम आम्ही आता समाप्त करत आहोत.
1: कॉस्मॉस कोऑपरेटिव्ह बँक गदिमांजली या कार्यक्रमाचे प्रायोजक कॉस्मॉस कोऑपरेटिव्ह बँक, जीवन करा समृद्ध.
0: हे आहे आकाशवाणी नेटवर्क आणि आपण ऐकत आहात पुणे विविध भारती 101 FM, पुण्यातलं पहिलं लोकप्रिय FM चॅनल. आमचे कार्यक्रम आपण रेडिओ सेट बरोबरच न्यूज ऑन AIR या मोबाईल ॲपवर सुद्धा ऐकता जगात सर्वत्र. 8:58 होत आहेत, जाणून घेऊया ठळक बातम्या.
2: ठळक बातम्यांशी अभिमानाने संलग्न आहे क्रिसेंट म्युच्युअल फंड डिस्ट्रीब्युटर्स प्रायव्हेट लिमिटेड. कन्वर्ट लाईफ इंटू सेलिब्रेशन.
3: विविध भारती पुणे ठळक बातम्या. सामाजिक सुरक्षा संहिता 2020 अंमलबजावणीचा एक भाग म्हणून भविष्य निर्वाह निधी संदर्भात केंद्र सरकारने EPF योजना 1952 जागी EPF योजना 2026 अधिसूचना जारी केली आहे. ही नवीन योजना गेल्या महिन्याच्या 29 राजपत्रात प्रकाशित झाल्यापासून लागू झाली आहे. डिजिटल अनुपालन बळकट करणं, प्रशासकीय कार्यक्षमता सुधारणं, भविष्य निर्वाह निधीची अर्थात PFची रचना

नवीन कामगार संहितेशी सुसंगत करणं ही या नवीन योजनेची उद्दिष्ट आहेत. पाकिस्तानच्या प्रचारकी खात्यांकडून समाज माध्यमावर प्रसारित केल्या जाणाऱ्या लष्कराचे माजी प्रमुख जनरल उपेंद्र द्विवेदी यांच्या एका व्हिडिओबाबत तीव्र आक्षेप नोंदवत केंद्र सरकारने याचं खंडन केलं आहे. हा व्हिडिओ AI द्वारे तयार केलेला डीप फेक असून अपप्रचाराच्या मोहिमेचा भाग म्हणून जनतेची दिशाभूल करण्यासाठी बनवण्यात आला आहे असं पत्र सूचना कार्यालयानं स्पष्ट केलं आहे. जनरल उपेंद्र द्विवेदी यांनी असं कोणतंही विधान कधीही केलेलं नाही. जनरल द्विवेदी यांच्या निवृत्तीनंतर लष्कर प्रमुख पदाची बदली प्रक्रिया ही विहित कार्यकाळ आणि प्रस्थापित नियमांनुसार झालेली एक नियमित प्रक्रिया होती असंही स्पष्ट करण्यात आलं आहे. वारकरी संप्रदाय हा समन्वयवादी आहे तर सनातनी संप्रदायाचा मूळ आधार वेद आहे. हे दोनही संप्रदाय मानवी जीवनाला प्रेमाची दिशा देण्याचं कार्य करतात. वारकरी संप्रदाय म्हणजे सुलभ आणि सर्वसमावेशकतेने बनलेला सनातन धर्म होय असं मत संत साहित्याचे अभ्यासक डॉक्टर अभय टिळक यांनी काल पुण्यात व्यक्त केलं. पुण्यातील मनोहारी मैत्र संघ आयोजित डॉक्टर श्रीपाल सबनीस सन्मान व्याख्यानमालेत वारकरी संप्रदाय आणि सनातन धर्म या विषयावर ते बोलत होते. कोयना जलविद्युत प्रकल्पाअंतर्गत सातारा जिल्ह्यातील मौजे पावशेवाडी इथल्या प्रकल्पग्रस्त नागरिकांच्या निवासासाठी आवश्यक असलेल्या जमिनीचा प्रस्ताव जिल्हाधिकाऱ्यांमार्फत तातडीने सादर करावा, या प्रस्तावाचा सकारात्मक विचार करण्यात येईल असं जलसंपदा मंत्री राधाकृष्ण विखे पाटील यांनी काल मुंबईत सांगितलं. त्यांच्या अध्यक्षतेखाली झालेल्या बैठकीला सार्वजनिक बांधकाम मंत्री शिवेंद्रसिंह राजे भोसले यांच्यासह वरिष्ठ अधिकारी उपस्थित होते. या होत्या आतापर्यंतच्या ठळक बातम्या. यानंतरच्या ठळक बातम्या सकाळी 9:58 मिनिटांनी.

0: अँपी रजिस्टर्ड क्रिसेंट म्युच्युअल फंड डिस्ट्रीब्युटर्स प्रायव्हेट लिमिटेड. क्रिसेंट
1: म्युच्युअल फंड गुंतवणूक ही बाजारातील जोखमीच्या अधीन आहे. गुंतवणूकदारांनी योजनेशी संबंधित सर्व कागदपत्रे काळजीपूर्वक वाचावीत.
2: ठळक बातम्यांशी अभिमानाने संलग्न आहे क्रिसेंट म्युच्युअल फंड डिस्ट्रीब्युटर्स प्रायव्हेट लिमिटेड. कन्वर्ट लाईफ इन टू सेलिब्रेशन.
3: हे आहे आकाशवाणी नेटवर्क आणि आपण ऐकत आहात पुणे विविध भारती 101 FM, पुण्यातलं पहिलं लोकप्रिय FM चॅनल. सकाळचे 9:01 आणि 20 सेकंद झालेत. आता ऐकूया आपला सगळ्यांचा आवडता लाखाते कार्यक्रम.
4: एस हॉस्पिटल, लाखात अशी लेखणी. या कार्यक्रमाचे प्रायोजक एस हॉस्पिटल एरंडवणे पुणे. किडनी तुमची, काळजी आमची.
3: सर्व रसिक श्रोत्यांना शैलेश परांजपेचा सस्नेह नमस्कार.

कुणी काही म्हणा कुणी काही म्हणा, अनुसरले मी आपल्याच म्हणा, असं लिहिणारे कवी ज. के. उपाध्ये. त्यांची ध्वनिमुद्रित झालेली गाणी अगदी मोजकीच आहेत, पण त्या गाण्यांमधून त्यांच्या लेखणीचं सौंदर्य अनुभवता येतं. चला तर आज अनुभवूया ज. के. उपाध्ये यांची मनस्वी लेखणी.

0: या गाण्यामध्ये उपाध्य म्हणतात, जळल्या साऱ्या आशा मनीषा, पुसल्या उरल्या त्याही खुणा, किंवा रीती कुरीती नीती अनिती आता उरली चाडकुणा, या ओळींमधून त्यांचं निराश मन जाणवतं. कदाचित त्यांच्या दुःखी कौटुंबिक स्थितीचा प्रभाव या कवितेवर पडला असावा. त्याविषयी आणखी बोलूयाच पण या व्यावसायिक विरामानंतर.
1: श्रोते हो, तुम्ही ऐकत आहात एस हॉस्पिटल लाखात अशी लेखणी.
2: युरोलॉजी मध्ये 40 वर्षांहून अधिक काळ अत्याधुनिक उपचार देणारे एस हॉस्पिटल.
3: किडनी स्टोन, प्रोस्टेट, मूत्रमार्ग कॅन्सर, स्त्रिया आणि लहान मुलांच्या मूत्रविकारांवर लेझर ते रोबोटिक अशा अत्याधुनिक उपचारांसाठी एस हॉस्पिटल, एरंडवणे, पुणे.
2: संपर्क 02-0670-29100.
4: गुडघेदुखीसाठी डॉक्टर परीक्षित भेगडे यांचे उपचार घ्या. 100% खात्रीशीर आणि चांगले उपचार आहेत. संपर्क 95-95-24-25-59.

0: एक टेस्ट एकदम बेस्ट, साताऱ्याचे काटदरे मसाले 1958 पासून, चमचमीत मसाले, चटपटीत लोणची, खमंग चटण्या आणि इन्स्टंट्स काटदरे मसाले।
1: नीता अगं, हे ऑनलाईन पेमेंट सुरू केल्यापासून इतका गोंधळ होतो ना, हिशोबच जुळत नाहीये।
2: थांब, मी माझ्या कॅल्क्युलेटरलाच बोलवते। ओम,
3: आलो मम्मा।
2: अनु मावशीला हिशोब करायला मदत कर।
3: सांग मावशी।
1: अरे, चार चार आकडी आहे।
3: अगं तू सांग मावशी।
1: बर, किराणा 4318, इस्त्री 112, लाईट बिल 1739, दूध 2160 आणि शॉपिंग 4782। सांग बरं।
3: 13111।
1: करेक्ट। अरे, हेच तर जुळत नव्हतं। ए, हा तर सुपर फास्ट कॅल्क्युलेटर आहे।
2: मग
1: हे पण कसं आलं तुला?
2: अगं, सक्सेस अबॅकस मुळे।
1: हो का? मग मी पण चिंकीला घालते सक्सेस अबॅकसच्या क्लासला आणि तिलाही बनवते सुपर फास्ट कॅल्क्युलेटर।
4: मुलांना बनवा कॅल्क्युलेटर सारखे फास्ट सक्सेस अबॅकस। ऑनलाईन आणि ऑफलाईन क्लासेस साठी संपर्क 88 88 56 00 11, 8888 56 00 11।
5: या जाहिरातीत व्यक्त झालेल्या विचारांशी आकाशवाणी सहमत असेलच असं नाही। जाहिरातीतील दाव्यांबद्दल श्रोत्यांनी स्वविवेकाने निर्णय घ्यावा।
6: कार्यक्रमात आपलं पुन्हा एकदा स्वागत। जयकृष्ण केशव तथा ज के उबाधे यांचा जन्म 30 मे 1883 या दिवशी नागपूरमध्ये झाला। त्यांच्या अगदी लहानपणीच झालेलं आईचं निधन आणि तापड स्वभावाचे वडील यामुळे त्यांच्या वाट्याला माया प्रेम हे फारसं आलंच नाही। त्यांचं संगोपन काही काळ त्यांच्या वडिलांच्या वडिलांनी केलं, पण त्यांचंही निधन झाल्यावर उपाध्ये अगदी एकटे पडले। 1905 साली हनुमानगडावर जाऊन त्यांनी श्रीधरपंत परांजपे यांच्याकडून गुरुमंत्र घेतला, अनेक ग्रंथांची पारायणं केली। त्यांचे आजोबा रामभक्त होते। कदाचित त्यामुळेही ज के उपाध्ये यांनी रामानुज हे टोपणनाव धारण केलं। त्यांनी लिहिलेली ही रामस्तुती ऐकूया।

मगाशी म्हटल्याप्रमाणे ज के उपाध्ये यांना आई वडिलांची माया लाभली नाही. एवढंच नव्हे तर त्यांची पत्नी आणि कन्या यांचंही अकाली निधन झालं, त्यामुळे त्यांचे सगळेच पाश तुटले. पण असं असूनही विविध प्रकारची साहित्य निर्मिती त्यांनी केली. 1924 साली त्यांनी लोकमान्य टिळक यांचं ओवीबद्ध चरित्र लिहिलं. 1929 साली पोपट पंची हा कविता संग्रह प्रकाशित झाला, तर उमर खयाम यांच्या रुबायांचा देखील त्यांनी मराठीत अनुवाद केला. खरं तर ज के उपाध्याय यांचा काळ अतिशय जुना, त्यांना जाऊनसुद्धा सुमारे 90 वर्ष झाली, पण या रचनांमधला गोडवा आजही तितकाच ताजा वाटतो.

0: श्रोतेहो, तुम्ही ऐकत आहात एस हॉस्पिटल लाखात अशी लेखणी।
1: युरोलॉजी मध्ये 40 वर्षांहून अधिक काळ अत्याधुनिक उपचार देणारे एस हॉस्पिटल।
2: किडनी स्टोन, प्रोस्टेट, मूत्रमार्ग कॅन्सर, स्त्रिया आणि लहान मुलांच्या मूत्रविकारांवर लेझर ते रोबोटिक अशा अत्याधुनिक उपचारांसाठी एस हॉस्पिटल, एरंडवणे, पुणे।
1: संपर्क 02-0-670-29-100।
3: Future leaders begin here. DES Pune University, where 141 years of heritage of Deccan Education Society meet affordable quality education in central Pune.
4: 2-year full-time MBA in finance, HR, marketing, operations and supply chain management. A future-focused MBA combining industry 5.0 curriculum, corporate mentoring, AI and digital skills and experiential learning. Visit despu.edu.in today.
5: सांधेदुखीसाठी डॉक्टर परीक्षित फेगडे यांचे उपचार घ्या। 100% खात्रीशीर आणि चांगले उपचार आहेत। संपर्क 95-95-24-25-59।
0: श्रोते हो, रोज सकाळी 7:30 वाजता नक्की ऐका कार्यक्रम देशपांडे आय हॉस्पिटल कॅमेऱ्याच्या लेन्स मधून। या कार्यक्रमाचे प्रायोजक देशपांडे आय हॉस्पिटल, कोथरूड, पेरंगुट आणि देहू।
6: या जाहिरातीत व्यक्त झालेल्या विचारांशी आकाशवाणी सहमत असेलच असं नाही। जाहिरातीतील दाव्यांबद्दल श्रोत्यांनी स्वविवेकाने निर्णय घ्यावा।
7: जो काही उपाध्याय यांची लेखणी ही वैविध्यपूर्ण होती। आतापर्यंत ऐकलेली गाणी आठवली ना तरी हे लक्षात येईल, मनस्वीपणा, प्रेम, विरह, भक्ती अशा सगळ्या भावना त्यांच्या कवितांमधून दिसतात। आपल्या कन्येच्या निधनाचं वर्णन करणारं लीले ही विलापिका त्यांनी लिहिली, तर चहाटळपणा, कविते करीन तुला मिठार, बावळट बाळू अशा विडंबनपर कवितासुद्धा लिहिल्या। प्राचार्य राम शेवाडकर यांनी त्यांचा उल्लेख विडंबन काव्याचे आद्य उद्गाते असा केलाय। त्यांच्या लेखणीचा आणखी एक रंग राष्ट्रभक्तीचा। त्यांचं एक गीत खास आकाशवाणी पुणे केंद्रासाठी दत्ता डाजोकर यांनी संगीतबद्ध केलं आणि डॉक्टर वसंतराव देशपांडे यांनी गायलं। ऐकूया जो के उपाध्याय यांचं हेच दुर्मिळ गाणं।

0: श्रोते हो, तुम्ही ऐकत आहात एस हॉस्पिटल लाखातशी लेखणी।
1: युरोलॉजी मध्ये 40 वर्षांहून अधिक काळ अत्याधुनिक उपचार देणारे एस हॉस्पिटल।
2: किडनी स्टोन, प्रोस्टेट, मूत्रमार्ग कॅन्सर, स्त्रिया आणि लहान मुलांच्या मूत्रविकारांवर लेझर ते रोबोटिक अशा अत्याधुनिक उपचारांसाठी एस हॉस्पिटल, एरंडवणे, पुणे।
1: संपर्क 0206701900।

0: रमेश डाईन, सर्व प्रकारच्या ब्रँडेड रेनकोट, छत्री, जॅकेट साठी पुण्यातील सुप्रसिद्ध एकच नाव रमेश डाईन। आजच जवळच्या शाखेस भेट द्या।
1: दररोज सकाळी 8 ते 8:30 या वेळेत जरूर ऐका लोकमान्य मल्टीपर्पज कोऑपरेटिव्ह सोसायटी लिमिटेड प्रस्तुत मराठी भक्ती संगीत। प्रायोजक लोकमान्य मल्टीपर्पज कोऑपरेटिव्ह सोसायटी लिमिटेड, आपले विश्वासू लोकमान्य।
2: आणि स्वामिनीचा मान्सून इशा सेल सुरू झाला, 10 ते 50% डिस्काउंट। स्वामिनी साड्यांची महाराणी, कुमठे करोड, बिझीलँड बिल्डिंग, पुणे।
3: दररोज सकाळी 8:30 ते 9 या वेळेत जरूर ऐका कॉस्मॉस कोऑपरेटिव्ह बँक गदिमांजली। या कार्यक्रमाचे प्रायोजक कॉस्मॉस कोऑपरेटिव्ह बँक, जीवन करा समृद्ध।
4: दररोज सकाळी 9 ते 9:30 या वेळेत जरूर ऐका एस हॉस्पिटल लाखात अशी लेखणी। या कार्यक्रमाचे प्रायोजक एस हॉस्पिटल, किडनी तुमची, काळजी आमची।
5: या जाहिरातीत व्यक्त झालेल्या विचारांशी आकाशवाणी सहमत असेलच असं नाही। जाहिरातीतील दाव्यांबद्दल श्रोत्यांनी स्वविवेकाने निर्णय घ्यावा।
6: ज्या गाण्यावाचून ज के उपाध्ये यांच्याविषयीचा कार्यक्रम अपूर्ण राहील, किंबहुना ज के उपाध्ये म्हटलं की हेच गीत आठवतं, ते म्हणजे विसरशील खास मला दृष्टी आड होता, वचने ही गोड गोड देशी जरी आता। श्रोते हो, आकाशवाणीने ज्या अप्रतिम गीतांचे मोती रसिकांच्या उंजळीत टाकले त्यातलंच हे गाणं। हे गाणं मुळात आकाशवाणी मुंबई केंद्राच्या भावसरगम या कार्यक्रमासाठी 1961 साली यशवंत देव यांनी संगीतबद्ध केलं। सुधा मल्होत्रा यांनी ते समरसून ते गायलं आणि जग ए उपाध्ये यांचं नाव घराघरात पोचलं। ऐकूया तेच हे दुर्मिळ गाणं।

हे गाणं जरी खूप लोकप्रिय झालं असलं ना, तरी ते आकाशवाणीवरून प्रसारित झाल्याने नंतर ऐकणं शक्य नव्हतं. 1961 साली प्रथम प्रसारित झालेल्या या गाण्याची ध्वनिमुद्रिका त्यानंतर 15 वर्षांनी निघाली ती आशा भोसले यांच्या स्वरात. तिला सुद्धा अफाट लोकप्रियता लाभली ती अगदी आज टाकायत. त्यानंतर ज. के. उपाध्ये यांचं नाव महाराष्ट्रातल्या रसिकांना जास्त परिचित झालं. तर श्रोते हो, हेच गीत ऐकता ऐकता आपला आजचा कार्यक्रम समाप्त करण्याची शैलेश परांजपेला अनुमती द्या. पुन्हा भेटूया. नमस्कार.

0: एस हॉस्पिटल लाखात अशी लेखणी या कार्यक्रमाचे प्रायोजक एस हॉस्पिटल एरंडवणे पुणे. किडनी तुमची, काळजी आमची.
1: हा कार्यक्रम आपण ऐकलात आकाशवाणी नेटवर्कच्या पुणे विविध भारती 101 FM वर, तसंच न्यूज ऑन AIR या मोबाईल ॲपवर. 9:30 झालेत. आता ऐकूया नाट्यसंगीताचा कार्यक्रम
2: पुन्हा आय केअर मर्मबंधातली ठेव ही या कार्यक्रमाचे प्रायोजक आहेत पुन्हा आय केअर मिशन हेल्दी आईज.
1: नमस्कार श्रोते हो. मराठी रंगभूमीवरील गायक अभिनेते गणपतराव बोडस यांचा आज जन्मदिन. त्यानिमित्त कार्यक्रमात सुरुवातीला ऐकूया त्यांच्या स्वरातली ही नांदी, जी आकाशवाणी पुणे केंद्रामध्ये ध्वनिमुद्रित झाली.

कार्यक्रमात सुरुवातीला पण ऐकलीत गणपतराव बोडस यांच्या स्वरात सौभद्र या नाटकातली नांदी. याचं ध्वनिमुद्रण आकाशवाणीच्या पुणे केंद्रामध्ये 27 एप्रिल 1962 या दिवशी झालं होतं. आज मराठी रंगभूमीवरील गायक अभिनेते गणपतराव बोडस यांचा जन्मदिवस आहे, त्यानिमित्त कार्यक्रमात

0: सुरुवातीला त्यांच्या स्वरातलं हे पद आपण ऐकलं.
1: मैत्रिणींनो, यावेळच्या सखी संदेशचा विषय आहे मीच माझी राणी. काय ना, कधी कधी वाटत स्वतःला आनंद मिळेल अशा सगळ्या गोष्टी करायच्या. मग कधी पार्लर मध्ये जाऊन स्वतःचे लाड करून घ्यायचे, कधी मनसोक्त खरेदी करायची, फिरायला जायचं, आवडीचे पदार्थ खायचे, किंवा छान वाफाळलेला चहाचा कप हातात घेऊन मस्त पुस्तक वाचायचं, सुंदर संगीत ऐकायचं, अगदी राणी सारखं राहायचं. काय मग, तुम्ही काय करता स्वतःसाठी? आम्हाला जरूर सांगा. सखी संदेश या कार्यक्रमात मंगळवारी 7 तारखेला सकाळी 11 वाजता 2553-1705 आणि 2553-1706 या फोन नंबर वरून. विषय मीच माझी राणी.
2: पुन्हा आय केअर मर्मबंधातली ठेव ही या कार्यक्रमाचे प्रायोजक आहेत पुन्हा आय केअर मिशन हेल्दी आईज.

0: लुना आयकेअर मध्ये FDA अप्रूव्ड झाई स्माइल प्रो प्रोसिजर मुळे 10 सेकंदापेक्षा कमी लेझर एक्सपोजर न फास्टर रिकव्हरी सह तुम्ही तुमचा चष्मा सहज घालवू शकता. पुना आयकेअर, कर्वे रोड आणि आकांक्षा पुना आयकेअर वानवडी इथं. संपर्क 73-502-77-77-9.
1: प्रिया, सगळे उपचार करून झाले पण मी आई नाही गं होऊ शकले.
2: मधु, तू एकदा भिडे हॉस्पिटल आणि टेस्ट ट्यूब बेबी सेंटर मध्ये जा ना. त्यांच्याकडे उत्तम सक्सेस रेट, अनुभवी डॉक्टर्सची टीम, पारदर्शक उपचार आणि सर्व अद्ययावत IVF ट्रीटमेंट एकाच छताखाली आहेत.
1: हो,
2: आम्हाला तर खूप चांगला अनुभव आलाय.
1: मग आम्ही एकदा प्रयत्न करतो. मला भिडे हॉस्पिटल आणि टेस्ट ट्यूब बेबी सेंटरचा नंबर दे ना.
2: घे ना, 8800551878. भिडे हॉस्पिटल आणि टेस्ट ट्यूब बेबी सेंटर, नवी पेठ, पुणे.
3: अनेकदा काही तज्ञ तुम्हाला राशींच्या रत्नांच्या मौल्यवान खड्यांचा वापर अंगठी, लॉकेट किंवा ब्रेसलेट मध्ये करायला सांगतात, पण ही खरेदी कुठूनही करून कशी चालेल? अशी खरेदी करायला हवी 193 वर्षांचा ग्राहकांच्या विश्वासाची परंपरा असलेल्या पुना गाडगिळ आणि सन्स मधूनच.
4: पुना गाडगिळ आणि सन्स 1832 पासून पुणे जिल्ह्यात 10 प्रशस्त शोरूम आपल्या सेवेत, कुंटे चौक, लक्ष्मी रोड सह.
5: मी खरं एक चांगली इंजिनियर झालीये. माझे बाबा लग्नाचं पाहत आहेत पण माझा जाड चष्मा एक मोठा प्रॉब्लेम झालाय.
6: अहो, माझी छान पर्सनॅलिटी आहे, ऍक्टिंगचा कोर्स झालाय, पण या चष्म्यामुळे कामच मिळत नाही.
7: माझी हाईट 6 आहे, दणकट शरीर आहे, पण चष्मा लागल्याने डिफेन्स मध्ये रिजेक्ट होतोय.
8: या सर्वांच्या समस्यावर उपाय एकाच ठिकाणी, जंगली महाराज रोड वरचे गॅलेक्सी आय हॉस्पिटल. तिथे अत्याधुनिक लेसिक सर्जरीने वेदना रहित आणि वाजवी दरात चष्मा कायमचा काढून टाकला जातो. पद्मश्री डॉक्टर मनोहर डोळे मेडिकल फाउंडेशनचे गॅलेक्सी आय हॉस्पिटल, मॉडर्न हायस्कूल समोर, जंगली महाराज रोड, पुणे. फोन 8087808797.
9: लोकमान्य मल्टीपर्पज कोऑपरेटिव्ह सोसायटीच्या सदस्यांना खास सवलत.
10: सांधेदुखीसाठी डॉक्टर परीक्षित फेगडे यांचे उपचार घ्या. 100% खात्रीशीर आणि चांगले उपचार आहेत. संपर्क 95-95-24-25-59.
11: या जाहिरातीत व्यक्त झालेल्या विचारांशी आकाशवाणी सहमत असेलच असं नाही. जाहिरातीतील दाव्यांबद्दल श्रोत्यांनी स्वविवेकाने निर्णय घ्यावा.
12: सुप्रसिद्ध अभिनेत्री, गायिका आशालता वाबगावकर यांचा आज जन्मदिवस. त्यानिमित्त ऐकूया त्यांनी गायलेलं हे गाजलेलं नाट्यपद.

मत्स्यगंध या नाटकासाठी पंडित जितेंद्र अभिषेकी यांनी संगीतबद्ध केलेली बालकवींची रचना पण ऐकलीत. स्वर होता आशालता वाबगावकर यांचा. आज सुप्रसिद्ध अभिनेत्री गायिका आशालता वाबगावकर यांचा जन्मदिन, त्यानिमित्त त्यांनी गायलेलं हे गीत आम्ही आपल्याला ऐकवलं.

0: कृष्णाजी प्रभाकर खाडीलकर यांच्या स्वयंवर या नाटकातलं हे पद गायलं होतं पंडित राम मराठे यांनी.
1: पुन्हा आय केअर मर्म बंधातली ठेवही या कार्यक्रमाचे प्रायोजक आहेत पुन्हा आय केअर मिशन हेल्दी आईज.

0: अशा अमूल्य डोळ्यांची तपासणी तुम्ही यापूर्वी कधी केली होती? नसेल केली तर आजच करून घ्या पूना आय केअर मधून. पूना आय केअर कर्वे रोड आणि आकांक्षा पूना आय केअर वानवडी इथे. संपर्क 73-502-77-77-9. पूना आय केअर, मिशन हेल्दी आईज.
1: Dreaming of a design career? Make it happen at DES Pune University, where 141 years of heritage of Deccan Education Society meet affordable quality education in central Pune.
2: Choose BDAS in product design, interior and space design, visual communication design, animation and user experience design. Visit despu.edu.in today.
3: श्रोते हो, रोज संध्याकाळी 6:05 नक्की ऐका कार्यक्रम देशपांडे आय हॉस्पिटल कॅमेऱ्याच्या लेन्स मधून. या कार्यक्रमाचे प्रायोजक देशपांडे आय हॉस्पिटल कोथरूड, पिरंगुट आणि देहू.
4: रोज सकाळी 11-12 या वेळेत ऐकायला विसरू नका चंदूकाका सराफ ज्वेल्स मधुमालती. प्रायोजक चंदूकाका सराफ ज्वेल्स 1827 पासून. परंपरा तीच, रूप नवे.
5: श्रोते हो, दररोज संध्याकाळी 5 जरूर ऐका कार्यक्रम देशपांडे आय हॉस्पिटल संध्याकाळची गोष्ट. या कार्यक्रमाचे प्रायोजक आहेत देशपांडे आय हॉस्पिटल. असेल दृष्टी तर दिसेल सृष्टी. श्रोते हो, दररोज संध्याकाळी 5:30 जरूर ऐका कार्यक्रम पुन्हा आय केअर सहज धारा. या कार्यक्रमाचे प्रायोजक आहेत पुन्हा आय केअर, मिशन हेल्दी आईज.
6: दररोज सायंकाळी 5:30-6 या वेळेत जरूर ऐका सुमधुर मराठी गाण्यांचा कार्यक्रम सांज धारा. सहप्रायोजक जनता सहकारी बँक लिमिटेड पुणे, मल्टीस्टेट शेड्युल्ड बँक.
7: या जाहिरातीत व्यक्त झालेल्या विचारांशी आकाशवाणी सहमत असेलच असं नाही. जाहिरातीतील दाव्यांबद्दल श्रोत्यांनी स्वविवेकाने निर्णय घ्यावा.

0: ज्योत्स्ना मोहिले यांनी गायलेलं हे पदत वसंत गात यांचं, संगीतकार माणिकराव ठाकूरदास, नाटकाचं नाव होतं बैजू.
1: पुन्हा आय केअर मर्मबंधातली ठेव ही या कार्यक्रमाचे प्रायोजक आहेत पुन्हा आय केअर मिशन हेल्दी आईज.
2: हे कस्टमर केअर कुठे? मॅडम
3: बोला.
2: हे केवायसी अपडेट साठी मला वारंवार मेसेज काय येत आहे?
3: कारण बँकिंग सेवांसाठी निश्चित वेळेत केवायसी अपडेट करायला हवं.
2: पण हे होईल कसं?
3: जर ओळख किंवा पत्त्यामध्ये कोणताही बदल नसेल तर स्वतःच्या बँकेत किंवा एटीएम मध्ये अथवा बिझनेस करस्पॉन्डेंट म्हणजे बीसी कडे जा, किंवा बँकेत रजिस्टर्ड ईमेल अथवा मोबाईल नंबर किंवा मोबाईल बँकिंग ऍप अथवा पत्राद्वारे त्याचं डिक्लेरेशन द्या.
2: अच्छा, आणि जर कोणताही बदल असेल तर?
3: तर अशा वेळी ओळखीचा आणि पत्त्याचा नवीन पुरावा देऊन केवायसी अपडेट करू शकता.
2: बस
3: बस
2: समजलं.
3: आपलं केवायसी अपडेट करण्यासाठी जवळच्या ग्रामपंचायतीच्या कॅम्प मध्ये किंवा बँकेच्या शाखेमध्ये जा.
4: RBI सांगते,
5: जाणकार बना, सतर्क रहा.
6: दररोज संध्याकाळी 6:15 जरूर ऐका सुमधुर गीतांचा कार्यक्रम. डॉक्टर परीक्षित फेगडे गीतांजली, प्रायोजक डॉक्टर परीक्षित फेगडे यांचे सिद्धिविनायक क्लिनिक. आरोग्यम नमोस्तुते. सांधेदुखी आणि गुडघेदुखीवर रामबाण उपचार.
7: पुणे पीपल्स बँक प्रस्तुत गजर हरिनामाचा दररोज संध्याकाळी 7:30 ते 8 जरूर ऐका. प्रायोजक पुणे पीपल्स बँक, विश्वासाचा हात आणि मोलाची साथ.
8: दररोज रात्री 11 ते 11:30 या वेळेत जरूर ऐका जुन्या सुमधुर हिंदी चित्रपट गीतांचा आपला आवडता कार्यक्रम. डॉक्टर परीक्षित फेगडे बेला के फूल, प्रायोजक डॉक्टर परीक्षित फेगडे यांचे सिद्धिविनायक क्लिनिक. सांधेदुखी आणि गुडघेदुखीवर रामबाण उपचार.
9: या जाहिरातीत व्यक्त झालेल्या विचारांशी आकाशवाणी सहमत असेलच असं नाही. जाहिरातीतील दाव्यांबद्दल श्रोत्यांनी स्वविवेकाने निर्णय घ्यावा.

0: शोभाने।
1: अण्णासाहेब किर्लोस्कर यांच्या शाकुंतल या नाटकातलं पद गायलं होतं डॉक्टर वसंतराव देशपांडे यांनी। संगीतही अण्णासाहेब किर्लोस्कर यांचंच होतं। आणि आता कार्यक्रमात शेवटी ऐकूया

0: ज्योत्स्ना भोळे यांच्या स्वरात मो ग रांगणेकर यांचं पद आपण ऐकलं. संगीत मास्टर कृष्णाराव यांचं होतं. नाटक एक होता म्हातारा. आणि याबरोबरच हा कार्यक्रम आता समाप्त होत आहे.
1: पुन्हा ऐकेर मर्मबंधातली ठेवही या कार्यक्रमाचे प्रायोजक होते पुन्हा ऐकेर मिशन हेल्दी आईज.
2: परसबागा, कुंड्यातली रोपं, जनावरं, वाहनं धुणं, बांधकाम, औद्योगिक वापर, घरातली स्वच्छता, पाण्याचे वापर अनेक, पण त्यासाठी पिण्याचं पाणी वापरू नका. विहिरी, कूपनलिका, तळी, नद्या या इतर स्रोतांचा वापर करा.
0: आपण ऐकत आहात पुणे विविध भारती 101 FM. 9:58 झालीत. जाणून घेऊया ठळक बातम्या.
3: ठळक बातम्यांशी अभिमानानं संलग्न आहेत प्रसाद संगम यांचे अकॉर्निया इन्व्हेस्टमेंट. सुरक्षित गुंतवणूक, सुखद भविष्य. अकॉर्निया इन्व्हेस्टमेंट.
4: विविध भारती पुणे ठळक बातम्या. नाशिक जिल्ह्यातल्या शालार्थ आयडी घोटाळा प्रकरणी 16 संशयित आरोपींविरुद्ध प्राथमिक दोषारोपपत्र न्यायालयात दाखल करण्यात आलं आहे. यामध्ये 2014 पासून बोगस शिक्षक भरती दाखवून शासनाची 160 कोटींची फसवणूक झाली असल्याची माहिती मुख्य तपास अधिकारी आणि नाशिकचे सहाय्यक पोलीस आयुक्त संदीप मिटके यांनी दिली. एकाच जावक क्रमांकाचा वापर करून वेगवेगळ्या व्यक्तींच्या नावानं बोगस शालार्थ आयडी तयार करण्यात आल्याचं त्यांनी सांगितलं. कृत्रिम बुद्धिमत्ता अर्थात AI ही मानवी प्रगतीसाठी उपयुक्त असली तरी ती मानवी बुद्धिमत्ता आणि विवेकाची जागा घेऊ शकत नाही. AIमुळे रोजगार संपुष्टात येतील ही भीती निराधार असल्याचं प्रतिपादन हवाई दलाचे सेवानिवृत्त एअर मार्शल BN गोखले यांनी काल नाशिकमध्ये केलं. यशवंतराव चव्हाण महाराष्ट्र मुक्त विद्यापीठाच्या 37व्या वर्धापन दिनानिमित्त आयोजित कार्यक्रमात ते प्रमुख अतिथी म्हणून बोलत होते. या कार्यक्रमात वैद्यकीय सेवेबद्दल यश जीवनगौरव पुरस्काराबरोबरच इतर अनेक पुरस्कार प्रदान करण्यात आले. चेंबूर पश्चिम परिसरात शाळेच्या बसवर वृक्ष उन्मळून पडल्यानं

0: झालेल्या दुर्घटनेची सखोल चौकशी करण्यासाठी समिती स्थापन करण्याचे निर्देश बृहन्मुंबई महानगरपालिका आयुक्त अश्विनी भिडे यांनी दिले आहेत. विशेष अभियांत्रिकी उपआयुक्त पुरुषोत्तम माळवदे, अभियांत्रिकी उपआयुक्त शशांक भोरे यांच्या या समितीला 8 दिवसात अहवाल सादर करण्याचे निर्देश दिले आहेत. धोकादायक ठरणाऱ्या वृक्षांच्या छाटणीबाबत तसंच सुस्थितीबाबत आवश्यक ती कार्यवाही करावी असे निर्देशही महापालिका आयुक्तांनी दिले आहेत. आयसीसी महिला T20 विश्वचषक स्पर्धेत आज लंडनच्या केनिंग्टन ओव्हल मैदानावर इंग्लंड आणि दक्षिण आफ्रिका यांच्यात दुसरा उपांत्य सामना रंगणार आहे. या सामन्यातील विजेत्या संघाचा सामना 5 तारखेला लंडनच्या ऐतिहासिक लॉर्ड्स क्रिकेट मैदानावर ऑस्ट्रेलियाशी होणार आहे. या होत्या आतापर्यंतच्या ठळक बातम्या. या नंतरच्या ठळक बातम्या 10:58.
1: उज्ज्वल आर्थिक भविष्याची अरेंजमेंट प्रसाद संगम यांचे अकॉर्निया इन्व्हेस्टमेंट. अकॉर्निया इन्व्हेस्टमेंट.
2: अधिक माहितीसाठी कॉल 9850819041.
3: म्युच्युअल फंड इन्व्हेस्टमेंट्स आर सब्जेक्ट टू मार्केट रिस्क्स. रीड ऑल स्कीम रिलेटेड डॉक्युमेंट्स केअरफुली.
4: ठळक बातम्यांशी अभिमानानं संलग्न होते प्रसाद संगम यांचे अकॉर्निया इन्व्हेस्टमेंट. सुरक्षित गुंतवणूक, सुखद भविष्य. अकॉर्निया इन्व्हेस्टमेंट.
5: हे आहे आकाशवाणी नेटवर्क आणि आपण ऐकत आहात पुणे विविध भारती 101 FM, पुण्यातलं पहिलं लोकप्रिय FM चॅनल. 10:01 झालंय. आता काही ग्राहक केंद्रित प्रायोजित कार्यक्रम प्रसारित करीत आहोत. सुरुवातीला विक्रम फिटनेस.
6: सूचना: ह्या कार्यक्रमात तज्ञांनी व्यक्त केलेले विचार हे पूर्णतः व्यक्तिगत आहेत. रेडिओ चॅनल आणि ऍड एजन्सी तज्ञांच्या विचारांशी सहमत असतीलच असं नाही.
7: गुड मॉर्निंग श्रोते हो, विक्रम्स फिटनेस प्रस्तुत थिंक फिट स्टे फिट या कार्यक्रमात आपल्या सगळ्यांचं स्वागत. विक्रम्स फिटनेसचे हेल्थ कोच विक्रम मेहंदळे सर आपल्या बरोबर आहेत. गुड मॉर्निंग विक्रम.
8: श्रोते हो, नमस्कार.
7: आपल्याकडे आज जी केस आहे ती आहे जयेश यांची. आपण त्यांना नाव जयेश देऊयात. वय त्यांचं 52 वर्ष, उंची 164 सेंटीमीटर आणि वजन होतं 84 किलो.
8: yes.
7: आणि प्री डायबेटिक असं त्यांचं निदान झालेलं होतं. या कंडिशन मध्ये ते विक्रम्स फिटनेस मध्ये आले. काय सांगशील?
8: जयेश सरांची केस सांगतो. नॉर्मल एखाद्या व्यक्तीची केस असते तशीच होती, म्हणजे वय वर्ष 52, त्यामुळे 50 उलटून गेली होती. फॉर्च्युनेटली त्यांना ऍट द एज ऑफ 52 देखील कुठल्याही गोळ्या नव्हत्या. म्हणजे युजली लोकांना 50 वरती गेल्यानंतर एक ब्लड प्रेशरची गोळी ही अत्यंत इझिली लागून जाते, पण जयेश सरांना ती सुद्धा लागली नव्हती. त्याच्या मागचं कारण म्हणजे काहीही झालं तरी आठवड्यातनं 5 दिवस, म्हणजे सोमवार ते शुक्रवार, ते साधारण 1.5 ते 1 तास चालायला जातात. आणि बाकी त्यांचं म्हणजे बाकी जयेश सरांची लाईफस्टाईल बघितली तर काही खूप चांगली होती अशातला भाग नाही, कारण काही जेवणाला वेळा नाही, झोप कमी होती, सगळ्या गोष्टी होत्या. पण फक्त ही जी एक सवय की सकाळी उठून 45 मिनिटं ते 1 तास चालून यायचं आणि हे आठवड्यातनं 5 दिवस चुकवायचं नाही, या एकमेव कारणामुळे जयेश सरांचं वजन सुद्धा त्यांचं उंचीनुसार वाजवीपेक्षा जास्त होतं. त्याच्यानंतर वय सुद्धा 50 पुढे गेलं होतं आणि तरी सुद्धा त्यांना एकही गोळी लागली नव्हती. ह्या साध्या चालण्याच्या हॅबिटमुळे. फक्त मी नेहमी म्हणतो तसं, फक्त चालणं हा पुरे परिपूर्ण व्यायाम नाही. आणि दुसरी गोष्ट म्हणजे बाकीचे जे त्यांच्या गोष्टी होत्या लाईफस्टाईल मधल्या, म्हणजे झोप कमीच होती थोडीशी, अवेळी झोप होती, खाण्याला वेळ नव्हता, ह्या गोष्टींमुळे त्यांचं जे वजन होतं हे वाढत चाललं होतं. आणि त्यांनी आपल्याकडे यायचं कारण म्हणजे त्यांना प्री डायबेटिक त्यांची शुगर लेवल बेसिकली आली आणि डॉक्टरांनी सांगितलं की लाईफस्टाईल चेंज करा, वजन कमी करा, म्हणजे डायबेटीस प्रॉपर होण्याचा वाचेल, म्हणजे तुम्हाला डायबेटीस साठी मेडिकेशन चालू करायला लागणार नाही. आणि आपला रेडिओचा प्रोग्राम ते ऐकतच होते तर त्यामुळे बेसिकली ते आपल्याकडे जॉईन व्हायला आले.
7: त्यांचा रिझल्ट काय होता हेही सांगूयात. पण त्याआधी श्रोते हो, कोणतेही गॅजेट सप्लिमेंट्स न वापरता फक्त रोजचा घरचा आहार आणि घरच्या घरी व्यायाम करून फिटनेस राखा. आणि यासाठी कॉन्टॅक्ट करा विक्रम्स फिटनेसला, प्रभात रोड लेन नंबर 5 आणि मृत्युंजय मंदिरासमोर बँक ऑफ महाराष्ट्राच्या वर कर्वे रोड पुणे इथे. ऑनलाईन कन्सल्टेशनसाठी सुद्धा संपर्क 90111 32 500, 90111 32 500, 9011325500. विक्रम, आपण बोलतोय जयेश यांच्या केस बद्दल. काय रिझल्ट होता आणि काय एक्सरसाइज होते?
8: तर आता सांगतो की पहिली गोष्ट, मी जयेश सरांची जेव्हा लाईफस्टाईल बघायला चालू केलं तेव्हा लक्षात आलं की सगळ्याच गोष्टी थोड्याशा हे वायर होत्या. म्हणजे कधी कधी ते नाश्ता करायचे, आठवड्यातनं 1-2 दिवस नाश्ता करत होते पण इतर दिवस करत नव्हते. मग इतर दिवस नाश्ता जेव्हा करत नव्हते तेव्हा भूक लागल्यानंतर चहा होत होते 2-3 कप, त्याच्यात परत प्रत्येका चहामध्ये 1/2-1/2 चमचा साखर करून ती जात होती. दुसरी गोष्ट, दुपारच्या जेवणाला देखील वेळा नव्हत्या, कधी 12 जेवण, कधी 1 जेवण. सकाळी नाश्ता झाला असेल तर 1-1.5 वाजता जेवण, सकाळी नाश्ता झाला नसेल तर 11:30-12 वाजता जेवण, हे होतं. आणि तिसरी गोष्ट म्हणजे परिपूर्ण व्यायाम ज्याला आपण म्हणतो, ज्याच्यामध्ये कार्डिओवॅस्क्युलर एक्सरसाइज तर आलाच पण त्याच्याबरोबर स्ट्रेंथ ट्रेनिंग आणि फ्लेक्सिबिलिटी ट्रेनिंग, ह्या दोन्ही गोष्टी त्यांच्या एक्सरसाइज मधून ऍबसेंट होत्या.
7: ओके.
8: आणि मग मी त्यांना ह्या सगळ्या गोष्टी समजावून सांगितल्या. त्यांना हे समजावून सांगितलं की वेळच्या वेळेस झोपणं, वेळच्या वेळेस उठणं आणि 7:30 ते 8 तास रोज

0: रात्रीची झोप घेणं हे किती महत्वाचं आहे आणि त्याच्यानी एक्झॅक्टली काय होतं, आणि दुसरी गोष्ट म्हणजे खाण्याला वेळा असणं आणि परिपूर्ण व्यायाम करणं, हे सुद्धा सगळ्या त्यांना कन्सेप्च्युअली गोष्टी समजावून सांगितल्यानंतर ऑफकोर्स त्या त्यांना व्यवस्थित पटल्या आणि ते मी जे काय सांगितलेलं हे फॉलो करायचं असं डोक्यात धोरण बांधूनच आले होते.
1: ओके,
0: तर त्यामुळे पहिल्या दिवसापासून उत्तम पद्धतीने त्यांनी फॉलो करायला चालू केलं. पहिल्या महिन्यात त्यांचं साधारण 4 किलोनी वजन कमी झालं आणि त्यामुळे ते खुश झाले आणि मग त्यानंतर व्यवस्थित फॉलो करत गेले. आज आपण त्यांचा रिझल्ट बघितला, आज त्यांना आपल्याकडे जॉईन करून 4 महिने झालेले. या 4 महिन्यामध्ये 11 किलोनी त्यांचं वजन कमी झालेलं आहे. 84 जे होतं ते 73 झालेलं आहे. HbA1c जे प्री डायबेटिक मध्ये होतं ते आता 5.6 म्हणजे ऍब्सोल्यूट नॉर्मल मध्ये HbA1c आलेलं आहे. थोडे मोठे प्रॉब्लेम जे काय होते, लोअर बॅक पेन असेल, टाचा दुखी, ते सगळे निघून गेले आणि त्यांचा प्रोग्राम आता उत्तम पद्धतीने चालू आहे. आता राहिला प्रश्न फक्त वजन कमी करण्याचा. 1-5-7 किलो अजून वजन कमी झालं की माझ्या मते त्यांची प्रकृती ही एकदम परत नॉर्मलला येईल.
2: अगदी खरंय. म्हणूनच श्रोते हो, कोणतेही गॅजेट

0: साधारण 4 किलोनी वजन कमी झालं.
1: बरं.
0: आणि त्यामुळे ते खुश झाले आणि मग त्यानंतर व्यवस्थित फॉलो करत गेले. आज आपण त्यांचा रिझल्ट बघितला. आज त्यांना आपल्याकडे जॉईन करून 4 महिने झालेले आहेत. या 4 महिन्यामध्ये 11 किलोनी त्यांचं वजन कमी झालेलं
1: आहे.
0: 84 जे होतं ते 73 झालेलं आहे. HbA1c जे प्री डायबेटिक मध्ये होतं ते आता 5.6 म्हणजे ऍब्सोल्यूट नॉर्मल मध्ये HbA1c आलेलं आहे. थोडे मोठे प्रॉब्लेम जे काय होते, लोअर बॅक पेन असेल, टाचा दुखी, ते सगळे निघून गेले. आणि त्यांचा प्रोग्राम आता उत्तम पद्धतीने चालू आहे. आता राहिला प्रश्न फक्त वजन कमी करण्याचा. 5-7 किलो अजून वजन कमी झालं की माझ्या मते त्यांची प्रकृती ही एकदम परत नॉर्मलला येईल.
2: अगदी खरंय. म्हणूनच श्रोते हो, कोणतेही गॅजेट सप्लिमेंट न वापरता फक्त रोजचा घरचा आहार आणि घरच्या घरी व्यायाम करून फिटनेस राखा. आणि यासाठीच कॉन्टॅक्ट करा विक्रम्स फिटनेसला, प्रभात रोड लेन नंबर 5 आणि मृत्युंजय मंदिरासमोर बँक ऑफ महाराष्ट्रच्या वर कर्वे रोड पुणे इथेही. ऑनलाईन कन्सल्टेशन साठी सुद्धा संपर्क 90111 32 500, 90111 32 500, 9011325000. पुन्हा भेटूयात विक्रम्स फिटनेस प्रस्तुत थिंक फिट स्टे फिट या कार्यक्रमात विक्रम मेहेंदळे यांच्यासह. तोपर्यंत नमस्कार.
0: नमस्कार.
3: निर्मिती संकल्पना अमेय जोगळेकर. सूचना: ह्या कार्यक्रमात तज्ञांनी व्यक्त केलेले विचार हे पूर्णतः व्यक्तिगत आहेत. रेडिओ चॅनल आणि ऍड एजन्सी तज्ञांच्या विचारांशी सहमत असतीलच असं नाही.
2: नमस्कार श्रोते हो, अनुरूप विवाह संस्था प्रस्तुत शोध अनुरूप जोडीदाराचा या कार्यक्रमात आपल्या सगळ्यांचं मनपूर्वक स्वागत. अनुरूपचा तन्मय कानेटकर आपल्या बरोबर आहे. नमस्कार तन्मय.
4: नमस्ते.
2: खरं तर आपण म्हणतो की टेक्नॉलॉजी जेवढी आपल्याला मदत करते तेवढीच काही काही वेळेला ती आपल्याला खाली सुद्धा ओढते, फसवते. हे सगळं मी या दृष्टिकोनातनं बघतीये की आता ऑनलाईन फ्रॉड बरेच होत आहेत. मग ते अगदी जसे पेमेंटच्या बाबतीत होत आहेत तसेच मॅट्रिमोनियल साईटच्या बाबतीत सुद्धा होत आहेत. तर या सगळ्याबद्दल तू काय सांगशील, कसं स्वतःला सिक्युअर केलं पाहिजे?
4: ही बाब खरीच आहे की ऑनलाईन फ्रॉडच्या बऱ्याच न्यूज आपल्या कानावरती येत आहेत. मॅट्रिमोनियल साईट्सवरनं घडणाऱ्या घटना आपल्या कानावरती येत आहेत, पण त्याच्यापासून वाचणं शक्य आहे. म्हणजे अनुरूपमध्ये आम्ही 1-2 गोष्टी ज्या केलेल्या आहेत त्या खूप महत्वाच्या ठरतात या बाबतीत. पहिली सगळ्यात महत्वाची गोष्ट म्हणजे आयडी प्रूफ असल्याशिवाय अनुरूपमध्ये तुम्हाला मेंबरच होता येत नाही. त्यामुळे फेक प्रोफाईल्स किंवा ज्या प्रोफाईलच्या मागे कोण व्यक्ती आहे याचा पत्ताच लागणार नाही अशा पद्धतीचं आपल्याकडे घडतच नाही, कारण आयडी प्रूफ मॅन्डेटरी आहे. तुम्ही जर आयडी प्रूफ दिलं नाहीत तर तुमचं प्रोफाईल ब्लॉक होतं. त्या व्यतिरिक्त तुम्हाला ऍड्रेस प्रूफ, इन्कम प्रूफ, एज्युकेशन प्रूफ या गोष्टी अपलोड करायची सोय आहे. रीमॅरेज असेल तर डेथ सर्टिफिकेट किंवा डिवोर्स डिक्री हे पण डॉक्युमेंट तुम्हाला अपलोड करावं लागतं, त्याशिवाय तुम्हाला रजिस्टर नाही करता येत. त्यामुळे आपण बॅकग्राऊंडच्या दृष्टीने जी महत्वाची डॉक्युमेंट्स आहेत ती अपलोड करायला सांगतो. अर्थातच प्रायव्हसीचा विचार करता ती डॉक्युमेंट्स काही समोरच्यांना बघता येत नाहीत, पण अनुरूपची एक छोटी टीम आहे की जी ते डॉक्युमेंट्स बघते आणि सगळ्या माहिती आणि त्या डॉक्युमेंट मधली माहिती ही बरोबर आहे ना याची तपासणी करते. आणि तुम्ही दिलेली माहिती आणि डॉक्युमेंट मधली माहिती ही जर मॅच झाली तर तुमच्या प्रोफाईलवरती व्हेरीफाईडचा टिक मार्क येतो.
2: श्रोते हो, सर्व जातीय उच्च शिक्षित म्हणजेच किमान शिक्षण डिप्लोमा किंवा डिग्री असणाऱ्या मराठी आणि आता गुजराती वधूवरांसाठी सुद्धा अनुरूप विवाह संस्था 51 वर्षांचा प्रदीर्घ अनुभव असलेली 100% पर्सनल असिस्टन्स देणारी अनुरूप विवाह संस्था. आजच नाव नोंदणी करा आणि यंदाच 2-4 हात करा, कारण इथे लग्न जमते. अधिक माहितीसाठी आणि नाव नोंदणीसाठी संपर्क 1-800-267-79-91, 1-800-267-79-91, 1-800-267-79-91 आणि वेबसाईट www.anurupvivaha.com. तन्मय, आपण बोलत होतो ऑनलाईन फ्रॉड पासून आपण अनुरूप म्हणून इतरांना कसं सिक्युअर केलं याबद्दल.
4: मी म्हणलं तसं डॉक्युमेंट तर आपण अपलोड करायला सांगतो, त्यामुळे एक व्हेरीफाईड टिक मार्क येतो, विश्वासार्हता येते. या व्यतिरिक्त अनुरूप सातत्याने फोन करून संवाद साधत असतं आपल्या मेंबर्स बरोबर. त्याबरोबर मेंबर्सच्या ऍक्टिव्हिटीवरती सुद्धा लक्ष असतं की काही चुकीच्या गोष्टी तर घडत नाहीयेत ना इथे. याबरोबर मला 1-2 गोष्टी महत्वाच्या सांगायला आवडेल या निमित्ताने की बऱ्याचदा जे फ्रॉड्स होतात मॅट्रिमोनियल साईट्सवर किंवा ऑनलाईन प्रकारातले, तर त्याच्यातला एक मुद्दा असा असतो की पटकन भुलून एखाद्या गोष्टीला, तर तशा पद्धतीचं एखादं प्रोफाईल दिसतं आणि त्या गोष्टीला भुललं जातं आणि त्याच्या मोहात पडलं जातं. तर हे टाळणं, सावध असणं, सतत संशयी असण्याची गरज नाही पण सावध असणं, कॉशस असणं हे गरजेचं आहे. पैशाची कोणी मागणी केली तर त्याकडे संशयाने बघणं गरजेचं आहे. पैशाचे व्यवहार शक्यतो टाळावेतच. या गोष्टी लक्षात ठेवणं गरजेचं आहे. याबाबत खरं तर सातत्याने अवेअरनेस होत असतो, पण तरी त्या पॉइंटला समोरचं प्रोफाईल आपल्याला आवडलेलं असतं, एखाद्या वेळेस बोलणं झालेलं असतं तर ते आवडलेलं असतं, असं वाटत असतं की अरे हे लग्न होत आहे आणि मग आपण कशाला मोडता घालतो एवढ्याशा गोष्टीने आणि मग तिथे फसगत होते. तर असं जर काही घडत असेल तर तात्काळ अनुरूप सारख्या संस्थेला संपर्क साधणं, त्यांचं सल्ला मसलत घेणं, आपल्याकडे काउन्सिलिंग टीम आहे, गायडन्स

0: सिस्टीम आहे.
1: ओके
0: त्यामुळे असे जर काही घटना घडत असेल असं दिसलं तर त्याबद्दल आपण संवाद साधू शकतो, बोलू शकतो, योग्य ती तज्ज्ञांची मदत घेऊ शकतो. त्यामुळे कोणत्याही बाबतीत पटकन भुलून न जाता, पटकन इम्प्रेस होऊन त्या विचारांमध्ये पुढे न जाता, शांतपणे सावधपणे विचार करून घाबरून नाही जायचं पण सावध राहायचं, एवढं मात्र आपल्याला पाळायला हवं.
2: श्रोते हो, सर्व जातीय उच्च शिक्षित म्हणजेच किमान शिक्षण डिप्लोमा किंवा डिग्री असणाऱ्या मराठी आणि आता गुजराती वधूवरांसाठी सुद्धा अनुरूप विवाह संस्था 51 वर्षांचा प्रदीर्घ अनुभव असलेली 100% पर्सनल असिस्टन्स देणारी अनुरूप विवाह संस्था. आजच नाव नोंदणी करा आणि यंदाच 2-4 हात करा कारण इथे लग्न जमते. अधिक माहितीसाठी आणि नाव नोंदणीसाठी संपर्क 1800-267-7991 1800-267-7991 1800-267-7991 वेबसाईट www.anurupvivaha.com. पुन्हा भेटूयात. अनुरूप विवाह संस्था प्रस्तुत शोध अनुरूप जोडीदाराचा या कार्यक्रमात तन्मय कानिटकर यांच्यासह. तोपर्यंत नमस्कार.
0: नमस्कार.
3: निर्मिती संकल्पना अमेय जोगळेकर. सूचना: ह्या कार्यक्रमात तज्ञांनी व्यक्त केलेले विचार हे पूर्णतः व्यक्तिगत आहेत. रेडिओ चॅनल आणि ऍड एजन्सी तज्ञांच्या विचारांशी सहमत असतीलच असं नाही. या कार्यक्रमाचे प्रायोजक आहेत रोजलीना क्लिनिक.
4: गुड मॉर्निंग मैत्रिणींनो, रोजलीना क्लिनिक प्रस्तुत नर्चरिंग वुमनहुड या कार्यक्रमात आपल्या सगळ्यांचं स्वागत. मैत्रिणींनो, अस्थेटिक गायनेकोलॉजी आणि मेनोपॉज या विषयातील तज्ज्ञ डॉक्टर कल्याणी इंगळे आपल्या बरोबर आहेत. नमस्कार डॉक्टर कल्याणी.
5: नमस्कार.
4: काही मैत्रिणी आहेत आपल्या की ज्या शारीरिक संबंध जेव्हा जेव्हा ठेवतात त्यावेळेला त्यांच्या योनीच्या इथे भयंकर पेन होतं आणि हे पेन इतकं असह्य असतं की त्यांना ते संबंध ठेवणंच नको वाटतं आणि म्हणून त्या शारीरिक संबंधांपासून दूर राहतात. तर हा नेमका काय प्रकार आहे, हे कशामुळे होतं याबद्दल सांगा.
5: अनेक स्त्रियांना हा त्रास असतो परंतु काही स्त्रियांना हा त्रास आपण सोडवू शकतो याचं नॉलेज नाहीये.
4: ओके.
5: बेसिकली हे कशामुळे होतं तर पेल्विक फ्लोर मसल्स पैकी जो स्नायू योनिमार्गाच्या तोंडापाशी आहे तो रिजिड असल्यामुळे, तो घट्ट स्ट्रॉंग असल्यामुळे तिथे होणाऱ्या ऍक्टिव्हिटी ह्या तिला खूप पेनफुल वाटतात.
4: बर.
5: तिची इच्छा जरी असली तरी सुद्धा ती शरीर संबंधांच्या क्रियेमध्ये समरस होऊ शकत नाही, ती पेनिट्रेशन करू देऊ शकत नाही. या त्रासाला शास्त्रामध्ये वजाइनिस्मस अशी टर्मिनॉलॉजी दिलेली आहे आणि हे अतिशय महत्वाचं आहे सर्वांना माहीत असणं की या स्त्रियांना हा त्रास खरोखरी होत असतो आणि त्यांना आपण याच्यातून अतिशय साध्या सोप्या ट्रीटमेंटनी सोडवू शकतो.
4: कुठली ट्रीटमेंट आहे?
5: आपण वजायनाच्या या स्नायूला डायलेट करण्यासाठी ट्रीटमेंट देत असतो.
4: बर.
5: ती सिरियली केली आणि 3 महिन्यांमध्ये व्यवस्थितपणे जर का फॉलो केली तर त्या याच्यातून मुक्त होऊ शकतात आणि अतिशय व्यवस्थितपणे शरीर संबंध प्रस्थापित करू शकतात.
4: अच्छा. आणि ही सुद्धा विना सर्जिकल ट्रीटमेंट आहे?
5: बिलकुल, ही विना सर्जरी ट्रीटमेंट केली जाते.
4: म्हणूनच मैत्रिणींनो, तुम्ही देखील अशा पद्धतीने शारीरिक संबंध ठेवताना दुखत असेल, पेन जाणवत असेल तर यावरती सुद्धा ट्रीटमेंट उपलब्ध आहे. या ट्रीटमेंट बद्दल अधिक जाणून घेण्यासाठी किंवा वजाइनिस्मस म्हणजे नेमकं काय याची माहिती घेण्यासाठी सुद्धा तुम्ही संपर्क करू शकता रोजलीना क्लिनिकच्या डॉक्टर कल्याणी इंगळे यांना. संपर्क 93-25-63-53-53 93-25-63-53-53 9325-63-5353. डॉक्टर कल्याणी, आता जसं आपण म्हणत होतो की या वेगवेगळ्या ट्रीटमेंट्स आहेत, जसं वजायनाची स्किन लूज पडली असेल तर ती टायटन करण्याची सुद्धा ट्रीटमेंट आहे. जेव्हा एखाद्या मैत्रिणींनी ऑलरेडी डिलिव्हरी झालेली आहे, एका बाळाला जन्म दिलेला आहे आणि त्यानंतर ही ट्रीटमेंट घेतली तर सेकंड डिलिव्हरीच्या वेळेला काय होतं, या ट्रीटमेंटमुळे काही फरक पडतो का किंवा पुन्हा तिथली स्किन लूज पडू शकते का?
5: बेसिकली एक रूल आहे की आपले स्नायू जर आपण वापरले तर ते स्नायू स्ट्रॉंग राहतात.
4: बर.
5: त्यांचा टोन मेंटेन करण्यासाठी आपल्याला रेग्युलर बेसिस व्यायाम केला पाहिजे. ही ट्रीटमेंट थोडीफार याच तत्वावरती आधारित आहे.
4: ओके.
5: आपले पेल्विक फ्लोरचे स्नायू हे आपल्याला पोस्ट डिलिव्हरी स्ट्रॉंग केलेच पाहिजेत कारण की ते आपल्या ब्लॅडरला आणि आतड्याला सपोर्ट करतात.
4: बर.
5: दुसऱ्यांदा ती गरोदर राहिली आणि तिला जर का डिलिव्हरी थ्रू जायचं असेल तर या ट्रीटमेंटमुळे आडकाठी काही होत नाही. दुसरी गोष्ट, डिलिव्हरी झाल्याच्या नंतर हे स्नायू त्याला होणाऱ्या इजेवरती किती प्रमाणात डॅमेज होतात हे डिपेंड करतं.
4: ओके.
5: परंतु ती परत प्रयत्नपूर्वक या स्नायूंना पूर्ववत करू शकते.
4: अच्छा. म्हणजे असा काहीही परिणाम त्या डिलिव्हरीवरती होत नाही, प्रोसेस वरती होत नाही?
5: नाही, ती निश्चिंतपणे पुढची प्रेग्नन्सी करू शकते आणि डिलिव्हरी

0: च्या प्रोसेसमधून जाऊ शकते. सांगण्याचा मतितार्थ हाच आहे की प्रिव्हेंशन इज बेटर दॅन क्युअर.
1: अगदी.
0: कुठल्याही वयामध्ये असा, तुम्ही तुमच्या पेल्विक फ्लोअर मसल्सची काळजीही घेतली पाहिजे.
1: अगदी खरंय. म्हणूनच मैत्रिणींनो, तुम्हाला जर का पोस्ट डिलिव्हरी किंवा मध्यम वयात पेरीमेनोपॉझल पिरियडमध्ये शारीरिक बदल जे होतात ते त्रास देत असतील, त्यामुळे कॉन्फिडन्स लूज होत असेल किंवा शारीरिक संबंध ठेवायला नकोसं वाटत असेल, तर त्यासाठी बॉडी कंटोरिंग किंवा रिशेपिंगसाठी आणि त्याच्या अधिक माहितीसाठी तुम्ही देखील संपर्क करू शकता रोजलीना क्लिनिकच्या डॉक्टर कल्याणी इंगळे यांना. संपर्क 93-25-63-53-53 93-25-63-53-53 9325-63-5353. पुन्हा भेटूयात रोजलीना क्लिनिक प्रस्तुत नर्चरिंग वुमनहुड या कार्यक्रमाच्या पुढच्या भागात डॉक्टर कल्याणी इंगळे यांच्यासह. तोपर्यंत नमस्कार.
0: नमस्कार.
2: या कार्यक्रमाचे प्रायोजक आहेत रोजलीना क्लिनिक.
3: निर्मिती संकल्पना अमेय जोगळेकर.
4: आपण ऐकत आहोत पुणे विविध भारती 101 FM. 10:16 झालेत. प्रसारित करीत आहोत एक मराठी चित्रपट गीत.

0: आशा भोसले यांच्या स्वरात ग. दि. माडगुळकर यांचं गीत आपण ऐकलं. संगीत पु. ल. देशपांडे यांचं होतं. चित्रपट देवबाप्पा.
1: श्रोतो एक आठवण. श्रोतो आज गुरुवार. आज सकाळी 11 ते 11:30 या वेळेत हॅलो दिलो मे बसे गीत या कार्यक्रमाचं ध्वनिपत्रण असा याचं प्रसारण होईल शुक्रवारी 12 ते 1 दरम्यान. तेव्हा आज सकाळी 11 ते 11:30 या वेळेत आम्हाला जरूर फोन करा हॅलो दिलो मे बसे गीत या कार्यक्रमासाठी. दूरभाष्य क्रमांक 2553-1705 किंवा 2553-1706.

0: निर्गम हेलो दिलों में बसे गीत।
1: मैं तेरी हमराज हूं,
2: गीत तेरे। 10:20 झाली आहेत। आता आणखी काही ग्राहक केंद्रित प्रायोजित कार्यक्रम ऐकूया। सुरुवातीला क्रिसेंट म्युच्युअल फंड।
3: सूचना, ह्या कार्यक्रमात तज्ञांनी व्यक्त केलेले विचार हे पूर्णतः व्यक्तिगत आहेत। रेडिओ चॅनल आणि ऍड एजन्सी तज्ञांच्या विचारांशी सहमत असतीलच असं नाही।
4: साठवून पैसा योग्य वेळी गुंतवेन, म्युच्युअल

0: Ampere registered Crescent Mutual Fund Distributors Private Limited. Contact number 9764125533. Convert your life into celebration.
1: नमस्कार श्रोते हो, क्रिसेंट म्युच्युअल फंड डिस्ट्रीब्युटर्स प्रायव्हेट लिमिटेड प्रस्तुत फंडा म्युच्युअल फंडाचा या कार्यक्रमात आपल्या सगळ्यांचं मनपूर्वक स्वागत. श्रोते हो, क्रिसेंटचे संचालक भूषण वाणी सर आज आपल्या बरोबर आहेत. नमस्कार वाणी सर.
2: नमस्कार मॅडम. नमस्कार श्रोते हो.
1: आधीच्या काही कार्यक्रमातनं क्रिसेंटची सगळी यंग जनरेशनची जी टीम आहे ती आपल्या श्रोत्यांशी बोललेली आहे, तरुण वर्गाशी बोललेली आहे. इन्व्हेस्टमेंट बद्दलचे त्यांचे विचार काय आहेत, इन्व्हेस्टमेंटची आत्ताच्या काळात गरज काय आहे, ती कशा प्रकारे करावी याबद्दल खूप छान छान गोष्टी त्यांनी आपल्या श्रोत्यांना सांगितलेल्या आहेत. यावरती तुमचं काय मत आहे, तुम्ही आपल्या तरुणाईला काय सांगणार?
2: सो बेसिकली कसं आहे मॅडम, या सगळ्या तरुण लोकांशी जेव्हा रेडिओवर गप्पा मारल्या सगळ्या म्हणजे सगळ्या श्रोता वर्ग साठी आपल्या गेली 3 वर्ष आपण कार्यक्रम करतोय, लोकांशी बोलण्याचा प्रयत्न करतोय, संवाद साधतोय, वेगवेगळ्या विषयांना आपण छेडलेला आहे. आता त्याचबरोबर आजच्या तरुणाईची स्वप्न, त्यांचे फायनान्शियल गोल्स, त्यांच्या असणाऱ्या गरजा, त्यांची जीवनात होणारी धावपळ, त्यांचं असणारं एज्युकेशन, करिअर, या सगळ्याच अर्थाने तरुणाईने जेव्हा फायनान्स, फायनान्शियल प्लॅनिंग, इन्व्हेस्टमेंट प्लॅनिंग हा विषय येतो तेव्हा कसं फोकस राहिलं पाहिजे, काय गोष्टींनी, काय बारकाव्यांनी त्या गोष्टी बघितल्या गेल्या पाहिजे, फक्त सोशल मीडिया किंवा आपल्याकडे असणारं इन्फॉर्मेशनचं बंबार्डिंग याचा विचार न करता तो एक फोकस अप्रोच विथ योग्य नॉलेज असं आपण कसं पुढे घेऊन जाऊ शकतो. जे काही या कार्यक्रमातून डिस्कस झालं, जिथे फायनान्शियल डेट का असली पाहिजे, इन्व्हेस्टमेंटचे गोल कसे असले पाहिजेत, यंग असताना इन्व्हेस्टमेंट कशी केली पाहिजे, इमर्जन्सी कॉर्पस कसा क्रिएट केला पाहिजे, त्याचबरोबर ओव्हरऑल लाईफचे जे सगळे फायनान्शियल गोल्स आहेत त्याच्यासाठीचं प्लॅनिंग, इंडिव्हिज्युअल गोलचं प्लॅनिंग कसं असलं पाहिजे, फॅमिली गोलचं प्लॅनिंग कसं असलं पाहिजे, या सगळ्या विषयांबरोबर चर्चा ही हाताळण्यात आली. तुम्हीही त्या पद्धतीचे प्रश्न विचारले आणि माझ्या सगळ्या यंग ब्रिगेडनी त्यांना उत्तमरित्या प्रतिसाद दिला, उत्तरं दिली जी कदाचित श्रोत्यांपर्यंत योग्य पद्धतीने पोहोचलीत. आता ह्या उत्तरांचा योग्य वापर करून प्रत्येक ऐकणाऱ्या श्रोतावर्गाने जो यंग असेल किंवा मिड एज असेल त्याने स्वतःचं फायनान्शियल प्लॅनिंग करताना काय गोष्टी महत्वाच्या आहेत आणि त्या कशा पद्धतीने बघितल्या पाहिजेत याचं कुठेतरी एक त्रिसूत्री तयार केली पाहिजे असं मला वाटतं. त्रिसूत्री तयार करताना लाईफ सिक्युरिटी, हेल्थ सिक्युरिटी आणि वेल्थ सिक्युरिटी या तीनही अँगलने फायनान्शियल प्लॅनिंगचा विचार झाला पाहिजे. जेव्हा लाईफ सिक्युरिटीचा विचार होतो तेव्हा मी किंवा घरातली कमवणारी व्यक्ती ही जेव्हा पैसे कमवत असते आणि ती व्यक्ती जर आज अस्तित्वात नसेल किंवा भविष्यात अस्तित्वात नसेल तर त्याची इन्कमची रिप्लेसमेंट कोण करणार याच्या विचारा अंतर्गत आपल्याला लाईफ सिक्युरिटी असणं गरजेचं आहे. जेव्हा हेल्थ सिक्युरिटीचा विचार होतो तेव्हा इन्फ्लेशन, महागाई ही हेल्थच्या बाबतीत खूप वाढत चाललेली आहे, खर्च वाढत चाललेले आहे, अगदी छोट्या छोट्या आजारांना सुद्धा खूप मोठा पैसा मोजायला लागतो, तर त्याचं प्लॅनिंग असणं गरजेचं आहे. आणि अर्थातच आपल्या आयुष्यात भविष्यात येणारे जे काही गोल्स असतील किंवा शॉर्ट टर्म, मिड टर्म, लॉंग टर्म अशा बकेटमध्ये आपण त्याला कॅटेगराईज करू शकतो आणि हे गोल मेन्शन करून हे कुठेतरी लिहून आपण काय रिस्क घेऊ शकतो याचा अंदाज बांधत कसं पुढे जायचं या सर्वांगाने विचार जेव्हा होतो तेव्हा तरुणाईचं खरं योग्य फायनान्शियल प्लॅनिंग होतं असं मला वाटतं. आणि ह्या गेल्या 4-5 एपिसोड मधून हेच डिस्कशन देण्याचा आपण प्रयत्न केलेला आहे, हा त्याचा आजचा आढावा.
1: अगदी, म्हणूनच मला सगळ्या मित्रमैत्रिणींना हे सांगायचंय की तुम्ही सुद्धा जर का इन्व्हेस्टमेंट बद्दलच्या काही शंका तुमच्या मनात असतील तर त्याच्या मार्गदर्शनासाठी इथे येऊच शकता. त्याचबरोबर SIP, SWP, एक रकमी गुंतवणूक, रिटायरमेंट प्लॅनिंग, फायनान्शियल फ्रीडम, लाईफ इन्शुरन्स

0: हेल्थ इन्शुरन्स, होम लोन, एज्युकेशन लोन अशा सर्व प्रकारच्या गरजांसाठी आणि त्यांच्या बेस्ट फायनान्शियल सोल्युशनसाठी सुद्धा विश्वासाचं नाव म्हणजे क्रिसेंट म्युच्युअल फंड डिस्ट्रीब्युटर्स प्रायव्हेट लिमिटेड. संपर्क 97-64-12-55-33, 97-64-12-55-33, 9764125533. आणि सर जसं तुम्ही आता म्हणालात की या सगळ्या गोष्टी आपण त्यांच्यापर्यंत पोहोचवलेल्या आहेत, तरुण वर्गापर्यंत पोहोचवलेल्या आहेत, पण तरुणाई म्हणलं की चंचलता ही येणार, चंचलता आल्यानंतर इन्व्हेस्टमेंटमध्ये सुद्धा अनेक गोष्टी वरखाली होणार, तर या बाबतीत तुम्ही काय सांगाल की इन्व्हेस्टमेंटमध्ये पेशन्स असणं गरजेचं आहे का?
1: कसं आहे मॅडम की मनुष्य म्हटला तो तरुण असेल, तो मिडेज असेल, तो ओल्ड एज असेल, मानव प्राणीच असा बनलेला आहे की त्याचं आयुष्य चंचलतेनं कायमच व्यापलेलं आहे. मग ती इन्व्हेस्टमेंट असेल किंवा ते त्याचं कुटुंब असेल किंवा त्याचं ओव्हरऑल लाईफ असेल, पण चंचलता ही माणसाला एका लेवलला येऊन संपवते. असा जेव्हा आपण वेळोवेळी अनुभव घेतो तेव्हा जेव्हा आपल्याला फायनान्शियल फ्रीडम मिळवायचं आहे आणि आपल्याला योग्य वेल्थ क्रिएट करायची, आपल्या सगळ्या भविष्यातल्या गोल्सला, फायनान्शियल गोल्सला आपल्याला वाट मोकळी करून द्यायची आहे, आपली सगळी स्वप्न सत्यात आणायची आहेत, असं जेव्हा तरुणाईने विचार करायचा आहे तेव्हा योग्य दिशा देणं, तिथे चंचलता न ठेवणं आणि तो इम्पेशन्स न दाखवणं, ओके, पेशन्स ठेवणं हे अत्यंत गरजेचं आहे.
0: म्हणूनच मला सगळ्या मित्रमैत्रिणींना हे सांगायचंय की तुम्ही सुद्धा जर का इन्व्हेस्टमेंट बद्दलच्या काही शंका तुमच्या मनात असतील तर त्याच्या मार्गदर्शनासाठी इथे येऊच शकता. त्याचबरोबर SIP, SWP, एक रकमी गुंतवणूक, रिटायरमेंट प्लॅनिंग, फायनान्शियल फ्रीडम, लाईफ इन्शुरन्स, हेल्थ इन्शुरन्स, होम लोन, एज्युकेशन लोन अशा सर्व प्रकारच्या गरजांसाठी आणि त्यांच्या बेस्ट फायनान्शियल सोल्युशनसाठी सुद्धा विश्वासाचं नाव म्हणजे क्रिसेंट म्युच्युअल फंड डिस्ट्रीब्युटर्स प्रायव्हेट लिमिटेड. संपर्क 97-64-12-55-33, 97-64-12-55-33, 9764125533.
1: दुसरा महत्वाचा मुद्दा, पेशन्स ठेवा. पेशन्स ठेवा म्हणजे काय? जसं मी मगाशी प्रश्नामध्ये सांगितलं तुम्हाला उत्तर देताना की शॉर्ट, मिड, लॉंग अशा कॅटेगरीमध्ये किंवा अशा जर बकेट आपण वेगवेगळ्या तयार केल्या की माझ्याकडे जे काही पैसे आहेत, म्हणजे माझ्याकडे आज मी तरुण आहे, नोकरीला लागलोय, रिसेंटलीच माझी नोकरी सुरू झालेली आहे आणि मला 50,000 रुपये महिन्याचा पगार येतोय, अजून माझे भविष्यातलं गोष्टी ठरायच्या आहेत, माझं लग्न व्हायचं आहे, वेगवेगळ्या प्रायोरिटी आहेत, तर मी करताना माझा आधी इमर्जन्सी कॉर्पसचा विचार करावा, मॅक्झिमम पैसे त्याच्यासाठी जमा करावेत, त्याच्यानंतर मग मला समजा 3 वर्षानंतर लग्न होणार असेल आणि लग्नाचा काही हातभार आईबाबांना मला सपोर्ट करायचा असेल तर त्याच्यासाठीचं प्लॅनिंग करायचं आहे. त्याचबरोबर यंगेस्ट असताना जर मी माझ्या रिटायरमेंटचं प्लॅनिंग केलं, अर्लिएस्ट रिटायरमेंट प्लॅनिंग केलं तर अर्लिएस्ट रिटायरमेंट देखील मिळू शकते. सो असं बकेटिंग जर मी करत गेलो तर कदाचित मला भविष्यात मिळणारा निधी हा मुबलक प्रमाणात असेल आणि माझे सगळे फायनान्शियल गोल्स मी यशस्वीरित्या पूर्ण करू शकेल, सगळी स्वप्न सत्यात ही उतरलेली असतील. सो चंचलता ठेवू नका, इम्पेशन्स होऊ नका, पेशन्स बाळगा, असंच मी इथे सांगेन.
0: अगदी खरंय. म्हणूनच मला सुद्धा सगळ्या तरुणाईला हेच सांगायचंय की योग्य पद्धतीने जर गुंतवणूक केली तर आर्थिक स्वातंत्र्य तुम्ही नक्कीच उपभोगू शकता. त्याचबरोबर SIP, SWP, एक रकमी गुंतवणूक, रिटायरमेंट प्लॅनिंग, फायनान्शियल फ्रीडम, लाईफ इन्शुरन्स, हेल्थ इन्शुरन्स, होम लोन, एज्युकेशन लोन अशा सर्व प्रकारच्या गरजांसाठी आणि त्यांच्या बेस्ट फायनान्शियल सोल्युशन्ससाठी विश्वासाचं नाव म्हणजे क्रिसेंट म्युच्युअल फंड डिस्ट्रीब्युटर्स प्रायव्हेट लिमिटेड. संपर्क 97-64-12-55-33, 97-64-12-55-33, 9764125533. हीच माहिती तुम्ही फंडा म्युच्युअल फंडाचा या क्रिसेंटच्या पॉडकास्टवरही ऐकू शकता. पुन्हा भेटूयात. क्रिसेंट म्युच्युअल फंड डिस्ट्रीब्युटर्स प्रायव्हेट लिमिटेड प्रस्तुत फंडा म्युच्युअल फंडाचा या कार्यक्रमाच्या पुढच्या भागात भूषण वाणी सर यांच्यासह. तोपर्यंत नमस्कार.
1: नमस्कार मॅडम. नमस्कार तरुणांनो, साथ घातली ती ऐका आणि योग्य गुंतवणूक करा. धन्यवाद.

0: Convert your life into celebration.
1: म्युच्युअल फंड गुंतवणूक ही बाजारातील जोखमीच्या अधीन आहे. गुंतवणूकदारांनी योजनेशी संबंधित सर्व कागदपत्रे काळजीपूर्वक वाचावीत.
2: निर्मिती संकल्पना अमेय जोगळेकर.
3: सूचना: ह्या कार्यक्रमात तज्ञांनी व्यक्त केलेले विचार हे पूर्णतः व्यक्तिगत आहेत. रेडिओ चॅनल आणि ऍड एजन्सी तज्ञांच्या विचारांशी सहमत असतीलच असं नाही.

0: चव स्मृती आणि श्री संदीप पोद्दार यांचे बापूच सर्व्हिसेस हायजीन 1992 पासून क्लिनिंग इंडस्ट्री मधलं विश्वासार्ह नाव बापूज सर्व्हिसेस हायजीन. संपर्क 98 22 19 13 20 9822 19 1320.
1: श्रोतेहो नमस्कार. मनमोकळ्या गप्पा या कार्यक्रमात मी तुम्हा सर्वांचं मनापासून स्वागत करते. मनमोकळ्या गप्पाच्या आजच्या भागात आपल्या सोबत गप्पा मारायला आलेले आहेत बापूज सर्व्हिसेस हायजीनचे संचालक संदीप पोद्दार सर. संदीप सर नमस्कार.
2: नमस्कार.
1: सर, पाणी साठवण्याची जागा किंवा पाण्याच्या टाक्या असतात या सगळ्याबद्दल तुम्ही खूप छान माहिती देताय. मला असं विचारायचं आहे की मुळातच जिथे आपण पाणी साठवतो, जे पाणी आपण वापरायसाठी असेल किंवा पिण्यासाठी असेल, या सगळ्यासाठी जे पाणी आपण जिथे साठवतो ती पाण्याची टाकी अस्वच्छ होण्यामागे बरीचशी कारणं असतात. मग ही कारणं काय काय असतात, त्या कारणांनुसार टाकी स्वच्छतेचं नियोजन कसं बदलतं किंवा खर्च बदलू शकतो का, या सगळ्याबद्दल काय सांगाल?
2: आता तुम्ही जर बघितलं की बऱ्याच सोसायट्यांमध्ये हल्लीच्या म्हणजे आता ज्या नवीन ज्या आहेत त्याच्यामध्ये फायर, युटिलिटी आणि ड्रिंकिंग असे तीन विभाग असतात. त्याच्यामध्ये ड्रिंकिंग वॉटरचा सप्लाय जो आहे तर त्याचा आपण जर नित्याने स्वच्छ केलं तरी आपल्याला जो उपयोगू शकतो ते आपण 4 महिन्यांनी करू शकतो किंवा 6 महिन्यांनी करू शकतो. तर त्याचं आपण नित्याने स्वच्छ केलं की ती एक टाकी आपली स्वच्छ राहू शकते. आता युटिलिटीमध्ये कसं होतं की आपण जे वापरायचं पाणी आहे ना ते आपण तिथे स्टोअर करतो, तर त्याचं सुद्धा आपण पिरियोडिक सायकलमध्ये जर स्वच्छता ठेवली तर आपला खर्च 4 महिने थोडा कमी जास्त होऊ शकतो, आपण तो मेंटेन करू शकतो त्याच्यामध्ये. त्याच्या व्यतिरिक्त एक फायर टँक म्हणून असतो ज्याच्यामध्ये इमर्जन्सीमध्ये आपल्याला जर फायरच्या वेळेस आपल्याला वापरायची वेळ आली तर तो आपण वापरू शकतो. पण बऱ्याच ठिकाणी काय होतं की तो फायरचा टँक न वापरल्यामुळे अस्वच्छ पाणी जे आहे तेच तुमच्या युटिलिटी आणि ड्रिंकिंगमध्ये जाऊ शकतं का, तर त्याला एक पार्टिशनचा प्रकार असतो. म्हणजे आपल्याला जर पाणी मिळालं नाही तर आपण ते पाणी वापरू शकतो अशी एक सुविधा असते, म्हणजे आपण ते ट्रान्सफर करू शकतो. तर मला असं म्हणायचं की फायरचा जो टँक आहे तो सुद्धा आपण कधीतरी रिकामं करणं आणि तो परत भरून ठेवणं म्हणजे त्याचा उपयोग होऊ शकतो हे सुद्धा तितकंच महत्वाचं आहे.
1: अच्छा, म्हणजे या कारणाने पण पाण्याचे टाकी अस्वच्छ होते.
2: एक्झॅक्टली, म्हणजे काय होतं जनरली की फायर टँक म्हणून आपण हात लावत नाही वर्षानुवर्ष, तो तसाच असतो. पण तो तसा असल्यामुळं तो अस्वच्छ राहतो. अस्वच्छ राहिल्यामुळे आपल्याला जेव्हा गरज पडते पाण्याची आणि आपण जेव्हा तो वापरण्यात घेतो तर ते अस्वच्छ पाणीच आपल्या ड्रिंकिंग आणि युटिलिटीमध्ये येतं.
1: बरोबर.
2: का तर त्याला पार्टिशनची सुविधा असते वरती. ते हे सगळं डोळ्यासमोर ठेवल्यानंतर असं लक्षात येतं की पाणीच पाण्याला कसं खराब करतं अशी एक परिस्थिती मला होते. तुम्ही जो मगाशी प्रश्न की काय अस्वच्छतेची कारण असू शकतात,
1: त्यातलं
2: एक महत्वाचं कारण आहे त्याच्यामध्ये. आणि दुसरं महत्वाचं कारण असं की आपण जर नाही का ते नित्यनेमी स्वच्छच नाही केलं तर ते घाण पाणी जेव्हा येतं तर ते टाक्या खराब करून जातं, टाक्या अस्वच्छ होतात त्याच्यामध्ये. हे एक दुसरं कारण. आणि तिसरं म्हणजे की जेव्हा जेव्हा ऋतुमान बदलतं त्या ऋतुमानाप्रमाणे जे काही खराब पाणी किंवा जे काही आपले सोर्सेस आपण घेतो तर त्याचा जो परिणाम टाक्यांवरती होतो त्याच्याकरता ती टाकी स्वच्छता गरज पडते आपल्याला त्यावेळेस. म्हणजे हे तीन कारण महत्वाची आहेत असं म्हणतो मी.
1: मग आता या सगळ्यानुसार वेळोवेळी टाकी स्वच्छता करणं पण गरजेचं आलं, तर त्यानुसार मग नियोजन कसं बदलतं का किंवा खर्च बदलतो का, किंवा आणि काही कारण असतात जसं पार्किंग मध्ये साठलेलं पाणी दिसतं आपल्याला, ते पाणी कुठे झिरपून टाकीमध्ये मिक्स होतं जर ग्राउंड लेवलला टाकी असेल तर, या सगळ्या संदर्भात तुमच्याकडून ऐकायचं आहे. त्याआधी श्रोते हो, पाण्याच्या टाकीची स्वच्छता, पाणी साठवण्याच्या जागेबद्दलची माहिती, त्याचबरोबर स्वच्छतेसाठी लागणाऱ्या सर्व सर्व्हिसेस आणि कमर्शियल जागांसाठी हाऊसकीपिंगच्या सर्व सर्व्हिसेस यासाठी संपर्क करा बापूज सर्व्हिसेस हायजीन यांना 98 221 91 320 या नंबरवर 98 221 91 320 9822191320 आमची वेबसाईट www.bapujservices.com. संदीप सर, ब्रेकवर जाण्यापूर्वी जसं मी म्हटलं तसं की ग्राउंड लेव्हलला टाक्या जिथे असतात तिथे पार्किंगमधनं गळालेलं पाणी किंवा आजूबाजूचं आलेलं पाणी ते पाणी दूषित करू शकतं, तर मग हे सगळं नियोजन कसं करायचं?
2: आता याच्यामध्ये तुम्ही जर पाहिलं ना तर पार्किंगमध्ये सर्रास टाक्या

0: असतात, टाक्या या पार्किंगच्या खाली असतात. तुम्ही तर बघितलं की आपण त्याच्यावरती गाड्या ठेवतो, बरोबर आहे. आता स्वाभाविकरित्या जागेच्या अभावामुळे ही सगळी व्यवस्था असते, मान्य करणं अपेक्षित आहे की आपल्याला जागा नाही आहे आणि आपण पार्किंगच्या खाली आपण त्या टाक्या बांधतो. पण मला उलट सांगायचं की जेव्हा आपण जेव्हा गाड्या पॅक करतो, त्या गाड्या आपण जेव्हा धुतो आणि किंवा त्या गाड्या जेव्हा बाहेरून येतात आणि आपण पार्किंग करतो, तर त्याचं इंजिन गरम असतं, त्याचं सगळं जे ऑइल आहे ते सगळं त्या झाकणापाशी उतरतं आणि त्या झाकणात ते आतमध्ये शिरतं.
1: अच्छा.
0: तुमचा जो मागासचा प्रश्न की स्वच्छतेचं कारण काय, तर आपणच त्याच्यामध्ये कारणीभूत असतो.
1: ओके.
0: आणि पण ते मेंटेन केलं तर आपण नाही का त्या स्वच्छ ठेवू शकतो. तुम्ही बघितलं असेल की बऱ्याच ठिकाणी जवळजवळ 90% ठिकाणी पार्किंगच्या खाली टाक्या बांधलेल्या आहेत. ज्यांच्या कोणाच्या गाड्या असतील ना, त्यांनी ती घंटा वाजवला पाहिजे की आपली टाकीची स्वच्छतेची वेळ झाली म्हणून.
1: बरोबर.
0: असं माझं म्हणणं का, तर बाबा माझ्या स्वतःच्या गाड्या मी त्या टाकीवर लावतोय,
1: बरोबर,
0: मग मला थोडस काळजीपूर्वक सांगणं अपेक्षित आहे की आपल्याला गरज आहे म्हणून
1: त्याच्यावर.
0: म्हणजे ते जेव्हा त्यांचा जो धुणारा व्यक्ती आहे किंवा जे कोणी स्वतः दूध असेल, तर स्वाभाविक पाणी सगळं त्या झाकणामध्ये जातं.
1: अच्छा.
0: आणि झाकणामध्ये खाली उतरतो त्याच्यामध्ये. म्हणजे बाहेरून चकाचक दिसणाऱ्या गाड्या पण त्या असं काही करतायत का, तर हे असं करतायत हे आपल्याला मान्य करायला पाहिजे.
1: म्हणजे हेही एक कारण असतं टाकीतलं पाणी स्वच्छ नसण्याचं. मग या टाकी स्वच्छतेबद्दल आता तुम्ही काय सांगाल, अशा ठिकाणी मग कशा पद्धतीने
0: पिरियॉडिक सायकल्स मेंटेन करणं हे आपल्या हातात आहे त्याच्यामध्ये.
1: बरोबर. श्रोते हो, पाण्याच्या टाकीची स्वच्छता, पाणी साठवण्याच्या जागेबद्दलची माहिती, त्याचबरोबर स्वच्छतेसाठी लागणाऱ्या सर्व सर्व्हिसेस आणि कमर्शियल जागांसाठी हाऊसकीपिंगच्या सर्व सर्व्हिसेस, यासाठी संपर्क करा बापूज सर्व्हिसेस हायजीन यांना 98-221-91-320 या नंबरवर. 98-221-91-320. 9822-191-320. आमची वेबसाईट www.bapudservices.com. ब्रेकवर जाण्यापूर्वी संदीप सर, तुम्ही ज्याचा उल्लेख केलात की पिरियॉडिक मेंटेनन्स महत्वाचा आहे, आणि मला वाटतं हीच सगळ्यात महत्वाची गोष्ट आहे. सोसायट्यांमध्ये आपण बघतो बऱ्याचदा कमिटीज असतात, पण त्यांच्यातच भांडणं असतात, आणि मग तो मेंटेनन्सचा विषय खूपच कळीचा मुद्दा असतो. तुमचा काय अनुभव आहे?
0: म्हणजे स्वाभाविकरित्या कसं होतं की वेगवेगळ्या स्तरातून वॉक्स ऑफ लाईफ मधनं लोक राहायला एकत्र येतात, त्यांच्या स्वतंत्र कन्सेप्ट असतात स्वच्छतेबद्दलच्या. तरी पण मला असं म्हणजे की एक स्टँडर्ड जे काही प्रोटोकॉल आहे सगळं, जसं आपण फायरचा एक प्रोटोकॉल आहे की आपण एकदा तरी वर्षातनं ते फायरचं बटन ऑन जे काही असेल त्याचा मॉक ड्रिल जो आहे तो करणं अपेक्षित आहे. तर एका मेंबरनी ते पाहावं, एका मेंबरनी गार्डन पाहावं, एका मेंबरनी स्वच्छता पाहावं, एका मेंबरनी सिक्युरिटी पाहावं, असं जर नित्यनियमित वाटप असेल ना, तर मला वाटतं भांडणं मेंटेन होतील आणि ते होणार नाहीत, आणि ऍक्च्युली सोसायटी मेंटेन राहील त्याच्यामध्ये.
1: खरंय, खूप चांगला आणि सोपा उपाय तुम्ही खरं तर सुचवलाय.
0: आणि शेवटी आपण जिथे राहतो म्हणलं, तर माझं काय म्हणणं आहे की कॉन्ट्रीब्युशन आपण देतो याचा अर्थ आपली जबाबदारी संपली असं होत नाही. उलट कॉन्ट्रीब्युशन आपण देतो तर एखाद्या व्यक्तीने तरी उत्साहाने त्या पूर्ण वर्षाभर करता एखादा जो भाग आहे सोसायटीचा तो घ्यावा असं मला काय वाटतं, का नुसतंच पैसे देऊन गोष्टी होणार नाहीत.
1: खरंय.
0: जे आपल्याला असं वाटतं की मोठ्या सोसायटीत राहायला गेलं म्हणजे आपलं आता बरंचसं आपलं खांद्यावरचं ओझं कमी झालं असेल, मी तो म्हणतो ते उलट वाढलेलं असतं. का तर आपण ते वन ऑफ द घटक आहोत,
1: बरोबर,
0: बेनिफिशियरी आहोत. तर त्याच्यामध्ये आपण नाही का समजा तो भाग स्वीकारला, एक एक वेगवेगळे त्यात सेपरेट भाग असतात, सिक्युरिटी असते, गार्डनिंग असतं, त्यानंतर तुमचं पाण्याची स्वच्छता असते, परिसराची स्वच्छता असते, एक एक दोन दोन व्यक्ती जरी त्यात दिल्या मेंबर्स लोकांनी, तू नाही तर मी, मी नाही तर तू, असं जे स्वरूप आहे, तर मला असं वाटतं की ते सगळ्याला मेंटेन राहण्याची सुविधा होऊ शकते त्याच्यामध्ये.
1: खरं. श्रोते हो, पाण्याच्या टाकीची स्वच्छता, पाणी साठवण्याच्या जागेबद्दलची माहिती, त्याचबरोबर स्वच्छतेसाठी लागणाऱ्या सर्व सर्व्हिसेस आणि कमर्शियल जागांसाठी हाऊसकीपिंगच्या सर्व सर्व्हिसेस, यासाठी संपर्क करा बापूज सर्व्हिसेस हायजीन यांना 98-221-91-320 या नंबरवर. 98-221-91-320. 9822-191-320. आमची वेबसाईट www.bapudservices.com. मनमोकळ्या गप्पा या कार्यक्रमात बापूज सर्व्हिसेस हायजीनचे संचालक संदीप पोद्दार सर होते आपल्यासोबत. पुन्हा भेटणार आहोत पुढच्या भागात, तोपर्यंत नमस्कार.
0: नमस्कार.
2: लता, कशी भांडी घासलीस, खरकट सुद्धा नीट निघालं नाही, जरा स्वच्छ काम कर.
3: बाई साहेब,
2: साफसफाईवरून एवढं बोलताय, पर तुमच्या नळाचं पाणीच गढूळ येतंय की
1: काय?
2: मग आता 6 महिने झाले बंगल्यात राहायला येऊन, पर एकदा बी पाण्याच्या टाक्या साफ केल्या नाहीत. किती गंड झाल्या असतील टाक्या.
3: हो ग, म्हणून तर ओम आणि आरोही सारखे आजारी पडताय. अगं पण कोणाला बोलवायचं, शिवाय मी एकटीच असते ना बंगल्यात.
2: अहो इथल्या समध्या बंगल्यांमध्ये बापूत सर्व्हिसेस हायजीनची माणसं टाक्या साफ करतात, त्यांना बोलवा. लई खात्रीशीर माणसं आहेत. स्मृती पोद्दार वहिनी तर स्वतः जातीनं लक्ष घालत्यात.
3: बापूत सर्व्हिसेस हायजीन.

0: घासशील का? बरोबर बोलावते. पण तू भांडी स्वच्छ घास आधी.
1: घासते हो, घासते.
2: स्मृती आणि संदीप पोद्दार यांचे बापू सर्व्हिसेस हायजीन. संपर्क 98221320 98221320.
3: या कार्यक्रमाचे प्रायोजक आहेत राही युरोलॉजी हॉस्पिटल पुणे.
4: श्रोते हो नमस्कार. राही युरोलॉजी हॉस्पिटलतर्फे आयोजित या कार्यक्रमात मी शिवराज सणस आपण सर्वांचं मनपूर्वक स्वागत करतो. आज आपण माहिती घेणार आहोत लघवीच्या आजारांबद्दल आणि याबाबत अधिक माहिती आपल्याला देण्यासाठी पुण्यातील प्रसिद्ध युरोलॉजिस्ट डॉक्टर राजीव चौधरी आपल्याबरोबर आहेत. डॉक्टर चौधरी यांनी MCH ही युरोलॉजीतील सर्वोच्च पदवी घेतली आहे. तसंच इंग्लंडमध्ये त्यांनी युरोलॉजीमधील शिक्षण आणि संशोधनाचं काम पूर्ण केलं आहे. डॉक्टर राजीव चौधरी हे प्रोफेसर आणि हेड ऑफ डिपार्टमेंट ऑफ युरोलॉजी, सिनियर युरोसर्जन आणि अँड्रिओलॉजिस्ट म्हणून मेन रुबी हॉल क्लिनिक आणि राही युरोलॉजी हॉस्पिटल इथं गेली 35 वर्ष कार्यरत आहेत. आपल्याशी संवाद साधतायत डॉक्टर राजीव चौधरी. नमस्कार डॉक्टर, स्वागत आहे आपलं या कार्यक्रमात.
5: नमस्कार
4: डॉक्टर. सध्या वयानुसार होणाऱ्या प्रोस्टेट ग्रंथीच्या वाढीवर शस्त्रक्रियेद्वारे उपचार करण्याच्या विविध पद्धती आहेत, तर ह्या पद्धती कोणत्या आहेत आपण काय सांगाल?
5: सर्वप्रथम आपल्याला हे समजून घ्यायला पाहिजे की प्रोस्टेट ग्रंथी वाढीची दोन मुख्य कारणं आहेत. एक म्हणजे वयानुसार होणारी कॅन्सर नसलेली गाठ आणि दुसरी म्हणजे कॅन्सरमुळे वाढणारी प्रोस्टेटची गाठ. तर आपण ज्या विषयावर आत्ता तुम्ही मला प्रश्न विचारला आहे त्याच्यात आपण बोलत आहोत कॅन्सर नसलेली प्रोस्टेट ग्रंथीची वाढ. ही जवळजवळ मेजॉरिटी म्हणजे जास्तीत जास्त बघितली जाते आणि याचे जे प्रकार आहेत ते आपण साधारणतः दोन प्रकारामध्ये आपण मेनली त्याला विभाजन करू शकतो. एक ज्याच्यामध्ये प्रोस्टेटची ग्रंथी काढली जात नाही आणि दुसरी ज्याच्यामध्ये प्रोस्टेटची ग्रंथी कापून विविध प्रकारे कापून काढली जाते. तर ज्याच्यात वाढलेली गाठ ही काढली जात नाही असं का करावं लागतं? कारण हे रुग्ण हे तरुण असतात, ते शारीरिक संबंध ठेवून असतात आणि अशा परिस्थितीमध्ये त्यांचं शारीरिक संबंधांमध्ये अडचण येऊ नये पण लघवीचा त्रास जो आहे तो कमी व्हावा किंवा बंद व्हावा यासाठी काही प्रकारच्या शस्त्रक्रिया केल्या जातात. आणि दुसऱ्या शस्त्रक्रियेचा जो प्रकार आहे त्यामध्ये प्रोस्टेटची ग्रंथी ही काढली जाते. सो ज्यामध्ये आपण ग्रंथी काढत नाहीत किंवा जी तरुणांसाठी किंवा शारीरिक संबंध ठेवणाऱ्या रुग्णांसाठी असते त्यांची ज्यांची इच्छा आहे त्यामध्ये तीन प्रकार आहेत. एक तर स्प्रिंगच्या साह्याने ज्याला आपण युरोलिफ्ट असं म्हणतो, स्प्रिंगच्या साह्याने प्रोस्टेटची गाठ बाजूला दाबली जाते. समजा आपण एक चेंडू घेतला प्लास्टिकचा आणि त्याला आपण दाबलं तर कसं पंचमीच्या चंद्रासारखा त्याचा आकार तयार होईल तसंही स्प्रिंग त्या प्रोस्टेटच्या ग्रंथीला दाबून ठेवते आणि मधला रस्ता जो असतो तो मोकळा केला जातो. तसंच दुसरी एक नवीन पद्धत आता आपण ऐकतो ज्याला रेझम असं म्हणतात, ज्यामध्ये उष्ण पाण्याची वाफ ही वापरली जाते आणि त्यामुळे प्रोस्टेटच्या ग्रंथीचा काही प्रमाणामध्ये नाश होतो. आणि तिसरी पद्धत जी आहे एक आयटिंड म्हणून नवीन पद्धत आली ज्यामध्ये एक अतिशय स्ट्रॉंग स्प्रिंग वापरला जातो 8 दिवसासाठी, त्यामुळे प्रोस्टेटची ग्रंथी बाजूला दाबली जाते आणि प्रोस्टेटचा रस्ता मोकळा होण्यास मदत होते. प्रत्येक पद्धत कोणत्या रुग्णात करायची आणि नाही करायची याचे काही इंडिकेशन्स आहे जे तुम्हाला तुमचे मूत्ररोग तज्ज्ञ किंवा युरोलॉजिस्ट सांगतीलच. आता दुसरा जो प्रकार आहे त्या प्रकारामध्ये आपण प्रोस्टेटची ग्रंथी कापून काढून टाकतो, त्यामध्ये लेझर प्रोस्टेट शस्त्रक्रिया किंवा जुन्या वेळी आपण त्याला TURP असं म्हणायचो त्या प्रकारच्या शस्त्रक्रिया या त्यामध्ये आहेत.
4: वयानुसार होणाऱ्या प्रोस्टेट ग्रंथीच्या वाढीवर शस्त्रक्रियेद्वारे उपचार करण्याच्या विविध पद्धती कोणत्या आहेत याची माहिती डॉक्टरांनी आत्ताच आपल्याला दिली. डॉक्टर, कर्करोग नसलेल्या प्रोस्टेट ग्रंथीच्या वाढीमुळं लघवीला त्रास होत असल्यास त्यावर उपचाराच्या अनेक पद्धती उपलब्ध आहेत, कोणती शस्त्रक्रिया करावी हे कसं ठरवता?
5: हे ठरवण्यासाठी आपण काही तपासण्या आधी करतो ज्यामध्ये लघवीचा मार्ग किती दाबला गेला आहे हे आपल्याला एक युरोफ्लोमेट्री म्हणून एक टेस्ट आहे त्यामध्ये समजतं. कधी कधी लघवीच्या पिशवीची ताकद कमी झालेली असल्याकारणाने सुद्धा लघवीचा त्रास असतो. सो या दोन गोष्टींमध्ये आपल्याला आयडेंटिफाय करायला लागतं की मेन आजार हा कशामुळे, प्रोस्टेटच्या ग्रंथीने लघवीचा मार्ग दाबला गेल्यामुळे आहे की लघवीच्या पिशवीची ताकद कमी झाल्यामुळे आहे का या दोघांचं कॉम्बिनेशन.

0: हा सगळा त्रास आपल्याला होतो आहे. त्याचप्रमाणे आपण PSA म्हणून एक तपासणी करतो, ज्या तपासणीमध्ये प्रोस्टेटचा कॅन्सर आहे की नाही याचे आपल्याला एक साधी प्राथमिक तपासणी असल्यामुळे कळतं. आणि अशा काही सोनोग्राफी करतो आपण, त्याच्यामध्ये मागे लघवी किती शिल्लक राहते हे सगळं तपासतो. हे झाल्यानंतर आपण रुग्णांना काही प्रश्न विचारतो की ते शारीरिक संबंध ठेवून आहेत की नाही, रुग्णाचं वय किती आहे, त्यांची ॲक्टिव्हिटी किती आहे. या सगळ्या गोष्टींचा विचार केल्यानंतर आपण कुठल्या प्रकारची शस्त्रक्रिया करायची याचा निर्णय घेऊ शकतो. आणि जसं मी आधी सांगितलं, मग प्रोस्टेट ग्रंथी काढून टाकण्याची शस्त्रक्रिया करायची आहे की प्रोस्टेट ग्रंथीला तात्पुरतं दाबून आपल्याला रुग्णाला आराम द्यायचा आहे हे आपल्याला ठरवावं लागतं.
1: श्रोते हो, लघवीचे विकार आणि त्यासंबंधीच्या सर्व शस्त्रक्रिया पुण्यातील राही युरॉलॉजी सेंटर इथं अत्याधुनिक पद्धतीने केल्या जातात. सकाळी शस्त्रक्रिया केली तर रुग्णाला संध्याकाळी घरी जाता येतं. लघवीचे विकार आणि त्यासंबंधित अत्याधुनिक उपचार पद्धती याबद्दल आपल्याला काही माहिती हवी असेल तर आम्हाला अवश्य संपर्क करा. आमचा फोन नंबर आहे 72 76 89 49 49, 72 76 89 49 49. फोन नंबर पुन्हा एकदा 7276894949.
2: कर्करोग नसलेल्या प्रोस्टेट ग्रंथीच्या वाढीमुळं लघवीला त्रास होत असल्यास त्याच्या उपचाराच्या अनेक पद्धती आहेत. ह्या पद्धती कोणत्या कोणत्या आहेत ह्याची माहिती आपण डॉक्टर आत्ता दिली, पण डॉक्टर या विविध उपचार पर्यायांमध्ये नेमका फरक काय आहे आणि रुग्णानं कोणता उपचार घ्यावा हे कसं ठरवलं जातं?
0: जसं मी सांगितलं की सर्वात महत्त्वाचा निर्णय जो घ्यावा लागतो तो आम्ही लघवीच्या पिशवीचं जे तोंड असतं तिथे काही स्नायू असतात. हे वर्तुळाकार स्नायू जर आकुंचन पावले तर आपली लघवीचा फ्लो अतिशय कमी होतो. पण हेच वर्तुळाकार स्नायूंमुळे शरीर संबंध ठेवल्यानंतर धातू बाहेर फेकला जातो. आता कुठल्या रुग्णाचं वय किती आहे हे आम्हाला ठरवावं लागतं की एखाद्या रुग्णाला अजूनही मुलं होण्याची इच्छा असेल किंवा शारीरिक संबंध ठेवता यावेत ही इच्छा असेल तर हे सगळे फॅक्टर्स आम्हाला विचार करायला लागतात. आणि हे सगळे संबंधांचा आपण विचार केल्यानंतर या रुग्णांना औषधं देऊन आपण सुरुवातीला प्रयत्न करून बघू शकतो. जर ते त्या कॅटेगरीमध्ये बसत असतील, साधारणतः प्रोस्टेटची गाठ आहे ती एका मध्यम आकाराची आहे आणि सिम्पटम्स किंवा ज्या तक्रारी आहेत त्या खूप जास्त नाही आहेत किंवा लघवी तुंबलेली नाही आहे किंवा जे 5 ॲब्सोल्यूट इंडिकेशन्स आहेत ऑपरेशनचे ज्याच्यामध्ये लघवी तुंबणे किंवा सारखे लघवी तुंबण्याचा आजार होणे, वारंवार लघवीमध्ये जंतूंचा प्रादुर्भाव होणे, लघवीमध्ये रक्त येणं जे ट्रीटमेंटनी थांबत नाही, अशा काही इंडिकेशन्स आहे ज्यामध्ये आपल्याला प्रोस्टेटच्या ग्रंथीचं ऑपरेशन करायला लागतं. आता हे जे ॲब्सोल्यूट इंडिकेशन मी म्हटलं या इंडिकेशन्समध्ये बऱ्याचदा या ज्या नवीन पद्धती आहे ज्याच्यामध्ये आपण ग्रंथी काढत नाही ही ऑपरेशन चालत नाही, कारण मग मेन आजारापासून आपल्याला सुटका होत नाही. पण ज्यांना फक्त लघवीचाच त्रास होतोय आणि हे ॲब्सोल्यूट इंडिकेशन नाही आहेत आणि ज्यांना मी जसं आधी परत सांगतोय शारीरिक संबंध ठेवायचे आहेत, तरुण आहेत, अशा रुग्णांमध्ये प्रोस्टेट ग्रंथी न काढण्याची शस्त्रक्रिया आपण करू शकतो. आणि ज्यांना वय 65-70 झालेलं आहे अशा लोकांनी प्रोस्टेट ग्रंथी काढून घेणं हे जास्त उचित प्रकार होतो.
1: श्रोते हो, लघवीचे विकार आणि त्यासंबंधीच्या सर्व शस्त्रक्रिया पुण्यातील राही युरॉलॉजी सेंटर इथं अत्याधुनिक पद्धतीने केल्या जातात. सकाळी शस्त्रक्रिया केली तर रुग्णाला संध्याकाळी घरी जाता येतं. लघवीचे विकार आणि त्यासंबंधित अत्याधुनिक उपचार पद्धती याबद्दल आपल्याला काही माहिती हवी असेल तर आम्हाला अवश्य संपर्क करा. आमचा फोन नंबर आहे 72 76 89 49 49, 72 76 89 49 49. फोन नंबर पुन्हा एकदा 7276894949. श्रोते हो, अधिक माहितीसाठी आमच्या उपचार केंद्राला अवश्य भेट द्या. आमचा पत्ता आहे राही युरॉलॉजी हॉस्पिटल, अशोका सेंटर, बिबवेवाडी क्रॉसिंग चौक, पुणे 17 रस्ता, पुणे. राही युरॉलॉजी हॉस्पिटल, अशोका सेंटर, बिबवेवाडी क्रॉसिंग चौक, पुणे 17 रस्ता, पुणे.
3: तर श्रोते हो, हे होते युरॉलॉजिस्ट डॉक्टर राजीव चौधरी. डॉक्टर, आज आपण सर्व श्रोत्यांना लघवीच्या आजाराबद्दल ही माहिती दिलीत, आपले मनपूर्वक आभार. नमस्कार.
0: नमस्कार.
1: या कार्यक्रमाचे प्रायोजक होते राही युरॉलॉजी हॉस्पिटल, पुणे.

0: संकल्पना आणि निर्मिती शिवराज सणस.
1: सूचना: ह्या कार्यक्रमात तज्ञांनी व्यक्त केलेले विचार हे पूर्णतः व्यक्तिगत आहेत. रेडिओ चॅनल आणि ऍड एजन्सी तज्ञांच्या विचारांशी सहमत असतीलच असं नाही.
2: चलो निकले
3: क्या? जय, नेहा की सोफे से उठने का मन ही नहीं करता. क्या कम्फर्ट है, क्या क्वालिटी है,
2: स्टाइल और लुक भी कितना बढ़िया है. कहाँ से लाया?
4: प्लैनेट फर्नीचर से. प्लैनेट का सबसे बड़ा शोरूम है पूना में. बेस्ट क्वालिटी, लॉट्स ऑफ वैरायटी और ब्रांड की गारंटी. प्लैनेट फर्नीचर, नियर हंडेवाड़ी चौक, पुणे. कॉन्टैक्ट 9689 11240.
5: नमस्कार श्रोते हो, प्लॅनेट फर्निचर प्रस्तुत फर्निचर विषयी सर्व काही या कार्यक्रमात मी रेणू आपल्या सगळ्यांचं स्वागत करते. प्लॅनेट फर्निचरचे कुलदीप जाधव सर आपल्या बरोबर आहेत. नमस्कार जाधव सर.
6: नमस्ते.
5: पावसाळा एकदा सुरू झाला की फर्निचरची थोडीशी काळजी वाटते, कारण एक दमटपणा हवेमध्ये येतो आणि फर्निचरला सुद्धा मॉइस्ट पकडतं. तर त्या अनुषंगाने फर्निचरची कशी काळजी घ्यावी याबद्दल आज आपण बोलूयात. काय सांगाल तुम्ही?
6: याच्यामध्ये कसं होतं की कोविड नंतर तुम्ही बघाल तर आपल्याकडे सेकंड होमचा कन्सेप्ट भरपूर वाढलेला आहे. मग त्याच्यामध्ये मुंबईचे पुण्याचे लोक सेकंड होम त्यांनी तयार करून ठेवलेले आहेत बऱ्याच ठिकाणी. मग त्या लोकांनी जास्त काळजी घेणं गरजेचं आहे. कारण काय होतं की पावसाळ्यामध्ये वापर नाही झाला, आयदर तुम्ही सेकंड होमला शिफ्ट झाला, फर्स्ट होमचा वापर नाही झाला, तर तुम्ही तुमच्या फर्निचरचं थोडस भिंतीपासून तुम्हाला बाजूला करून ठेवावं लागतं. जेणेकरून काय की कुठून तुम्हाला ओल येते, मॉइस्ट येत आहे, आणि ते जर डायरेक्ट फर्निचरच्या कॉन्टॅक्ट मध्ये असेल तर तुम्हाला तो थोडासा इश्यू दाखवेल. इश्यू इन द सेन्स काय की स्मेल एक राहतो.
5: हो, कारण घर पण बंद असतं आणि
6: घर बंद आणि दमटपणा असेल तर तो आणि फर्निचर हे मॉइश्चर लवकर पकडतं. मग त्याच्यामध्ये जर तो स्मेल राहिला तर नंतर तुम्हाला ते थोडस एक किती जरी म्हणलं तर 2-4 महिने 6 महिने ते तसंच तसं दाखवतं.
7: अच्छा.
6: आणि बाय द टाइम तो स्मेल लवकर जात नाही. मग त्याच्यासाठी तुम्ही थोडीशी काळजी घेणं गरजेचं.
5: म्हणूनच श्रोते हो, तुम्ही देखील तुमच्या फर्निचरची व्यवस्थित काळजी जरूर घ्या. आणि जर तुम्ही नवीन फर्निचर घेण्याच्या तयारीमध्ये असाल तर फर्निचरच्या भरपूर व्हरायटीसाठी प्लॅनेट फर्निचरला नक्की व्हिजिट करा. ओल्ड MIDC सातारा, टोप संभापूर कोल्हापूर आणि हंडेवाडी चौक पुणे इथे फर्निचरची अस्सल व्हरायटी आणि ब्रँडेड फर्निचर तुम्हाला इथे बघायला मिळेल. अधिक माहितीसाठी संपर्क 9156-77-70-03 9156-77-70-03. जाधव सर, जसं आपण बोलतो की ओल येते फर्निचरला मॉइस्ट पकडतं, पण त्याचबरोबर एक प्रॉब्लेम आम्ही बघितलेला आहे की बऱ्याचदा दरवाजे फुगतात आणि ते फुगल्यामुळे ते लागत नाहीत. तर या बाबतीमध्ये आपण काही करू शकतो का, किंवा असं कुठलं मटेरियल आहे का की ज्याच्यावरती या मॉइस्टचा इम्पॅक्ट होत नाही?
6: याच्यात कसं होतं की नवीन फर्निचर असेल आणि त्याचे जर तुमचे डोअर फुगले तर तुम्ही कार्पेंटरकडनं ते रिपेअर करून घेऊ शकता. पण एक्झिस्टिंग फर्निचर आहे, तुम्ही वापरताय 5-6 वर्ष आणि त्याच्यामध्ये तुम्हाला जर कुठं असं मॉइश्चर पकडून डोअर फुगल्याचा अनुभव आला तर शक्यतो लगेच त्याला काही करणं चुकीचं होऊन जाईल. कारण काय होतं की जसं तुमचं पावसाळा संपतो तसं त्याचं मॉइश्चर कंटेंट कमी होऊन जातो आणि परत त्या गोष्टी जागेवर येतात. नवीन फर्स्ट टाइम येतं तुम्ही केलंय आणि पहिलाच पावसाळा आहे तर त्याच्यामुळे तुम्ही विचार करू शकता की बाबा त्याला कार्पेंटरकडनं थोडंसं रिपेअर करायचं. अदरवाईज जसं आहे तसं ठेवलं तरी काही अडचण नाही. जसा तुमचा पावसाळा संपेल तसं ते नॉर्मल स्टेजला येऊन जाईल. आता याच्यामध्ये कसं आहे की तुमचे हे वॉर्डरोब केअर झाले, इव्हन बेड सुद्धा तुम्ही बेड नॉर्मली आपल्या भिंतीला लागून असतो तो सुद्धा तुम्ही थोडंसं पुढे सरकून ठेवू शकता. त्यामुळे शक्यतो लूज फर्निचर असेल तर ते थोडस साईड करून ठेवा. बाकी कार्पेंटरनं केलेले फर्निचर असतील की जे भिंतीला फिक्स आहेत त्याला तुम्ही काहीच करू शकणार नाही. पण त्याच्यात फक्त एक काळजी घ्या की ओल कुठे येते. ओल येते तिथं थोडंसं अजून काय प्रोटेक्शन करता येते, वरून तुमच्या टेरेसवरती काय येत आहे, ज्या गोष्टी रिपेअर करता येण्यासारख्या आहेत त्या तुम्ही रिपेअर करून घ्या. नेसेसरी काय होतं की तुम्ही भरपूर पैसे स्पेंड केलेले आहेत फर्निचरसाठी आणि छोट्या छोट्या गोष्टींमुळे सगळ्या गोष्टी खराब होऊन जातात.
5: म्हणूनच श्रोते हो, फर्निचरची व्यवस्थित काळजी घेणंही तितकंच महत्वाचं आहे. आणि आता सणांच्या निमित्ताने जर का तुम्ही देखील नवीन फर्निचर घेण्याच्या विचारात असाल तर त्यासाठी जरूर व्हिजिट करा प्लॅनेट फर्निचरला. फर्निचरची भरपूर व्हरायटी आणि त्याचबरोबर ब्रँडेड फर्निचर सुद्धा तुम्हाला इथे बघायला मिळेल. त्यासाठी व्हिजिट करा प्लॅनेट फर्निचर, ओल्ड MIDC सातारा, टोप संभापूर कोल्हापूर आणि हंडेवाडी चौक पुणे इथे. संपर्क 9156-77-70-03 9156-77-70-03. पुन्हा भेटूयात प्लॅनेट फर्निचर प्रस्तुत फर्निचर विषयी सर्व काही या कार्यक्रमात कुलदीप जाधव सर यांच्यासह. तोपर्यंत नमस्कार.
6: नमस्ते.
8: अभी प्रमोशन की पार्टी कब दे रहे हो?
9: अरे जब तुम कहो तब, लेकिन एक शर्त पर, पार्टी होगी तुम्हारे घर पर.
8: क्यों?
9: तेरे डाइनिंग टेबल से उठने का मन ही नहीं करता. क्या लुक, क्या कंफर्ट, क्या डिजाइन और क्या क्वालिटी है यार. कहाँ से लिया?
4: प्लैनेट फर्नीचर से. प्लैनेट का सबसे बड़ा शोरूम है पुणे में. बेस्ट क्वालिटी, लॉट्स ऑफ वैरायटी

0: डोळेदुखीसाठी डॉक्टर परीक्षित भेगडे यांचे उपचार घ्या. 100% खात्रीशीर आणि चांगले उपचार आहेत. संपर्क 95 95 24 25 59.
1: श्रोते हो, रोज सकाळी 7:45 जरूर ऐका कार्यक्रम क्रिसंट अमृत सरिता गीता. या कार्यक्रमाचे प्रायोजक क्रिसंट म्युच्युअल फंड डिस्ट्रीब्युटर्स प्रायव्हेट लिमिटेड. कन्वर्ट लाइफ इंटू सेलिब्रेशन.
0: या कार्यक्रमाचे सहप्रायोजक आहेत जितेंद्र घोडके सराफ. प्रेमात पडावे अशीच कलाकुसर.
1: या कार्यक्रमाचे सहप्रायोजक जोगळेकर IVF सेंटर शिरवळ. तंत्रज्ञान कौशल्य आणि आपुलकीचा त्रिवेणी संगम.
2: हर रोज सुबह 7 बजे सुनिए भूले बिसरे गीत. इस कार्यक्रम के प्रायोजक वीको वज्रदंती,
3: भारत का गम एक्सपर्ट.
1: श्रोते हो, रोज सकाळी 7:30 नक्की ऐका कार्यक्रम देशपांडे आय हॉस्पिटल कॅमेऱ्याच्या लेन्स मधून. या कार्यक्रमाचे प्रायोजक देशपांडे आय हॉस्पिटल कोथरूड, पेरंगुट आणि देहू.
0: दररोज संध्याकाळी 6:15 जरूर ऐका सुमधुर गीतांचा कार्यक्रम. डॉक्टर परीक्षित भेगडे गीतांजली. प्रायोजक डॉक्टर परीक्षित भेगडे यांचे सिद्धिविनायक क्लिनिक. आरोग्यम नमोस्तुते. सांधेदुखी आणि गुडघेदुखीवर रामबाण उपचार.
4: या जाहिरातीत व्यक्त झालेल्या विचारांशी आकाशवाणी सहमत असेलच असं नाही. जाहिरातीतील दाव्यांबद्दल श्रोत्यांनी स्वविवेकाने निर्णय घ्यावा.
5: श्रोतो, एक आठवण. श्रोतो, आज गुरुवार. आज सकाळी 11 ते 11:30 या वेळेत हॅलो दिलो में बसे गीत या कार्यक्रमाचं ध्वनिपत्रण असा. याचं प्रसारण होईल शुक्रवारी 12 ते 1 दरम्यान. तेव्हा आज सकाळी 11 ते 11:30 या वेळेत आम्हाला जरूर फोन करा हॅलो दिलो में बसे गीत या कार्यक्रमासाठी. दूरभाष्य क्रमांक 2553-1705 किंवा 2553-1706. कार्यक्रम हॅलो दिलो में बसे गीत.

श्रोतेहो, हे आहे आकाशवाणी नेटवर्क आणि आपण ऐकत आहात पुणे विविध भारती 101 FM, पुण्यातलं पहिलं लोकप्रिय FM चॅनल. सकाळचे 10:57 आणि 40 सेकंद होत आहेत. काही क्षणातच प्रसारित करत आहोत ठळक बातम्या. विविध भारती पुणे ठळक बातम्या. संपूर्ण महाराष्ट्रातील भाविकांचं श्रद्धास्थान असलेल्या प्रतिपंढरपूर म्हणून ओळखल्या जाणाऱ्या संत सखाराम महाराज वाडी संस्थानात काल रात्री भीषण आग लागून मोठं नुकसान झालं. आग लागण्याच्या काही तासांपूर्वीच हरिभक्त परायण प्रसाद महाराज संत सखाराम महाराजांची दिंडी घेऊन पंढरपूरकडे रवाना झाले होते. आगीत मंदिराचं मोठ्या प्रमाणावर नुकसान झालं असलं तरी संस्थानातील देवमूर्ती सुरक्षित राहिल्याचं पाहून अनेक भाविकांनी आश्चर्य आणि समाधान व्यक्त केलं आहे. मदतकार्यात मुस्लिम बांधवांनी मोठ्या संख्येनं सहभाग घेतल्यामुळं सामाजिक ऐक्याचं प्रेरणादायी चित्र पाहायला मिळालं. केंद्र सरकारच्या दुसऱ्या टप्प्यातील अमृत योजनेअंतर्गत पिंपरी चिंचवड हद्दीतील इंद्रायणी नदी सर्वांगीण पुनरुज्जीवन प्रकल्पाला महापालिका स्थायी समितीनं काल मंजुरी दिली. या प्रकल्पाचं भूमिपूजन येत्या 7 जुलैला मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्या हस्ते करण्याचं नियोजन असल्याचं स्थायी समिती सभापती अभिषेक बारणे यांनी सांगितलं. राज्यात सर्पदंशामुळे होणारे मृत्यू रोखण्यासाठी जनजागृती, वेळेवर उपचार, अँटीस्नेक व्हेनमची उपलब्धता आणि विविध विभागांमधील समन्वय अधिक प्रभावी करण्यात येणार असल्याची माहिती सार्वजनिक आरोग्य मंत्री प्रकाश आंबेडकर यांनी काल विधानसभेत दिली. विधानसभा सदस्य विक्रम पाचपुते यांनी मांडलेल्या लक्षवेधी सूचनेला उत्तर देताना ते बोलत होते. सर्पदंशाला अधिसूचित आजारांच्या यादीत समाविष्ट करण्याबाबत विधी आणि न्याय विभागाकडे प्रस्ताव पाठवण्याचा निर्णयही राज्य शासनानं घेतल्याची माहिती त्यांनी यावेळी दिली. राज्यातील आरोग्य विभागातील मनुष्यबळाची कमतरता दूर करण्यासाठी 5,000 नव्या पदांना मंत्रिमंडळाची मान्यता मिळाली असून या आठवड्यात पदभरतीची प्रक्रिया वेगानं राबवण्यात येईल. तसंच काल झालेल्या डॉक्टर्स दिनाच्या पार्श्वभूमीवर

0: भूमीवर 1400 डॉक्टरांच्या नियुक्तीचे आदेश जारी करण्यात आले आहेत, अशी माहिती सार्वजनिक आरोग्य आणि कुटुंब कल्याण मंत्री प्रकाश आंबेडकर यांनी विधानसभेत प्रश्नोत्तराच्या तासात सदस्य सुधीर मुनगंटीवार यांनी उपस्थित केलेल्या प्रश्नाला उत्तर देताना दिली. राज्यातील रिक्त पदं भरण्यासाठी शासनानं आवश्यक निर्णय घेतले असून या आठवड्यात भरती प्रक्रियेला गती दिली जाईल, असंही ते यावेळी म्हणाले. या होत्या आत्तापर्यंतच्या ठळक बातम्या. यानंतरच्या ठळक बातम्या 11:58.
1: आकाशवाणीच्या विविध भारती सेवेचं हे पुणे केंद्र आहे. सकाळचे 11 आहेत. प्रसारित करत आहोत कार्यक्रम
2: चंदूकाका सराफ ज्वेल्स मधुमालती. या कार्यक्रमाचे प्रायोजक आहेत चंदूकाका सराफ ज्वेल्स. 1827 पासून परंपरा तीच, रूप नवे.
1: श्रोते हो, गायक मोहम्मद अजीज यांचा आज जन्मदिन, त्या अनुषंगानं ऐकूयात कार्यक्रमातलं सुरुवातीचं गीत अलका याज्ञिक आणि मोहम्मद अजीज यांच्या युगलस्वरात. चित्रपट खुदा गवा, गाण्याचे बोल लिहिले आहेत आनंद बक्षी यांनी आणि संगीत आहे लक्ष्मीकांत प्यारेलाल यांचं.

परंपरेची ही मॉडर्न स्वारी चंदूकाका सराफ ज्वेल्सची दागिन्यांची वारी चंदूकाका सराफ ज्वेल्स 1827 पासून.

0: परीक्षित ठेगडे यांचे सिद्धिविनायक क्लिनिक पिंपरी चिंचवड, सांधे दुखी, गुडघे दुखी आणि मणके दुखीवर विना ऑपरेशन आणि 100% खात्रीशीर उपचार आहेत. संपर्क 95 95 24 25 59. डॉक्टर परीक्षित ठेगडे यांचे सिद्धिविनायक क्लिनिक 95 95 24 25 59.
1: श्री स्वामी स्नेह डायनिंग हॉल.
2: घरी पाहुणे आले मग स्वामी स्नेह डायनिंग हॉल आहे ना.
1: चांदीच्या ताटात, पेशवाई थाटात अस्सल महाराष्ट्रीयन जेवणाचा आस्वाद घ्यायला नक्की भेट द्या.
2: केळवण असो वा व्याही भोजन किंवा असो स्नेह भोजन, फक्त स्वामी स्नेह डायनिंग हॉल मध्येच.
1: स्वामी स्नेह डायनिंग हॉल, मुरया गोसावी मंदिराजवळ, चिंचवड गाव, चिंचवड पुणे. संपर्क 94 22 311 106.
3: तुम्ही लक्ष्मी रोड, नारायण पेठ, शनिवार पेठ, सदाशिव पेठ, कसबा पेठ, नवी पेठ ह्या भागात तुम्ही राहताय किंवा बाहेर गावाहून सोने खरेदीला पुण्यात येत आहे आणि दागिने तर आपल्याच विश्वासाच्या सराफाकडून घ्यायचे, तर मग
4: आपल्या सेवेत सुरू झालंय एक नवे खोरे दालन. पुन्हा गाडगीळ आणि सन्स, नवनवीन दागिन्यांच्या भरपूर व्हरायटीज आणि आपुलकीची सेवा.
3: म्हणूनच सांगते, नाविन्यपूर्ण दागिन्यांच्या विश्वासानं खरेदीसाठी पुन्हा गाडगीळ आणि सन्स, सरस्वती सदन अगदी कुंटे चौकात, सिग्नलच्या मागे, लक्ष्मी रोड, पुणे.

0: रमेश डाईन, सर्व प्रकारच्या ब्रँडेड रेनकोट, छत्री, जॅकेट साठी पुण्यातील सुप्रसिद्ध एकच नाव रमेश डाईन। आजच जवळच्या शाखेस भेट द्या।
1: या जाहिरातीत व्यक्त झालेल्या विचारांशी आकाशवाणी सहमत असेलच असं नाही। जाहिरातीतील दाव्यांबद्दल श्रोत्यांनी स्वविवेकाने निर्णय घ्यावा।
2: कार्यक्रमात यानंतर ऐकूयात सुरेश वाडकर आणि अनुपमा देशपांडे यांच्या युगलस्वरातलं गीत चांदनी या चित्रपटातलं। आनंद बक्षी यांच्या या गीताला संगीत आहे शिव हरी यांचं।

0: परंपरेची ही मॉडर्न स्वारी, चंदूकाका सराफ ज्वेल्सची दागिन्यांची वारी, चंदूकाका सराफ ज्वेल्स 1827 पासून।
1: मी खरं एक चांगली इंजिनियर झाली आहे, माझे बाबा लग्नाचं पाहत आहेत, पण माझा जाड चष्मा एक मोठा प्रॉब्लेम झालाय।
2: अहो माझी छान पर्सनॅलिटी आहे, ऍक्टिंगचा कोर्स झालाय, पण या चष्म्यामुळे कामच मिळत नाही।
3: माझी हाईट 6 आहे, कमावलेलं दणकट शरीर आहे, पण चष्मा लागल्याने डिफेन्स मध्ये रिजेक्ट होतोय।
4: या सर्वांच्या समस्यावर उपाय एकाच ठिकाणी, जंगली महाराज रोड वरचे गॅलेक्सी आय हॉस्पिटल। तिथे अत्याधुनिक लेसिक सर्जरीने वेदना रहित आणि वाजवी दरात चष्मा कायमचा काढून टाकला जातो। पद्मश्री डॉक्टर मनोहर डोळे मेडिकल फाउंडेशनचे गॅलेक्सी आय हॉस्पिटल, मॉडर्न हायस्कूल समोर, जंगली महाराज रोड, पुणे। फोन 8087 8087 97।
5: लोकमान्य मल्टीपर्पज कोऑपरेटिव्ह सोसायटीच्या सदस्यांना खास सवलत।
6: The future, create the change. DES Pune University, where 141 years of heritage of Deccan Education Society meet affordable quality education in central Pune.
7: Choose BTech in computer science, electronics and communication engineering, AI driven curriculum, multidisciplinary minors, industry connect, dedicated placement cell and entrepreneurial excellence. Visit despu.edu.in today.
8: अहो ऐकलत का, तथास्तूचा मॉन्सून सेल सुरू झालाय आणि सर्व व्हरायटीज वर अश्युअर्ड 10-30% डिस्काउंट आहे।
9: सेल मध्ये अश्युअर्ड डिस्काउंट, जोक नको मारू सर।
8: अहो तथास्तू मध्ये नेहमीच उत्तम दर्जा आणि रास्त किंमतच असते, आणि आता खास मॉन्सून निमित्त त्याच रास्त किमतीवर अश्युअर्ड 10-30% डिस्काउंट मिळणार म्हणजे मिळणारच। आणि आता तर प्रभात रोड वरील तथास्तूच्या भव्य दालनातील लेटेस्ट आणि एक्सक्लुसिव्ह व्हरायटीज वर देखील 10-30% अश्युअर्ड डिस्काउंट आहे।
9: मग हे घे माझं क्रेडिट कार्ड आणि कर मनसोक्त खरेदी।
8: तथास्तू मॉन्सून सेल, एकमेव विश्वसनीय सेल तथास्तू, प्रभात रोड लेन नंबर 13 जवळच, उत्तम पार्किंग व्यवस्थेसह। तथास्तू कुंभेकर रोड पुणे आणि लक्ष्मीपुरी लक्ष्मी रोड कोल्हापूर।
9: ऑनलाइन शॉपिंग चा लाभ घ्या, आमची वेबसाइट tathastu.fashion।
10: हर रोज सुबह 7 सुनिए भूले बिसरे गीत। इस कार्यक्रम के प्रायोजक वीको वज्रदंती,
11: भारत का गम एक्सपर्ट।
10: हर रोज रात 10 सुनिए छाया गीत। इस कार्यक्रम के प्रायोजक है वीको वज्रदंती, भारत का गम एक्सपर्ट।
12: या जाहिरातीत व्यक्त झालेल्या विचारांशी आकाशवाणी सहमत असेलच असं नाही। जाहिरातीतील दाव्यांबद्दल श्रोत्यांनी स्वविवेकाने निर्णय घ्यावा।

0: 1942 अ लव्ह स्टोरी या चित्रपटासाठी कुमार सानू यांच्या स्वरातलं हे गीत आपण ऐकलं. जावेद अख्तर यांनी लिहिलेलं हे गीत होतं आणि संगीत होतं आर डी बर्मन यांचं. श्रोतेहो, कार्यक्रमात परत येत आहोत एका व्यावसायिक विश्रांतीनंतर.
1: श्री मनमहागणाधिपतये नमः. चला मुलीच्या आई वडिलांनी कन्यादानासाठी खाली पाटावर बसा.
2: अगं शिल्पा, येईल का खाली बसता?
3: गुरुजी जरा स्टूलवर बसू का? माझे गुडघे भयंकर दुखतात, खाली बसूच शकत नाही.
2: बऱ्याच डॉक्टरांनी तर हिला ऑपरेशनचा सल्ला दिलाय.
1: अहो तुम्ही एक काम करा, सरळ पिंपरी चिंचवडच्या डॉक्टर परीक्षित फेगडेंकडे जा. तुम्हाला सांगतो, माझे गुडघे डॉक्टर परीक्षित फेगडेंनीच पूर्ण बरे केलेत. मी 5 वर्षे मांडी घालून पूजा सांगितली नव्हती. आता बघा, मी पाटावर बसून पूजा सांगतोय. तुम्हीही डॉक्टर परीक्षित फेगडेंचे उपचार घ्या. अहो तिथे गुडघ्याची झीज, मणक्यातील गॅप आणि जुनाट संधिवात यावर 100% खात्रीशीर आणि चांगले उपचार आहेत. डॉक्टर परीक्षित फेगडे यांचे उपचार, तेही विना ऑपरेशन.
2: अहो गुरुजी, आता शिल्पाला तिथेच नेतो हा, पण डॉक्टर फेगडेंचा नंबर असला तर द्या ना गुरुजी.
1: हा घ्या नंबर, सोपा आहे, 95 95 24 25 59.
3: डॉक्टर परीक्षित फेगडे यांचे सिद्धिविनायक क्लिनिक, संपर्क 95 95 24 25 59.
1: इष्ट देवताभ्यो नमः, कुलदेवता.

0: रमेश डाईंग, सर्व प्रकारच्या ब्रँडेड रेनकोट, छत्री, जॅकेट साठी पुण्यातील सुप्रसिद्ध एकच नाव रमेश डाईंग। आजच जवळच्या शाखेस भेट द्या।
1: महागाईचा वाढतोय गुंता,
2: विश्वेश्वर बँक असता कशाला करता चिंता।
1: विश्वेश्वर बँकेतर्फे ज्येष्ठ नागरिकांसाठी दिलासा, 13 ते 24 महिने कालावधीच्या मुदत ठेवींवर 7.25% एवढं घसघशीत व्याज, तसंच शैक्षणिक कर्ज, वाहन कर्ज, गृह कर्ज, सोलर खरेदी कर्ज अशा विविध कर्ज योजना, अर्थ सार्थ करणारी मल्टी स्टेट शेड्यूल्ड बँक
2: ही विश्वेश्वर सहकारी बँक लिमिटेड पुणे।
3: दररोज सकाळी 8 ते 8:30 या वेळेत जरूर ऐका लोकमान्य मल्टीपर्पज कोऑपरेटिव्ह सोसायटी लिमिटेड प्रस्तुत मराठी भक्ती संगीत। प्रायोजक लोकमान्य मल्टीपर्पज कोऑपरेटिव्ह सोसायटी लिमिटेड, आपले विश्वासू लोकमान्य।
4: आणि स्वामिनीचा मान्सून इश्या सेल सुरू झाला, 10 ते 50% डिस्काउंट। स्वामिनी साड्यांची महाराणी, कुमठे करोड, डिझेल अँड बिल्डिंग, पुणे।
5: किरकोळ विक्रेते नेमणे आहेत, छोटा व्यवसाय सुरू करण्यासाठी उत्तम संधी, संपर्क 98-220-98-215। उत्तम भक्कम गुडविल बनियन्स।
6: या जाहिरातीत व्यक्त झालेल्या विचारांशी आकाशवाणी सहमत असेलच असं नाही। जाहिरातीतील दाव्यांबद्दल श्रोत्यांनी स्वविवेकाने निर्णय घ्यावा।

0: रुई युनिव्हर्सल, तुमच्या कुटुंबाला देखण्या घराचं कुंदण.
1: सौंदर्याच्या वर्षावामध्ये ऋतूंचा राजा वसंत नाला स्वादिष्टतेच्या पायघड्यांवरून फळांच्या राजाला घेऊन आला. ऋतू म्हटलं की वसंत, फळ म्हटलं की आंबा, आंबा म्हटलं की आमरस, आणि आमरस म्हटलं की दुर्वांकूर. आमरसाबरोबरच दुर्वांकूर मध्ये एकूण 2 स्वीट सह आस्वाद घ्या चौरस आहाराने युक्त लज्जतदार पदार्थांचा, अर्थात खवय्या पुणेकरांची पहिली पसंती. जिव्हा तृप्त करणारा जिव्हाळा दुर्वांकूर. दुर्वांकूर डायनिंग हॉल, हत्ती गणपती चौक, टिळक रोड, पुणे.
2: तुम्ही लक्ष्मी रोड, नारायण पेठ, शनिवार पेठ, सदाशिव पेठ, कसबा पेठ, नवी पेठ ह्या भागात तुम्ही राहताय किंवा बाहेर गावाहून सोने खरेदीला पुण्यात येत आहे आणि दागिने तर आपल्याच विश्वासाच्या सराफाकडून घ्यायचे, तर मग
3: आपल्या सेवेत सुरू झालंय एक नवे खोरे दालन. पुन्हा गाडगीळ आणि सन्स, नवनवीन दागिन्यांच्या भरपूर व्हरायटीज आणि आपुलकीची सेवा.
2: म्हणूनच सांगते, नाविन्यपूर्ण दागिन्यांच्या विश्वासानं खरेदीसाठी पुन्हा गाडगीळ आणि सन्स, सरस्वती सदन अगदी कुंटे चौकात, सिग्नलच्या मागे, लक्ष्मी रोड, पुणे.
4: दररोज सकाळी 8:30 ते 9 या वेळेत जरूर ऐका कॉस्मॉस कोऑपरेटिव्ह बँक गदिमांजली. या कार्यक्रमाचे प्रायोजक कॉस्मॉस कोऑपरेटिव्ह बँक. जीवन करा समृद्ध.
5: Future leaders begin here. DES Pune University, where 141 years of heritage of Deccan Education Society meet affordable quality education in central Pune.
6: 2-year full-time MBA in finance, HR, marketing, operations and supply chain management. A future-focused MBA combining industry 5.0 curriculum, corporate mentoring, AI and digital skills and experiential learning. Visit despu.edu.in today.
7: या जाहिरातीत व्यक्त झालेल्या विचारांशी आकाशवाणी सहमत असेलच असं नाही. जाहिरातीतील दावे

0: बद्दल श्रोत्यांनी स्वविवेकाने निर्णय घ्यावा.
1: कार्यक्रमात आपलं पुन्हा एकदा स्वागत. आता ऐकवत आहोत मजरूह सुलतानपुरी यांनी कयामत से कयामत तक या चित्रपटासाठी लिहिलेलं हे गीत. आनंद मिलिंद यांनी या गीताला स्वरसाज चढवला आहे, तर अलका याज्ञिक आणि उदित नारायण यांच्या आवाजातलं हे गीत आपण ऐकू.

0: परंपरेची ही मॉडर्न स्वारी चंदूकाका सराफ ज्वेल्सची दागिन्यांची वारी चंदूकाका सराफ ज्वेल्स 1827 पासून.
1: गुडघेदुखीसाठी डॉक्टर परीक्षित भेगडे यांचे उपचार घ्या. 100% खात्रीशीर आणि चांगले उपचार आहेत. संपर्क 95 95 24 25 59.
2: प्रिया, सगळे उपचार करून झाले पण मी आई नाही ग होऊ शकले.
3: मधु, तू एकदा भिडे हॉस्पिटल आणि टेस्ट ट्यूब बेबी सेंटर मध्ये जा ना. त्यांच्याकडे उत्तम सक्सेस रेट, अनुभवी डॉक्टर्सची टीम, पारदर्शक उपचार आणि सर्व अद्य

0: यावत IVF ट्रीटमेंट्स एकाच छताखाली आहेत.
1: हो,
0: आम्हाला तर खूप चांगला अनुभव आला आहे.
1: मग आम्ही एकदा प्रयत्न करतो. मला भिडे हॉस्पिटल आणि टेस्ट ट्यूब बेबी सेंटरचा नंबर दे ना.
0: घे ना, 8800551878. भिडे हॉस्पिटल आणि टेस्ट ट्यूब बेबी सेंटर, नवी पेठ, पुणे.

0: रमेश डाईन, सर्व प्रकारच्या ब्रँडेड रेनकोट, छत्री, जॅकेट साठी पुण्यातील सुप्रसिद्ध एकच नाव रमेश डाईन। आजच जवळच्या शाखेस भेट द्या।
1: अनेकदा काही तज्ञ तुम्हाला राशींच्या रत्नांच्या मौल्यवान खड्यांचा वापर अंगठी, लॉकेट किंवा ब्रेसलेट मध्ये करायला सांगतात, पण ही खरेदी कुठूनही करून कशी चालेल? अशी खरेदी करायला हवी 193 वर्षांचा ग्राहकांच्या विश्वासाची परंपरा असलेल्या पुणे गाडगिळ आणि सन्स मधूनच।
2: पुणे गाडगिळ आणि सन्स 1832 पासून पुणे जिल्ह्यात 10 प्रशस्त शोरूम्स आपल्या सेवेत, कुंटे चौक, लक्ष्मी रोड सह।

साजन या चित्रपटातलं गाणं ऐकवत आहोत. समीर यांच्या या गाण्याला संगीत आहे नदीम श्रवण यांचं आणि स्वर आहे अनुराधा पौडवाल यांचा.

9, 8, 7, 6, 5, 4, 3, 2, 1, let's start the fun.

लता मंगेशकर आणि एस पी बालसुब्रमण्यम यांच्या युगलस्वरातलं हे गीत आपण ऐकलं. हम आपके है कौन या चित्रपटासाठी हे गीत लिहिलं होतं रवींद्र रावळ यांनी. संगीत राम लक्ष्मण यांचं. श्रोतेव ऐकत रहा चंदुकाका सराफ मधुमालती हा हिंदी चित्रपट संगीताचा कार्यक्रम. कार्यक्रमात परत येत आहोत एका व्यावसायिक विश्रांतीनंतर.

परंपरेची ही मॉडर्न स्वारी चंदूकाका सराफ ज्वेल्सची दागिन्यांची वारी चंदूकाका सराफ ज्वेल्स 1827 पासून.

0: प्रत्येकीलाच प्रतिमा मध्ये जायची घाई झाली आहे,
1: कारण प्रतिमा मध्ये सर्व तऱ्हेच्या साड्या, ड्रेस मटेरियल्स आणि सलवार कमीजच्या फ्रेश स्टॉक वर आहे 60% डिस्काउंट.
2: आपली प्रतिमा आता आणखीनच एक्सक्लुसिव्ह. प्रतिमा एक्सक्लुसिव्ह, चळक रोड पुणे.
3: Future leaders begin here. DES Pune University, where 141 years of heritage of Deccan Education Society meet affordable quality education in central Pune.
4: 2-year full-time MBA in finance, HR, marketing, operations and supply chain management. A future-focused MBA combining industry 5.0 curriculum, corporate mentoring, AI and digital skills and experiential learning. Visit despu.edu.in today.
5: दररोज सकाळी 9 ते 9:30 या वेळेत जरूर ऐका एस हॉस्पिटल लाखात अशी लेखणी. या कार्यक्रमाचे प्रायोजक एस हॉस्पिटल, किडनी तुमची, काळजी आमची.
6: श्रोते हो, रोज संध्याकाळी 6:05 नक्की ऐका कार्यक्रम देशपांडे आय हॉस्पिटल कॅमेऱ्याच्या लेन्स मधून. या कार्यक्रमाचे प्रायोजक देशपांडे आय हॉस्पिटल कोथरूड, पिरंगुट आणि देहू.
7: या जाहिरातीत व्यक्त झालेल्या विचारांशी आकाशवाणी सहमत असेलच असं नाही. जाहिरातीतील दाव्यांबद्दल श्रोत्यांनी स्वविवेकाने निर्णय घ्यावा.

आनंद बक्षी यांनी एक दुजे के लिए या चित्रपटासाठी लिहिलेलं हे गीत ऐकवत आहोत. लक्ष्मीकांत प्यारेलाल यांचं संगीत आहे आणि स्वर लता मंगेशकर आणि एस पी बालसुब्रमण्यम यांचं.

0: गुडघेदुखीसाठी डॉक्टर परीक्षित भेगडे यांचे उपचार घ्या. 100% खात्रीशीर आणि चांगले उपचार आहेत. संपर्क 95 95 24 25 59.
1: तुम्ही लक्ष्मी रोड, नारायण पेठ, शनिवार पेठ, सदाशिव पेठ, कसबा पेठ, नवी पेठ ह्या भागात तुम्ही राहताय किंवा बाहेर गावाहून सोने खरेदीला पुण्यात येताय आणि दागिने तर आपल्याच विश्वासाच्या सराफाकडून घ्यायचे, तर मग
2: आपल्या सेवेत सुरू झालंय एक नवे खोरे दालन. पुन्हा गाडगीळ आणि सन्स, नवनवीन दागिन्यांच्या भरपूर व्हरायटीज आणि आपुलकीची सेवा.
1: म्हणूनच सांगते, नाविन्यपूर्ण दागिन्यांच्या विश्वासानं खरेदीसाठी पुन्हा गाडगीळ आणि सन्स, सरस्वती सदन अगदी कुंटे चौकात, सिग्नलच्या मागे, लक्ष्मी रोड, पुणे.
3: Dreaming of a design career? Make it happen at DES Pune University, where 141 years of heritage of Deccan Education Society meet affordable quality education in central Pune.
4: Choose BDAS in product design, interior and space design, visual communication design, animation and user experience design. Visit despu.edu.in today.
5: श्रोते हो, दररोज सकाळी 9:30 जरूर ऐका कार्यक्रम पुन्हा ऐकेर, मर्मबंधातली ठेव ही. या कार्यक्रमाचे प्रायोजक आहेत पुन्हा ऐकेर, मिशन हेल्दी आईज.
0: रोज सकाळी 11 ते 12 या वेळेत ऐकायला विसरू नका चंदुकाका सराफ ज्वेल्स, मधुमालती. प्रायोजक चंदुकाका सराफ ज्वेल्स, 1827 पासून परंपरा तीच, रूप नवे.
5: श्रोते हो, दररोज संध्याकाळी 5 जरूर ऐका कार्यक्रम देशपांडे आय हॉस्पिटल संध्याकाळची गोष्ट. या कार्यक्रमाचे प्रायोजक आहेत देशपांडे आय हॉस्पिटल. असेल दृष्टी तर दिसेल सृष्टी.
6: या जाहिरातीत व्यक्त झालेल्या विचारांशी आकाशवाणी सहमत असेलच असं नाही. जाहिरातीतील दाव्यांबद्दल श्रोत्यांनी स्वविवेकाने निर्णय घ्यावा.

श्रोतेहो, आनंद बक्षी यांनी दिल तो पागल है या चित्रपटासाठी लिहिलेलं हे गीत आपण ऐकलं, तर लता मंगेशकर आणि हरिहरन यांच्या युगलस्वरात. संगीत होतं उत्तम सिंग यांचं. ऐकत रहा चंदुका का सराफ मधुमालती हा हिंदी चित्रपट संगीताचा कार्यक्रम. कार्यक्रमात परत येत आहोत एका व्यावसायिक विश्रांतीनंतर.

0: रमेश डाईन, सर्व प्रकारच्या ब्रँडेड रेनकोट, छत्री, जॅकेट साठी पुण्यातील सुप्रसिद्ध एकच नाव रमेश डाईन। आजच जवळच्या शाखेस भेट द्या।
1: The future, create the change. DES Pune University, where 141 years of heritage of Deccan Education Society meet affordable quality education in central Pune.
2: Choose BTech in computer science, electronics and communication engineering, AI driven curriculum, multidisciplinary minors, industry connect, dedicated placement cell and entrepreneurial excellence. Visit despu.edu.in today.
3: श्रोते हो, दररोज संध्याकाळी 5:30 जरूर ऐका कार्यक्रम पुन्हा ऐकेर सांज धारा। या कार्यक्रमाचे प्रायोजक आहेत पुन्हा ऐकेर, मिशन हेल्दी आईज।
4: दररोज सायंकाळी 5:30 ते 6 या वेळेत जरूर ऐका सुमधुर मराठी गाण्यांचा कार्यक्रम सांज धारा। सहप्रायोजक जनता सहकारी बँक लिमिटेड पुणे, मल्टीस्टेट शेड्युल्ड बँक।
5: पुणे पीपल्स बँक प्रस्तुत गजर हरी नामाचा दररोज संध्याकाळी 7:30 ते 8 जरूर ऐका। प्रायोजक पुणे पीपल्स बँक, विश्वासाचा हात आणि मोलाची साथ।
6: हर रोज रात 10 बजे सुनिए छाया गीत। इस कार्यक्रम के प्रायोजक है वीको वज्रदंती, भारत का गम एक्सपर्ट।
7: दररोज रात्री 11 ते 11:30 या वेळेत जरूर ऐका जुन्या सुमधुर हिंदी चित्रपट गीतांचा आपला आवडता कार्यक्रम। डॉक्टर परीक्षित फेगडे, बेला के फूल, प्रायोजक डॉक्टर परीक्षित फेगडे यांचे सिद्धिविनायक क्लिनिक, सांधेदुखी आणि गुडघेदुखीवर रामबाण उपचार।
8: या जाहिरातीत व्यक्त झालेल्या विचारांशी आकाशवाणी सहमत असेलच असं नाही। जाहिरातीतील दाव्यांबद्दल श्रोत्यांनी स्वविवेकाने निर्णय घ्यावा।

श्रोतेहो, मोहम्मद अजीज यांचा आज जन्मदिवस आहे. त्या अनुषंगानं कार्यक्रमातलं शेवटचं गीतही ऐकत आहोत त्यांच्या स्वरात. सुदेश भोसले आणि मोहम्मद अजीज यांच्या स्वरातलं हे गीत आहे सौदागर या चित्रपटातलं.

0: सौदागर या चित्रपटातलं हे गीत लिहिलं होतं आनंद बक्षी यांनी, स्वर होता मोहम्मद अजीज आणि सुदेश भोसले यांचा. श्रोतेहो, याबरोबरच आम्ही हा कार्यक्रम इथेच समाप्त करत आहोत.
1: चंदुकाका सराफ ज्वेल्स मधुमालती या कार्यक्रमाचे प्रायोजक होते चंदुकाका सराफ ज्वेल्स. 1827 पासून परंपरा तीच, रूप नवे.
0: सकाळचे 11:58 झाली आहेत. प्रसारित करत आहोत ठळक बातम्या.
2: विविध भारती पुणे, ठळक बातम्या. जपानच्या पंतप्रधान सनाए ताकाईची 3 दिवसांच्या भारत दौऱ्यावर असून त्यांचं आज नवी दिल्लीत राष्ट्रपती भवनात औपचारिक स्वागत करण्यात आलं. या दौऱ्यादरम्यान ताकाईची भारत जपान वार्षिक शिखर परिषदेत सहभागी होणार आहेत. या चर्चेदरम्यान अनेक द्विपक्षीय करारांवर स्वाक्षरी होणं अपेक्षित आहे. मराठी भाषेला अभिजात भाषेचा दर्जा मिळाल्यानंतर मराठी भाषा भवनाचं काम वेगानं सुरू असून डिसेंबर 2027 पर्यंत त्याचं काम पूर्ण होईल. तसंच ऐरोलीत भाषा उपकेंद्राचं कामही प्रगतीपथावर आहे अशी माहिती मराठी भाषा मंत्री उदय सामंत यांनी दिली. विधान परिषदेत या विषयांवरील चर्चेवेळी ते बोलत होते. बाळासाहेब ठाकरे यांच्या जन्मशताब्दी वर्षानिमित्त त्यांच्या नावानं नाशिक, छत्रपती संभाजीनगर, अमरावती, नागपूर, चंद्रपूर, पुणे, कोल्हापूर आणि रत्नागिरी या पहिल्या 8 ठिकाणी मराठी भाषा विकास केंद्र स्थापन करण्याचा निर्णय सरकारनं घेतला असून 1 वर्षात त्याची अंमलबजावणी होईल अशी माहितीही त्यांनी यावेळी दिली. पालघर जिल्ह्यात कालपासून पावसानं जोरदार हजेरी लावली असून मध्यरात्रीपासून मुसळधार पाऊस सुरू असल्यानं नदी नाले दुथडी भरून वाहत आहेत. तसंच भारतीय हवामान विभागानं आज पालघर जिल्ह्यासाठी रेड अलर्ट जारी केला असून दिवसभर अतिमुसळधार पावसाची शक्यता वर्तवली आहे. त्यामुळे सखल भागांमध्ये पाणी साचण्याची आणि जनजीवन विस्कळीत होण्याची शक्यता वर्तवण्यात आली आहे. या पार्श्वभूमीवर जिल्ह्यातील सर्व शाळा, महाविद्यालयं आणि अंगणवाड्यांना सुट्टी जाहीर करण्यात आली आहे. रत्नागिरी जिल्ह्यात सलग सुरू असलेल्या पावसामुळे नद्यांच्या आणि धरणांच्या पाणी पातळीमध्ये चांगलीच वाढ झाली आहे. रत्नागिरी शहराला पाणी पुरवठा करणारं शीळ धरण 100% भरलं असून संगमेश्वर तालुक्यातल्या गडनदी मध्यम प्रकल्पात 65.18% पाणीसाठा झाला आहे. जळगाव जिल्ह्यातील तापी नदीवरील हतनूर धरणाचे 4 दरवाजे आज सकाळी उघडण्यात आले आहेत. धरणाच्या पाणलोट क्षेत्रात पाऊस झाल्यानं पाणीसाठ्यात होत असलेली वाढ लक्षात घेऊन पाटबंधारे विभागानं हतनूरमधून 5368 क्युसेक्स पाण्याचा विसर्ग सुरू केला आहे. या होत्या आत्तापर्यंतच्या ठळक बातम्या. यानंतरच्या ठळक बातम्या उद्या सकाळी ठीक 8 वाजता.

0: आकाशवाणीच्या विविध भारतीच्या पुणे केंद्रावरून प्रसारित झालेल्या ठळक बातम्या आपण ऐकल्यात. दुपारचे 12 वाजले आहेत. काही क्षणात प्रसारित करू वनिता मंडळ. तत्पूर्वी घेत आहोत एक व्यावसायिक विश्रांती.
1: श्रीमन महागणाधिपतये नमः. चला मुलीच्या आई वडिलांनी कन्यादानासाठी खाली पाटावर बसा.
2: अग शिल्पा, येईल का खाली बसता?
3: गुरुजी जरा स्टूल वर बसू का? माझे गुडघे भयंकर दुखतात, खाली बसूच शकत नाही.
2: बऱ्याच डॉक्टरांनी तर हिला ऑपरेशनचा सल्ला दिलाय.
1: अहो तुम्ही एक काम करा, सरळ पिंपरी चिंचवडच्या डॉक्टर परीक्षित फेगडेंकडे जा. तुम्हाला सांगतो, माझे गुडघे डॉक्टर परीक्षित फेगडेंनीच पूर्ण बरे केलेत. मी 5 वर्षे मांडी घालून पूजा सांगितली नव्हती. आता बघा, मी पाटावर बसून पूजा सांगतोय. तुम्हीही डॉक्टर परीक्षित फेगडेंचे उपचार घ्या. अहो तिथे गुडघ्याची झीज, मणक्यातील गॅप आणि जुनाट संधिवात यावर 100% खात्रीशीर आणि चांगले उपचार आहेत. डॉक्टर परीक्षित फेगडे यांचे उपचार, तेही विना ऑपरेशन.
2: अहो गुरुजी, आता शिल्पाला तिथेच नेतो हा, पण डॉक्टर फेगडेंचा नंबर असला तर द्या ना गुरुजी.
1: हा घ्या नंबर, सोपा आहे, 95 95 24 25 59.
3: डॉक्टर परीक्षित फेगडे यांचे सिद्धिविनायक क्लिनिक, संपर्क 95 95 24 25 59.
4: अहो ऐकलत का, तथास्तूचा मॉन्सून सेल सुरू झालाय आणि सर्व व्हरायटीज वर अश्युअर्ड 10-30% डिस्काउंट आहे.
5: सेल मध्ये अश्युअर्ड डिस्काउंट, जोक नको मारूस.
4: अहो तथास्तू मध्ये नेहमीच उत्तम दर्जा आणि रास्त किंमतच असते, आणि आता खास मॉन्सून निमित्त त्याच रास्त किमतीवर अश्युअर्ड 10-30% डिस्काउंट मिळणार म्हणजे मिळणारच. आणि आता तर प्रभात रोड वरील तथास्तूच्या भव्य दालनातील लेटेस्ट आणि एक्सक्लुसिव्ह व्हरायटीज वर देखील 10-30% अशोर्ट डिस्काउंट आहे.
5: अरे वा, मग हे घे माझं क्रेडिट कार्ड आणि कर मनसोक्त खरेदी.
4: तथास्तु मॉन्सून सेल एकमेव विश्वसनीय सेल. तथास्तु प्रभात रोड लेन नंबर 13 जवळच उत्तम पार्किंग व्यवस्थेसह. तथास्तु कुंठेकर रोड पुणे आणि लक्ष्मीपुरी लक्ष्मी रोड कोल्हापूर.
5: ऑनलाइन शॉपिंगचा लाभ घ्या. आमची वेबसाईट tathastu.fashion.
6: या जाहिरातीत व्यक्त झालेल्या विचारांशी आकाशवाणी सहमत असेलच असं नाही. जाहिरातीतील दाव्यांबद्दल श्रोत्यांनी स्वविवेकाने निर्णय घ्यावा.
0: श्रोते हो, वेळ झाली आहे वनिता मंडळ कार्यक्रमाची. आज यामध्ये ऐकणार आहोत ओव्यांचं सौंदर्य, लेखन मडावी गोखले, ओव्या गायन नेहा वैशंपायन, सहभाग प्राची परांजपे यांचा. आणखीन राष्ट्रीय टपाल कर्मचारी दिनानिमित्त महिला पोस्टमन अंजली कपूर हिच्याशी केलेली बातचीतही आपण ऐकू शकाल. आणि काळाची गरज याविषयी स्त्रीरोग तज्ज्ञ डॉक्टर उमा वानखेडे यांचीही मुलाखत आपण वनिता मंडळमध्ये आज ऐकू शकाल, ज्याचं सूत्रसंचालन आहे प्राची परांजपे यांचं, सादरकर्त्या निलिमा पटवर्धन. प्रसारित करत आहोत वनिता मंडळ.

वनिता मंडळ कार्यक्रमात सर्व मैत्रिणींचं आणि श्रोत्यांचं अगदी मनापासून स्वागत आणि प्राची परांजपेचा नमस्कार. आज आहे 1 जुलै. मैत्रिणींनो, आजच्या वनिता मंडळामध्ये खूप वेगवेगळ्या प्रकारचे कार्यक्रम घेऊन मी तुमच्यासाठी हजर झाली आहे. कार्यक्रम काय काय आहेत ते सुरुवातीला सांगते. माधवी गोखले लिखित ओव्यांचं सौंदर्य, ओवी गायन केलंय नेहा वैशंपायन यांनी. याशिवाय राष्ट्रीय टपाल कामगार दिवसानिमित्त अंजली कपूर हिच्याशी साधलेला संवाद आपण ऐकणार आहोत आणि स्त्री रोग प्रसूती तज्ज्ञ डॉक्टर उमा वानखेडे यांची मुलाखत आज आपण ऐकणार आहोत. चला तर मग मैत्रिणींनो, कार्यक्रमाला सुरुवात करूया. माधवी गोखले लिखित ओव्यांचं सौंदर्य, ओवी गायन केलंय नेहा वैशंपायन यांनी. आपल्या माय मराठी भाषेत ओवी वाङ्मय हे मौखिक असं आद्य वाङ्मय, अपौरुषीय असं केवळ स्त्रियांच्या मुखातून त्याची अगदी सहज निर्मिती झाली आहे. दळण कांडण अशी कष्टाची कामं करताना अगदी सहज सुचलेल्या ओव्या आहेत, स्त्रियांच्या अगदी जिव्हाळ्याच्या. जीवाभावाच्या नात्यांमधील प्रेम, आपुलकी, आत्मीयता अशा विविध भावनांना रसाळ ओघवत्या शब्दातून ओव्यांच्या माध्यमातून व्यक्त केलंय. खरोखर या ओव्या म्हणजे मराठी भाषेचं वैभव आहे. भाषेच्या

सौंदर्यानं नटलेल्या त्या आहेतच, म्हणून प्रत्येक स्त्रीला त्या भिडतात. काही ओव्यांवर आधारित स्त्रियांच्या जन्मापासून ते आजी होऊन परमार्थाला लागेपर्यंतच्या ओव्यांचा समावेश या कार्यक्रमात केलेला आहे. जन्म, डोहाळे, बारसे, मुंज अशा तिच्या जीवनातील अनेक प्रसंगी गायल्या गेलेल्या ओव्या यात आहेत. सुरुवातीला आपण ऐकूया भक्तिभावानं ओथंबलेल्या दोन तीन लक्ष्मी नारायणासाठी अत्यंत भावभक्तीत रचलेल्या ओव्या.

भगिनींनो, पूर्वीच्या बायकांना दळण कांडण सगळी कामं घरीच करावी लागत. पूर्वी आजच्यासारखी यंत्राची बटनांची दुनिया नव्हती. सगळीच कामं खूप कष्टाची होती. ही कामं करता करता हे श्रम हलके होण्यासाठी बायका ओव्या म्हणायच्या, ओव्या गायच्या, ओव्या रचायच्या. गाता गाता त्यांची कामं अगदी सहज गत्या होत असत आणि कामाचे श्रमही त्यांना जाणवत नसत. दळणानं दिवसभराच्या कामाची सुरुवात होत असे, तीही अगदी पहाटे पहाटे. सगळं दळण, सगळी पिठं घरी दळली जायची. पूर्वी कुटुंब मोठी एकत्र असायची, त्यामुळे पहाटेच्या पारी झुंजूमुंजू होताच घरातल्याच बायका कधी जावा जावा, कधी नंडा भावजया, कधी सासवा सुना जात्याच्या लयबद्ध तालावर ओव्या गात गात दळण दळायच्या. ती घरातली बाई दळण दळत आहे, आता अगदी थोडंच दळायचं राहिलंय, तेव्हा त्या ओव्यांमधून काय सांगती ऐका बरं.

0: ये
1: दळणानं दिवसाची सुरुवात व्हायची, ओटीवर उन्ह यायची, लहान मोठी साऱ्यांचीच लगबग व्हायची. घरात पणजी, पणजोबा, आजी, आजोबा, सासवासुनांची कामांची धांदल व्हायची. आणि बरं का, या साऱ्या गोतावळ्यात एखादी पहिलटकरीण डोहाळतुलीही असायची. या पहिलटकरणीची सासरी माहेरी खूप काळजी घेतली जायची आणि कौतुकही व्हायचं.

सुनबाईला डोहाळे लागले की तिच्या सासू सासऱ्यांना आई वडिलांना नातवाचे वेध लागतात, आणि मग नातवाच्या बारशासाठी काय काय करायचं तेही या ओव्यामधून गायलं जायचं. त्यांच्या मनातल्या इच्छाच जणू ओव्यांमधून प्रकट व्हायच्या.

लेकीचं पहिलं बाळंतपण माहेरी असतं ना, म्हणून मामा मामीचा उल्लेख येतोच. आणि मामा मामीच्या नात्याला प्रेमानं बांधूनही ठेवलं आहे. अशा प्रकारे आजी आजोबा मामा मामींना बाळाच्या बारशाचे वेध लागतात. आणि हो, बारसं मोठं थाटामाटात होतं. असं हे तान्ह बाळ साऱ्या घरादाराचं खेळणं होऊन बसतं आणि या बाळाचे कितीतरी सवंगडी त्याच्याशी खेळतात. त्याचं वर्णन खूप अर्थपूर्ण शब्दात केलं जातं. अशा या गोंडस तान्हुल्यासाठी सुंदर सजवलेला पाळणा असतो आणि त्यात ते बाळ शांत झोपतं. त्यात त्या तान्हुल्याला झोप लागावी म्हणून त्याची आजी काही ओव्या म्हणते. त्या ओव्या ऐकत ऐकत बाळाला झोपवण्याचा प्रयत्न चालतो, पण ते बाळ काही झोपत नाही. म्हणून त्याला झोप यावी म्हणून आणखी काही ओव्या म्हटल्या जातात.

हळूहळू हे बाळ आपल्या माणसांना चांगलं ओळखू लागतं, मग त्याची आई ही त्याचं सर्वस्व बनते. संत रामदास स्वामींनी आई बाळाच्या नात्याबद्दल काय म्हटलंय बरं? ते म्हणतात, क्षणभरी मातेस न देसे आक्रंदे रुदुन करी, वियोग पळमात्रे नास आहे स्मरण मातेचे झाल्यावरी. जरी ब्रह्मादिक देव आले तरी ना थांबे क्षणभरी, सुख पावे मातेजवळी दुरी करताची तळमळी. रागे परत केले तिने तरी आक्रंदोनी मिठी घाली. असं हे तहान बाळ जेव्हा मुंजीच्या वयाचा छोटा मुलगा होतो तेव्हा त्याच्या मुंजीचा बेत आखला जातो. खरेदी होते, मुंजीचे सामान घरात येते, पत्रिका देऊन निमंत्रण दिली जातात, एक ना दोन किती काम. सुंदर सोहळ्याच्या चड्डीत बटू मुंजीसाठी तयार होतो, मुंजीचा दिवस उगवतो आणि मुंज मुलाच्या मुंजीसाठी घाणा भरला जातो. नटून थटून साऱ्या जणी येतात, घाण्याची तयारी होते. त्यावेळी वयस्कर आजीला घाण्याच्या ओव्या येतात, त्या दोघी तिघी मिळून घाण्याच्या ओव्या म्हणतात.

0: तर मुलाची फार आठवण येत असते, पण बटू बनून गुरुग्रही गेलेला आपला मुलगा उच्च शिक्षण घेऊन परत येईल म्हणून आई धीर धरते. मैत्रिणींनो, मुलगा हा वंशाचा दिवा, वारस असतो म्हणून पहिला मुलगा व्हावा अशी सर्वसामान्यांची अपेक्षा असते. पण एखाद्या पहिलटकरणीला जर पहिली मुलगी झाली की ती बाळंतीण किंचित नाराज होते. अशा वेळी तिच्या मैत्रिणी, आजी, आई तिला दिलासाही देतात, तिला समजावून सांगतात आणि अगं बाई, मुलगी झाली म्हणून नाराज होऊ नको बरं का, कारण मुलगी होणं हेही गरजेचंच असतं. तिला समजावून सांगताना अशा काही ओव्या ज्यात मुलीच्या जन्माचं महत्त्वच पटवून दिलं जातं.
1: लेक झाली म्हणून ग नको घालू खाली.

0: मांड.
1: त्या छोट्या मुलीचं खूप कौतुक होतं. तिला लाडाकोडात वाढवलं जातं. हसत खेळत कौतुकानं तिचं बाल्य सरतं आणि ती तारुण्यात पदार्पण करते. आणि मग हळूहळू बापाला चिंता वाटायला लागते. हळूहळू या मुलींसाठी स्थळं शोधाशोध सुरू होते. एका संध्याकाळी मुलीला बघायला नवरदेव येतात. मुलीला पाहायला येणार म्हटल्यावर मुलीकडच्यांची खूप धावपळ होते. तयारी करायची असते आणि काय काय तयारी करायची तर

0: करती तुझे कौतुक ग आजोळी।
1: लग्न ठरतं आणि लग्नाची तयारी ही सुरू होते, अगदी जोरदार सुरू होते। आणि मुहूर्ताचा दिवस येतो, पहाटे पहाटेच घाणा भरला जातो। लेकीची माय मात्र आता गौरीहाराजवळ बसते आणि शुभमंगल सुरू होतं, लग्न लागतं। मुलीच्या आईने म्हणे मंगलाष्टका ऐकायची नसते का, तर आता ती या क्षणापासून परक्याचं धन होते या विचारानंच मातेचे अश्रू अनावर होतात। तिच्या मनाची नुसती घालमेल होते, मोठ्या आग्रहानं जेवणं होतात, विहीण बाईंची खास पंगत होते। एक दोघी जणी विहिणींचा मान म्हणून विहीणबाईंना विहीण या काव्यरचनेतून लेकीला सांभाळा बरं अशा अप्रत्यक्षपणे विहिणीला विनंती करते। आणि मग येतो तो क्षण म्हणजे लेकीला सासरी पाठवण्याची वेळ। आजी, आजोबा, आई, बाबा, भाऊ, भावजया तिला निरोप द्यायला येतात। आईचंच मन ते, जड अंतःकरण झालेलं असतं पण लेकीला चांगली वाघ हो सासरी म्हणून आई सांगत असते। कसं ते पाठवणीच्या ओव्यातून ऐकूया।

आई म्हणते, बाळा ऐक बरं काय सांगते ते. अशा रीतीनं लेकीची समजूत घातली जाते आणि सारी जण, सारे सगळे सोयरे तिला दिंडी दरवाजापर्यंत निरोप द्यायला येतात. लेकीची लेक दिसेनाशी होईपर्यंत एकीकडे पदराने डोळे पुसत तिला तिची आई निरोप देते. आता खरं म्हणजे यातलं वर्णन हे बरंच पूर्वीचं आहे. आज मुली ही मुलांप्रमाणे शिकतात, स्वतःच्या पायावर उभ्या राहतात. आता खरं तर कोणत्याच कार्यक्षेत्रात स्त्रीचं कर्तृत्व कमी नाही. तरी पण या जुन्या पारंपरिक ओव्या किंवा एकूणच त्यातली भावना, मुलाच्या मुंजीच्या वेळची आईची भावना असो किंवा एखादं तान्हुलं घरात जन्माला आल्यानंतरच्या भावना, लेकीला सासरी पाठवताना होणारं जड अंतःकरण, या भावना आजही तशाच आहेत आणि म्हणूनच ओव्यांचं सौंदर्य टिकून आहे. ओव्यांचं सौंदर्य या कार्यक्रमाचं लेखन केलं होतं माधवी गोखले यांनी, ओवी गायन केलं होतं नेहा वैशंपायन यांनी आणि सहभाग होता प्राची परांजपे यांचा. मैत्रिणींनो, खरं तर ओव्या ह्या कितीही गुणगुणल्या, कितीही वेळा ऐकल्या तरी ऐकत राहाव्यात आणि त्यामागचे भाव समजून घेत राहावेत असंच वाटतं. कार्यक्रमात आता आपण ऐकणार आहोत एक मुलाखत, पण त्याआधी तुम्हाला बहिणाबाई चौधरी यांची एक रचना ऐकवावीशी वाटतेय. स्वर आहे सुमन कल्याणपूर यांचा, चित्रपट आहे मानिनी.

0: आज राष्ट्रीय टपाल कर्मचारी दिनानिमित्त आपल्या इथे अंजली कपूर ही महिला पोस्टमन आलेली आहे. तिच्याशी प्राची परांजपे यांनी साधलेला संवाद आता आपण ऐकूया. मैत्रिणींनो, आज 1 जुलै राष्ट्रीय टपाल कामगार दिवस, त्यानिमित्ताने कुठल्या तरी पोस्टमनशी गप्पा माराव्यात अशी फार मनापासून इच्छा होती. शोधताना असं लक्षात आलं की गेल्याच वर्षी पोस्टमन म्हणून जॉईन झालेली अंजली कपूर ही एक युवा पोस्टमन आहे आणि ती आज आपल्या इथे तिचा एकूणच प्रवास सांगायला, पोस्टाविषयी सांगायला आलेली आहे. तर अंजली, तुझं आकाशवाणी पुणेच्या स्टुडिओत अगदी मनापासून स्वागत.
1: नमस्कार, मी अंजली कपूर. मी 121 कॉलनी पोस्ट ऑफिस इथे पोस्टमन म्हणून गेल्या वर्षी जॉईन झालेली आहे. मी पोस्टमन हे काम करत आहे आणि त्यासाठी आज आमचा दिवस आहे असं मी म्हणेल. आणि मला खूप प्राऊड फील होत आहे की आज तुम्ही मला इथे बोलवलं, त्यासाठी धन्यवाद.
0: गेल्या वर्षीच पोस्टामध्ये पोस्टमन म्हणून जॉईन झालीस,

0: खरंच लहानपणापासून तू पोस्टमन व्हायचं असं ठरवलं होतंस का, की तू काही वेगळं करत होतीस?
1: नाही, त्याच्या मागे खूप मोठी स्टोरी आहे,
0: आम्हाला आवडेल ऐकायला.
1: माझी बॅकग्राऊंड ही आयटी मधली आहे. मी आधी एमसीए केलं, मला त्याच्यामध्ये रस होता. म्हणजे मी एक अँड्रॉइड डेव्हलपर होते कंपनीमध्ये हिंजेवाडीमध्ये, आणि मी रोलबॉल हा गेम खेळते. लहानपणापासून मी हा गेम खेळते. माझ्या 10 ते 15 प्लस नॅशनल्स झाल्यात आणि एक इंटरनॅशनल झाली
0: आहे,
1: आणि त्याच्यामध्ये मला गोल्ड मेडल मिळाले. माझा असा पोस्ट ऑफिस मध्ये काम करण्याचा असा काही एक विचार नव्हता. पण मी 2023 साली एक भरती निघाली होती पोस्टाची, पोस्ट कोटा थ्रू. तर मग मी त्याचा फॉर्म भरला, तर माझं सिलेक्शन झालं ऍज अ पोस्टमन म्हणून. आणि मी लास्ट इयर तिथे जॉईन झाले, आणि मला खूप चॅलेंजिंग वाटत होतं की मी हा जॉब कसा करणार आहे. कारण
0: त्या आधी ऐकायला थोडस असं आवडेल की रोलबॉल किती वर्ष खेळतीयस आणि म्हणजे काय असतं गं रोलबॉल म्हणजे?
1: हा, रोलबॉल मी आता गेली 15 ते 16 वर्ष झालं खेळतीये. रोलबॉल हा पुण्यामध्ये इन्व्हेंट झालेला गेम आहे. या रोलबॉल म्हणजे हा स्केटिंगवर हँडबॉल प्लस बास्केटबॉल खेळांचं मिश्रण करून खेळला जाणारा खेळ. राजू दाभाडे सरांनी बाल शिक्षण मंदिरला हा गेम इन्व्हेंट केला, आणि पुण्यातला गेम आहे, आपला मातीतला गेम आहे. आणि मी महेश विद्यालय स्कूलमध्ये होते तिथे हा गेम मी खेळत आले. त्यानंतर माझी पहिली नॅशनल झाली 8वीमध्ये. 2017 साली माझी पहिली इंटरनॅशनल झाली, ती नेपाळ इथे झाली. तिथे आम्ही गोल्ड मेडल मिळवलं. आणि कुठलाही असा हेतू नव्हता की मला गव्हर्नमेंट जॉब लागेल म्हणून मी खेळतीये, असं नाही. त्या मी खेळत गेले, आणि माझं त्याचा साईड बाय साईड माझं शिक्षण हे BCA केलं मी मॉडर्न कॉलेजला, आणि MCA केलं मॉडर्न कॉलेज ऑफ इंजिनिअरिंगला. आणि मग त्याच्यानंतर मला हिंजवडीच्या एका कंपनीमध्ये जॉब लागला. असं काही ठरवून पोस्ट ऑफिसमध्ये काम करायचं असं काहीच नव्हतं,
0: पण नियतीला तुला पोस्टात आणायचं होतं.
1: येस,
0: आणि त्यामुळे तू भरतीची ती जाहिरात तुझ्यापर्यंत पोहोचली आणि स्पोर्ट्स कोट्यामधून तुला ती पोस्ट मिळाली पोस्टमनची.
1: येस,
0: बरोबर. पोस्टमन म्हटलं की एक आपल्या डोळ्यासमोर चित्र असतं, तर तुझ्या मनात पोस्टमन ही हे चित्र कसं होतं, आणि प्रत्यक्ष तू जेव्हा पोस्टात गेलीस कामाला तेव्हा याच्यात काय फरक होता ग?
1: आम्हाला वाटायचं की येतात पोस्टमन काका, आपलं पत्र देतात जातात. म्हणजे खूप नॉर्मल जॉब आहे हा, पण हा खूप हेक्टिक जॉब आहे. आणि महिलांसाठी तर सांगायचं म्हणजे, आता मी तरी मॅरिड नाही आहे, पण मॅरिड वुमन्स आहेत ज्या आपल्या पोस्ट ऑफिसमध्ये काम करतात, त्या सकाळपासून काम करून 8 वाजता येऊन सॉर्टिंग करून मग पत्र घेऊन मुलांचं बघणं, हे खूप चॅलेंजिंग आहे. आणि आता ऊन, वारा, पाऊस या तीन गोष्टी तर खूप जास्तीत जास्त आम्हाला पावसाळ्यात खूप त्रास होतो, कारण आम्हाला स्वतःला भिजण्यापासून वाचवायचं आहे आणि आमच्या पत्रांना पण वाचवायचं
0: आहे. खरं म्हणजे लोकांच्या भावना तुम्हाला भिजू द्यायच्या
1: नाही द्यायच्यात, कारण त्याच्यामध्ये खूप इम्पॉर्टंट गोष्टी असतात. आणि सगळ्या गोष्टी ह्या पोस्टा थ्रू जातात, म्हणजे पासपोर्ट म्हणा, आपले आधार कार्ड म्हणा, कोणाच्या नोटीस असतात. आम्ही सकाळी 8 वाजता पोहोचलो की आम्हाला एक गाडी येते, त्याच्यामध्ये सगळे पोस्ट असतात, स्पीड पोस्ट असतात आणि ऑर्डिनरी पोस्ट असतात. तर मग ते स्पीड पोस्ट आम्ही काढून घेऊन ते स्कॅन केले जातात, आणि त्याच्यानंतर पोस्टमनकडे ते सॉर्टिंगसाठी दिलेलं असतात. तर ते आपण प्रत्येक एरिया वाईज सॉर्ट करायचं, त्याला बीट्स म्हणतात. म्हणजे प्रत्येक पोस्टमनला एक विशिष्ट बीट दिलेली असते.
0: बीट म्हणजे विभाग.
1: विभाग तो सगळे पोस्टमन तिथे जमलेले असतात. प्रत्येक जण एरिया वाईज सॉर्टिंग करतं, आपापले पत्र बाजूला काढून घ्यायचे, आणि आपण ज्या प्रमाणे फिरणार आहोत, कोणत्या बिल्डिंग नंतर कोणती बिल्डिंग, आपण तशा सिक्वेन्सनी आम्ही ती पत्र लावतो. तो सिक्वेन्स लावल्यावर आमचे जे क्लार्क लोक असतात त्यांच्याकडे आम्ही ते स्कॅन करायला देतो. तुम्हाला मेसेज येत असेल की हा एक सर्व्हिसमन कॉलनी पोस्ट ऑफिसला तुमचं लेटर आलंय, आणि हा विशिष्ट पोस्टमन हे घेऊन येणार. आमचा कोथरूडचा पिनकोड आहे 411038. तर मग कधी कधी काय होतं की दुसऱ्या पिनकोडचे पण आमच्याकडे येतात. आणि आता पिनकोड हा इतका इम्पॉर्टंट आहे, कारण मेन सॉर्टिंग पिनकोड व्हायचंच होतं. वर्षानुवर्ष काम करतायत तिथे, तर मग आता मी नवीन आहे, आता माझ्या आधीचे लोक रिटायर झाले, पण अरे तू इकडे कशी काय, म्हणजे ते पोस्टमन कुठे गेले, म्हणजे ते नावापासून सगळ्यांना माहिती असतात की अरे हे कुठे गेले. पत्ता जरी कमी असेल, नाव माहिती असेल ना, तो पोस्टमन बरोबर घरी जाऊन देतो ओळख असल्यामुळे.
0: तर त्यामुळे एक मला वाटतं खूप भावनिक बंध पोस्टमनचा त्या त्या घराशी असतो. आणखी हाच जपण्याचा तू प्रयत्न करतेस तुझ्या नोकरीमधून?
1: पोस्ट अपग्रेड झाले IT 2.0 आल्यापासून. म्हणजे आम्हाला डेली 350 पत्र वाटायचे असतात, म्हणजे ऑर्डिनरी प्लस स्पीड पोस्ट. आणि सोमवारी आम्हाला कामाचा खूप ताण असतो, म्हणजे एक 100

0: स्पीड पोस्टच असतात. पटपट आपण सॉर्टिंग करू, मग डबा खाऊ आणि मग पळू असं असतं. आणि कधी कधी बीटमध्ये कसं होतं की आम्हाला इतकं छान कोणी ट्रीट करतं की अरे तुम्ही लेडीज पोस्टमन आहे आणि मग किती छान, मग तू काय करतेस, मग ते त्यांना माझं क्वालिफिकेशन सांगितलं, अरे मग तू इकडे काय करतेस, मग मी त्यांना सगळी स्टोरी सांगते की अरे असं असं झालंय वगैरे. पण मला आवडतंय करायला, म्हणजे आमचं आहे ब्रीद वाक्य, जनसेवा डाक सेवा, डाक सेवा जनसेवा. मग एक लोकांची सेवा करणं हे आपल्या, म्हणजे आपल्याला ती ऑपॉर्च्युनिटी मिळाली तर मग ती का गमवायची.
1: श्रोते हो, राष्ट्रीय टपाल कर्मचारी दिनानिमित्त महिला पोस्टमन अंजली कपूर हिच्याशी साधलेला संवाद आपण ऐकत आहात. या संवादाचा उरलेला भाग आपण ऐकणार आहोत काही क्षणातच.
2: श्रीमन महागणाधिपतये नमः. चला मुलीच्या आई वडिलांनी कन्यादानासाठी खाली पाटावर बसा.
3: अग शिल्पा, येईल का खाली बसता?
4: गुरुजी जरा स्टूलवर बसू का? माझे गुडघे भयंकर दुखतात, खाली बसूच शकत नाही.
3: बऱ्याच डॉक्टरांनी तर हिला ऑपरेशनचा सल्ला दिलाय.
2: अहो तुम्ही एक काम करा, सरळ पिंपरी चिंचवडच्या डॉक्टर परीक्षित फेगडेंकडे जा. तुम्हाला सांगतो, माझे गुडघे डॉक्टर परीक्षित फेगडेंनीच पूर्ण बरे केलेत. मी 5 वर्षे मांडी घालून पूजा सांगितली नव्हती. आता बघा, मी पाटावर बसून पूजा सांगतोय. तुम्हीही डॉक्टर परीक्षित फेगडेंचे उपचार घ्या. अहो तिथे गुडघ्याची झीज, मणक्यातील गॅप आणि जुनाट संधिवात यावर 100% खात्रीशीर आणि चांगले उपचार आहेत. डॉक्टर परीक्षित फेगडे यांचे उपचार, तेही विना ऑपरेशन.
3: अहो गुरुजी, आता शिल्पाला तिथेच नेतो हा, पण डॉक्टर फेगडेंचा नंबर असला तर द्या ना गुरुजी.
2: हा घ्या नंबर, सोपा आहे, 95 95 24 25 59.
5: डॉक्टर परीक्षित फेगडे यांचे सिद्धिविनायक क्लिनिक, संपर्क 95 95 24 25 59.
6: अहो ऐकलं का, तथास्तूचा मॉन्सून सेल सुरू झालाय आणि सर्व व्हरायटीज वर अश्युअर्ड 10-30% डिस्काउंट आहे.
7: सेल मध्ये अश्युअर्ड डिस्काउंट, जोक नको मारू सर.
6: अहो तथास्तू मध्ये नेहमीच उत्तम दर्जा आणि रास्त किंमतच असते, आणि आता खास मॉन्सून निमित्त त्याच रास्त किमतीवर अश्युअर्ड 10-30% डिस्काउंट मिळणार म्हणजे मिळणारच. आणि आता तर प्रभात रोड वरील तथास्तूच्या भव्य दालनातील लेटेस्ट आणि एक्सक्लुसिव्ह व्हरायटीज वर देखील 10-30% अश्युअर्ड डिस्काउंट आहे.
7: अरे वा, मग हे घे माझं क्रेडिट कार्ड आणि कर मनसोक्त खरेदी.
6: तथास्तु मॉन्सून सेल एकमेव विश्वसनीय सेल. तथास्तु प्रभात रोड लेन नंबर 13 जवळच उत्तम पार्किंग व्यवस्थेसह. तथास्तु कुंठेकर रोड पुणे आणि लक्ष्मीपुरी लक्ष्मी रोड कोल्हापूर.
7: ऑनलाइन शॉपिंगचा लाभ घ्या. आमची वेबसाईट tathastu.fashion.
8: या जाहिरातीत व्यक्त झालेल्या विचारांशी आकाशवाणी सहमत असेलच असं नाही. जाहिरातीतील दाव्यांबद्दल श्रोत्यांनी स्वविवेकाने निर्णय घ्यावा.
1: राष्ट्रीय टपाल कर्मचारी दिनानिमित्त महिला पोस्टमन अंजली कपूर हिच्याशी साधलेला संवाद आपण ऐकत होतात.
0: आणि याचा फायदा आम्हाला जास्त वृद्धांना होतो, म्हणजे एखाद्याची मनी ऑर्डर द्यायची आपल्याला, आणि अजूनही मनी ऑर्डर चालू आहेत. आता स्पीड पोस्टचं प्रमाण जास्त झालंय, कारण स्पीड पोस्टला कमी पैशामध्ये आम्ही फास्ट डिलिव्हरी दिली जाते, आणि स्पीड पोस्टला त्या दिवशी म्हणजे 2 दिवसात आपलं पत्र पोचतंय कमी पैशांमध्ये. तसं बाकी कुरिअरमध्ये तसं जास्त पैसे द्यावे लागतात ना आपल्याला. आणि आता पोस्टमन एवढ्या वर्ष त्या एरियात काम करतो, त्याला घर न घर माहिती असतं, आणि तो एक विश्वास आहे पोस्ट ऑफिसवर की हा पोस्टमन येणार आणि आमचा लेटर देणार. मुद्दा असा की आता रक्षाबंधन येत आहे, म्हणजे एवढ्या राख्या येतात आम्हाला. त्या आता लास्ट इयर आम्ही रविवारी सुद्धा काम केलंय का, तर कोणत्या बहीण निराश नको व्हायला, आणि तिचा तिच्या भावाबरोबर ती राखी पोचली पाहिजे.
9: बरोबर. आता ही पत्र घेऊन तू बाहेर पडतेस, मग त्यात स्पीड पोस्ट असतील, साधी पत्र असतील, त्या बीटमध्ये सगळी घरं जेव्हा तू सुरुवातीला गेलीस तेव्हा माहिती नसणार, मग हे ट्रेनिंग कसं घेतलंस किंवा कुणी देतं का, बरोबर एखादा पोस्टमन येतो का?
0: हो, ते पहिल्यांदा मी जॉईन केल्यावर 10 दिवस ट्रेनिंग असतं. लेडी पोस्टमननीच पहिलं मला शिकवला तो एरिया. पहिल्या दिवशी माझा तर खूप हसण्यासारखा एक्सपिरियन्स आहे, मी मस्त हिल्स घालून गेली होते. माझा मला वाटलं आयटी सारखं आपलं इंडक्शन असेल, आणि ते बोलले की नाही तू जा या एरियामध्ये, आणि त्या लेडी पोस्टमनला सांगितलं की हिला हा एरिया शिकवा. मी तब्बल 6 किलोमीटर हिल्स मध्ये चालले होते. आणि मग त्यांनी म्हणजे पहिल्या बिल्डिंग पासून या बिल्डिंगचं नाव हे लिहून घे, मग मी मोबाईल मध्ये मी पेन पेपर घेऊन नव्हते गेले, मोबाईल मध्ये नोट मध्ये लिहिलं की ही बिल्डिंग मग ही बिल्डिंग. मग त्यांनी सांगितलं या बिल्डिंग नुसार आपल्याला पत्र लावायची, आणि

0: फिरायचं, म्हणजे तुझा टाइम वाचेल, मग याच्या शेजारी हे आलंय, मग हे सगळं. आणि पहिल्यांदा मला आठवणीतच राहायचं नाही की कुठली बिल्डिंग कोणा शेजारी आहे, मग त्यांना सिनियर्सला विचारायचं. म्हणजे एखादा जण घरी नसेल तर मग त्याला कोणता शेरा मारायचा की डोअर लॉक आहे, आणि मग अपूर्णच पत्ता आहे तर मग त्याला इनसफिशियंट ऍड्रेस मारायचा आहे. एखादा व्यक्ती वारला असेल तर त्याच्यासाठी दिस इज हा शेरा कसा मारायचा, सगळ्या गोष्टी सांगितल्या. आणि मग आता तर आम्हाला मोबाईल ऍप्लिकेशन आलं आहे, ते डोअर टू डोअर जायचं, मग त्याला डिलिव्हर झालं तर डिलिव्हर, नाही तर मोबाईल मध्ये पण करायचं.
1: पहिल्या दिवशी असं वाटलं का ग की कशाला आयटीची नोकरी सोडली?
0: असं वाटलं होतं, मला खूप ड्रास्टिक चेंज होता हा माझ्यासाठी, कारण आम्ही 12 तास आम्ही तिकडे एसीमध्ये लॅपटॉप घेऊन बस. हा, कामाचा भार हा डोक्यावर तिकडे जास्त होता आणि इकडे शारीरिक कष्ट खूप आहेत. पहिल्यांदा खूप वाटलं की यार मी काही वेगळं कशाला करतीये हे. असे लोक पण मिळाले की त्यांनी मला मोटिवेट केलं याच्यामध्ये, म्हणजे आमच्या पोस्टातलेच जे आहेत सगळे, त्यांनी मोटिवेट पण केलं, काय नाही लेडी पोस्टमन करतात तर मग मी का नाही. म्हणजे दोन्ही मला ज्यांनी शिकवलं ते दोघंही, म्हणजे एक पोस्टमन काका आणि लेडी पोस्टमन, त्या दोघंही 60 वर्षाचे आणि बाकीचेही एवढे एज आहे त्यांचं, ते करू शकतात तर मग आपण काय नाही.
1: आणि मला वाटतं एकूण स्पोर्ट्समन तू असल्यामुळे चॅलेंजेस घेण्याची तुझी क्षमता जास्त आहे.
0: हो हो हो.
1: आणखी तू इथे दटून 1 वर्ष झालं काम करतेस आणि पुढेही करायची इच्छा आहे, याचा अर्थ हे सुद्धा बळ तुला तुझ्या स्पोर्ट्स मधन.
0: हो नक्कीच नक्कीच. आपल्याला 3 ते 4 वर्षच काढायचं, नंतर एक्झाम देऊ शकतो आपण. स्वतःला मोटिवेट केलं आणि आता काम करतीये.
1: फारच छान.
0: सॉर्टिंग झाल्यानंतर 12 वाजता एक आम्ही बाहेर पडतो, आम्ही एक 5 वाजेपर्यंत आमचे पत्र वाटत असतो मॅक्झिमम, आणि ज्या दिवशी कमी असेल तेव्हा आम्ही लवकर पण 1-4 वाजेपर्यंत आम्ही,
1: म्हणजे त्या दिवशीचा पत्रांचा कोटा
0: संपला की घरी जाऊ शकतो. हा,
1: एक पोस्टमन म्हणून आम्ही बघताना आणखी काय काय काम आता पोस्टमनला करावी लागतात?
0: पोस्टमन डाक वितरणापर्यंत न राहता, पोस्टल बँक आहे, आपल्या सेव्हिंग अकाउंट असतात, ते अकाउंट क्रिएट करणं, IPB म्हणतात त्यांना. त्याच्यानंतर आम्ही विविध पोस्टाच्या ज्या योजना आहेत त्यांचा प्रसार करतो, मुलींच्या बद्दलच्या ज्या योजना आहेत, परत आधार कार्ड संबंधितच्या ज्या योजना आहेत, इन्शुरन्स वगैरे आहेत, त्याच्याबद्दल आम्ही प्रसार करत असतो. आपले लाडक्या बहिणीचे पैसे येतात, मग ते महिलांना आपण काढून देणं, काही वृद्धांना येता येत नाही, मग त्यांना घरी जाऊन आम्ही पैसे काढून देतो, अशा गोष्टी पोस्टमन करतो.
1: तर तुमचा पोशाख एक महिला पोस्टमन म्हणून सध्या काय आहे?
0: पूर्वी महिलांसाठी साडी होती खाकी कलरची, पण आता आम्ही महिला पोस्टमन एक पंजाबी ड्रेस घालतो, त्याच्यावर ओढणी किंवा आम्ही जॅकेट वेअर करतो आणि त्याच्यावर आमच्या पोस्ट ऑफिसचा एक लोगो असतो, आणि त्यामुळे आमची ती एक ओळख निर्माण झाली आणि आमचा युनिफॉर्मच ही आमची एक ओळख आहे. म्हणजे कुठेही गेलं तरी अरे पोस्टमन आलेत, पोस्टमन ताई आली आहे, असं एक त्या युनिफॉर्ममुळे आमचं. आणि मला खूप आनंद होतोय की मी एक खाकी युनिफॉर्म वेअर करते म्हणून.
1: खूप छान. शेवटी युनिफॉर्म मग तो मिलिटरीचा असो किंवा पोस्टाचा असो, युनिफॉर्म हा युनिफॉर्म असतो आणि त्याचा निश्चितच आदर सगळ्यांना आहे, तुलाही त्याचा अभिमान आहे हे तुझ्या बोलण्यातनं वारंवार जाणवतंय. पूर्वी कसं होतं की पोस्टात चिकटला असं आपल्याकडे एक म्हटलं जायचं, आणि आत्ताचं पोस्ट, त्याच्यात तुला फरक काय वाटतो?
0: IT शी आपण कनेक्ट खूप झालो असं म्हणेल मी. आता आपल्याला ट्रॅकिंग ID आलेत, त्यामुळे आपण ऑनलाईन तपासू शकतो की माझं कुठपर्यंत आलंय, ते आपल्याला नव्हतं. एखादं सॉफ्टवेअर बंद पडलं की आम्हाला तासन तास आधी, म्हणजे आधी तसं ऐकलं मी की तासन तास आम्ही थांबून राहायचो की ते पत्र स्कॅन करायचेत. आता IT शी कनेक्ट झाल्यापासून पोस्ट ऑफिस खूप गोष्टी फास्ट झाल्यात. म्हणजे जे पोस्टमन आधी 1 वाजता 2 वाजता बाहेर पडायचे, या गोष्टी लेट होतात म्हणून, आणि आता स्पीड पोस्ट ही सेवा 24 hours 48 hours इतकी फास्ट झाली आहे, त्यामुळे लोक त्याला जास्त प्राधान्य द्यायला लागले. योजना, बँक, पोस्टल बँक या गोष्टींमध्ये खूप सारी ॲडिशन झाली आहे, त्यामुळे लोक आणि लोकांचा विश्वास असल्यामुळे पोस्टाचा खूप उन्नती झाली असं मी म्हणेन.
1: बरोबर. म्हणजे आता पोस्ट फक्त पत्र वाटप करणे याच्या पलीकडेही गेलाय, कात टाकली आहे.
0: आता पासपोर्ट देताना पण आम्हाला खूप काळजी घ्यावी लागते, सदर व्यक्ती त्या जागेवर प्रेझेंट हवा, कारण खूप सारे फ्रॉड होतात, काही गोष्टी होतात, त्यामुळे तो पासपोर्ट आम्हाला त्या व्यक्तीच्याच हातात द्यावा लागतो. सगळ्यांचा पोस्ट ऑफिसवर असणारा विश्वास, हे सगळे कामगारांमुळे आमच्या पोस्ट ऑफिसचं खूप पुढे चाललेले आहेत असं मी म्हणतो.

0: म्हणजे पोस्ट ऑफिस मध्ये काम करण्याला भवितव्य आहे असं तू म्हणतीयेस?
1: येस येस आहेत. त्याच्यानंतर पुढे खूप एक्झाम्स आहेत, असं नाही की पोस्टमनवरच आपण थांबू शकतो. पोस्टल असिस्टंट बनू शकतो, म्हणजे आतमध्ये काम करणं, क्लर्क, बँकमध्ये काम करणं. त्याच्यानंतर पोस्ट ऑफिसचं एक सेपरेट आयटी सेक्टर पण आहे, मग मी त्याच्यासाठी पण प्रयत्न करत आहे. असं
0: अधिकाधिक वरच्या टप्प्यांवरती प्रमोशन्स घेत जाणं, याच्यासाठीच्या ज्या द्याव्या लागतील त्या परीक्षाही तू देणार आहेस.
1: येस.
0: या सगळ्या बरोबर खेळाचा समन्वय कसा साधतेस?
1: जे ऑफिसमध्ये लेट झाला तर मग संध्याकाळची प्रॅक्टिस नाही होत. कधी शनिवार रविवार प्रॅक्टिस चालू असते. असं एक छोट्या मुलांना शिकवायला आवडतं मला, त्यामुळे मी एका डे केअरमध्ये 3 ते 4-5 वर्षापर्यंतच्या मुलांनाही शिकवायला जाते. ती माझी आवड आहे. म्हणून
0: खरंच एका युवा पोस्टमनला बघून आणि तेही महिला पोस्टमनला भेटून फारच आनंद झालाय. एकूण आपला वनिता मंडळ हा कार्यक्रम ऐकणाऱ्या ज्या महिला आहेत, श्रोते आहेत, त्यांना तू एक पोस्टमन म्हणून काय सांगशील?
1: मी असे सांगेल की आता म्हणजे मी स्वतःच त्या गोष्टीपासून इन्स्पायर झाले की कोणतंही काम छोटं किंवा मोठं नाही आहे. आता माझ्या वाट्याला पोस्टमनचं काम आलं, म्हणजे पहिल्यांदा सगळ्यांनाच वाटलं आणि मला स्वतःलाही वाटलं की हे काय आहे, सगळ्यांच्या घरोघरी फिरायचं आणि हे काय काम आहे. पण आज मी सांगते की माझी ओळख निर्माण झाली आहे मी एक पोस्टमन असल्यामुळे. मला लोकांकडून खूप गोष्टी शिकायला मिळाल्यात आणि लोक मला देणारा एक वेगळा रिस्पेक्ट मिळतो की अरे लेडी पोस्टमन आली आहे, अरे छान, वा ताई. हाऊसवाईफची रिॲक्शन, अरे वा छान, म्हणजे आपल्या महिला कुठेही कमी नाही, असं त्यांच्या तोंडातून वाक्य ऐकायला मिळतं. इतकं छान वाटतं त्यावेळेस की आपण काहीतरी चांगलं काम करत आहोत. म्हणजे माझं काम इतकं बसून होतं आणि म्हणजे माझं स्पोर्ट्स बॅकग्राऊंड तर आहेच, पण एक माझ्या शरीराला सवय लागली की सकाळी उठा लवकर, म्हणजे किती फास्ट काम करता येईल हे माझ्या अंगवारी पडलं. कारण आपण आयटीमध्ये बसून काम करतो आणि ते सगळं बुद्धीचं काम आहे आणि त्यामुळे अजून मी फिटनेसमध्ये आले की यार आपण करू शकतो. की मी सगळ्यांच्या आधी असते की मी पटपट वाचून घेते. म्हणजे आम्हाला, आम्ही पोस्ट ऑफिसमध्ये सॉर्टिंग करायला म्हणतो की वाचणे, तर मी पत्र पटपट वाचते आणि स्कॅन करून पळते. म्हणजे मला असं झालं की मी पटकन संपवणार आजचा काम. असं कुठलंही काम हे हलकं नाहीये आणि आपण कामाला संधी म्हणून घेतलं पाहिजे आणि तर आपल्याला त्याच्या पुढच्या वाटा मिळत जातात आणि तुमचं आयुष्य सुंदर होईल. आज राष्ट्रीय टपाल कामगार दिवस असल्याने मी एक पोस्टमन म्हणून माझ्या सर्व पोस्टमन बांधवांच्या वतीने आणि मी शेवटी एकच बोलेल की डाक सेवा जनसेवा.
0: याच नोटवर अंजली थांबूया. आज अंजली कपूर ही महिला पोस्टमन आपल्या इथे आली, तिने तिचा सगळा प्रवास फार छान मांडला. मला नक्की खात्री आहे की तुम्हालाही तिच्या या मुलाखतीमधून पोस्टाबद्दल आणि तिथल्या कर्मचाऱ्यांबद्दल, टपाल सेवेबद्दल माहिती मिळाली असेल. अंजली, आज आकाशवाणी पुणेच्या स्टुडिओत तू आलीस, त्याबद्दल तुला पुढच्या वाटचालीसाठी खूप खूप शुभेच्छा.
1: येस, धन्यवाद.
0: राष्ट्रीय टपाल कर्मचारी दिनानिमित्त महिला पोस्टमन अंजली कपूर हिच्याशी साधलेला संवाद ऐकलात. मैत्रिणींनो, आज आहे 1 जुलै, डॉक्टर्स डे. त्या निमित्ताने आपण एका वेगळ्या विषाणूबद्दल आणि त्यावरती आलेल्या लसीबद्दल जाणून घेणार आहोत. HPV लस महत्वाची, याविषयी स्त्री रोग प्रसूती तज्ज्ञ डॉक्टर उमा वानखेडे यांची प्राची परांजपे यांनी घेतलेली मुलाखत. डॉक्टर उमा वानखेडे, तुमचं आकाशवाणी पुणेच्या स्टुडिओत अगदी मनापासून स्वागत.
2: थँक्यू, थँक्यू.
0: HPV हा एक प्रकारे शॉर्ट फॉर्म आहे, तर नेमकं HPV म्हणजे काय हे आधी आम्हाला सांगा.
2: HPV म्हणजे ह्युमन पॅपिलोमा व्हायरस. व्हायरस म्हणजे विषाणू. हे विषाणू फक्त ह्युमन्स म्हणजे माणसांमध्ये असतं, म्हणून ह्याचं नाव HPV असं पडले आहे. पॅपिलोमा म्हणजे हे जेव्हा व्हायरस आपल्याला लागण होते तेव्हा बरेचदा जननेंद्रियामध्ये छोटे छोटे फुलकोबीसारखे छोटे छोटे असे ग्रोथ्स होतात, त्यामुळे त्याला पॅपिलोमा असं नाव असतो इंग्लिशमध्ये. म्हणून ह्या व्हायरसचं नाव ह्युमन पॅपिलोमा व्हायरस असं आहे
0: आणि आपण संक्षिप्त स्वरूपात ते HPV असं म्हणतो.
2: करेक्ट.
0: आणि मग त्याच्याबद्दलची जी लस आली आहे त्याच्यावर आज आपण बोलणार आहोत.
2: करेक्ट. HPV व्हायरसचे जवळजवळ 200 प्रकार आहे आणि सहसा हे

0: व्हायरस लैंगिक संबंधांमुळे कपल्समध्ये पसरतं. मातेहून जेव्हा ती प्रेग्नंट असते तेव्हा बाळाला सुद्धा ही व्हायरस जाऊ शकते. आणि कधीकधी जननेंद्रियावर जर काही मसे वगैरे असेल त्याला आपण हात लावलं तर तसंही पसरू शकते.
1: पण मग हा निर्माण कसा होतो, नेमका कुठून येतो?
0: हे व्हायरस काळांकाळ पासून सगळ्या माणसांच्या जननेंद्रियावर असते नॉर्मल माणसाला, आणि जेव्हा हे लैंगिक संबंध होतो मग जोडीदाराला हे पसरतं. त्याचे जवळजवळ 200 किंवा जास्त सुद्धा प्रकार असतात, पण काय काय धोकेदायक असतात म्हणजे त्याहून गर्भाशयाच्या मुखाची जी कर्करोग आहे त्याला सर्वायकल कॅन्सर असं म्हणतो, त्याचं ते जास्त धोकादायक असतो. ते म्हणजे काय काय आहे, जसे नंबर 16, 18, 31, 33, 45, 52 आणि 58 हे जे 7 महत्वाचे व्हायरस आहे त्याच्यानी जवळजवळ 90-100% गर्भाशयाच्या मुखाचा कर्करोग होतो.
1: तर HPV विषाणूचा सर्व्हायकल कॅन्सरशी नेमका काय संबंध आहे?
0: एकदम क्लोज संबंध आहे. जसं आपण म्हणतो सिगरेट स्मोकिंगमुळे लंग कॅन्सर होतो, पण ह्या व्हायरस आणि गर्भाशयाच्या मुखाचं कॅन्सरचं जवळजवळ 400 संबंध आहे.
1: बरं,
0: गर्भाशयाचं मुखाचं कॅन्सरचं कारण HPV व्हायरस हेच आहे.
1: पण मग HPV व्हायरस संसर्गाची लक्षणं कोणती कोणती आहेत, ते इन्फेक्शन थांबवायचं असेल तर काय करतायत?
0: ह्याचे ऍक्च्युली काही लक्षणं नसतात, आपल्याला कळत नाही जर आपल्याला हे व्हायरसचं लागण झालं असेल. काय काय व्हायरस, समजा नंबर 6 आणि नंबर 11 ते जर आपल्याला इन्फेक्शन झालं असेल तर जननेंद्रियाच्या जागेवर काय काय बारीक बारीक मशा असे होतात, वॉट्स, ते कळून येतं. पण इतर वेळी 10-20 हे व्हायरस आपल्या शरीरात असू शकते आणि 10-20 कर्करोग होतो. तो मधला काळ पेशंटला युजली कुठलाही त्रास नसतो आणि कळून येत नाही. एवढंच आहे की डॉक्टरनी जर पेशंटचं तपासणी केली तर आपल्याला ऍटलीस्ट आढळतं की ह्या पेशंटला 10-20 कर्करोग होऊ शकते.
1: हो, म्हणजे इतका सुप्तावस्थेत तो राहू शकतो?
0: येस येस हो.
1: म्हणजे लैंगिक संबंध साधारणपणे लग्नानंतर प्रस्थापित होतात, तर त्याच्या नंतर पासून तो व्हायरस आपल्या शरीरात असू शकतो आणि आपल्याला धोकादायक ठरू शकतो.
0: करेक्ट. जवळजवळ जर 100 मुलींमध्ये हा व्हायरस पसरला असेल तर जवळजवळ 80-90 मुलींमध्ये स्वतःच्या प्रतिकार शक्तीमुळे हा व्हायरस स्वतःहून क्लिअर होतो. पण 10% ज्यांच्याकडे प्रतिकार शक्ती कमी असेल, डायबिटीज असेल किंवा इतर रोग असेल, त्यांच्यामध्ये ही व्हायरस जागेवर असते आणि हळूहळू हळू कर्करोगचे लक्षणं सुरू होतात.
1: 100 मुली घेतल्या तर त्याच्यात किती टक्के?
0: 100 मुलींमध्ये 90% जसं मी म्हटले आपोआप व्हायरस निघून जातो. 10 ही व्हायरस राहते आणि त्या 10 जर आपण नीट त्यांना तपासलं आणि पटकन आढळून आलं की यांना कर्करोग होऊ शकते 10-20 आणि त्यांना योग्य उपचार दिला, मग जवळजवळ त्याच्यातले 8 त्यांचं ट्रीटमेंट होतो आणि 1-2 मुलींमध्ये पुढे जाऊन कॅन्सर होतो.
1: अच्छा, म्हणजे हे आधीच आपल्याला समजू शकतं जर वेळोवेळी तपासणी केली तर.
0: करेक्ट, अगदी बरोबर. HPV ह्याची लस साधारण आता येऊन 20 झालेत आणि इंडियामध्ये आता साधारण 10 झाली, तर हे आपण आयडियली 9-14 मुलींमध्ये देतो. 9-14 मुली का घेतात, कारण सहसा ह्या मुलींमध्ये लैंगिक संबंध सुरू झालेला नसतो, त्यामुळे HPV व्हायरस अजून त्यांच्या शरीरात प्रवेश झालेला नाहीये. तर ह्या वयात जर आपण 2 इंजेक्शन देतो, जर आज 1 दिलं तर 6 दुसरं, असं 2 इंजेक्शन द्यावं लागतं. ह्या वयात खूप छान प्रतिकार शक्ती तयार होतो, जेणेकरून जेव्हा ही मुलगी पुढे जाऊन तिचं लग्न होतो किंवा तिचे लैंगिक संबंध सुरू होतात आणि HPV व्हायरस एंट्री होतो तेव्हा तिच्याकडे भरपूर प्रतिकार शक्ती असते जे लढू शकते आणि HPV व्हायरसचं एंट्री बाहेर काढू शकते.
1: 6 अंतराने 2 लस घेतली 9-14 वयोगटामध्ये तर आयुष्यभरासाठी पुरते, पुन्हा लस घ्यायची गरज नाही?
0: 2 लस रेकमेंडेड आहे.
1: लग्न झालेल्या आहेत किंवा 30-35 वयोगटाच्या पुढे आहेत तर त्यांना यापासून धोका राहतोच का, ते आत्ता लस घेऊ शकतात?
0: करेक्ट. रूल्स प्रमाणे 45 आपण लस देऊ शकतो. एवढंच आहे की त्याचा एवढा फायदा होणार नाही जसं तुम्ही जेव्हा 9-14 ह्या वयोगटात दिलं तर.

0: कारण ऑलरेडी युजली जनरली 45 पर्यंत लग्न झालेला असतो, पण एवढे 200 प्रकारचे व्हायरस असतात, त्यामुळे जर तुम्हाला एखाद्या व्हायरसशी अजून कॉन्टॅक्ट झाला नसेल त्याचा जरूर तुम्हाला ह्या वॅक्सिनमुळे फायदा होईल.
1: अच्छा, म्हणजे खरं सांगायचं तर आज वनिता मंडळाच्या माध्यमातून ज्या महिला माता वर्ग ऐकतोय त्यांनी मुलींना तातडीने ही लस देण्याची गरज.
0: अगदी बरोबर, ते मग सगळ्यांनी जरूर त्यांच्या मुलींना द्यावं 9 ते 14 वयोगटात. आणि आजकाल भारत सरकारचं पण मोहीम सुरू झालंय की 14 ते 15 वर्षाच्या मुलींमध्ये फ्रीमध्ये ही लस सगळ्या सरकारी दवाखान्यामध्ये किंवा मेडिकल कॉलेजमध्ये दिला जातो. फक्त एक डोस दिला जातो आणि हे पूर्णपणे फ्री आहे. 15 नंतर 45 पर्यंत प्रतिकार शक्ती कमी तयार होत असल्यामुळे 3 डोस द्यावं लागतं. साधारण समजा आज एक दिलं, मग पुढचा डोस 2 महिन्यांनी आणि तीसरा डोस 6 महिन्यांनी, तर 3 डोस घ्यावा लागतो.
1: गैरसमज पण खूप असणार आहेत ना.
0: हो ना, खूपच गैरसमज आहे सोशल मीडियावर तर खूपच आहे की ह्या इंजेक्शनमुळे पुढे पिरियड्स नीट येत नाही किंवा बाळ व्हायला प्रॉब्लेम होऊ शकतो, असं आहे की त्या मुलीला लवकर पाळी बंद होईल, त्या मुलीला तिची जे ओव्हरी म्हणतात ते फेल होईल, त्यामुळे जे आई वडील असतात ते घाबरून असतात की हे इंजेक्शन द्यावं की नाही, हे लशी द्यावं की नाही, आणि त्यामुळे खूप आम्हाला प्रतिसाद मिळत नाही हे लशीकरणासाठी,
1: कमी मिळतोय पीव्ही लसीसाठी.
0: असे पण असं काहीच नाहीये, हे लस एकदम सेफ आहे. फक्त जास्तीत जास्त जिथे आपण खांद्यावर देतो तिथे थोडस दुखू शकेल किंवा बारीक ताप येऊ शकेल, ह्याच्या व्यतिरिक्त कुठलाही प्रॉब्लेम होत नाही. पण सोशल मीडियावर खूप गैर समज पसरलं गेलं आहे.
1: म्हणजे तसा विचार केला तर एक पिढी लस घेऊन पुढे आली आहे.
0: हो,
1: म्हणजे तुम्हाला असंही आढळलं असेल की लस दिली आहे त्या मुलीला आणि तिला आता बाळ झालंय, तिचं पुढचं सगळं नीट चालू आहे, अशी ही उदाहरणं तुमच्या.
0: हो, जसं मी आधी सांगितलं या लसीमुळे सहसा कुठलाही त्रास होत नाही. आता 10 वर्षापासून ही लस देत आवलं.
1: एक्झॅक्टली.
0: आता जनजागृता वाढलेली आहे.
1: आता ही लस महिलांनीच घेणं अपेक्षित आहे.
0: नाही, मुलांना पण हे दिलेले चांगले असते असं रेकमेंडेशन आहे की लहान मुलांना जे 9 ते 14 वर्षाच्या वयोगटात आहेत त्यांना हे लस दिलं तर त्यांनाही जननेंद्रियाचं कर्करोग पासून बचाव होतो. शिवाय जेव्हा ह्यांचं लग्न होतो किंवा ह्यांचं लैंगिक संबंध सुरू होतो तेव्हा ह्यांचं जोडीदाराला पण ही व्हायरस ट्रान्सफर होत नाही.
1: पण याचा थोडक्यात अर्थ असा की बरेच जण महिलांसाठी ही लस आवश्यक आहे 9 ते 14 या वयोगटामध्ये, पण याचाच अर्थ त्या वयोगटातल्या मुलांनाही ही लस देणं आवश्यक आहे.
0: पहिलं आपलं लक्ष मुलींवर आहे.
1: बरोबर.
0: कारण गर्भाशयाचं मुखाचं कॅन्सर कॉमन आहे, जास्त कॉमन आहे
1: मुलींमध्ये,
0: आणि ऑफकोर्स नंतर आपण मुलांकडे सुद्धा लक्ष देणार.
1: ग्रामीण भागामधला आपला अनुभव काय आहे HPV लसीबद्दल?
0: ग्रामीण भागात अनुभव की कमी लसीकरण होतो. एकतर हे लस ही जरा महाग आहे आणि 2 किंवा 3 डोस घ्यावं लागतं, त्यामुळे पालक एवढे तयार नसतात एवढं महाग लस द्यायला, अजून त्या आई वडील तयार नसतात की एखाद्या लैंगिक आजारावर आपण आपल्या मुलींना लस देतो हे त्यांना ऍक्सेप्ट करायला तयारच नसतात. तर आपल्याला त्यांना समजून सांगावं लागतं ही लस कॅन्सर विरुद्ध आपल्याला संरक्षण करते, तुमच्या मुलीला गर्भाशयाच्या मुखाचं कॅन्सर कर्करोग पासून ती वाचवते. तर 14 ते 15 हा एक वर्ष ज्या मुली असतील, 14 वाढदिवस झालेला आणि अजून 15 वाढदिवस झालेला नाही, त्या आधार कार्डवरनं ठरतं आणि मग त्या मुलीला ती फ्रीमध्ये 1 डोस दिला जातो.
1: आता यामध्ये 9 ते 14 हा एक भाग झाला. ती संख्या आहे ती आई वडिलांच्या हातातली संख्या आहे त्या मुली.
0: बरोबर.
1: 14 किंवा 15 ज्या मुली महिला आपण म्हणतो तर त्यांनी वेळोवेळी तपासणी काय करून घेणं गरजेचं आणि किती वारंवारितेनी फ्रिक्वेन्सीनी ती तपासणी करणं गरजेचं?
0: म्हणजे जरी तुम्ही लस घेतला असेल किंवा नसेल वारंवारी तपासणी करणे गरजेचं आहे. तर सगळ्यात साधा तपासणी आहे त्याला म्हणतात आपण पॅप स्मिअर. ते एक तपासणे, जे तुम्ही जेव्हा डॉक्टरकडे जाणार, तुमचं पिशवीचं तोंडाचे जे पेशी असतात ते आपण घेऊन मायक्रोस्कोप खाली चेक करतो की ह्या पेशींमध्ये काय कर्करोगचं काय चिन्ह आढळतं का.

0: आणि हे पॅपस्मिअर साधारण आपल्याला 30व्या वर्षापासून दर 3-3 वर्षांनी 65 वर्षापर्यंत करावं लागतं. आणि दुसरा एक आजकाल चांगला टेस्ट म्हणजे HPV विषाणू ह्याचंच टेस्ट, म्हणजे डायरेक्ट कळतं की विषाणू आहे की नाही आपल्या शरीरात. तर तिथे पण गर्भाशयाच्या मुखाचं जे पेशी आहे ते काढलं जातं आणि त्याच्यात बघतात की HPV व्हायरस आहे की नाही, असल्यास कुठला प्रकारचं आहे, 16-18 जे हाय रिस्क म्हणतात ते आहे की नाही. आणि हा टेस्ट जरा महाग आहे आणि जास्त चांगला आहे, ते दर 5-5 वर्षी 65 वर्षापर्यंत करायला पाहिजे. पण असं आढळून येतं की असं भारतात इतक्या होत नाही. ॲटलिस्ट एक टेस्ट तुम्ही 35 वयात आणि एक 45 वयात केलं तरी खूप फायदा होईल.
1: पण जेव्हा खरंच अशी HPV ची तपासणी आपण करू आणि दुर्दैवानी मला संसर्ग झाला आहे असं एखाद्या महिलेला आढळलं तर त्याच्यावर उपचार आहेत का?
0: हो, जरूर आहे. जर आपल्याला कळलं की ह्या महिलेला HPV चं लागण झालंय आणि अजून कर्करोग नाही, त्याच्या आधीचं जे प्रोसेस आहे ते झालंय, तर जे स्त्री रोग तज्ज्ञ आहे ते त्यांच्याकडे खूप सारे उपाय आहे ज्यांनी करून आपल्याला जे जे बाधित जागा आहे गर्भाशयाच्या मुखाचं ते आपण काढून टाकू शकतो किंवा त्याला आपण जाळून टाकू शकतो आणि परत नवीन एपिथिलियम तयार होतो. आणि जर कर्करोग झालाच समजा चुकून, आपण त्याला जितके लवकर होईल तेव्हा डायग्नोस करायला पाहिजे आणि त्याला ट्रीटमेंट आहे, आज उपचार आहेत. पण अगदी लास्ट स्टेज वर गेला मग उपचार नाहीये. सरकार खूप प्रयत्न करते, हे तर सुरुवात आहे की 14-15 ह्या एज ग्रुप वर मुलींना देत आहे.
1: वेगवेगळे व्हायरसेस येतात तसे त्यावरती आपण त्याच्या उपाययोजना उपचार शोधत जातो आणि काळ पुढे जाईल तसे विषाणू येतच राहणार आहेत आणि आपल्याला त्याच्यासाठी लढायला लागणार आहे आणि उपचार पद्धती आणि मग लसी याही शोधून काढल्या जातील. HPV व्हायरसवरची लस ही त्या दृष्टीनं खूप मैलाचा दगड आहे. आज मला वाटतं फार महत्वाचा विषय आपण बोललो.
0: तर ही पहिली लस आहे जी कॅन्सर विरुद्ध लस आहे, बाकी कुठलंही कॅन्सर विरुद्ध अजून तरी लस तयार झालेलं नाहीये. पण गर्भाशयाचं मुखाचं कॅन्सर, सर्वायकल कॅन्सर जे आज भारतात सगळ्यात कॉमन आहे बायकांमध्ये, त्याच्यावर ही लस तयार झालीये. तर सगळ्यांनी ह्या लसीचा फायदा घ्यावा.
1: मला खात्री आहे की हा कार्यक्रम ऐकून अनेक लोक पुढे येतील ही लस घेण्यासाठी, आपल्या पाल्यांना देण्यासाठी. आज आणखी एक विषय थोडासा बोलायचा आहे की आज डॉक्टर्स डे आहे, आज 1 जुलै आहे, तर आपल्या सगळ्या श्रोत्यांना आणि खास करून वनिता मंडळ ऐकणाऱ्या महिलांना तुम्ही काय सांगाल?
0: मी एक स्त्री रोग तज्ज्ञ, तर सगळ्या महिलांना तर खूप खूप आमच्याकडून खूप तुमचं सगळं निरोगी आयुष्य असावं, सुख समृद्धी असावं आणि नियमित हेल्थ चेकअप करावं. डॉक्टरांबद्दल काही राग किंवा गैरसमज असेल ते सगळं काही नसतं, आम्ही सगळं तुमच्यासाठीच काम करतो आहे आणि तुमचं हितासाठीच आम्ही सगळं कार्य करत असतो. रुग्णाला बरं करणं हेच आमचं मेन ध्येय असतं आणि आम्ही ह्या व्यवसाय मेनली ह्यासाठीच निवडला आहे की आम्ही पेशंटला बरं करावं, पेशंटच्या चेहऱ्यावर हास्य यावं आणि सगळे सुखी आणि निरोगी राहावं. धन्यवाद.
1: HPV लस महत्वाची याविषयी स्त्री रोग प्रसूती तज्ज्ञ डॉक्टर उमा वानखेडे यांची मुलाखत आत्ताच आपण ऐकलीत. मैत्रिणींनो, आजच्या वनिता मंडळामध्ये आपण 3 वेगवेगळ्या कार्यक्रमांचा आस्वाद घेतला, अगदी ओव्यांच्या सौंदर्याचा आस्वाद घेतला, तसंच महिला पोस्टमन अंजली कपूर हिच्याशीही आपण संवाद साधला आणि HPV लसीबद्दल डॉक्टर उमा वानखेडे यांनी आपल्याला मार्गदर्शन केलं. आजचा कार्यक्रम तुम्हाला कसा वाटला ते आमच्यापर्यंत जरूर पोचवा. फोन करा, मेसेज करा, पत्र पाठवा किंवा prasaran.pune@gmail.com या आमच्या ईमेल पत्त्यावर लगेच ईमेल करा. आज मला प्राची परांजपेला आणि या कार्यक्रमाच्या सादरकर्त्या निलिमा पटवर्धन यांना निरोप द्या. नमस्कार.

0: आणि खाली पाटावर बसा.
1: अगं शिल्पा, येईल का खाली बसता?
2: गुरुजी जरा स्टूल वर बसू का? माझे गुडघे भयंकर दुखतात, खाली बसूच शकत नाही.
1: बऱ्याच डॉक्टरांनी तर हिला ऑपरेशनचा सल्ला दिलाय.
0: अहो तुम्ही एक काम करा, सरळ पिंपरी चिंचवडच्या डॉक्टर परीक्षित फेगडेंकडे जा. तुम्हाला सांगतो, माझे गुडघे डॉक्टर परीक्षित फेगडेंनीच पूर्ण बरे केलेत. मी 5 वर्षे मांडी घालून पूजा सांगितली नव्हती. आता बघा, मी पाटावर बसून पूजा सांगतोय. तुम्हीही डॉक्टर परीक्षित फेगडेंचे उपचार घ्या. अहो तिथे गुडघ्याची झीज, मणक्यातील गॅप आणि जुनाट संधिवात यावर 100% खात्रीशीर आणि चांगले उपचार आहेत. डॉक्टर परीक्षित फेगडे यांचे उपचार, तेही विना ऑपरेशन.
1: अहो गुरुजी, आता शिल्पाला तिथेच नेतो हा, पण डॉक्टर फेगडेंचा नंबर असला तर द्या ना गुरुजी.
0: हा घ्या नंबर, सोपा आहे, 95 95 24 25 59.
2: डॉक्टर परीक्षित फेगडे यांचे सिद्धिविनायक क्लिनिक, संपर्क 95 95 24 25 59.
3: अहो ऐकलं का, तथास्तूचा मॉन्सून सेल सुरू झालाय आणि सर्व व्हरायटीज वर अश्युअर्ड 10 ते 30% डिस्काउंट आहे.
4: सेल मध्ये अश्युअर्ड डिस्काउंट, जोक नको मारूसा.
3: अहो तथास्तू मध्ये नेहमीच उत्तम दर्जा आणि रास्त किंमतच असते, आणि आता खास मॉन्सून निमित्त त्याच रास्त किमतीवर अश्युअर्ड 10 ते 30% डिस्काउंट मिळणार म्हणजे मिळणारच. आणि आता तर प्रभात रोड वरील तथास्तूच्या भव्य दालनातील लेटेस्ट आणि एक्सक्लुसिव्ह व्हरायटीज वर 10 ते 30% अशोर्ड डिस्काउंट आहे.
4: अरे वा, मग हे घे माझं क्रेडिट कार्ड आणि कर मनसोक्त खरेदी.
3: तथास्तू मॉन्सून सेल एकमेव विश्वसनीय सेल. तथास्तू प्रभात रोड लेन नंबर 13 जवळच उत्तम पार्किंग व्यवस्थेसह. तथास्तू कुंठेकर रोड पुणे आणि लक्ष्मीपुरी लक्ष्मी रोड कोल्हापूर.
4: ऑनलाइन शॉपिंग चा लाभ घ्या. आमची वेबसाईट tathastu.fashion.
5: या जाहिरातीत व्यक्त झालेल्या विचारांशी आकाशवाणी सहमत असेलच असं नाही. जाहिरातीतील दाव्यांबद्दल श्रोत्यांनी स्वविवेकाने निर्णय घ्यावा.
6: श्रोते, हे आहे आकाशवाणी नेटवर्क आणि आपण ऐकत आहात पुणे विविध भारती 101 FM, पुण्यातलं पहिलं लोकप्रिय FM चॅनल. दुपारचा 1:03:45 झाले आहेत. प्रसारित करत आहोत कार्यक्रम
7: द नेक्स्ट वेव्ह. द नेक्स्ट वेव्ह.
6: कार्यक्रमात सुरुवातीला ऐकूयात जोश या चित्रपटासाठी अभिजीत यांनी गायलेलं गीत. समीर यांच्या या शब्दांना संगीत आहे अनु मलिक यांचं.

0: रोज सुबह 7 बजे सुनिए भूले बिसरे गीत। इस कार्यक्रम के प्रायोजक वीको वज्रदंती,
1: भारत का गम एक्सपर्ट।
2: दररोज सकाळी 8 ते 8:30 या वेळेत जरूर ऐका लोकमान्य मल्टीपर्पज कोऑपरेटिव्ह सोसायटी लिमिटेड प्रस्तुत मराठी भक्ती संगीत। प्रायोजक लोकमान्य मल्टीपर्पज कोऑपरेटिव्ह सोसायटी लिमिटेड, आपले विश्वासू लोकमान्य।
3: आणि स्वामिनीचा मान्सून इश्य सेल सुरू झाला, 10 ते 50% डिस्काउंट। स्वामिनी साड्यांची महाराणी, कुंठे करोड, विजिलंट बिल्डिंग, पुणे।
4: श्रोते हो, आपण ऐकत आहात द नेक्स्ट वेव्ह हा कार्यक्रम। कार्यक्रमात यानंतर प्रसारित करत आहोत मिशन कश्मीर या चित्रपटासाठी उदित नारायण, अलका याज्ञिक आणि सहकाऱ्यांच्या स्वरातलं हे गीत। गीतकार आहेत समीर आणि संगीत आहे शंकर एहसान लॉय यांचं।

उदित नारायण आणि अलका याज्ञिक यांच्या युगलस्वरातलं हे गीत आपण ऐकत आहात. हम आपके दिल में रहते हैं या चित्रपटासाठी हे गीत लिहिलं आहे समीर यांनी.

कार्यक्रमात यानंतर ऐकवत आहोत श्रीनिवास यांनी दिल चाहता है या चित्रपटासाठी गायलेलं गीत. जावेद अख्तर यांनी हे गीत लिहिलं आहे दिल चाहता है या चित्रपटासाठी, तर संगीत आहे शंकर एहसान लॉय यांचं.

उदित नारायण आणि चित्रा यांच्या युगलस्वरातलं गीत आपण ऐकत आहात. कोई मिल गया या चित्रपटासाठी हे गीत लिहिलं आहे इब्राहिम अश्क यांनी, संगीत राजेश रोशन यांचं.

0: हे कस्टमर केअर कुठे? हा मॅडम
1: बोला.
0: हे केवायसी अपडेट साठी मला वारंवार मेसेज काय येत आहे?
1: कारण बँकिंग सेवांसाठी निश्चित वेळेत केवायसी अपडेट करायला हवं.
0: पण हे होईल कसं?
1: जर ओळख किंवा पत्त्यामध्ये कोणताही बदल नसेल तर स्वतःच्या बँकेत किंवा एटीएम मध्ये अथवा बिझनेस करस्पॉन्डेंट म्हणजे बीसी कडे जा, किंवा बँकेत रजिस्टर्ड ईमेल अथवा मोबाईल नंबर किंवा मोबाईल बँकिंग ऍप अथवा पत्राद्वारे त्याचं डिक्लेरेशन द्या.
0: अच्छा, आणि जर कोणताही बदल असेल तर?
1: तर अशा वेळी ओळखीचा आणि पत्त्याचा नवीन पुरावा देऊन केवायसी अपडेट करू शकता.
0: बस
1: बस
0: समजलं.
1: आपलं केवायसी अपडेट करण्यासाठी जवळच्या ग्रामपंचायतीच्या कॅम्प मध्ये किंवा बँकेच्या शाखेमध्ये जा.
2: आरबीआय सांगते,
3: जाणकार बना, सतर्क रहा.
4: दररोज सकाळी 8:30 ते 9 या वेळेत जरूर ऐका कॉस्मॉस कोऑपरेटिव्ह बँक गदिमांजली. या कार्यक्रमाचे प्रायोजक कॉस्मॉस कोऑपरेटिव्ह बँक. जीवन करा समृद्ध.
5: दररोज सकाळी 9 ते 9:30 या वेळेत जरूर ऐका एस हॉस्पिटल लाखात अशी लेखणी. या कार्यक्रमाचे प्रायोजक एस हॉस्पिटल. किडनी तुमची, काळजी आमची.
6: रोज सकाळी 11 ते 12 या वेळेत ऐकायला विसरू नका चंदूकाका सराफ ज्वेल्स मधुमालती. प्रायोजक चंदूकाका सराफ ज्वेल्स 1827 पासून. परंपरा तीच, रूप नवे.
7: परसबागा, कुंड्यातली रोपं, जनावरं, वाहनं धुणं, बांधकाम, औद्योगिक वापर, घरातली स्वच्छता, पाण्याचे वापर अनेक, पण त्यासाठी पिण्याचं पाणी वापरू नका. विहिरी, कूपनलिका, तळी, नद्या या इतर स्रोतांचा वापर करा.
8: एका व्यावसायिक विश्रांतीनंतर श्रोते हो आपलं पुन्हा एकदा स्वागत. आपण ऐकत आहात द नेक्स्ट वेव हा कार्यक्रम. कार्यक्रमात आता ऐकूयात काही मराठी चित्रपटातली गाणी. सुरुवातीला प्रसारित करत आहोत जोगवा या चित्रपटासाठी हरिहरन आणि श्रेया घोषाल यांच्या युगलस्वरातलं हे गीत. संगीत आहे अजय अतुल यांचं.

श्रोते हो, दररोज संध्याकाळी 5 वाजता जरूर ऐका कार्यक्रम देशपांडे आय हॉस्पिटल संध्याकाळची गोष्ट. या कार्यक्रमाचे प्रायोजक आहेत देशपांडे आय हॉस्पिटल. असेल दृष्टी तर दिसेल सृष्टी. श्रोते हो, दररोज संध्याकाळी 5:30 वाजता जरूर ऐका कार्यक्रम पुन्हा आय केअर सांज धारा. या कार्यक्रमाचे प्रायोजक आहेत पुन्हा आय केअर मिशन हेल्दी आईज.

मंगलाष्टक वन्स मोर या चित्रपटासाठी अभिजित सावंत आणि बेला शेंडे यांच्या युगलस्वरातलं हे गीत आपण आता प्रसारित करत आहोत. गुरु ठाकूर यांचे शब्द आहेत आणि त्याला संगीत साज आहे निलेश मोहरीर यांचा.

श्रोते, आपण ऐकत आहात द नेक्स्ट वेव्ह, हा हिंदी मराठी चित्रपट संगीताचा कार्यक्रम. कार्यक्रमात यानंतर प्रसारित करत आहोत बबन या चित्रपटातलं गीत. गीतकार आहेत सुहास मुंडे आणि स्वर आणि संगीत आहे ओंकार स्वरूप यांचं.

0: पीपल्स बँक प्रस्तुत गजर हरिनामाचा दररोज संध्याकाळी 7:30 ते 8 जरूर ऐका. प्रायोजक पुणे पीपल्स बँक, विश्वासाचा हात आणि मोलाची साथ.
1: हर रोज रात 10 बजे सुनिए छाया गीत. इस कार्यक्रम के प्रायोजक है वीको वज्रदंती, भारत का गम एक्सपर्ट.

दुनियादारी या चित्रपटातलं गीत आपण श्रोते हो ऐकलं. सोनू निगम, सायली पंकज आणि सहकाऱ्यांच्या स्वरातलं हे गीत. लिहिलं होतं महेश कांगणे यांनी आणि संगीत होतं पंकज पडघन यांचं. यानंतर कार्यक्रमात ऐकवत आहोत टाइमपास या चित्रपटातलं गीत स्वप्नील बांदोडकर आणि केतकी माटेगावकर यांच्या युगलस्वरात. गुरु ठाकूर यांच्या शब्दांना संगीत आहे चिनार महेशा यांचं.

0: अगं बाई अरे चा या चित्रपटासाठी शंकर महादेवन यांच्या स्वरातलं हे गीत आपण ऐकलं. गुरु ठाकूर यांचे शब्द होते तर संगीत अजय अतुल यांचं. श्रोतेहो, या गीताबरोबरच द नेक्स्ट वेव्ह हा कार्यक्रम आम्ही इथेच समाप्त करत आहोत.
1: द नेक्स्ट वेव्ह, द नेक्स्ट वेव्ह.
0: हे आहे आकाशवाणी नेटवर्क आणि आपण ऐकत आहात पुणे विविध भारती 101 FM, पुण्यातलं पहिलं लोकप्रिय FM चॅनल. श्रोतेहो, दुपारचे 2 वाजले आहेत. प्रसारित करत आहोत जुन्या हिंदी चित्रपट संगीताचा कार्यक्रम.

श्रोतेहो, कार्यक्रमात सुरुवातीचं गीत आपण ऐकलं, चलती का नाम गाडी या चित्रपटासाठी हे गीत गायलं होतं किशोर कुमार यांनी. मजरूह सुलतानपुरी यांची रचना होती, तर संगीत होतं एस डी बर्मन यांचं. कार्यक्रमात यानंतर ऐकूयात लता मंगेशकर यांच्या स्वरातलं गीत, चित्रपट चोरी चोरी. गीतकार आहेत शैलेंद्र आणि संगीत आहे शंकर जयकिशन यांचं. स्वर लता मंगेशकर आणि मन्नाडे यांच्या युगलस्वरात.

फागुन या चित्रपटासाठी आशा भोसले आणि मोहम्मद रफी यांच्या स्वरातलं हे गीत आपण ऐकलं. कमर जलालाबादी यांचं गीत होतं आणि संगीत होतं ओ पी नय्यर यांचं. यानंतर कार्यक्रमातलं शेवटचं गीत प्रसारित करत आहोत लता मंगेशकर यांच्या स्वरात. अमीरबाई कर्नाटकी यांचाही यामध्ये युगलस्वर आहे आणि सहकाऱ्यांच्या स्वरातलं हे गीत. समाधी या चित्रपटातलं गीत राजेंद्र कृष्णन यांचे शब्द आहेत तर सी रामचंद्र यांचं संगीत.

श्रोतो, हे होतं कार्यक्रमातलं शेवटचं गीत. यानंतर काही क्षणात आमच्या राष्ट्रीय वाहिनीवरून हिंदीतून बातम्या प्रसारित होतील. आम्ही त्या सहक्षेपित करत आहोत.

0: त्या दोघांनी त्या दोघांच्या उलगडलेल्या नात्यांची मालिका आम्ही सादर करते. संजय भुजबळ. प्रांजली, काही गोष्टी या वर्षात तुझ्याकडे आल्या म्हण बाळकडू ज्याला आपण म्हणाल तसे आल्यात, पण तुझ्या अनेक गोष्टी आजच्या आहेत, आजच्या काळातल्या आहेत, आजचा त्याला संदर्भ आहे. जसं काही शॉर्ट्स तू सोशल मीडियावर टाकतेस, मग वेस्टर्न तू गातेस, तेही मला वाटतं मागच्या पिढीत तुझ्या नव्हतं. तर ह्या सगळ्याच्या मागची काय प्रेरणा आहे?
1: पण मला माझं एक वेगळं ॲज अ पर्सन म्हणून उभं राहायचंय, तर ते माझं एक तो एक प्रवास चालू झालाय असं मला वाटतं. कारण आणि हा प्रवास सगळ्यांचाच असतो, म्हणजे फक्त माझ्याच बाबतीत असं नाही आहे, त्यामुळे ते तर सगळ्यांविषयीच मी म्हणू शकते. तसं माझी आवड ती आहे, माझं इन्क्लिनेशन ते होत चाललंय, आणि ज्या गोष्टी मला आवडतात, ज्याच्या बाबतीत मी पॅशनेट आहे, किंवा ज्या गोष्टी मला कोणाकडून तरी स्फुरतात, त्या मला कायम कराव्याशा वाटतात, आणि त्या नाही करायच्या असं मी कधीच नाही करत.
0: ओके, आता स्फुरतात हा शब्द वापरला तो, आणि आपण या सगळ्या गोष्टी वारशाला नाही मिळाल्या असंही बोललो. ही स्फूर्ती आता कुठून आली आहे? कोण तुझ
1: ही स्फूर्ती कुठून आली आहे? तर माझ्या आई बाबांना, ताईला खूप माहिती आहे.
0: आम्हाला नाही माहिती. माझ्या या प्रश्नावर

0: तुम्ही दोघी पण खूप काहीतरी गूढ असल्यासारखं हसलात, म्हणजे काहीतरी गुपितं तुमची दोघींची असल्यासारखं हसलात. आम्हाला माहीत करून घेता येतील ते गुपितं?
1: नाही काही नाही, म्हणजे ती गुरुच्या पलीकडचा वेड येते.
0: अच्छा.
1: हा, टेलर स्विफ्ट आणि असं सगळं ध्यासाच्या पलीकडचं आहे ते. काही काळ तर असा होता की फक्त ती तेवढंच ऐकायची आणि ती प्रचंड सुंदर तिने अडॅप्ट केली आहे ती शैली. आणि ते अवघड आहे फार, म्हणजे मला आज सांगितलं की तू तसं गा तर मला येणार नाही, कारण म्हणजे मी तेवढं म्हणजे इट इज नॉट इन मी प्रॉब्ली, किंवा ते तिला इतकं छान येत आहे आणि कोणीही नसताना, म्हणजे कोणीही तिला गायडन्स करणार, कारण वेस्टर्न म्युझिकमध्ये आम्ही सगळे क्लासिकल बॅकग्राऊंडचे पडलो, किंवा मी भावसंगीत किंवा ह्या जॉनरामध्ये तिला आम्ही काय गाईड करणार. तीच तिची गुरु बनली आहे तिनेच, म्हणजे सेल्फ मेड म्हणतात ना तसं ते सेल्फ टॉट आहे ते सगळं, की त्याचे उच्चार कसे करायचे, त्याचे लगाव, त्या म्हणजे लगाव कसे करायचे, विब्राटो कसा घ्यायचा, फॉल्सेटो मध्ये कसं घ्यायचं, हेड व्हॉइस कसा युज करायचा.
0: लगावला मला थोडं वाटलं की हे तिकडे नाही जाते, पुढचे शब्द सगळे गेले आता वेस्टर्न.
1: सो
0: तिथे लगाव असतो का?
2: लगाव नाही पण
1: टोन कसा युज करायचा, मॉड्युलेशन कसं करायचं, डायनामिक्स काय. सो ते सगळं तिने ती ऐकून ऐकून शिकलेली आहे, ती दिवस रात्र ती ऐकून तिने ते आत्मसात केलेलं आहे.
0: वा, आता ऐकूशील थोडंसं?
2: हो.

Astonishing tallest, most green hill.

0: वा
1: चल, तुझं वाला घेऊनच मी पुढचं जबाबदारी तुझ्यावर टाकणार आहे. यातले सौंदर्य स्थळ तू सांग, त्यात काय आहे त्यातले,
0: अरे बाप
1: काय काय आवडलं तुला त्यातलं?
0: अरे तिचंच कॉम्पोजिशन आहे.
1: हो
0: हो, म्हणजे तेच आवडलंय मला. आणि तिनेच लिहिलेलं आहे, तिनेच चाल लावली
1: आहे.
0: एक्झॅक्टली. सो हे कुठून आलं? तर इट्स ऑल इन हर. आणि सौंदर्य स्थळ म्हणजे हे गाणंच सुंदर आहे, कारण इट्स हर क्रिएशन टोटली. आणि हे जमत नाही ना.
1: नाही नाही, आणि मला हे नव्हतं माहिती की तिनंच सगळं क्रिएट केलंय म्हणून. चल थोडा आता आम्हाला
0: तिची ओरिजिनल ओरिजिनल सॉन्ग
1: निरूपणासही सांग,
2: म्हणजे त्याचा सगळा अर्थ
1: वगैरे.
0: गाण्याचं नाव सांग.
2: ओके, सँक्टम नेचर नावाचं हे गाणं आहे. आणि मुळात मला नेचर खूप आवडतं, म्हणजे काही वरीज असतील, काही असेल, मला समजा काही अस्वस्थ वाटलं समजा, तर मी आईबरोबर

0: तळजाईला फिरायला गेले आणि त्या गार वाऱ्यात तिथे मस्त चालायला गेले की माझ्या सगळ्या चिंता काळजी दूर होत आणि मला एक खूप छान एक सँक्टमनेस जो मनाचा कामनेस असतो तो येतो आणि मग पुन्हा मी माझं काम करायला रेडी. असं ते माझं जे काय म्हणतात मला इन्स्पायर करतं मला नेचर.
1: ओके,
0: सो त्याच्याविषयी मी लिहिलं.
1: ओके,
0: ओ नेचर युअर हायनेस यू आर अवर सँक्टम ऑकरलँड फिल्ड विथ शेडिंग लिव्ह्स ऑफ ऑटम रोमिंग इन फॉरेस्ट गिविंग मी चिल्स अस्टोनिशिंग टॉलेस्ट मॉस ग्रीन हिल्स. ओ नेचर युअर हायनेस यू आर अवर सँक्टम.
1: नेचरला हायनेस म्हटलंय आणि सगळं म्हणजे इथेही आपण खूपदा बघतो की नेचरमध्येच आपण देव बघतो, आपापले आदर्श बघतो आणि त्याच अर्थानं ही रचना होती. खूप छान एकूणच ते क्रिएशन आहे. तळजाईचा तिथं उल्लेख केला आणि तुझ्याही करिअरकडे बघत असताना नेचरचा म्हण आणि एकूणच वातावरणाचा, पुण्यातल्या वातावरणाचा असेल, या सगळ्या फिरण्याचा वगैरे असेल, त्याचा नक्की प्रभाव असेल. यातले टप्पे तुला काही आठवतात का लहानपणी या सगळ्या नेचरचा तुझ्यावर परिणाम झालेला, तळजाई असेल किंवा आणखी कुठलाही?
2: हो, म्हणजे
1: नेचरचा इम्पॅक्ट तुझ्या.
2: सहकारनगरमध्ये आम्ही राहतो, माझं बालपण सगळं तिकडे गेलं आणि सहकारनगरच इतकं काय म्हणू नेचरमध्ये आहे, म्हणजे निसर्गाच्या सान्निध्यात आहे. कारण इकडे तळजाई, तिकडे वाघजाई, इथे पर्वती, असं तिन्ही बाजूंच्या मध्ये ते आहे. आणि आईबाबांना मुळात निसर्गाची प्रचंड आवड आणि व्यायामाची खूप आवड, त्यामुळे आम्ही लहानपणी खूपदा म्हणजे दर रविवारी सकाळी आईबाबा आम्हाला तळजाईला घेऊन जायचे तेव्हा अजिबात आवडायचं नाही. प्रचंड उठायला कंटाळा यायचा, पण अगदी कंपल्शन करून करून घेऊन जायचे. आणि मग त्याच्यानंतर आम्हाला गोडी लागली, मग आम्ही उन्हाळ्याच्या सुट्टीमध्ये सगळ्या मैत्रिणी सकाळी 6 वाजता एकमेकींना हाका मारून आम्ही जायचो तळजाईला, मोर बघायला जायचो. मग वेगवेगळ्या वाटा आम्ही तिकडनं शोधायचो, त्यामुळे ती एक वेगळीच मज्जा होती. आणि मग आता तिकडे तळजाईला जायला रस्ता झाला, मग तिकडनं गाडी घेऊन आम्ही फिरायला जायचो. मोठे झाल्यानंतर गाड्या आल्या, मग तसं जायचो फिरायला.
1: पण चोर वाटाही म्हणालीस तो?
2: नाही असं
1: नाही, पण मला कसं ऐकायला आलं चोरावर मोर असं काहीतरी मला ऐकायला आलं.
2: नाही, ते अगदी बालपणीचे दिवस होते. तिकडे भूत बंगला होता, तिकडे आम्ही एकदा ट्रिप काढली होती. सो असं वेगळंच बालपण आमचं गेलं की उन्हाळ्याच्या सुट्टीमध्ये आम्ही पुस्तकांचं काय म्हणू वाचनालय ते चालवायचो. सगळी सगळ्या घरातली पुस्तकं एकत्र करायची सगळ्यांची आणि त्याला नंबरिंग करायचं. आणि एकांच्या घरी म्हणजे माझ्या मैत्रिणीच्या घरी आम्ही एक असं टेरेस होती, माडी होती, तिथे आम्ही ती सगळी पुस्तकं लावलेली. एक मुलगा यायचा फक्त, 11 रुपये महिना, त्याच्यासाठी आम्ही रोज तिथे बसायचो. आणि ते अगदी आमच्याकडे लिहिलं होतं की ह्यानं आज कुठलं पुस्तक नेलं आणि कुठलं नाही, पण नंतर ते जे नेलं ते आम्हाला मिळालंच नाही परत. पण असे विविध उपक्रम आम्ही केले. नंतर नेचरला घेऊन म्हणजे आम्ही काय म्हणू सेव्ह द प्लॅनेट सेव्ह द सोल असं काहीतरी एक कॅम्पेन आम्ही सुरू केली होती. आणि त्याच्यामध्ये सोलचं स्पेलिंग SOUL असायला पाहिजे, आम्ही SOL लिहिलं होतं, म्हणजे चपलेचा सोल. इतके लहान होतो आम्ही. पण आणि आम्ही त्याचे सगळीकडे कटआउट्स करून लावले होते. असे विविध उपक्रम आम्ही राबवलेले आहेत. किंवा उन्हाळ्याच्या सुट्टीमध्ये आम्ही वर्तमानपत्र चालू केलं होतं, त्याचं नाव हापूस होतं.
1: अच्छा.
2: कारण तेव्हा आंबे यायचे आणि मग आम्ही सकाळी उठून त्यातल्याच सगळ्या हेडलाईन्स घेऊन आमच्या हस्ताक्षरात तिथे पटपट पटपट लिहून काढायच्या, चित्र काढायची थोडी आणि पेपर वाटायचे. असे आम्ही आमच्या बिल्डिंगमध्ये 1 रुपयाला तो वर्तमानपत्र द्यायचो. मग त्याच्यात अशा घडामोडी निसर्गाशी रिलेटेड की कसं ग्लोबल वॉर्मिंग असू दे किंवा हे सगळे मुद्दे आम्ही
0: केलेली. आर्ट ऑफ लिव्हिंगची आम्ही दोघी होतो, त्या
2: आईनेच लिहिली होती आणि आम्ही ग्लोबल वॉर्मिंग विषयी ती शॉर्ट फिल्म होती. अशी विविध काय म्हणून गोष्टी आम्ही उपक्रम केलेले जेव्हा खरं तर मोबाईल नव्हते ना, ते दॅट दोज वर द बेस्ट डेज. हे सगळं आम्ही एक्सप्लोर केलेलं आहे, नाटकं बसवली आहेत, काय काय नाही केलंय.
1: खरं खरंच आहे. आणि मला वाटतं खूप चांगला वारसा किंवा पाठिंबा घरातनंच होता, दोघंही त्याच क्षेत्रातले होते आणि मुळात तुम्हाला दोघींना त्यात आवड होती. हे विशेष आवडीचं गाणं

0: प्रियंकाचा नंबर येतो.
1: पाणी पाणी रे,
0: पाणी पाणी रे, अरे वा. लता मंगेशकरांचं मला वाटतं माचीसचं गाणं,
1: विशाल भारद्वाज आणि गुलजार.
0: येस.

0: तर मल्टी टॅलेंटेड प्रांजलीचा आणखी एक स्ट्रॉंग जो मुद्दा आहे, स्ट्रॉंग जी कला आहे, ती म्हणजे ती डान्सर पण आहे आणि ताई पण डान्सर आहेच आहे. गाऊन
1: परत मी डान्सर वगैरे नाही आहे बाबा.
0: ओके.
2: पण ती म्हणजे ब्रॉडवे शो मध्ये ती डान्स करते.
1: डान्स करते आणि डान्सर असणं या दोन वेगळ्या गोष्टी आहेत.
0: हा
2: शी इज म्हणजे सायमल्टेनियसली
1: मला डान्स आवडतो. मी नृत्य शिकली आहे
2: पण ती इतकी भारी करते ना, मला आवडतं तिचा.
1: 3 वर्ष मी कथकचं शिक्षण घेतलंय लखनऊ घराण्याचं आणि मला खूप आवडायचं. म्हणजे मला प्रचंड आवड नृत्याची आणि मला कंटिन्यू करायचं होतं. मी म्हणजे मला काय म्हणू, गोडी लागते ना त्या कलेची, तसंही झालं होतं. पण मग बऱ्याच लोकांनी आईला सांगितलं की कथ्थकमध्ये फुटवर्क असतं. सो ते आता गायिका तिला व्हायचं असेल तर ते गळ्यावर वजन येतं त्यांनी.
0: अच्छा.
1: त्यामुळे मी ते बंद केलं. पण मला अगर मी समज मी ते कंटिन्यू केलं असतं तर मी म्हणजे आता नर्तिका असलेही असते असं मला
2: वाटतं.
0: आणि अनारकली
1: तरच्या गोष्टी. पण मला हा म्हणजे ते माझं काय म्हणू लॉस्ट फाउंड लव्ह असतं. तसं अनार मुघले आजम मध्ये ती संधी मला मिळाली कारण आजूबाजूला सगळ्या कथ्थक डान्सर्स होत्या आणि दॅट वॉज माय चान्स टू अगेन कनेक्ट विथ माय काय म्हणू रूट्स नाही लव्ह ऑफ कथ्थक फॉर डान्स.
0: प्रश्न नाही.
1: सो मी एन्जॉय करते डान्स.
0: पण त्यातनं एक टेक्निकल मुद्दा मला कळाला की कथ्थकच्या स्टेपिंगमुळे टॅपिंगमुळे पायांच्या आवाजावर परिणाम होऊ शकतो
1: हे
0: वैज्ञानिक सत्य आहे.
1: हो हो.
0: अरे वा. येस. आपण तुझ्या डान्स विषयी बोलत होतो. मला आवडलं पण तुझा विषय डान्स काढला की तू ताईकडे अगदी एक सोर्स म्हणून बघितलंस.
2: कारण लहानपणी जरा 10वीत वगैरे मी याच्यावर झुंबा वगैरे एकदा करून दाखवलेलं घरी तेव्हा ताईनी व्हिडिओ काढलेला आणि सगळ्यांना इतकं कौतुक वाटलेलं. तर ते आम्ही खूप हसलेलो त्याच्यावर कारण मी जस्ट तो ऑनलाईन शिकलेले आणि मला खूप आवडलेलं झुंबा असं ते एक फॅड
0: पहिले.
2: त्यामुळे करून वगैरे दाखवला मी त्यांना. म्हटलं हिला हे कसं काय आलं वगैरे काय असं पहिले त्यांना झालं. मग लगेच ताईनी व्हिडिओ काढला त्यामुळे मला असं ते एकदम क्लिक झालं आणि मला हसायला आलं.
0: तेच मला आत्ताही तेच पुन्हा पुन्हा मला गोष्ट लक्षात येते की तुम्ही अर्ध्याच गोष्टी आम्हाला सांगताय. पण ठीक आहे, एवढी गोपी तर निश्चित तुमच्या दोघींची असलीच पाहिजे कारण त्या त्या वेळेसच्या त्या गमती असतात. डान्समध्ये तुला कसं कसं मार्गदर्शन केलं त्यानं?
2: ताईचं मार्गदर्शन असं नव्हतं पण म्हणजे आता मी त्या वेस्टर्न कॉन्सर्ट्स बघते तेव्हा मला असं लक्षात येतं की नुसतं गाणं नसतं त्यांच्यामध्ये. त्यांचा परफॉर्मन्स हा एक वेगळ्याच लेवलचा असतो की डान्स पण करणार, ऍक्ट आउट पण करणार, मग मागे स्टेज असणार म्हणजे सेट्स मध्ये ते तसं काय काय डान्सर्स मागे खूप जास्त आणि ते मला ते खूप आवडलं की आणि ते मला ॲक्च्युली निश एंटरटेनमेंटमध्ये जे प्रोग्राम्स होतात दिलसे वगैरे त्याच्यामध्ये डान्स आणि गाणं असं सगळं परिपूर्ण असं मला ते एक संधी मिळाली की दॅट वॉज म्हणजे माझ्यासाठी ती खूप छान संधी होती. त्यामुळे खूप आवडलं मला ते पण.
0: ओके. आता पुढचं जर गाणं निवडायचं म्हटलं तुझ्या आवडीचं तर एखाद्या गाण्यातला तुला डान्स आवडलाय असं कुठलं गाणं सांगू शकशील?
2: एखाद्या गाण्यामधला डान्स. ओके.
0: की डान्स साठी मला ते गाणं आवडतं नक्कीच माधुरीचं असेल.
2: हिंदी?
0: हो.
2: 1 2 3 4 5 6 7 8
0: माधुरी असेल
2: ते तर फेमसच आहे.
0: प्रश्नच नाही. ऐकूया आपण.

वा प्रांजली, एक दो तीन हे तुझ्या गाण्याचे बोल आहेत आणि आपणही एक दोन तीन करत या तिसऱ्या भागाच्या शेवटी पोहोचलो आहोत. आजच्या या तिसऱ्या भागाची वेळ इथे संपली आहे, पुन्हा पुढच्या भागात भेटूया. तर श्रोते हो, आपण ऐकत होता सुप्रसिद्ध गायिका भगिनी प्रियांका बर्वे आणि प्रांजली बर्वे यांच्याशी गप्पा आणि त्यांच्या आवडीच्या गाण्यांचा तिसरा भाग. पुढच्या भागासाठी ऐकत रहा.

आम्ही हा कार्यक्रम श्रोते हो आपण ऐकलात प्रसारित केला होता आकाशवाणी विविध भारतीच्या पुणे केंद्रावरून. दुपारचे 3 वाजले आहेत. यानंतर सखी सहेली आणि हॅलो फरमाईश हे कार्यक्रम आमच्या राष्ट्रीय वाहिनीवरून प्रसारित होतील. आम्ही ते सहक्षेपित करत आहोत.

0: दररोज सकाळी 8:30 ते 9 या वेळेत जरूर ऐका कॉस्मॉस कोऑपरेटिव्ह बँक गदिमांजली. या कार्यक्रमाचे प्रायोजक कॉस्मॉस कोऑपरेटिव्ह बँक. जीवन करा समृद्ध.
1: दररोज 9:30 ते 9:30 या वेळेत जरूर ऐका एस हॉस्पिटल लाखात अशी लेखणी. या कार्यक्रमाचे प्रायोजक एस हॉस्पिटल. किडनी तुमची, काळजी आमची.

0: श्रोते हो, दररोज सकाळी 9:30 जरूर ऐका कार्यक्रम पुन्हा ऐकेर मर्मबंधातली ठेव ही. या कार्यक्रमाचे प्रायोजक आहेत पुन्हा ऐकेर मिशन हेल्दी आईज.
1: रोज सकाळी 11 ते 12 या वेळेत ऐकायला विसरू नका चंदूकाका सराफ ज्वेल्स मधुमालती. प्रायोजक चंदूकाका सराफ ज्वेल्स 1827 पासून. परंपरा तीच, रूप नवे

0: जब नींद कहीं दूर भाग जाती है तब विविध भारती बन जाती है एकाकीपन की साथी।
1: एक तेरा साथ हमको दो जहां से प्यारा है।
0: विविध भारती से गूंजते हैं कुछ अनमोल नगमे।
1: तेरा जवाब नहीं,
0: छिड़ता है मोहब्बत का राग,
1: प्यार का राग सुनो रे।
0: बजता है छाया गीत विविध भारती से।
2: सांधे दुखीसाठी डॉक्टर परीक्षित फेगडे यांचे उपचार घ्या, 100% खात्रीशीर आणि चांगले उपचार आहेत। संपर्क 95 95 24 25 59।
3: हे आहे आकाशवाणी नेटवर्क आणि आपण ऐकत आहात पुणे विविध भारती 101 FM आपल्या रेडिओ सेटवरून आणि न्यूज ऑन AIR या मोबाईल ॲपवरही, पुण्यातलं पहिलं लोकप्रिय FM चॅनल। संध्याकाळचे 5 वाजलेत, ऐकूया कार्यक्रम देशपांडे आय हॉस्पिटल संध्याकाळची गोष्ट।
4: देशपांडे आय हॉस्पिटल संध्याकाळची गोष्ट या कार्यक्रमाचे प्रायोजक आहेत देशपांडे आय हॉस्पिटल। असेल दृष्टी तर दिसेल सृष्टी।
5: ज्यांच्यामुळे आपण बघू शकतो त्यांच्याकडेही थोडं बघूया। अनमोल अशा डोळ्यांची नियमित तपासणी करूया।
6: डोळ्यांच्या सर्व प्रकारच्या तपासणीसाठी आणि अत्याधुनिक रोबोटिक उपचारांसाठी देशपांडे आय हॉस्पिटल, कोथरूड, पिरंगुट आणि देहू।
5: संपर्क 89 29 30 41 42।

आपण ऐकत आहात देशपांडे आय हॉस्पिटल, संध्याकाळची गोष्ट। श्रोते हो, आता ऐकूया जी ए कुलकर्णी यांच्या कुसुम गुंजा या कथासंग्रहातील एक मित्र एक कथा या गोष्टीचा उर्वरित भाग। नायडू गेल्यावर क्रिकेट म्हणजे सम्राट गेल्यानंतर दिसणाऱ्या दरबाराप्रमाणे झालं असं त्याला वाटे। मुश्ताक गेल्यानंतर त्या दरबाराचं टुकू टुकू क्रिकेटचं मंगल कार्यालय झालं, तर तल्यार खान बाजूला गेल्यानंतर क्रिकेट कॉमेंट्री म्हणजे फाकल्या तोंडातून येणारे थुंकीचे बुडबुडे असं त्याने आम्हाला सुनवलं। पण त्याच्याविषयी मला अनेकदा एक जबरदस्त संशय येत असे। हे असले चावरे कंगोरे असलेला माणूस म्हणजेच संपूर्ण माणूस आहे का? किती वर्षे ओळख असली की एखादा माणूस आपल्याला समजला असे म्हणता येईल की आतील खरा माणूस शेवटपर्यंत अज्ञातच राहून शेवटी प्रत्येक जण आपापल्या एकाकीपणातच संपून जातो। कृष्णा, कालिंदी व कर्पूरगौरा, गंगा या सर्वांना दिसतात कारण त्या वरून वाहत असतात, पण सरस्वती मात्र खालून वाहते। ही येते कुठून आणि विसर्जित होते कुठे हे काही समजत नाही। आपल्या आयुष्याचंच हे एक चित्र आहे का? प्रत्येकाच्या आयुष्यात अशी एक गुप्त सरस्वती असते। तिची जाणीव झालीच तर ती केवळ स्वतःलाच असते आणि स्वतः संपून जाताना ती आपल्याबरोबर संपून जाते। संगीताविषयी चरबट बोलणारा हा मित्र, पण माझी या माहेराजा हे गीत ऐकताना त्याचे डोळे पाण्याने भरलेले मी पाहिलेत। त्याने पथेर पांचाली हा चित्रपट पाहिला तेव्हा 2 दिवस आम्हाला तो भेटलाच नाही। तो दूर दूर उगाच भटकत राहिला। भेटल्यावर देखील त्याविषयी काही बोलला नाही। इतकंच नाही तर आम्हाला कुणालाच त्याने त्याविषयी बोलू दिलं नाही। सैगलची रेकॉर्ड लावून बसला की तो आता दुर्लभ आहे हे ओळखून आम्ही बाहेरच्या बाहेर परत जात असू। विषय कोणताही असला तरी तो मध्येच आठवण आल्याप्रमाणे थांबे आणि किंचित व्याकुळ आवाजात गॅल्सवर्दीच्या ॲपल ट्री या कथेविषयी किंवा इंडियन समर ऑफ अ फोरसीट या प्रकरणाविषयी बोलू लागे। विजेच्या दिव्याखाली खरं आयुष्य सुरू झालेल्या एडिथचं आयुष्य टॉवरवरून उडी मारल्यावर चांदण्याखाली संपून गेलं त्याविषयी बोलताना त्याचे शब्द मध्येच संपत। इतकी जुनी ओळख, पण

माणूस आपल्याला किती समजला, फारच थोडा. त्याची खरी ओळख कितपत झाली, जवळजवळ नाहीच. पण त्याचा एक विशेष मात्र दोन चार भेटीतच माझ्या ध्यानात आला आणि अगदी शेवटपर्यंत तो मला आवडला. कुणाच्या दबावाखाली किंवा केवळ नगारे वाजतात म्हणून त्याने एक पुस्तक देखील कधी वाचलं नव्हतं की चित्रपट पाहिला नाही. त्याच्या मनात एक प्रकारचा नितळ उघडपणा होता, त्यामुळे त्याच्या अगदी भरड मतात सुद्धा एक प्रकारचा आब होता. आपल्या पुढे ठेवलेले पदार्थ कसे खायचे हे माहीत नसल्याने शेर शहाने सरळ आपली तलवार काढली आणि तिने त्या पदार्थाचे तुकडे करून ते खाल्ले, अशी एक आख्यायिका आहे. तसा या मित्राचा सरळ खाक्या होता. या जगात आपणच एकटे आहोत, त्यामुळे आपल्याला जे आवडेल ते जिवंत, आपणाला व्याकुळ करील ते आर्त, असा कोणत्याही तऱ्हेचा ओशाळेपणा नसलेला निस्संग उघडेपणा त्याच्यात होता आणि तो मला शेवटपर्यंत आवडला. एक दिवस त्याने माझ्या पुढे अर्गसी मासिकाचा एक अंक टाकला. हे मासिक केवळ कथांचं होतं आणि इतरत्र प्रसिद्ध झालेल्या कथांपैकी उत्तम कथा त्यात प्रसिद्ध होत. जाड खरखरीत कागदावर छापलेले, कसलेही प्रसाधन नसलेले हे मासिक दिसायला कधी फारसं आकर्षक नव्हतंच, पण मला अतिशय आवडलेल्या काही कथा मी प्रथम त्यात वाचल्या होत्या. त्याने अंकातील एक कथा माझ्यापुढे धरली आणि म्हणाला, ही कथा वाचून बघ कधीतरी, भाषांतर करतोस का पहा, ती तुझ्या मार्गाची आहे. त्याचे असले शब्द नेहमी सुस्तीचेच असत असं नाही, पण या खेपेला त्याच्या आवाजात नेहमीची वक्रता नव्हती. लहानपणी माझा एक कुत्रा होता, पण त्याने त्या कुत्र्याचा विषय तसाच सोडला. तो आपल्या आयुष्याविषयी क्वचितच बोले आणि त्याविषयी कुणी खोदून विचारलं तर त्याला बिलकुल आवडत नसे. म्हणून मी त्याला कुत्र्याविषयी काही विचारलं नाही आणि आता त्याविषयी कधी काही समजणारही नाही. माझं बेळगाव सुटून बरीच वर्ष झाली. तो मधून मधून कधीतरी धारवाडला येत असे, पण सकाळी येऊन लगेच संध्याकाळी परतत असे. नंतर त्याच्या मुलीच्या नवऱ्याची बदली झाली तेव्हा ते सुद्धा थांबलं. नंतर 4-6 वर्षांनी त्याच्या भावाचं एक पत्र आलं. माझा मित्र थोडे दिवस आजारी होता आणि तो आजार त्याचा शेवटचा ठरला. त्याने म्हणे एक सिगारेट पिऊन घेतली आणि ती शांतपणे ओढली, त्यावर झोपला, तो नंतर उठलाच नाही. त्याने केलेल्या भाषांतराच्या सूचनेबद्दल मला फारसा उत्साह वाटला नाही. याआधी भाषांतरासाठी त्याने ज्या कथा सुचवल्या होत्या त्या काही मला फारशा आवडल्या नव्हत्या. पण मी अर्गसीचा अंक उचलला आणि म्हटलं, पाहू कधीतरी, तोपर्यंत हा अंक राहू दे माझ्याजवळ. नंतर काही काळाने मी फारशी अपेक्षा न ठेवता ती कथा वाचायला घेतली आणि चमकलोच. ती वेगळ्या प्रकारची कथा होती. तिच्यात शब्दशिल्प नव्हतं, रचनेचा दिमाग नव्हता, पण तिच्यातील सिच्युएशन मात्र झडप घालणारी होती. जर मी ती स्वतंत्रपणे वाचली असती तरी सुद्धा मला तिचं भाषांतर करावं असं वाटलंच असतं. कोणत्याही चांगल्या कथेचा वा कादंबरीचा सारांश देणं म्हणजे देसकाराचा किंवा मालकंसाचा, अगर एखाद्या रेस घोड्याच्या, एखाद्या प्राचीन गड्याच्या चिरेबंदी तटाचा सारांश देण्यासारखं खुळचट असतं, हेच खरं. पण मला आज त्या कथेचं किंवा तिच्या लेखकाचं नाव माहीत नाही, म्हणूनच या खुळचटपणाखेरीज इलाज नाही. पण त्याआधी थोडी माहिती असणं आवश्यक आहे. साप म्हटला की आपल्या पुढे येतो तो नाग किंवा कोबरा. नागाविषयी आपल्या मनात पारंपरिक धार्मिक कल्पना देखील असल्यामुळे त्याबाबत निव्वळ निखळ अशी भीती वाटत नाही. किंग कोबरा इतर साप गिळून जगतो आणि त्याच्या दंशाने हत्ती देखील अर्ध्या तासात खाली कोसळतो. मागे मी मैसूर झू मध्ये जो किंग कोबरा बघितला होता तो खात्रीने 10-12 फूट लांब होता आणि काळ्या विजेप्रमाणे तो सतत इकडून तिकडे सळसळत होता. पण वेगाने दंश करण्यात फेर डी लॅन्स हा जास्त जलद असतो असं प्रयोगात दिसलंय. भीषणतेत आफ्रिकेतील ब्लॅक मांबा, ऑस्ट्रेलियातील टायगर स्नेक जास्त उग्र आहेत. अर्गसी मधील कथा आहे ती या जातीतील चौथ्या राक्षसाविषयी. ब्राझील मध्ये अमेझॉनच्या नदीकाठच्या जंगलात

बुश मास्टर हा साप आढळतो. हा काळसर किंवा तांबूस रंगाचा साप 9-10 फुटांपेक्षा जास्त लांब क्वचितच आढळतो. तो किती जाड असतो याविषयी निरनिराळी मत आहेत. त्याच्या ताणलेल्या कातड्याचा एक फोटो मी नॅशनल जिओग्राफिकमध्ये पाहिला होता. त्यात त्याची रुंदी 10-12 इंच होती. ब्राझीलमध्ये जंगलात राहणाऱ्या आदिवासींना मुलखा वेगळं काहीतरी सतत पाहण्याची सवय झाली असावी. सुपा एवढी फुलपाखरं, अंगावर रंगाचे 3-4 डबे सांडून घेतल्याप्रमाणे दिसणारे पोपट आणि इतर त्या जातीचे पक्षी, 50-60 फुटांवर वाढलेली तळहाता एवढी रुंद अशी दुर्मिळ ऑर्किड फुलं, अमेझॉन नदीचं सारं जीवनच विलक्षण आहे. त्याच जंगलात अनाकोंडा हा अजगर देखील आढळतो. तो 25-30 फूट लांब असतो, पण तेथील आदिवासी त्याला फारसे घाबरत नाहीत. उलट त्याची शिकार करणं हा एक उत्सव असतो. त्यावेळी त्यांना शिकारीचा धुंद

0: जंगलात राहणाऱ्या आदिवासींना मुलखा वेगळं काहीतरी सतत पाहण्याची सवय झाली असावी. सुपा एवढी फुलपाखरं, अंगावर रंगाचे 3-4 डबे सांडून घेतल्याप्रमाणे दिसणारे पोपट आणि इतर त्या जातीचे पक्षी, 50-60 फुटांवर वाढलेली तळहाता एवढी रुंद अशी दुर्मिळ ऑर्किड फुलं, अमेझॉन नदीचं सारं जीवनच विलक्षण आहे. त्याच जंगलात अनाकोंडा हा अजगर देखील आढळतो. तो 25 ते 30 फूट लांब असतो, पण तेथील आदिवासी त्याला फारसे घाबरत नाहीत. उलट त्याची शिकार करणं हा एक उत्सव असतो. त्यावेळी त्यांना शिकारीचा धुंद आनंद मिळतोच, शिवाय 2 दिवस मेजवानी देखील मिळते. हा अजगर अत्यंत सुस्त आणि त्याला निव्वळ तोंड वळवायला 15 मिनिटं लागतात. नॅशनल जिओग्राफिकमध्ये मी आणखीन एक फोटो पाहिला होता. त्यात एक अजगर पुढे सरकत होता आणि लहानपणी आम्ही धमणी गाडीच्या मागच्या पायरीवर बसून फुकट प्रवास करत असू त्याप्रमाणे एक छोटं मूल त्याच्या पटीवर बसून पुढे सरकत होतं. पण बुशमास्टरचं नाव काढताच मात्र आदिवासींमधील सराईत शिकाऱ्यांची तोंडंसुद्धा भीतीने एकदम सैल पडतात. काही रेड इंडियन टोळ्या तर बुशमास्टर दिसला की आपली खोपटी उचलून दुसऱ्या ठिकाणी राहायला जातात. ही भीती बुशमास्टर विषारी आहे म्हणूनच काही निर्माण होत नाही. समोर किंचित देखील हालचाल दिसताच तो त्वेषाने त्यावर हल्ला चढवतो. अशा वेळी त्याच्यात गोंधळ किंवा घबराट नसतो, तर अनेक वर्षांचं प्राचीन वैर आठवतं. आधी पूर्ण तयारी करून ठेवल्याप्रमाणे त्याच्यात कडवा संताप आणि त्वेष असतो. अर्गसीमधील कथेतील घटना ब्राझीलमधील एका बंदरात उभ्या असलेल्या मालवाहू जहाजावर घडतात. प्राणी संग्रहालयांना साप पुरवण्याचा धंदा करणारा एक माणूस एक मोठा पेटारा घेऊन येतो आणि तो जहाजावर येणाऱ्या कॅप्टनला आग्रह धरतो. यापूर्वी कॅप्टनने मोठे मोठे अजगर रानडुकर जहाजामधून नेलेली असतात, पण या प्रसंगी त्याने केवळ कुतूहलाने विचारलं, पेटाऱ्यात काय आहे? अतिशय नाखुशीनेच त्या माणसाने उत्तर दिलं, आहे एक बुशमास्टर. ते ऐकताच कॅप्टन 2 पावलं मागे सरकतो. काही खलाशी मोठ्या मोठ्याने ओरडत तो पेटारा जहाजावर घ्यायचा नाही असा किल्ला करतात. पण हळूहळू त्या कामाबद्दल मिळणाऱ्या मोबदल्यात वाढ होते. बंदरातील अधिकाऱ्यांचं दडपण वाढतं. शेवटी चिडून वैतागाने कॅप्टन संमती देतो आणि पेटारा जहाजावर येतो. आणि जणू मुहूर्ताची वाट पाहत असल्याप्रमाणे जहाजावरील निग्रो स्वयंपाकीण त्याच वेळी तिथे येते. तिने 2 दिवसांपूर्वी एक मांजर पैदा केलेलं असतं आणि ते तिच्या पावलांना चिकटतच तिच्या बरोबर येतं. आधी जहाजावर मांजर असणं खलाशी अशुभ मानतात. त्याचे मांजर तर अगदी मळकट हाडकुळं. कॅप्टनने कालच ते मांजर परत नेण्याबद्दल तिला बजावलं होतं. आता ते पुन्हा तिच्या बरोबर पाहताच तो खवळला. जा फेकून दे त्याला पाण्यात म्हणून सांगितलं होतं ना तुला, तो ओरडला. आणखी 15 मिनिटांनी जर ते पुन्हा दिसलं तर मी माझ्या हातानं त्याच्या डोक्यात हातोडा घालतो बघ. पण स्वयंपाकीण पुन्हा तोंड वेंगाडते, डोळे गरागरा फिरवते आणि सगळ्यांकडे सहानुभूतीसाठी पाहते. तुम्हीच बघा, ती राहील कुठेतरी एखाद्या कोपऱ्यात, असल्या अवस्थेत तिला टाकायचं तरी कुठे? विनवणी करीत गळा काढत ती म्हणते, मांजरीला पिले होणार आहेत हे स्पष्ट दिसत होतं. अरे हे माझं जहाज आहे की घाण वासाचं एक झू आहे, पाय आपटत वैतागाने कॅप्टन म्हणाला. आता तिच्या खाण्यासाठी 100 पेट्या गुबगुबीत उंदीर आणून भर जहाजात. त्यानंतर तो अंडी देखील न तळता येणाऱ्या, टोस्ट करपवून त्याचे कोळसे करणाऱ्या स्वयंपाकिणीविषयी खूप बोलला. पण मांजर मात्र जहाजावरच राहिली. पेटाऱ्यात एक सुस्त अजगर नसून एक साप आहे. इतकंच नाही तर तो बुशमास्टर आहे ही बातमी काही लपून राहिली नाही. खरं तर ते खलाशी काही अगदी हरिण काळजाचे नव्हते आणि जहाजातून निरनिराळे प्राणी नेणं त्यांना नवीन नव्हतं. पण बुशमास्टर म्हणतात सर्वत्र भीती निर्माण झाली. कुठेही जाताना ते जोडी जोडीने हिंडू लागले आणि प्रत्येकाच्या हातात काठी सळई किंवा लाकडाचं एखादं दांडकं दिसू लागलं.
1: ज्यांच्यामुळे आपण बघू शकतो त्यांच्याकडेही थोडं बघूया. अनमोल अशा डोळ्यांची नियमित तपासणी करूया.
2: डोळ्यांच्या सर्व प्रकारच्या तपासणीसाठी आणि अत्याधुनिक रोबोटिक उपचारांसाठी देशपांडे आय हॉस्पिटल, कोथरूड, पिरंगुट आणि देहू.
1: संपर्क 89 29 30 41.

0: 42.
1: या जाहिरातीत व्यक्त झालेल्या विचारांशी आकाशवाणी सहमत असेलच असं नाही. जाहिरातीतील दाव्यांबद्दल श्रोत्यांनी स्वविवेकाने निर्णय घ्यावा.
2: जहाजाचा प्रवास सुरू झाला आणि एक दिवस एक खलाशी थरथर कापत कॅप्टन पुढे येऊन उभा राहिला. 2-4 मिनिटं त्याच्या तोंडून शब्द बाहेर पडेनात. बुशमास्टर असलेला पेटारा इकडे तिकडे आदळून फुटला होता आणि आतील काळी जाळी निसटली होती. पेटाऱ्यातून बुशमास्टर निसटला होता. कॅप्टनचा चेहरा पांढरा फटफटीत झाला आणि त्याचा हात सुद्धा थरथरू लागला. आधीच ताणलेल्या वातावरणात जास्त घबराट निर्माण झाली. आता सगळेच खलाशी लहान घुळक्यांनी झिंडू लागले. ती माणसं आता एका मोठ्या हॉलमध्येच अगदी मध्यभागी एकमेकांना खेटून झोपू लागली आणि दिवे तर सकाळचा स्वच्छ प्रकाश होईपर्यंत जळू लागले. एकदा एक खलाशी किंचाळत आला. फेस भरलेल्या त्याच्या तोंडातून काय शब्द बाहेर पडत आहेत हे कुणालाही समजेना. त्या अवस्थेत हातवारे करीत तो 2 दिवस पडून राहिला. आणखीन एक तर कपाळावर फडाफडा हात मारून घेत डेकवर बेभान धावत सुटला आणि कडेच्या पाण्यात पडून बुडून मेला. हे सारं कॅप्टनला असह्य झालं आणि त्याने जहाजाचा कोपरान कोपरा धुंडाळून पाहण्याचं ठरवलं. ठिकठिकाणचं सामान, कपडे, दोर, रिकामी पिंप अस्ताव्यस्त झाली. एकामागोमाग एक सगळ्या खोल्या तपासून झाल्या पण बुशमास्टरचा पत्ता नव्हता. मग इंजिन रूम जवळची खोली पाहायची राहिली आहे हे कुणाच्या तरी ध्यानात आलं. ती खोली फारशी वापरात नव्हती आणि त्या ठिकाणी सामान देखील फारसं नव्हतं. मात्र एका बाजूला शेकोटी पेटवण्यासाठी केलेला एक मोठा चौकोन होता. त्याच्या खालच्या बाजूला 2 लोखंडी पट्ट्या याकडेपासून त्याकडेपर्यंत पक्क्या बसवलेल्या होत्या. त्या ठिकाणी येतात सारेजण खाडकन थांबले आणि जागीच खिळल्याप्रमाणे समोर पाहू लागले. त्यांचे सारे शब्दच विरले. त्या ठिकाणी जमिनीवर बुशमास्टर होता. पण तो एकटाच नव्हता. पुढे पाय ताट ठेवून बसलेली मांजरी त्याच्याकडे सावधपणे पाहत होती. बुशमास्टरचं अंग वळशा वळशाने हलत होतं. एका क्षणी ते बाणाप्रमाणे ताट झालं. त्याने तोंड उचललं आणि तो आवेशाने पुढे झेपावला. तो आवाक्यात येताच मांजरीने वेगाने पंजा हाणला. बुशमास्टरच्या अंगाचा एक टवका निघाला आणि तो मागे सरकला. हे बराच वेळ चाललेलं असावं कारण त्याच्या अंगावर ठिकठिकाणी टवके उडालेले दिसत होते. त्याचा एक डोळा देखील फुटल्यासारखा दिसत होता. तरी तो शेपटी चापकाप्रमाणे आदळत होता आणि तोंड हळूहळू डोलवत वेगाने झेप घेत होता. पण त्याची नजर तडकल्यामुळे ती वेडीवाकडी पडत होती आणि मांजरीचा पंजा त्यावर पडत होता. पण आता मांजरीत फारसं त्राण दिसत नव्हतं. पोट सपाट झाल्यामुळे ती अधिकच कृश सुकल्याप्रमाणे दिसत होती आणि तिचे डोळे काचेचे असल्याप्रमाणे निर्जीव दिसत होते. बुशमास्टरचं अंग मागच्या बाजूला जरी अद्याप वळशा वळशाने उसळत होतं तरी त्याची झेप आता दुबळी झाली होती. टवके गेलेला किंचित ओलसर भाग हलवत तो आता सुस्तावत चालला होता. त्याचं तोंड जरी जमिनीवर होतं तरी मांजरीने बेभानपणे हवेतच एक पंजा मारला. मग ती एकदम ताठरली आणि लवणल्याप्रमाणे आडवी होऊन निपचित झाली. आता बुशमास्टरला ठेचून काढणं सोपं आहे हे पाहताच सगळ्यांचाच संताप उसळून आला आणि ते काठ्या आणि सळ्या सावरत पुढे आले. पण कॅप्टनने त्यांना खून करून थांबवलं आणि शेगडी चौकटीकडे बोट दाखवलं. त्या ठिकाणी लोखंडी पट्ट्यावर पुढील 2 पाय ठेवून 2 पिलं मोठ्या गोठलेल्या डोळ्यांनी समोर पाहत उभी होती. त्यावेळी तरी ती कथा मला फार आवडली होती. स्वतःचीच पिलं खाणाऱ्या मांजरीचं हे वेगळं चित्र मला जबरदस्त वाटलं होतं. भाषांतराबाबत आज उद्या करीत अनेक महिने गेले. तोपर्यंत मी अर्गसीचा तो अंक जपून ठेवला होता. भाषांतर करण्याचा माझा विचार मी बदलला नव्हता. इतकंच नाही तर ते जीवन मरण या नावाने पाठवण्याचं मी एका मासिकाला कबूल देखील केलं होतं. पण नवी नवी इंग्रजी पुस्तकं पाहिल्यावर त्याच्यात भटकण्यात आनंद वाटू लागला. शिवाय खाजगी जीवनात देखील खूपच ओढाताण झाली आणि भाषांतराचं काम राहून गेलं. त्या सुमारास कर्नाटक विश्वविद्यालयाच्या वाचनालयातून मी एक हॉलिडे बुक आणलं. त्यात कथा, ललित निबंध

एक कंटाळवाणी कादंबरी सारं काही होतं. त्यात मला ही कथा आढळली. आता ती हव्या त्यावेळी उपलब्ध होईल असं वाटून मी अर्गसीचा तो अंक रद्दीमध्ये देऊन टाकला आणि तिथूनच माझा ताण सुरू झाला. साधारणपणे मी वाचलेल्या पुस्तकांची नावं नोंदून ठेवत असे, पण नेमक्या याच वेळी मात्र तसं करणं राहून गेलं. आता लाख दीड लाख पुस्तकात हे एक पुस्तक शोधायचं तरी कसं? वाचनालयात संपूर्ण लेखक सूची आहे, पण पुस्तकाचे किंवा संपादकाचं नावच माझ्या ध्यानात नव्हतं. शिवाय विविध प्रकारचं लेखन असल्यामुळे ते कोणत्या विभागात गेलं असेल याची देखील मला कल्पना नव्हती. तेव्हा थोड्या वैतागानेच 4 दिवस राहून मी वाङ्मय विभागातील 10-12 शेल्फवरील पुस्तकं धुंडाळून बघितली, पण त्या पुस्तकाचा पत्ता लागला नाही. म्हणजे हाती अर्गसीचा अंक असताना चालढकल झाली. आता भाषांतर करायचेच असं ठरल्यावर मूळ कथाच हातात नव्हती. पण आता एवढ्यावरच थांबणं शक्य नव्हतं. अमेरिकेतील डबल डे नावाच्या एका प्रकाशन संस्थेनं काही लघुकथा संग्रह प्रसिद्ध केलेत. पण विशेष म्हणजे दरवर्षी प्रसिद्ध होणाऱ्या कथांमधून निवडक अशा कथांचं ओ हेनरी प्राईज स्टोरीजचे 2-4 संग्रह प्रसिद्ध केले आहेत. तिथे जरूर ती माहिती मिळेल असं वाटून मी त्या संस्थेकडे या कथेविषयी चौकशी केली. त्यांच्याकडून पत्रोत्तर आलं. आम्ही तुमचं पत्र ऑफिसमध्ये फिरवलं, पण तशी एखादी कथा वाचल्याचं कुणाला आठवत नाही. कथेचं नाव किंवा संपादकाचं नाव माहीत नसल्याने तपास करणे कठीण आहे. पण जर तुम्ही अर्गसी बुक स्टोअर्स, INC 116 ईस्ट 59 स्ट्रीट, न्यूयॉर्क सिटी, न्यूयॉर्क या पत्त्यावर लिहिलं तर काही माहिती मिळू शकेल. त्याप्रमाणे मी त्या पत्त्यावर पत्र पाठवलं, पण या ठिकाणी मात्र माझी थोडी फजिती झाली. डबल डे सारख्या नामवंत संस्थेने माहिती दिली म्हणून मी त्या पत्त्यावर लिहिलं. अर्गसी मासिक बंद पडलं हे मला माहिती होतं, पण त्याची इतर काही प्रकाशनं असून त्याचं कार्यालय वरील ठिकाणी असेल अशी माझी समजूत झाली. 2-3 आठवड्यात मला त्यांच्याकडून पुढील आशयाचं पत्र आलं. आमच्या नावात अर्गसी हा शब्द असला तरी त्या मासिकाशी आमचा काही संबंध नाही. आम्ही दुर्मिळ पुस्तकांचा व्यवहार जरी करत असलो तरी आम्ही मुख्यत्वे करून स्टेशनर्स आहोत. एवढ्यावरच पत्र थांबलं असतं तर आभार मानून मी अन्यत्र चौकशी केली असती, पण काही जणांना जादा उपदेश करण्याची सवय असते. या पत्रात मला थोडा बोनस सल्ला मिळाला. यावर एक उपाय म्हणजे एक दिवस वाचनालयात बसून अर्गसीचे सारे अंक तपासून पाहणे किंवा त्यांच्या सगळ्या मायक्रोफिल्म्स मिळवणे, मग तुम्हाला ती कथा मिळेल. मी म्हटलं, बाई ग, अर्गसीचे सारे अंक जर मला इथे उपलब्ध असते तर हळदी कुंकवाला येण्यासाठी तुला मुद्दाम अक्षता पाठवण्याची मला काय हौस होती? मायक्रोफिल्म्स मिळतात ही माहिती देखील मला नवीन नव्हती. हा उपदेश म्हणजे रेल्वे प्रवासाला निघालेल्या माणसाला स्टेशनवर जा असं सांगण्यासारखं आहे. त्यानंतर टाइम्स लिटररी मध्ये चौकशी करायची झाल्यास लेखकाचं किंवा कथेचं नाव तरी माहीत असलं पाहिजे. मला तर तो लेखक अमेरिकन आहे की ब्रिटिश हे देखील माहिती नव्हतं. म्हणजे एकंदरीत आज ती कथा माझ्याजवळ नाही. कुठे मिळू शकेल याची मला कल्पना नाही. तिच्या लेखकाचं नाव ठाऊक नाही. या काळात माझ्या मित्राने कथेच्या अनुवादाबद्दल 2-3 चौकशी केली. नंतर अनेक दिवस आमची भेट झाली नाही. आयुष्याची दिशा बदलणाऱ्या काही गोष्टी घडत गेल्या. बेळगाव आता माझ्या हातून निसटलंच होतं, पण जे घडेल असं वाटलं नव्हतं ते घडून धारवाडपासून देखील मी दुरावलो आणि आयुष्यातील कसलीच सुखदुःख जिथे चिकटलेली नाहीत अशा एका शहरात येऊन किनाऱ्याला लागलो. परत जाण्याची शक्यता आता हळूहळू कमी होत गेली आणि आता तर ती संपूर्णपणे नाहीशी होते की काय अशी परिस्थिती निर्माण झालीय. आणि एक दिवस माझ्या मित्राच्या भावाचं पत्र आलं. 8 दिवसांच्या आजाराचं निमित्त होऊन माझा मित्र वारला. काही दिवसांपूर्वी त्या मित्राचा मुलगा भेटला. 5-10 मिनिटांच्या बोलण्याने दिवसभराची डोकेदुखी निर्माण करणारी काही माणसं असतात, त्यापैकी तो एक आहे. माळावर उन्हात पडलेल्या जनावराच्या एखाद्या हाडाप्रमाणे तो अगदी खडखडीत कोरडा आहे. त्याला कशाबद्दलच ओलावा नाही. त्याला बायको मिळाली आहे, ती देखील त्याला अगदी अनुरूप अशीच. माझा मित्र वारला त्याच दिवशी म्हणे तिने नवऱ्याला बजावलं होतं की आईला आपल्याजवळ आणायचं नाही. आता ती बेळगावलाच एका खोलीत राहते. मुलगा तिला थोडे पैसे पाठवतो. बस की, नाहीतरी मुलाकडून यापेक्षा जास्त कसली अपेक्षा ठेवायची असते? बोलताना त्याने

सांगितलं. घरातली सगळी मासिकं पुस्तकं यांची रद्दी काढून टाकली आणि आईला एक लहान खोली मिळवून दिली. दादांनी एकदा तुमची आठवण काढली होती. एक पोस्टकार्ड तरी टाकून बघ, तो इकडे एकदा येतो का म्हणाले. पण मीच कामाच्या गर्दीत तुम्हाला लिहायचं विसरून गेलो. तुम्हाला त्यांनी कसली तरी एक कथा भाषांतर करायला सांगितली होती म्हणे. तिच्याबद्दल देखील ते एकदा चौकशी करत होते. मी म्हटलं, भाषांतर झालं असेल तर मला माहिती नाही, मराठी मासिकं वाचतो कोण इथे. हो, आणखीन एक नवीन म्हणजे आता नीलम. त्या क्षणी बोलणं तट्टकन सोडून मी पुढे गेलो. मी मनात म्हटलं, झालं तेवढं पुरे झालं. बाबा रे, मी तुझ्याशी इतका वेळ बोलत राहिलो याचं एकच कारण होतं, डोळ्यांच्या त्रासामुळे तू अगदी जवळ येईपर्यंत मला दिसला नाहीस आणि इतक्या जवळ आल्यावर टाळणं मला जमलं नाही. हा, तू जर बेळगावला भेटला असतास तर मी तुझ्याशी 15 मिनिटं बोलून थांबलो असतो, पण ते केवळ तू माझ्या मित्राचा मुलगा म्हणून. पण ही ओढ तुझ्या त्या नीलम फिल्मकडे जात नाही. द बक स्टॉप्स हिअर. तो गेल्यावर मी फार वेळ अस्वस्थ होतो. त्याने पोस्टकार्ड लिहिलं नाही हे बरं झालं की वाईट झालं? पत्र आलं असतं तर मी जाण्याच्या परिस्थितीत नव्हतोच, पण प्रकृती अनुकूल असती तरी मी गेलो असतो का सांगता येत नाही, पण बहुधा नाही. मला या अंत्यरूप दर्शनाची फार भीती वाटते. त्यात थोडा भेकडपणा असेल देखील, पण त्यापेक्षा फार स्वार्थ आहे. एखाद्या ताज्या फळाप्रमाणे सदैव टवटवीत दिसणाऱ्या या मित्राचे औषधं, गोळ्या, बाटल्या यांनी वेढलेलं रूप जर मी पाहिलं असतं तर तेच चित्र कायम मनात राहिलं असतं. इतक्या वर्षांच्या उदंड आठवणी, पण त्या साऱ्यावर बोळा फिरवून हे चित्र समोर कायम दिसलं असतं आणि तेच नेमकं मला नको होतं. उघडत असलेल्या मोहरीच्या शेंगेप्रमाणे तडतडणाऱ्या इसाळ शब्द माणसाच्या अंथरुणावर पडलेला निपचित चेहरा मी पाहायचा? डॉक्टरनं सिगरेट बंद कर म्हणून सांगितलंय रे असले केविलवाणे शब्द ऐकायचे? अरे, त्या सगळ्यांना हिंदी महासागरात बुडव, तिथले शार्क मासे जगभर प्रसिद्ध आहेत, त्या सगळ्यांना गळफास लावून महाबळेश्वरच्या सर्वात खोल दरीत फेकून दे. तो ना, त्याचे 3 तुंड करून रानडुकरांपुढे टाक. अशा निरनिराळ्या कडव्या शिक्षा गरजणाऱ्या या मित्राच्या तोंडून अगदी कातर आवाजातला एकच दिवस राहणार होय रे तू असा प्रश्न मी ऐकणार? मला ते कधीच जमलं नसतं. हा मित्र म्हणताच मला माझ्या आठवणीत वेगळी चित्र हवीत. 30-35 वर्षांच्या मैत्रीत जीवनाने जे दिलं ते जर मृत्यूच्या एका क्षणाने हिरावून घेतलं तर ती आयुष्यातील एक दिवाळखोरीच ठरेल. या अवस्थेत आपल्याला कोणी पाहावं असं त्याला देखील मनोमन वाटत नसावं. कुणास ठाऊक त्याच्या मुलाने पत्र लिहिलं नाही हे त्याच्याच तसल्या खोल इच्छेने घडून गेलं असेल. मीच जर त्याच्या आधी निघालो असतो तर त्यांनी येऊन मला भेटायला मी पूर्ण मज्जावच केला असता. आम्ही इनग्रीडचा एक चित्रपट एकत्र पाहून थिएटर बाहेर पडलो आहोत. चित्रपट सुरू होण्यापूर्वी लागलेल्या पॉल रॉबन्सच्या सॉन्ग ऑफ द व्होल्गा बोटमेन किंवा जिनेट मॅकडोनल्डच्या स्माइलिंग थ्रू मधील ड्रिंक टू मी विथ दाईन आईज या गाण्याचे अगर वुडपेकर सॉन्ग या संगीताचे सूर अद्याप कानात आहेत. अशा स्थितीत कोपऱ्यावर वळताना सिगारेट असलेला हात उंचावून त्याने बराय रे गुड नाईट म्हटलं असतं तर मी तोच निरोप मानला असता. नाहीतरी शेवटच्या क्षणी यापेक्षा कोणतं जास्त चांगलं चित्र मनावर असणं शक्य आहे? आज देखील अत्यंत आस्थेने इंग्रजी वाचणारे शेकडो लोक महाराष्ट्रात आहेत. त्यांच्या विस्तृत वाचनात ही कथा कुठेतरी खात्रीने आली असणारच. तेव्हा आज ना उद्या त्या कथेविषयी माहिती मिळेलच, पण आता तिच्याविषयी ओढ नाही. एखाद्या निखाऱ्याप्रमाणे काही काळ ती लालभडक होत फुलली आणि आता ती निखाऱ्याप्रमाणे भिजून जाऊन तिची राख झाली आहे. मागे उरली आहे ती एक आठवण, एक लहानशी कोवळी जखम. श्रोते हो, आपण ऐकत होतात देशपांडे आय हॉस्पिटल संध्याकाळची गोष्ट. जी ए कुलकर्णी यांच्या कुसुम गुंजा या संग्रहातील ही गोष्ट होती, एक मित्र एक कथा. वाचनस्वर विद्यागौरी ताम्हणकर, सादर करते सुमित श्रीबात. आपण ऐकत होतात देशपांडे आय हॉस्पिटल संध्याकाळची गोष्ट.

0: ज्यांच्यामुळे आपण बघू शकतो त्यांच्याकडेही थोडं बघूया. अनमोल अशा डोळ्यांची नियमित तपासणी करूया.
1: डोळ्यांच्या सर्व प्रकारच्या तपासणीसाठी आणि अत्याधुनिक रोबोटिक उपचारांसाठी देशपांडे आय हॉस्पिटल, कोथरूड, पिरंगुट आणि देहू.
0: संपर्क 89 29 30 41 42.
2: देशपांडे आय हॉस्पिटल संध्याकाळची गोष्ट या कार्यक्रमाचे प्रायोजक होते देशपांडे आय हॉस्पिटल. असेल दृष्टी तर दिसेल सृष्टी.
3: आजच्या कार्यक्रमात आपण जी ए कुलकर्णी यांच्या कुसुमगुंजा या कथासंग्रहातील एक मित्र एक कथा ही कथा ऐकली. वाचक स्वर होता विद्यागौरी तामणकर यांचा. तर या कार्यक्रमाचे सादरकर्ते होते सुमित श्रीबाद. संध्याकाळचे 5:30 वाजलेत.
2: पुना आय केअर सांज धारा या कार्यक्रमाचे प्रायोजक आहेत पुना आय केअर मिशन हेल्दी आईज.
4: सांज धारा या कार्यक्रमाचे सहप्रायोजक आहेत जनता सहकारी बँक लिमिटेड पुणे, मल्टीस्टेट शेड्युल्ड बँक.
5: स्वतःचं घर म्हणजे आपुलकी, आधार आणि आपलं स्वप्न.
4: जनता सहकारी बँक लिमिटेड पुणे घेऊन आली आहे गृह कर्जाची खास योजना.
5: फक्त 7.75% व्याजदरापासून तेही 3 कोटी रुपयांपर्यंत.
4: तसंच तुमच्या वेगवान स्वप्नाला आता जनता बँकेचं पाठबळ.
5: चारचाकी वाहनासाठी कर्ज फक्त 8.40%
4: तर दुचाकीसाठी फक्त 10% व्याजदरापासून.
5: आमच्या सर्व कर्ज योजनांमध्ये कमीत कमी व्याजदर, कमीत कमी कागदपत्र, कमीत कमी प्रोसेसिंग फी, त्वरित मंजुरी आणि गतिमान वितरण.
4: आजच आपलं स्वतःच घर आणि वाहन घेण्याचं स्वप्न साकार करा.
5: अधिक माहितीसाठी आजच भेट द्या आपल्या जवळच्या शाखेला.
4: सहकार्यम यशोधनम जनता सहकारी बँक लिमिटेड पुणे, मल्टीस्टेट शेड्युल्ड बँक.
5: विश्वास आणि सुविधा दोन्ही तुमच्या सेवेत.
3: कार्यक्रमातलं पहिलं गीत अभिजित सावंत आणि नेहा राजपाल यांच्या स्वरात. तुषार मुरकर यांच्या गीताला संगीत साज प्रीतम काळे आणि विवेक मामुणकर यांचं.

0: पुना आयकेअर मध्ये FDA अप्रूव्ड झाईस्माइल प्रो प्रोसिजर मुळे 10 सेकंदापेक्षा कमी लेजर एक्सपोजर न फास्टर रिकव्हरी सह तुम्ही तुमचा चष्मा सहज घालवू शकता. पुना आयकेअर कर्वे रोड आणि आकांक्षा पुना आयकेअर वानवडी इथं. संपर्क 73-502-77-77-9.
1: गुडघेदुखीसाठी डॉक्टर परीक्षित भेगडे यांचे उपचार घ्या. 100% खात्रीशीर आणि चांगले उपचार आहेत. संपर्क 95-95-24-25-59.
2: श्री स्वामी स्नेह डायनिंग हॉल.
3: घरी पाहुणे आलेत, मग स्वामी स्नेह डायनिंग हॉल आहे ना.
2: चांदीच्या ताटात, पेशवाई थाटात अस्सल महाराष्ट्रीयन जेवणाचा आस्वाद घ्यायला नक्की भेट द्या.
3: केळवण असो वा व्याही भोजन किंवा असो स्नेह भोजन, फक्त स्वामी स्नेह डायनिंग हॉल मध्येच.
2: स्वामी स्नेह डायनिंग हॉल, मोरया गोसावी मंदिराजवळ, चिंचवड गाव, चिंचवड पुणे. संपर्क 94-22-311-106.
4: तुम्ही लक्ष्मी रोड, नारायण पेठ, शनिवार पेठ, सदाशिव पेठ, कसबा पेठ, नवी पेठ ह्या भागात तुम्ही राहताय किंवा बाहेर गावाहून सोने खरेदीला पुण्यात येत आहे आणि दागिने तर आपल्याच विश्वासाच्या सराफाकडून घ्यायचे, तर मग
5: आपल्या सेवेत सुरू झालंय एक नवे कोरे दालन, पुना गाडगीळ आणि सन्स, नवनवीन दागिन्यांच्या भरपूर व्हरायटीज आणि आपुलकीची सेवा.
4: म्हणूनच सांगते, नाविन्यपूर्ण दागिन्यांच्या विश्वासानं खरेदीसाठी पुना गाडगीळ आणि सन्स, सरस्वती सदन, अगदी कुंटे चौकात, सिग्नलच्या मागे, लक्ष्मी रोड, पुणे. सुंदर

0: प्रत्येकीलाच प्रतिमा मध्ये जायची घाई झाली आहे,
1: कारण प्रतिमा मध्ये सर्व तऱ्हेच्या साड्या, ड्रेस मटेरियल्स आणि सलवार कमीजच्या फ्रेश स्टॉक वर आहे 60% डिस्काउंट.
2: आपली प्रतिमा आता आणखीनच एक्सक्लुसिव्ह. प्रतिमा एक्सक्लुसिव्ह, टिळक रोड, पुणे.
3: या जाहिरातीत व्यक्त झालेल्या विचारांशी आकाशवाणी सहमत असेलच असं नाही. जाहिरातीतील दाव्यांबद्दल श्रोत्यांनी स्वविवेकाने निर्णय घ्यावा.
4: कार्यक्रमात यानंतर शांताराम नांदगावकर यांची रचना, संगीतकार अनिल अरुण आणि गायिका आशा भोसले.

0: अशा अमूल्य डोळ्यांची तपासणी तुम्ही यापूर्वी कधी केली होती? नसेल केली तर आजच करून घ्या पूना आय केअर मधून. पूना आय केअर, कर्वे रोड आणि आकांक्षा पूना आय केअर, वानवडी इथे. संपर्क 73502 77779. पूना आय केअर, मिशन हेल्दी आईज. प्रिया, सगळे उपचार करून झाले पण मी आई नाही ग होऊ शकले.
1: मधु, तू एकदा भिडे हॉस्पिटल आणि टेस्ट ट्यूब बेबी सेंटर मध्ये जा ना. त्यांच्याकडे उत्तम सक्सेस रेट, अनुभवी डॉक्टर्सची टीम, पारदर्शक उपचार आणि सर्व अद्ययावत IVF ट्रीटमेंट्स एकाच छताखाली आहेत.
0: हो,
1: आम्हाला तर खूप चांगला अनुभव आलाय.
0: ए मग आम्ही एकदा प्रयत्न करतो. मला भिडे हॉस्पिटल आणि टेस्ट ट्यूब बेबी सेंटरचा नंबर दे ना.
1: घे ना, 8805-18178. भिडे हॉस्पिटल आणि टेस्ट ट्यूब बेबी सेंटर, नवी पेठ, पुणे.
2: Future leaders begin here. DES Pune University, where 141 years of heritage of Deccan Education Society meet affordable quality education in central Pune.
3: 2-year full-time MBA in finance, HR, marketing, operations and supply chain management. A future-focused MBA combining industry 5.0 curriculum, corporate mentoring, AI and digital skills and experiential learning. Visit despu.edu.in today.
4: या जाहिरातीत व्यक्त झालेल्या विचारांशी आकाशवाणी सहमत असेलच असं नाही. जाहिरातीतील दाव्यांबद्दल श्रोत्यांनी स्वविवेकाने निर्णय घ्यावा.
5: श्रोते हो, कार्यक्रमात आता ऐकूया विजय कठीण यांनी संगीतबद्ध केलेली वेसवकर यांची गीतरचना. गायली आहे श्रीकांत नारायण आणि सहकाऱ्यांनी.

0: कार्यक्रमातल्या नंतरच्या गीताच्या आधी एक निवेदन.
1: श्रोते हो, छोटं कुटुंब सुखी कुटुंब ही संकल्पना आपण अनेक वर्षांपासून ऐकतोय, पण आजच्या बदलत्या सामाजिक आणि आर्थिक परिस्थितीमध्ये कुटुंब नियोजनाचा अर्थ आणि व्याप्ती अधिक वाढतीये. 11 जुलै जागतिक लोकसंख्या दिनानिमित्त लोकसंख्या स्थिरीकरण म्हणजे नेमकं काय, कुटुंब नियोजन मातेच्या आणि बालकांच्या आरोग्यासाठी किती महत्वाचं आहे, पुरुषांचा सहभाग, तरुणांसाठी प्रजनन आरोग्य शिक्षण या विषयासंदर्भात अधिक माहिती जाणून घेण्यासाठी सहभागी होऊया हॅलो डॉक्टर या कार्यक्रमाच्या ध्वनी मुद्रणात मंगळवार दिनांक 7 जुलै रोजी दुपारी 3:30 ते 4 या वेळेत. आपल्याशी संवाद साधणार आहेत पुण्यातील सुप्रसिद्ध स्त्री रोग तज्ज्ञ डॉक्टर चारुलता बापये. फोन नंबर आपले नेहमीचेच 0202553705 किंवा 6. लोकसंख्या स्थिरीकरणात कुटुंब नियोजनाची भूमिका याविषयी जाणून घ्यायला नक्की फोन करा आणि सहभागी व्हा आपल्या आवडीच्या कार्यक्रमात हॅलो डॉक्टर.
0: आता ऐकूया गदी माडगुळकर यांचं गीत. संगीतकार दत्ता डावजेकर, स्वर अशा भोसले आणि सहकाऱ्यांचा चित्रपट काका मला वाचवा.

0: शिक्षण गुरु कशाने होते शिक्षण ते नाही संगीताचा आरंभ कसा संगीताचा आरंभ असा सारे ग म प ध नी सा कळलं
1: नाही कळलं
0: थांबा आणि सोपं करूया

0: श्रोते हो, तुम्ही ऐकत आहात कार्यक्रम पुना आय केअर सांज धारा.
1: सौंदर्याच्या वर्षावामध्ये ऋतूंचा राजा वसंतनाला स्वादिष्टतेच्या पायघड्यांवरून फळांच्या राजाला घेऊन आला. ऋतू म्हटलं की वसंत, फळ म्हटलं की आंबा, आंबा म्हटलं की आमरस, आणि आमरस म्हटलं की दुर्वांकूर. आमरसाबरोबरच दुर्वांकूर मध्ये एकूण 2 स्वीट सह आस्वाद घ्या. चौरस आहाराने युक्त लज्जतदार पदार्थांचा अर्थात खवय्या पुणेकरांची पहिली पसंती. जिव्हा तृप्त करणारा जिव्हाळा दुर्वांकूर. दुर्वांकूर डायनिंग हॉल, हत्ती गणपती चौक, टिळक रोड, पुणे.
2: श्रीमन महागणाधिपतये नमः. चला मुलीच्या आई वडिलांनी कन्यादानासाठी खाली पाटावर बसा.
3: अगं शिल्पा, येईल का खाली बसता?
4: गुरुजी जरा स्टूल वर बसू का? माझे गुडघे भयंकर दुखतात, खाली बसूच शकत नाही.
3: बऱ्याच डॉक्टरांनी तर हिला ऑपरेशनचा सल्ला दिलाय.
2: अहो तुम्ही एक काम करा, सरळ पिंपरी चिंचवडच्या डॉक्टर परीक्षित फेगडेंकडे जा. तुम्हाला सांगतो, माझे गुडघे डॉक्टर परीक्षित फेगडेंनीच पूर्ण बरे केलेत. मी 5 वर्षे मांडी घालून पूजा सांगितली नव्हती. आता बघा, मी पाटावर बसून पूजा सांगतोय. तुम्हीही डॉक्टर परीक्षित फेगडेंचे उपचार घ्या. अहो तिथे गुडघ्याची झीज, मणक्यातील गॅप आणि जुनाट संधिवात यावर 100% खात्रीशीर आणि चांगले उपचार आहेत. डॉक्टर परीक्षित फेगडे यांचे उपचार, तेही विना ऑपरेशन.
3: अहो गुरुजी, आता शिल्पाला तिथेच नेतो हा, पण डॉक्टर फेगडेंचा नंबर असला तर द्या ना गुरुजी.
2: हा घ्या नंबर, सोपा आहे. 95 95 24 25 59.
4: डॉक्टर परीक्षित फेगडे यांचे सिद्धिविनायक क्लिनिक, संपर्क 95 95 24 25 59.
2: इष्टदेवताभ्यो नमः, कुलदेवताभ्यो नमः.
5: Dreaming of a design career? Make it happen at DES Pune University, where 141 years of heritage of Deccan Education Society meet affordable quality education in central Pune.
6: Choose BDAS in product design, interior and space design, visual communication design, animation and user experience design. Visit despu.edu.in today.
7: अहो ऐकलं का, तथास्तूचा मॉन्सून सेल सुरू झालाय आणि सर्व व्हरायटीज वर अश्युअर्ड 10-30% डिस्काउंट आहे.
8: सेल मध्ये अश्युअर्ड डिस्काउंट? जोक नको मारू सा.
7: अहो तथास्तू मध्ये नेहमीच उत्तम दर्जा आणि रास्त किंमतच असते, आणि आता खास मॉन्सून निमित्त त्याच रास्त किमतीवर अश्युअर्ड 10-30% डिस्काउंट मिळणार म्हणजे मिळणारच. आणि आता तर प्रभात रोड वरील तथास्तूच्या भव्य दालनातील लेटेस्ट आणि एक्सक्लुसिव्ह व्हरायटीज वर देखील 10-30% अश्युअर्ड डिस्काउंट आहे.
8: मग हे घे माझं क्रेडिट कार्ड आणि कर मनसोक्त खरेदी.
7: तथास्तू मॉन्सून सेल एकमेव विश्वसनीय सेल. तथास्तू प्रभात रोड लेन नंबर 13 जवळच उत्तम पार्किंग व्यवस्थेसह. तथास्तू कुंठेकर रोड पुणे आणि लक्ष्मीपुरी लक्ष्मी रोड कोल्हापूर.
8: ऑनलाईन शॉपिंगचा लाभ घ्या. आमची वेबसाईट tathastu.fashion.
9: या जाहिरातीत व्यक्त झालेल्या विचारांशी आकाशवाणी सहमत असेलच असं नाही. जाहिरातीतील दाव्यांबद्दल श्रोत्यांनी स्वविवेकाने निर्णय घ्यावा.
10: मित्रांनो, यावेळच्या सखी संदेशचा विषय आहे मीच माझी राणी. काय ना, कधी कधी वाटत स्वतःला आनंद मिळेल अशा सगळ्या गोष्टी करायच्या. मग कधी पार्लर मध्ये जाऊन स्वतःचे लाड करून घ्यायचे, कधी मनसोक्त खरेदी करायची, फिराला जायचं, आवडीचे पदार्थ खायचे, किंवा छान वाफाळलेला चहाचा कप हातात घेऊन मस्त पुस्तक वाचायचं, सुंदर संगीत ऐकायचं, अगदी राणी सारखं राहायचं. काय मग, तुम्ही काय करता स्वतःसाठी? आम्हाला जरूर सांगा. सखी संदेश या कार्यक्रमात मंगळवारी 7 तारखेला सकाळी 11 वाजता 2553-1705 आणि 2553-1706 या फोन नंबरवरून. विषय मीच माझी राणी.

0: या गीताबरोबरच हा कार्यक्रम आम्ही समाप्त करत आहोत.
1: पुन्हा आय केअर सांज धारा या कार्यक्रमाचे प्रायोजक होते पुन्हा आय केअर मिशन हेल्दी आईज.
2: सांज धारा या कार्यक्रमाचे सहप्रायोजक होते जनता सहकारी बँक लिमिटेड पुणे, मल्टीस्टेट शेड्युल्ड बँक.
0: आकाशवाणी विविध भारती पुणे, संध्याकाळचे 6 वाजलेत. ऐकूया पुणे वृत्तांत.
3: विविध भारती पुणे लौकिका रास्ते सादर करत आहे पुणे वृत्तांत. पिंपरी चिंचवड शहराच्या भविष्यातील पाणी सुरक्षेसाठी अत्यंत महत्वाचा मानला जाणारा पवना बंदिस्त जलवाहिनी प्रकल्प आता निर्णायक टप्प्यात पोहोचला असून या प्रकल्पासंदर्भात मुख्यमंत्र्यांच्या अध्यक्षतेखाली उद्या मुंबई इथं उच्चस्तरीय बैठक होणार आहे. पिंपरी चिंचवड शहराच्या वाढत्या लोकसंख्येच्या पार्श्वभूमीवर भविष्यातील सुरक्षित शाश्वत आणि अखंड पाणीपुरवठा सुनिश्चित करण्यासाठी पवना बंदिस्त जलवाहिनी प्रकल्प अत्यंत महत्वाचा मानला जात आहे. यामुळे पाण्याची बचत, जलवाहतुकीची कार्यक्षमता आणि शहराच्या दीर्घकालीन पिण्याच्या पाण्याची सुरक्षितता अधिक बळकट होणार आहे. पुरंदर तालुक्यातील प्रस्तावित छत्रपती संभाजीराजे आंतरराष्ट्रीय विमानतळाच्या भूसंपादन प्रक्रियेला वेग आला असून शेतकऱ्यांच्या मागणीनुसार करारनाम्याद्वारे संमती देण्याची अंतिम मुदत 30 जूनवरून वाढवून 15 जुलै करण्यात आल्याची माहिती जिल्हाधिकारी जितेंद्र डुडी यांनी दिली. विमानतळ प्रकल्पासाठी 7 गावातील 1216 हेक्टर जमिनीचं संपादन प्रस्तावित आहे. त्यापैकी आतापर्यंत 1010 हेक्टर जमीन प्रशासनाच्या ताब्यात आली असून संबंधित शेतकऱ्यांना सुमारे 1150 कोटी रुपयांचा मोबदला वितरित करण्यात आला आहे. प्रशासनाकडून भूसंपादन प्रक्रिया टप्प्याटप्प्यानं पूर्ण करण्यात येत असून विमानतळ प्रकल्पासाठी आवश्यक जमीन संपादनाचं काम लवकरात लवकर पूर्ण करण्यावर भर दिला जात आहे. पिंपरी चिंचवड महापालिकेच्या कर आकारणी आणि करसंकलन विभागानं चालू आर्थिक वर्षाच्या पहिल्याच तिमाहीत विक्रमी कामगिरी करत 526 कोटी 14 लाख रुपयांचा मालमत्ता कर वसूल केला आहे. अवघ्या 3 महिन्यात ही उच्चांकी वसुली झाल्यानं महापालिकेच्या महसुलात मोठी भर पडली आहे. या यशाबद्दल महापौर रवी लांडगे आणि आयुक्त डॉ विजय सूर्यवंशी यांनी सर्व करदात्यांचे आभार मानले आहेत. कर भरण्यासाठी नागरिकांना प्रोत्साहन देण्यासाठी करसंकलन विभागानं विविध जनजागृती उपक्रम राबवले होते. त्याचा सकारात्मक परिणाम दिसून आला आहे. पहिल्याच तिमाहीत नोंदणीकृत मालमत्तांपैकी 59.84% करदात्यांनी कर भरत महापालिकेनं जाहीर केलेल्या विविध सवलतींचा मोठ्या संख्येनं लाभ घेतला आहे. आषाढी वारीसाठी श्री क्षेत्र देहू इथून जगद्गुरू श्री संत तुकाराम महाराज आणि श्री क्षेत्र आळंदी इथून संतश्रेष्ठ श्री संत ज्ञानेश्वर महाराजांच्या पालख्यांसह पंढरपूरकडे प्रस्थान करणाऱ्या लाखो वारकऱ्यांना सुरक्षित, स्वच्छ आणि गुणवत्तापूर्ण आरोग्य सुविधा उपलब्ध करून देण्यासाठी पुणे जिल्हा प्रशासनानं व्यापक नियोजन पूर्ण केलं आहे. त्याची प्रत्यक्ष पडताळणी करण्यासाठी पुणे जिल्हा परिषदेचे मुख्य कार्यकारी अधिकारी गजानन पाटील यांच्या नेतृत्वाखाली देहू आळंदी पालखी मार्गाची आज उच्चस्तरीय पाहणी करण्यात आली. वारकऱ्यांची सेवा हीच विठ्ठल सेवा मानून पुणे जिल्हा प्रशासन आषाढी वारीसाठी संपूर्ण तयारीनिशी सज्ज असल्याचं पाटील यांनी यावेळी सांगितलं. पिंपरी चिंचवड शहरात 1 ते 5 ऑगस्ट या कालावधीत साहित्यरत्न लोकशाहीर अण्णाभाऊ साठे विचार प्रबोधन पर्वाचं आयोजन करण्यात आलं आहे. यासंदर्भात महापौर रवी लांडगे यांच्या अध्यक्षतेखाली आज बैठक घेण्यात आली. अण्णाभाऊ साठे विचार प्रबोधन पर्वात दरवर्षी शहरातील विविध सामाजिक, शैक्षणिक आणि सांस्कृतिक संस्था तसंच नागरिक मोठ्या संख्येनं सहभागी होत असतात. यंदाही विविध प्रबोधनपर सांस्कृतिक आणि सामाजिक कार्यक्रमांचं आयोजन करण्यात येत आहे. लोकराजा राजर्षी छत्रपती शाहू महाराज यांच्या जयंतीनिमित्त त्यांच्या समतेच्या विचारांची जोपासना करण्यासोबतच नशामुक्त भारत अभियानाअंतर्गत राज्यामध्ये होणाऱ्या विविध कार्यक्रमांमध्ये सहभागी व्हावं, आपल्या परिवारासह मित्रांनाही या अभियानात जोडण्याचं काम करावं, हे अभियान यशस्वी करण्याकरता सर्व घटकांनी पुढाकार घ्यावा असं आवाहन राज्याच्या समाज कल्याण आयुक्त दीपा मुधोळ मुंडे यांनी केलं. सहायक आयुक्त समाज कल्याण आणि पर्वती येथील शाहू मंदिर महाविद्यालय यांनी संयुक्तपणे राजर्षी छत्रपती शाहू महाराज सामाजिक

0: न्याय दिन नुकताच साजरा केला. यावेळी आयोजित करण्यात आलेल्या समता दिंडीचा मुंडे यांच्या प्रमुख उपस्थितीत समारोप करण्यात आला, त्यावेळी त्या बोलत होत्या. पुणे आणि परिसरात आज दिवसभर हलक्या ते मध्यम स्वरूपाचा पाऊस सुरू आहे, तर तापमान कमाल 27 आणि किमान 22 अंश सेल्सिअस नोंदवण्यात आलं आहे. उद्याही शहर आणि परिसरात अशाच स्वरूपाच्या पावसाचा अंदाज, तर घाट क्षेत्रात काही ठिकाणी जोरदार ते अतिजोरदार तर तुरळक ठिकाणी अतिवृष्टीचा इशारा हवामान विभागाकडून वर्तवण्यात आला आहे. हा होता आजचा पुणे वृत्तांत. उद्या पुन्हा भेटू विविध भारती पुणे केंद्रावर 6 वाजता ताज्या पुणे वृत्तांतसह. नमस्कार.
1: पुणे वृत्तांत आपण ऐकला आकाशवाणीच्या विविध भारती सेवेच्या पुणे केंद्रावरून. 6:05 झाली आहेत. ऐकूया कार्यक्रम देशपांडे आय हॉस्पिटल कॅमेऱ्याच्या लेन्समधून.
2: देशपांडे आय हॉस्पिटल कॅमेऱ्याच्या लेन्समधून या कार्यक्रमाचे प्रायोजक आहेत देशपांडे आय हॉस्पिटल कोथरूड, पिरंगुट आणि देहू.

0: नमस्कार मंडळी, देशपांडे आय हॉस्पिटल कॅमेराच्या लेन्स मधून या कार्यक्रमात तुम्हा सगळ्यांचं मनपूर्वक स्वागत.
1: चाहे कोई मुझे जंग

मंडळी याहू अशी आरोळी ठोकत चित्रपट सृष्टीमध्ये स्वतःची नवीन स्टाईल घेऊन अनेक काळ प्रेक्षकांच्या मनावर राज्य केलेला अभिनेता म्हणजे शमी कपूर. मोहम्मद रफी यांच्या आवाजातलं शंकर जयकिशन यांनी संगीतबद्ध केलेलं शैलेंद्र यांचं हे गीत आत्ताच आपण ऐकलं. यातला याहू हा शब्द स्वतः शमी कपूर यांनी सुचवला होता. तो खरं तर मूळ गाण्यामध्ये नव्हता, पण शीर्षक गीतामध्ये याचा वापर करण्याचा आग्रह त्यांनी धरला. आणि तुम्हाला माहितीये मंडळी, चाहे कोई मुझे जंगली कहे या गाण्यात 18 वेळा याहू या शब्दाचा उपयोग करण्यात आला. आणि मध्यंतराच्या पूर्वीच चित्रपटगृहांमध्ये हे शीर्षक गीत वाजवल्यामुळे लॉबीमध्ये बाहेर पडताना प्रेक्षक याहू या गाण्याच्या ठेक्यावरच गाणं गात बाहेर पडले. पण यातलं याहू ही आरोळी मोहम्मद रफी यांनी गाण्यात गायली नाही, असं शमी कपूर यांनी त्यांच्या एका मुलाखतीत सांगितलं.

यावेळी योगायोगानं स्टुडिओमध्ये उपस्थित असलेले लेखक प्रयागराज यांनी या हू ही अविस्मरणीय आरोळी दिली होती. खरं तर या चित्रपटाचं आधीचं नाव मिस्टर हिटलर असं होतं, पण नंतर ते बदलून जंगली असं ठेवण्यात आलं. असं म्हणतात की जंगली हा त्या काळातल्या एका अग्रगण्य रंगीत चित्रपटांपैकी एक होता जो प्रामुख्याने काश्मीरमध्ये चित्रित करण्यात आला होता. बॉक्स ऑफिसवर जंगली हा चित्रपट सुपरहिट ठरला आणि बँगलोर आणि म्हैसूरमध्ये सिनेमा चित्रपटगृहात 25 आठवडे चालला.

0: डे आय हॉस्पिटल कोथरूड पिरंगूट आणि देहू
1: ज्यांच्यामुळे आपण बघू शकतो त्यांच्याकडेही थोडं बघूया. अनमोल अशा डोळ्यांची नियमित तपासणी करूया.
2: डोळ्यांच्या सर्व प्रकारच्या तपासणीसाठी आणि अत्याधुनिक रोबोटिक उपचारांसाठी देशपांडे आय हॉस्पिटल कोथरूड पिरंगूट आणि देहू.
1: संपर्क 89 29 30 41 42.
3: या जाहिरातीत व्यक्त झालेल्या विचारांशी आकाशवाणी सहमत असेलच असं नाही. जाहिरातीतील दाव्यांबद्दल श्रोत्यांनी स्वविवेकाने निर्णय घ्यावा.
1: मंडळी, देशपांडे आय हॉस्पिटल कॅमेराच्या लेन्स मधून या कार्यक्रमात आपल्या सगळ्यांचं पुन्हा एकदा स्वागत. आपण बोलतो आहोत 1961 प्रदर्शित झालेल्या शमी कपूर, सायरा बानू, शशिकला, अनुप कुमार, ललिता पवार यांनी भूमिका साकारलेल्या जंगली या चित्रपटाबद्दल. या चित्रपटाद्वारे सायरा बानू यांनी वयाच्या 16 वर्षी चित्रपट सृष्टीत पदार्पण केलं. शंकर आणि जयकिशन यांच्या संगीताने या चित्रपटाद्वारे 1960 दशकातील संगीत विश्वात क्रांती घडवून आणली आणि याच चित्रपटातली गाणी सुद्धा खूप लोकप्रिय झाली. काश्मीर की कली हूं मैं, मुझसे ना रूठो बाबूजी, जा जा जा मेरे बचपन, मेरे यार शब्बा खैर, अय्यो यो सुकू सुकू आणि एहसान तेरा होगा मुझ पर अशा गाण्यांनी प्रेक्षकांच्या मनात घर केलं. ही गाणी प्रेक्षकांच्या ओठावर चिरंतन राहिली. गाण्याबाबतचा एक किस्सा असाही ऐकिवात आहे बर का मंडळी. एहसान तेरा होगा मुझ पर हे गाणं जेव्हा सायरा बानू यांच्या तोंडी होतं आणि ते लता मंगेशकर गाणार होत्या तेव्हा लता दिदींनी आधी सायरा बानू यांना भेटून त्यांच्याशी बोलण्याची विनंती केली. कारण त्यांना सायरा बानू यांचा आवाज ऐकायचा होता आणि गाणं रेकॉर्ड करताना लता दिदींनी आपला आवाज सायरा बानू यांच्यासारखा काढून मग ते गाणं रेकॉर्ड केलं. काय ही विद्वत्ता म्हणायची ना मंडळी. आणि खरंच या लोकांमुळेच ही गाणी, ही चित्रपट सृष्टी आणि ही चित्रपट विश्व अजरामर झालं असं म्हणायला हरकत नाही. विविध चित्रपटांच्या अशा अजूनही गोष्टी मी तुम्हाला सांगणार आहे देशपांडे आय हॉस्पिटल कॅमेराच्या लेन्स मधून या कार्यक्रमाच्या उद्याच्या भागात. आता जाता जाता ऐकूयात लता मंगेशकर यांच्या स्वरातलं शंकर आणि जयकिशन यांनी संगीतबद्ध केलेलं हसरत जयपुरी यांचं जंगली या चित्रपटातलं हे अजरामर गीत.

0: डॉक्टर परीक्षित फेगडे गीतांजली या कार्यक्रमाचे प्रायोजक आहेत. डॉक्टर परीक्षित फेगडे यांचे सिद्धिविनायक क्लिनिक आरोग्यम नमोस्तुते. सांधेदुखी आणि गुडघेदुखीवर रामबाण उपचार.
1: कार्यक्रमातलं पहिलं गीत अरुण दाते आणि अनुराधा पौडवाल यांच्या स्वरात, शांताराम नांदगावकर यांच्या गीताला संगीत साज प्रभाकर जोग यांचा.

0: देशपांडे आय हॉस्पिटल कॅमेऱ्याच्या लेन्स मधून या कार्यक्रमाचे प्रायोजक होते देशपांडे आय हॉस्पिटल कोथरूड पिरंगुट आणि देहू.
1: आपण ऐकत होता कार्यक्रम देशपांडे आय हॉस्पिटल कॅमेऱ्याच्या लेन्समधून. संध्याकाळचे 6:15 होत आहेत.

0: आपण ऐकत आहात डॉक्टर परीक्षित फेगडे सिद्धिविनायक क्लिनिक गीतांजली.
1: गुडघेदुखीसाठी डॉक्टर परीक्षित फेगडे यांचे उपचार घ्या. 100% खात्रीशीर आणि चांगले उपचार आहेत. संपर्क 95 95 24 25 59. स्वतःचं घर म्हणजे आपुलकी, आधार आणि आपलं स्वप्न.
2: जनता सहकारी बँक लिमिटेड पुणे घेऊन आली आहे गृह कर्जाची खास योजना.
1: फक्त 7.75% व्याजदरापासून, तेही 3 कोटी रुपयांपर्यंत.
2: तसंच तुमच्या वेगवान स्वप्नाला आता जनता बँकेचं पाठबळ.
1: चारचाकी वाहनासाठी कर्ज फक्त 8.40%
2: तर दुचाकीसाठी फक्त 10% व्याजदरापासून.
1: आमच्या सर्व कर्ज योजनांमध्ये कमीत कमी व्याजदर, कमीत कमी कागदपत्र, कमीत कमी प्रोसेसिंग फी, त्वरित मंजुरी आणि गतिमान वितरण.
2: आजच आपलं स्वतःचं घर आणि वाहन घेण्याचं स्वप्न साकार करा. जनता सहकारी बँक लिमिटेड.

0: प्रत्येक टेस्ट एकदम बेस्ट. साताऱ्याचे काटदरे मसाले 1958 पासून. चमचमीत मसाले, चटपटीत लोणची, खमंग चटण्या आणि इन्स्टंट्स काटदरे मसाले.
1: या जाहिरातीत व्यक्त झालेल्या विचारांशी आकाशवाणी सहमत असेलच असं नाही. जाहिरातीतील दाव्यांबद्दल श्रोत्यांनी स्वविवेकाने निर्णय घ्यावा.
2: कार्यक्रमात यानंतर सुरेश भट यांची रचना, संगीतकार उदयनाथ मंगेशकर आणि गायक अरुण दाते.

0: आपण ऐकत आहात डॉक्टर परीक्षित फेगडे सिद्धिविनायक क्लिनिक गीतांजली.
1: मणके दुखीसाठी डॉक्टर परीक्षित फेगडे यांचे उपचार घ्या. 100% खात्रीशीर आणि चांगले उपचार आहेत. संपर्क 95 95 24 25 59.

0: परीक्षित ठेगडे यांचे सिद्धिविनायक क्लिनिक पिंपरी चिंचवड, सांधे दुखी, गुडघे दुखी आणि मणके दुखी वर विना ऑपरेशन आणि 100% खात्रीशीर उपचार आहेत. संपर्क 95 95 24 25 59. डॉक्टर परीक्षित ठेगडे यांचे सिद्धिविनायक क्लिनिक 95 95 24 25 59.
1: या जाहिरातीत व्यक्त झालेल्या विचारांशी आकाशवाणी सहमत असेलच असं नाही. जाहिरातीतील दाव्यांबद्दल श्रोत्यांनी स्वविवेकाने निर्णय घ्यावा.
2: श्रोतेहो, कार्यक्रमात आता ऐकूया हृदयनाथ मंगेशकर यांनी संगीतबद्ध केलेली राजा भिडे यांची गीतरचना. गायली आहे आशा भोसले यांनी.

0: आपण ऐकत आहात डॉक्टर परीक्षित भेगडे सिद्धिविनायक क्लिनिक गीतांजली.
1: सांधेदुखीसाठी डॉक्टर परीक्षित भेगडे यांचे उपचार घ्या. 100% खात्रीशीर आणि चांगले उपचार आहेत. संपर्क 9595242559. अहो ऐकलत का, तथास तुचा मॉन्सून सेल सुरू झालाय आणि सर्व व्हरायटीज वर अश्युअर्ड 10-30% डिस्काउंट आहे.
2: सेल मध्ये अश्युअर्ड डिस्काउंट, जोक नको मारू सा.
1: अहो तथास तू मध्ये नेहमीच उत्तम दर्जा आणि रास्त किंमतच असते आणि आता खास मॉन्सून निमित्त त्याच रास्त किमतीवर अश्युअर्ड 10-30% डिस्काउंट मिळणार म्हणजे मिळणारच. आणि आता तर प्रभात रोड वरील तथास्तूच्या भव्य दालनातील लेटेस्ट आणि एक्सक्लुसिव्ह व्हरायटीज वर देखील 10-30% अश्युअर्ड डिस्काउंट आहे.
2: मग हे घे माझं क्रेडिट कार्ड आणि कर मनसोक्त खरेदी.
1: तथास्तु मॉन्सून सेल एकमेव विश्वसनीय सेल. तथास्तु प्रभात रोड लेन नंबर 13 जवळच उत्तम पार्किंग व्यवस्थेसह. तथास्तु कुंठेकर रोड पुणे आणि लक्ष्मी रोड कोल्हापूर.
2: ऑनलाईन शॉपिंगचा लाभ घ्या. आमची वेबसाईट tathastu.fashion.
3: नीता अगं, हे ऑनलाईन पेमेंट सुरू केल्यापासून इतका गोंधळ होतो ना, हिशोबच जुळत नाहीये.
4: थांब, मी माझ्या कॅल्क्युलेटरलाच बोलवते. ओम.
5: अलो मम्मा.
4: अनु मावशीला हिशोब करायला मदत कर.
5: सांग मावशी.
3: अरे, 4-4 आकडी आहे.
5: अगं तू सांग मावशी.
3: बर, किराणा 4318, इस्त्री 112, लाईट बिल 1739, दूध 2160 आणि शॉपिंग 4782. सांग बरं.
5: 13111.
3: करेक्ट. अरे, हेच तर जुळत नव्हतं. ए, हा तर सुपर फास्ट कॅल्क्युलेटर आहे.
4: मग
3: हे पण कसं आलं तुला?
4: अगं, सक्सेस अबॅकस मुळे.
3: हो का? मग मी पण चिंकीला घालते सक्सेस अबॅकसच्या क्लासला आणि तिलाही बनवते सुपर फास्ट कॅल्क्युलेटर.
6: मुलांना बनवा कॅल्क्युलेटर सारखे फास्ट. सक्सेस अबॅकस ऑनलाईन आणि ऑफलाईन क्लासेस साठी संपर्क 88 88 56 00 11, 8888 5600011.
7: या जाहिरातीत व्यक्त झालेल्या विचारांशी आकाशवाणी सहमत असेलच असं नाही. जाहिरातीतील दाव्यांबद्दल श्रोत्यांनी स्वविवेकाने निर्णय घ्यावा.
0: आता ऐकूया ग. दि. माडगुळकर यांचं गीत. संगीतकार दत्ता डावजेकर. चित्रपट सुखाची सावली आणि गायक स्वर सुमन कल्याणपूर आणि रेखा डावजेकर यांचा.
8: एक होता चिमणा, एक होती चिमणी.

मग चिमणा काय म्हणाला?

0: आपण ऐकत आहात डॉक्टर परीक्षित भेगडे सिद्धिविनायक क्लिनिक गीतांजली.
1: ऐ ग, हे गुडघ्याचं दुखणं कधी संपेल देवा? डॉक्टर ऑपरेशन करायला सांगतायत.
2: अगं, ऑपरेशनची घाई करण्यापेक्षा आपण सिद्धिविनायक क्लिनिकला जाऊ. तिथे गुडघे दुखी आणि संधिवात दोन्हींवर रामबाण उपाय आहे.
1: कुठं आहे हे सिद्धिविनायक क्लिनिक?
2: पिंपरी चिंचवड मध्ये.
3: तिथे गुडघ्याची झीज, मणक्यातली गॅप आणि जुनाट संधिवात यावर 100% खात्रीशीर उपचार आहेत. डॉक्टर परीक्षित भेगडे यांचे उपचार, ते सुद्धा विना ऑपरेशन.
1: अहो, मग आजच अपॉइंटमेंट घ्या ना.
3: लगेच फोन करतो. 95 95 24 25 59. डॉक्टर परीक्षित भेगडे यांचे सिद्धिविनायक क्लिनिक. संपर्क 95 95 24 25 59.
4: या जाहिरातीत व्यक्त झालेल्या विचारांशी आकाशवाणी सहमत असेलच असं नाही. जाहिरातीतील दाव्यांबद्दल श्रोत्यांनी स्वविवेकाने निर्णय घ्यावा.
0: आशा भोसले यांच्या स्वरातलं गीत आता ऐकवत आहोत. गीतकार आहेत पी सावळाराम, संगीतकार दत्ता डावजेकर, चित्रपट सून लाडकी या घरची.

0: डायग्नोसिस साठी डॉक्टर परीक्षित फेगडे यांचे उपचार घ्या. 100% खात्रीशीर आणि चांगले उपचार आहेत. संपर्क 95 95 24 25 59.
1: या जाहिरातीत व्यक्त झालेल्या विचारांशी आकाशवाणी सहमत असेलच असं नाही. जाहिरातीतील दाव्यांबद्दल श्रोत्यांनी स्वविवेकाने निर्णय घ्यावा.
2: कार्यक्रमातल्या यानंतरच्या गीतापूर्वी एक निवेदन.
3: श्रोते हो, छोटं कुटुंब सुखी कुटुंब ही संकल्पना आपण अनेक वर्षांपासून ऐकतोय, पण आजच्या बदलत्या सामाजिक आणि आर्थिक परिस्थितीमध्ये कुटुंब नियोजनाचा अर्थ आणि व्याप्ती अधिक वाढतीय. 11 जुलै जागतिक लोकसंख्या दिनानिमित्त लोकसंख्या स्थिरीकरण म्हणजे नेमकं काय, कुटुंब नियोजन मातेच्या आणि बालकांच्या आरोग्यासाठी किती महत्वाचं आहे, पुरुषांचा सहभाग, तरुणांसाठी प्रजनन आरोग्य शिक्षण या विषयासंदर्भात अधिक माहिती जाणून घेण्यासाठी सहभागी होऊया. हॅलो डॉक्टर या कार्यक्रमाच्या ध्वनी मुद्रणात मंगळवार दिनांक 7 जुलै रोजी दुपारी 3:30 ते 4 या वेळेत आपल्याशी संवाद साधणार आहेत पुण्यातील सुप्रसिद्ध स्त्री रोग तज्ज्ञ डॉक्टर चारुलता बापये. फोन नंबर आपले नेहमीचेच 02025317005 किंवा 6. लोकसंख्या स्थिरीकरणात कुटुंब नियोजनाची भूमिका याविषयी जाणून घ्यायला नक्की फोन करा आणि सहभागी व्हा आपल्या आवडीच्या कार्यक्रमात. हॅलो डॉक्टर.
2: कार्यक्रमातलं शेवटचं गीत सुमन कल्याणपूर यांच्या स्वरात. सूर्यकांत खांडेकर यांच्या गीताला संगीत दिले श्रीनिवास खळे यांनी.

0: करत आहोत.
1: डॉक्टर परीक्षित फेगडे गीतांजली या कार्यक्रमाचे प्रायोजक होते डॉक्टर परीक्षित फेगडे यांचे सिद्धिविनायक क्लिनिक. आरोग्यम नमोस्तुते. सांधेदुखी आणि गुडघेदुखीवर रामबाण उपचार.
0: आकाशवाणी विविध भारती पुणे. संध्याकाळचे 6:45 झालेत. ऐकूया पुढील कार्यक्रम.
2: श्रोते हो, आंबेकर लॉन्स अमृत सरिता गीता या कार्यक्रमाचे प्रायोजक आहेत
3: आंबेकर लॉन्स वडकी नाला पुणे. मंगल कार्य तुमचे, जबाबदारी आमची.
1: या कार्यक्रमाचे सहप्रायोजक आहेत जितेंद्र घोडके सराफ, प्रेमात पडावे अशीच कलाकुसर.
2: आणि सहप्रायोजक आहेत जोगळेकर IVF सेंटर शिरवळ, तंत्रज्ञान कौशल्य आणि आपुलकीचा त्रिवेणी संगम. शुभमंगल, सावधान,
3: समर्पण,
2: आदर,
3: विश्वास,
2: स्वीकार,
3: समानता,
2: कर्तव्य
3: आणि निरपेक्ष प्रेम
2: या सप्तवचनांनी सहजीवनाची सुरुवात होते
3: आणि एकमेकांचे हात धरून चाललेल्या सप्तपदींनी आयुष्याला पूर्णत्व येतं.
2: अशा शुभ कार्याच्या क्षणांना आम्ही साक्षीदार आहोत याचा अभिमान वाटतो.
3: आंबेकर लॉन्स वडकी नाला पुणे.
2: मंगल कार्य तुमचे, जबाबदारी आमची.
3: संपर्क आंबेकर लॉन्स 99-21-05-75-75.
4: कमी वजनाच्या अत्यंत लोकप्रिय देखण्या दागिन्यांसाठी खास दालन
5: जितेंद्र घोडके सराफ.
6: फोन नंबर आहे 8390212143 किंवा 9881211748.
5: जितेंद्र घोडके सराफ, बिझी लाईन बिल्डिंग, कुंठेकर रोड, पुणे.
7: गर्भातल्या अंधारात कधी येईल चांदणं? कधी मिळेल मला आईपणाचं लेणं?
8: इवल्या इवल्या पावलांचं घरभर बागडणं, त्याचं हसणं रडणं बोबडं बोबडं बोलणं,
7: या दोन जीवांचं आता हे एकच मागणं, होऊ दे ना पूर्ण आमचं बाळाचं स्वप्न.
8: आई बाबा होणं हा एक अतिशय सुंदर अनुभव, तुम्हीही तो अनुभवू शकता. सौजन्य जोगळेकर IVF सेंटर शिरवळ. संपर्क 8661 67 67 2.

आंबेकर लॉन्स अमृत सरिता गीता या कार्यक्रमात सर्वांचं स्वागत. आजच्या भागात ऐकूया श्रीमद भगवद्गीतेच्या तिसऱ्या अध्यायातील 39वा श्लोक आणि त्याचं विवरण. विवरण लेखन केलं आहे डॉक्टर शैलजा कात्रे यांनी. श्लोक गायन केलं आहे मीना फणसाळकर यांनी. निवेदक आणि सादरकर्ते प्रसाद कुलकर्णी.

श्रीमद भगवद्गीतेच्या तिसऱ्या अध्यायातला हा 39वा श्लोक. गीताईमध्ये हा श्लोक आचार्य विनोबा भावे यांच्या शब्दातून असा साकारतो. आचार्य सांगतात, कामरूप महाअग्नी नव्हे तृप्त कधीची जो, जाण त्याचा सदा वैरी, त्याने हे ज्ञान झाकिले. या श्लोकाचा सरळ अर्थ पाहू. श्रीकृष्ण म्हणतात, हे कुंती पुत्र अर्जुना, कधीही तृप्त न होणारा हा कामरूप अग्नी ज्ञानी माणसाचा कायमचा शत्रू आहे. त्यांनी मनुष्याचं ज्ञान झाकळून टाकलंय. केन प्रयुक्त हा मनुष्य हा पापम चरती, कशामुळे बर प्रेरित होऊन मनुष्य पापाचरण करत असतो. या अर्जुनाने विचारलेल्या प्रश्नाला श्रीकृष्णांनी काम आणि क्रोध हे विकार पाप करण्यासाठी मनुष्याला भाग पाडतात असं उत्तर दिलं. आता या श्लोकात काम विकाराला श्रीकृष्णांनी नित्य वैरी हे विशेषण योजलेलं आहे. काम हा नेहमी अनर्थ आणि अहित निर्माण करतो म्हणून त्याला नित्य वैरी म्हटलेलं आहे. खरं तर तो सर्वच माणसांचा शत्रू, पण या श्लोकात ज्ञानी लोकांचा हा नित्य शत्रू असं का बरं म्हटलं असावं, हा प्रश्न साहजिकच आपल्या मनात येतो. याला एक उत्तर असं देता येईल, ज्ञानी माणूस कामविकाराला चांगलंच ओळखत असल्यामुळे त्याचा आपल्यात प्रवेश होऊ नये यासाठी ज्ञानी सतत जागरूक राहून या विकाराला नेहमीच दूर ठेवतो. त्याच्यासाठी हा कितीही सोज्वळ रूप घेऊन आला तरी तो

शत्रूच असतो म्हणून तो नित्य वैरी. पण अज्ञ माणसाचं मात्र असं नसतं. प्रथम अज्ञानी माणसाला हा काम आपला मित्र वाटतो, त्यामुळे तो या विकाराला आपलंस करतो. पण पुढे त्याद्वारे अनर्थ होऊ लागल्यावर कामाचं खरं स्वरूप समजतं. पण तोपर्यंत खूप उशीर झालेला असतो. त्यामुळे अज्ञानी माणसाचा काम हा अनित्य शत्रू म्हणजे काही काळ मित्र आणि काही काळ शत्रू असतो. या श्लोकात कामविकारासाठी अनल आणि दुष्पूर ही आणखीन दोन विशेषणं आलेली आहेत. ही विशेषणं सुद्धा अर्थगर्भित म्हणजे खूप सूचक आहेत. संस्कृत भाषेत अलम हे अव्यय, बस आता पुरे, आणखीन काही नको या अर्थाचं सूचक आहे. म्हणजेच हा अलम शब्द तृप्ती या भावनेचा वाचक आहे. या विरुद्ध शब्द म्हणजेच अनअल, अनल जिथे तृप्ती नाही असा. अग्नी या अर्थी अनल शब्द रूढ आहे. कारण अग्नीमध्ये कितीही तूप इत्यादी इंधन घातलं तरी त्याची तृप्ती होत नाही. अग्नीच्या ज्वाळा वर उफाळून आणखीन इंधन मागतात. कारण या विकाराचंही असंच आहे. एका इच्छेची पूर्तता होते न होते तोच दुसरी इच्छा प्रबळ होते आणि माणूस त्या इच्छेसाठी पुन्हा जोराने धावतो. म्हणजेच अग्निप्रमाणेच कामही दुष्पूर म्हणजे कोणत्याही प्रकारे पूर्ण न होणारा, पूर्ण होण्यास कठीण असाच आहे. हेच भगवान श्रीकृष्णांनी या विशेषणांमधून स्पष्ट केलेलं आहे. श्रीमद भागवतामध्ये ययाती राजाच्या कथेतही ययाती अनेक भोग भोगूनही तृप्त होत नाही तेव्हा पश्चात्तापदग्ध राजा ययाती म्हणतो, न जातु कामहा कामानाम उपभोगेन शाम्यती हविषा कृष्ण वर्त्मेव भूय एवाभिवर्धते. विषयांच्या उपभोगानी काम कधीही शांत होत नाही. तुपाने अग्नी जसा वाढतो तसा काम भोगानी वाढतच राहतो. इथे काम शब्दाचा अर्थ विषयांची म्हणजे इंद्रिय सुखांची वासना, ज्याला पुढे 16 अध्यायात भगवान श्रीकृष्णांनी नरकाचं द्वार असं म्हटलेलं आहे. तो प्रापंचिक विषयभोगांची इच्छा वासना असणारा कामविकार या श्लोकात कामरूप या शब्दातून वर्णिलेला आहे. असं गीतेच्या तत्वविवेचनी या जयदयाल गोयंका यांच्या टीकेत त्यांनी स्पष्ट केलंय. इथे कामधर्म हा पुरुषार्थाला पूरक नसून धर्मपुरुषार्थ प्राप्तीला बाधा आणणारा कामविकारच गीतेला अभिप्रेत आहे. त्यामुळे याचा त्याग करावा असं भगवंतांनी गीतेत वारंवार सांगितलेलं आहे. याच 3 अध्यायाच्या पुढच्या 40 श्लोकात भगवंतांनी या कामरूपी शत्रूची आश्रयस्थान निवासस्थान क्रमाने सांगितलेली आहेत. भगवान श्रीकृष्ण म्हणतात, इंद्रियाणी मनोबुद्धी अस्य अधिष्ठानम उच्यते. इंद्रिय मन आणि बुद्धी ही या कामविकाराची निवासस्थान आहे. इथे हा क्रम लक्षात घेण्यासारखा आहे. कोणत्याही वासनांचा पगडा हा प्रथम इंद्रियांवर बसतो. कारण इंद्रिय ही नेहमी त्यांच्या विषयांकडे धाव घेणारी असतात. सर्व उपनिषदांनीही इंद्रियांच्या या विषयासक्ततेचं वर्णन वेगवेगळ्या प्रकारे केलेलं आहे. कारण इंद्रिय बाह्य विषयांकडे आकृष्ट होणारी अशीच विधा त्यांनी निर्माण केलेली आहे. या इंद्रियांची कवाड बाहेर उघडणारी आहेत, ती विधा त्यांनी तशीच घडवलेली आहेत. त्यामुळे इंद्रिय ही कामविकाराची पहिली निवासस्थान आहे. इंद्रिय कामक्रोध विकाराच्या अधीन झाली की हा विकार मनावर आपला अंमलबजावणं सुरू करतो. मनावर ताबा मिळवला की काम बुद्धीवर झडप घालतो. त्याद्वारे माणसाची विवेकशक्ती नष्ट करून भोगांमध्येच सुख आहे असं दाखवून मनुष्याला पापांकडे प्रवृत्त करतो. त्यामुळे मनुष्याचं अधःपतन होतं. म्हणूनच 2 अध्यायात भगवान श्रीकृष्ण बुद्धिनाशात प्रणश्यती असं सांगतात. यामुळेच या श्लोकात नित्यवैरी कामानी ज्ञान आच्छादलं जातं, झाकोळलं जातं. जसं वारेनी गर्भ आणि धुरानी अग्नी झाकला जातो असं श्रीकृष्ण सांगतात. मौली ज्ञानेश्वर यासाठी चंदन आणि स्पर्श याचाही दाखला देतात. मौली म्हणतात, जैसी चंदनाची मुळी गिवसोनी धेपे व्याळी नातरी उल्बाची खोळी गर्भस्थासी. मौली पुढे सांगतात, तैसे ज्ञान तरी शुद्ध परी इही असे प्रवृद्ध म्हणून ते अगाध होऊन ठेले. आधी याते जिणावे मग ते ज्ञान पावावे तव पराभव न संभवे रागद्वेषा. या उदाहरणांचा संदर्भ सांगत माऊली कामक्रोधा वाचून ज्ञान आम्ही पाहिलं नाही असं सांगतात. जसं कोंड्यांनी झाकलेलं बीज उत्पन्न होतं तसं हे शुद्ध ज्ञान कामक्रोधांनी झाकलेलं असतं. त्यामुळे ते अगाध वाटतं. म्हणून अगोदर या कामक्रोधांना जिंकून मग ज्ञान मिळवावं. पण या विकारांना जिंकणं अतिशय कठीण आहे. कारण हे विकार म्हणजे अतृप्त अग्नीच.

म्हणूनच यासाठी प्रयत्नांचं सातत्य आवश्यक आहे. तसंच चंचल मनाला आणि बाहेर धावणाऱ्या इंद्रियांना बुद्धीच्या विवेकाच्या सहाय्याने लगाम घालायला हवा. या विकारांना नित्य शत्रू मानूनच आचरण करणं अगत्याचं आहे. आजच्या संदर्भात हा श्लोक म्हणजे कायमच आपल्याला भुरळ पाडणारा आणि मतिभ्रष्ट करणाऱ्या वासना इच्छा या दुर्गुणाबद्दल भगवंतांनी केलेला उपदेश आहे. ते आपल्याला जागृत करतात. वासना इच्छा यामुळे सुशिक्षित सुसंस्कारित माणूस सुद्धा बुद्धिभ्रष्ट झाल्यासारखा वागतो. साधं पण रोजचं उदाहरण घेऊया. आपण मोबाईलमध्ये एखादं रील पाहतो पण मन तिथेच थांबत नाही. अजून एक असं करत करत आपण तासन तास स्क्रीनवर बघत बसतो. ती भूक ते आकर्षण संपतच नाही. आणि मग लक्षात येतं की बुद्धीवर पडदा पडल्याप्रमाणे आपण काहीच कारण नसताना इतका वेळ वाया घालवला. तीच गोष्ट वस्तूंच्या आकर्षणाबाबत आहे. त्यापेक्षा चांगला मोबाईल, चांगली चारचाकी, चांगलं घर या इच्छा संपतच नाही. आहे त्यापेक्षा जास्त मिळावं ही इच्छा, ही वासना. ना श्रीमंत ना गरीब, ना हुशार ना अज्ञानी, कोणालाच चुकलेली नाही. भगवंत जागृत एवढ्यासाठीच करतात की आपण स्वतःवर संयम ठेवायचा प्रयत्न करायला हवा.

आंबेकर लॉन्स अमृत सरिता गीता या कार्यक्रमात आज आपण श्रीमद भगवद्गीतेच्या तिसऱ्या अध्यायातील 39वा श्लोक आणि त्याचं विवरण ऐकलं. विवरण लेखन केलं होतं डॉक्टर शैलजा कात्रे यांनी. श्लोक गायन केलं होतं मीना फणसाळकर यांनी. निवेदक आणि सादरकर्ते प्रसाद कुलकर्णी. श्रोतेहो, हा कार्यक्रम आपल्याला कसा वाटला ते आम्हाला जरूर कळवा. प्रसारण .pune@gmail.com या ईमेल ॲड्रेसवर, किंवा आपण आम्हाला पत्रही पाठवू शकता. केंद्र संचालक आकाशवाणी पुणे, शिवाजीनगर, पुणे 411005 या पत्त्यावर. पुन्हा भेटूया या कार्यक्रम मालिकेच्या उद्याच्या भागात.

0: कमी वजनाच्या अत्यंत लोकप्रिय देखण्या दागिन्यांसाठी खास दालन
1: जितेंद्र घोडके सराफ.
2: फोन नंबर आहे 8390212143 किंवा 9881211748.
1: जितेंद्र घोडके सराफ, बिझी लाईन बिल्डिंग, कुंठेकर रोड, पुणे.
3: श्रोते हो, आंबेकर लॉन्स अमृतसरिता गीता या कार्यक्रमाचे प्रायोजक होते
0: आंबेकर लॉन्स वडकी नाला पुणे. मंगल कार्य तुमचे, जबाबदारी आमची.
4: या कार्यक्रमाचे सहप्रायोजक होते जितेंद्र घोडके सराफ, प्रेमात पडावे अशीच कलाकुसर.
3: आणि सहप्रायोजक होते जोगळेकर IVF सेंटर शिरवळ, तंत्रज्ञान, कौशल्य आणि आपुलकीचा त्रिवेणी संगम.
5: अहो, घरात घालायचे कपडे वेगळे, बाहेर घालायचे वेगळे, रोजची ताटं वाट्या भांडी वेगळी आणि पाहुण्यांसाठीची वेगळी.
6: हो, अशा प्रतवारीवरच चालतात संसार. मग पाण्याच्या बाबतीत हाच न्याय नको.
7: पिण्याचं पाणी वेगळं आणि बाग बगीचा वाहनांसाठी वेगळं. पाण्याची प्रतवारी करण्याची सवय लावून घ्या.
0: दूर दूर सर्व दूर रानावनात रसिक श्रोत्यांच्या कानामनात
8: आकाशवाणी,
0: ज्ञान माहितीचा खजिना आणि सुमधुर गाणी
8: ऐकत रहा आकाशवाणी, ऐकत रहा आकाशवाणी.
9: हे आहे आकाशवाणी नेटवर्क आणि आपण ऐकत आहात पुणे विविध भारती 101 FM आपल्या रेडिओ सेटवरून, तसंच न्यूज ऑन AIR या मोबाईल ॲपवरही. काही क्षणात

0: हे आहे आकाशवाणी नेटवर्क आणि आपण ऐकत आहात पुणे विविध भारती 101 FM आपल्या रेडिओ सेटवरून आणि न्यूज ऑन AIR या मोबाईल ॲपवरही. पुण्यातलं पहिलं लोकप्रिय FM चॅनल. संध्याकाळचे 7:30 वाजलेत.
1: गजर हरिनामाचा या कार्यक्रमाचे प्रायोजक आहेत पुणे पीपल्स बँक. विश्वासाचा हात आणि मोलाची साथ.
2: पीपल्स बँक आम्ही सतत बदलत आहोत. आधुनिक तंत्रज्ञान आणलं पण पारंपरिक जिव्हाळा मात्र तसाच आहे. नव्या पिढीला हव्या असलेल्या सर्व सुविधा देखील आम्ही देत आहोत. पुणे पीपल्स बँक, मल्टी स्टेट बँक, विश्वासाचा हात आणि मोलाची साथ.

0: जाहिरातीत व्यक्त झालेल्या विचारांशी आकाशवाणी सहमत असेलच असं नाही. जाहिरातीतील दाव्यांबद्दल श्रोत्यांनी स्वविवेकाने निर्णय घ्यावा.
1: कार्यक्रमातली पहिली रचना सुरेश वाडकर यांच्या स्वरात, संत ज्ञानेश्वर महाराज यांची. संगीत आहे रवींद्र खासनीस यांचं.

0: श्रोते हो, आपण ऐकत आहात पुणे पीपल्स बँक प्रस्तुत कार्यक्रम गजर हरिनामाचा.
1: पुणे पीपल्स बँक, आम्ही सतत बदलत आहोत, आधुनिक तंत्रज्ञान आणलं, पण पारंपरिक जिव्हाळा मात्र तसाच आहे. नव्या पिढीला हव्या असलेल्या सर्व सुविधा देखील आम्ही देत आहोत.
2: पुणे पीपल्स बँक, मल्टी स्टेट बँक, विश्वासाचा हात आणि मोलाची साथ.
1: अहो, ऐकलत का? तथास्तूचा मॉन्सून सेल सुरू झालाय आणि सर्व व्हरायटीज वर अश्युअर्ड 10-30% डिस्काउंट आहे.
3: सेल मध्ये अश्युअर्ड डिस्काउंट? जोक नको मारू सर.
1: अहो, तथास्तू मध्ये नेहमीच उत्तम दर्जा आणि रास्त किंमतच असते, आणि आता खास मॉन्सून निमित्त त्याच रास्त किमतीवर अश्युअर्ड 10-30% डिस्काउंट मिळणार म्हणजे मिळणारच. आणि आता तर प्रभात रोड वरील तथास्तूच्या भव्य दालनातील लेटेस्ट आणि एक्सक्लुसिव्ह व्हरायटीज वर देखील

0: 10-30% अशोर्ट डिस्काउंट आहे.
1: अरे वा, मग हे घे माझं क्रेडिट कार्ड आणि कर मनसोक्त खरेदी.
0: तथास्तु मॉन्सून सेल एकमेव विश्वसनीय सेल. तथास्तु प्रभात रोड लेन नंबर 13 जवळच उत्तम पार्किंग व्यवस्थेसह. तथास्तु कुंठेकर रोड पुणे आणि लक्ष्मीपुरी लक्ष्मी रोड कोल्हापूर.
1: ऑनलाइन शॉपिंगचा लाभ घ्या. आमची वेबसाईट tathastu.fashion.
2: या जाहिरातीत व्यक्त झालेल्या विचारांशी आकाशवाणी सहमत असेलच असं नाही. जाहिरातीतील दाव्यांबद्दल श्रोत्यांनी स्वविवेकाने निर्णय घ्यावा.
3: कार्यक्रमात यानंतर संत नामदेव महाराज यांची रचना, संगीतकार नीरज करंदीकर आणि गायिका देवकी पंडित.

0: श्रोते हो, आपण ऐकत आहात पुणे पीपल्स बँक प्रस्तुत कार्यक्रम गजर हरी नामाचा.
1: पुणे पीपल्स बँक, आम्ही सतत बदलत आहोत, आधुनिक तंत्रज्ञान आणलं, पण पारंपरिक जिव्हाळा मात्र तसाच आहे. नव्या पिढीला हव्या असलेल्या सर्व सुविधा देखील आम्ही देत आहोत. पुणे पीपल्स बँक, मल्टी स्टेट बँक, विश्वासाचा हात आणि मोलाची साथ.
2: श्रीमन महागणाधिपतये नमः. चला मुलीच्या आई वडिलांनी कन्यादानासाठी खाली पाटावर बसा.
3: अगं शिल्पा, येईल का खाली बसता?
4: गुरुजी जरा स्टूल वर बसू का? माझे गुडघे भयंकर दुखतात, खाली बसूच शकत नाही.
3: बऱ्याच डॉक्टरांनी तर हिला ऑपरेशनचा सल्ला दिलाय.
2: अहो तुम्ही एक काम करा, सरळ पिंपरी चिंचवडच्या डॉक्टर परीक्षित फेगडेंकडे जा. तुम्हाला सांगतो, माझे गुडघे डॉक्टर परीक्षित फेगडेंनीच पूर्ण बरे केलेत. मी 5 वर्षे मांडी घालून पूजा सांगितली नव्हती. आता बघा, मी पाटावर बसून पूजा सांगतोय. तुम्हीही डॉक्टर परीक्षित फेगडेंचे उपचार घ्या. अहो तिथे गुडघ्याची झीज, मणक्यातील गॅप आणि जुनाट संधिवात यावर 100%

0: टक्के खात्रीशीर आणि चांगले उपचार आहेत डॉक्टर परीक्षित फेगडे यांचे उपचार, तेही विना ऑपरेशन।
1: हो गुरुजी, आता शिल्पाला तिथेच नेतो हा, पण डॉक्टर फेगडेंचा नंबर असला तर द्या ना गुरुजी।
0: हा घ्या नंबर, सोपा आहे, 95 95 24 25 59।
2: डॉक्टर परीक्षित फेगडे यांचे सिद्धिविनायक क्लिनिक, संपर्क 95 95 24 25 59।
0: इष्टदेवताभ्यो नमः कुलदेवताभ्यो।

0: रमेश डाईंग, सर्व प्रकारच्या ब्रँडेड रेनकोट, छत्री, जॅकेट साठी पुण्यातील सुप्रसिद्ध एकच नाव रमेश डाईंग। आजच जवळच्या शाखेस भेट द्या।
1: या जाहिरातीत व्यक्त झालेल्या विचारांशी आकाशवाणी सहमत असेलच असं नाही। जाहिरातीतील दाव्यांबद्दल श्रोत्यांनी स्वविवेकाने निर्णय घ्यावा।
2: कार्यक्रमात आता संत एकनाथ महाराज यांची रचना, संगीतकार राम फाटक आणि गायक पंडित जितेंद्र अभिषेकी।

0: याबरोबरच हा कार्यक्रम आम्ही समाप्त करत आहोत.
1: गजर हरिनामाचा या कार्यक्रमाचे प्रायोजक होते पुणे पीपल्स बँक. विश्वासाचा हात आणि मोलाची साथ.
0: हे आहे आकाशवाणी नेटवर्क आणि आपण ऐकत आहात पुणे विविध भारती 101 FM, पुण्यातलं पहिलं लोकप्रिय FM चॅनल. काही क्षणातच आमच्या राष्ट्रीय वाहिनीवरून सहक्षेपित करत आहोत हवा महल.

0: मल्टीस्टेट शेड्यूल्ड बँक
1: दररोज संध्याकाळी 6:15 वाजता जरूर ऐका सुमधुर गीतांचा कार्यक्रम डॉक्टर परीक्षित फेगडे गीतांजली प्रायोजक डॉक्टर परीक्षित फेगडे यांचे सिद्धिविनायक क्लिनिक आरोग्यम नमोस्तुते सांधेदुखी आणि गुडघेदुखीवर रामबाण उपचार
2: पुणे पीपल्स बँक प्रस्तुत गजर हरिनामाचा दररोज संध्याकाळी 7:30 ते 8 जरूर ऐका प्रायोजक पुणे पीपल्स बँक विश्वासाचा हात आणि मोलाची साथ

0: हर रोज रात 10 बजे सुनिए छाया गीत। इस कार्यक्रम के प्रायोजक है वीको वज्रदंती, भारत का गम एक्सपर्ट।
1: दररोज रात्री 11 ते 11:30 या वेळेत जरूर ऐका जुन्या सुमधुर हिंदी चित्रपट गीतांचा आपला आवडता कार्यक्रम डॉक्टर परीक्षित फेगडे बेला के फूल। प्रायोजक डॉक्टर परीक्षित फेगडे यांचे सिद्धिविनायक क्लिनिक, सांधेदुखी आणि गुडघेदुखीवर रामबाण उपचार।

प्यार से नहीं वफादार, बकरे की है मोटर का।

0: वीको वज्रदंती, भारत का गम एक्सपर्ट।
1: हर रोज सुबह 7 बजे सुनिए भूले बिसरे गीत। इस कार्यक्रम के प्रायोजक वीको वज्रदंती, भारत का गम एक्सपर्ट।
2: दररोज सकाळी 8 ते 8:30 या वेळेत जरूर ऐका लोकमान्य मल्टीपर्पज कोऑपरेटिव्ह सोसायटी लिमिटेड प्रस्तुत मराठी भक्ती संगीत। प्रायोजक लोकमान्य मल्टीपर्पज कोऑपरेटिव्ह सोसायटी लिमिटेड, आपले विश्वासू लोकमान्य।
3: आणि स्वामिनीचा मान्सून इश्य सेल सुरू झाला, 10 ते 50% डिस्काउंट। स्वामिनी, साड्यांची महाराणी, कुमठे करोड, विजिलंट बिल्डिंग, पुणे।
4: दररोज सकाळी 8:30 ते 9 या वेळेत जरूर ऐका कॉस्मॉस कोऑपरेटिव्ह बँक गदिमांजली। या कार्यक्रमाचे प्रायोजक कॉस्मॉस कोऑपरेटिव्ह बँक, जीवन करा समृद्ध।

0: दररोज सकाळी 9 ते 9:30 या वेळेत जरूर ऐका एस हॉस्पिटल लाखात अशी लेखणी. या कार्यक्रमाचे प्रायोजक एस हॉस्पिटल, किडनी तुमची काळजी आमची.
1: श्रोते हो, दररोज सकाळी 9:30 जरूर ऐका कार्यक्रम पुन्हा ऐकेर मर्मबंधातली ठेव ही. या कार्यक्रमाचे प्रायोजक आहेत पुन्हा ऐकेर, मिशन हेल्दी आईज.
2: रोज सकाळी 11 ते 12 या वेळेत ऐकायला विसरू नका चंदूकाका सराफ ज्वेल्स मधुमालती. प्रायोजक चंदूकाका सराफ ज्वेल्स 1827 पासून. परंपरा तीच, रूप नवे,

0: श्रोते हो, दररोज संध्याकाळी 5 वाजता जरूर ऐका कार्यक्रम देशपांडे आय हॉस्पिटल संध्याकाळची गोष्ट. या कार्यक्रमाचे प्रायोजक आहेत देशपांडे आय हॉस्पिटल. असेल दृष्टी तर दिसेल सृष्टी. श्रोते हो, दररोज संध्याकाळी 5:30 वाजता जरूर ऐका कार्यक्रम पुन्हा आय केअर सांज धारा. या कार्यक्रमाचे प्रायोजक आहेत पुन्हा आय केअर मिशन हेल्दी आईज.
1: दररोज सायंकाळी 5:30 ते 6 या वेळेत जरूर ऐका सुमधुर मराठी गाण्यांचा कार्यक्रम सांज धारा. सहप्रायोजक जनता सहकारी बँक लिमिटेड पुणे, मल्टीस्टेट शेड्युल्ड बँक.
2: दररोज संध्याकाळी 6:15 जरूर ऐका सुमधुर गीतांचा कार्यक्रम. डॉक्टर परीक्षित फेगडे गीतांजली. प्रायोजक डॉक्टर परीक्षित फेगडे यांचे सिद्धिविनायक क्लिनिक. आरोग्यम नमोस्तुते. सांधेदुखी आणि गुडघेदुखीवर रामबाण उपचार.
3: पुणे पीपल्स बँक प्रस्तुत गजर हरिनामाचा दररोज संध्याकाळी 7:30 ते 8 जरूर ऐका. प्रायोजक पुणे पीपल्स बँक. विश्वासाचा हात आणि मोलाची साथ.

0: श्रोते हो, रोज संध्याकाळी 7:15 जरूर ऐका कार्यक्रम आंबेकर लॉन्स अमृतसरिता गीता। या कार्यक्रमाचे प्रायोजक
1: आंबेकर लॉन्स वडकी नाला पुणे, मंगल कार्य तुमचे, जबाबदारी आमची।
2: या कार्यक्रमाचे सहप्रायोजक आहेत जितेंद्र घोडके सराफ, प्रेमात पडावे अशीच कलाकुसर।
0: या कार्यक्रमाचे सहप्रायोजक जोगळेकर IVF सेंटर शिरवळ, तंत्रज्ञान कौशल्य आणि आपुलकीचा त्रिवेणी संगम।
3: हर रोज रात 10 बजे सुनिए छाया गीत। इस कार्यक्रम के प्रायोजक है वीको वज्रदंती, भारत का गम एक्सपर्ट।
4: दररोज रात्री 11 ते 11:30 या वेळेत जरूर ऐका जुन्या सुमधुर हिंदी चित्रपट गीतांचा आपला आवडता कार्यक्रम। डॉक्टर परीक्षित फेगडे बेला के फूल, प्रायोजक डॉक्टर परीक्षित फेगडे यांचे सिद्धिविनायक क्लिनिक, सांधेदुखी आणि गुडघेदुखीवर रामबाण उपचार।

0: हे आहे आकाशवाणी नेटवर्क आणि आपण ऐकत आहात पुणे विविध भारती 101 FM आपल्या रेडिओ सेटवरून आणि न्यूज ऑन AIR या मोबाईल ॲपवरही. पुण्यातलं पहिलं लोकप्रिय FM चॅनल. रात्रीचे 11 वाजलेत.
1: डॉक्टर परीक्षित फेगडे बेला के फूल या कार्यक्रमाचे प्रायोजक आहेत डॉक्टर परीक्षित फेगडे यांचे सिद्धिविनायक क्लिनिक. आरोग्यम नमोस्तुते. सांधेदुखी आणि गुडघेदुखीवर रामबाण उपचार.
0: कार्यक्रमातलं पहिलं गीत बंबई का बाबू या चित्रपटातलं, आशा भोसले आणि मोहम्मद रफी यांच्या स्वरात. मजरूह सुलतानपुरी यांच्या गीताला संगीतबद्ध केलंय सचिन देव बर्मन यांनी.

0: आपण ऐकत आहात डॉक्टर परीक्षित फेगडे सिद्धिविनायक क्लिनिक बेला किफूल.
1: गुडघेदुखीसाठी डॉक्टर परीक्षित फेगडे यांचे उपचार घ्या. 100% खात्रीशीर आणि चांगले उपचार आहेत. संपर्क 95 95 24 25 59. स्वतःचं घर म्हणजे आपुलकी, आधार आणि आपलं स्वप्न.
2: जनता सहकारी बँक लिमिटेड पुणे घेऊन आली आहे गृह कर्जाची खास योजना.
1: फक्त 7.75% व्याजदरापासून, तेही 3 कोटी रुपयांपर्यंत.
2: तसंच तुमच्या वेगवान स्वप्नाला आता जनता बँकेचं पाठबळ.
1: चारचाकी वाहनासाठी कर्ज फक्त 8.40%
2: तर दुचाकीसाठी फक्त 10% व्याजदरापासून.
1: आमच्या सर्व कर्ज योजनांमध्ये कमीत कमी व्याजदर, कमीत कमी कागदपत्र, कमीत कमी प्रोसेसिंग फी, त्वरित मंजुरी आणि गतिमान वितरण.
2: आजच आपलं स्वतःचं घर आणि वाहन घेण्याचं स्वप्न साकार करा. जनता सहकारी बँक लिमिटेड.
1: अहो ऐकलत का, तथास्तूचा मॉन्सून सेल सुरू झालाय आणि सर्व व्हरायटीज वर अश्युअर्ड 10-30% डिस्काउंट आहे.
2: सेल मध्ये अश्युअर्ड डिस्काउंट, जोक नको मारू सा.
1: अहो तथास्तू मध्ये नेहमीच उत्तम दर्जा आणि रास्त किंमतच असते, आणि आता खास मॉन्सून निमित्त त्याच रास्त किमतीवर अश्युअर्ड 10-30% डिस्काउंट मिळणार म्हणजे मिळणारच. आणि आता तर प्रभात रोड वरील तथास्तूच्या भव्य दालनातील लेटेस्ट आणि एक्सक्लुसिव्ह व्हरायटीज वर देखील 10-30% अशोर्ट डिस्काउंट आहे.
2: अरे वा, मग हे घे माझं क्रेडिट कार्ड आणि कर मनसोक्त खरेदी.
1: तथास्तू मॉन्सून सेल एकमेव विश्वसनीय सेल. तथास्तू प्रभात रोड लेन नंबर 13 जवळच उत्तम पार्किंग व्यवस्थेसह. तथास्तू कुंठेकर रोड पुणे आणि लक्ष्मीपुरी लक्ष्मी रोड कोल्हापूर.
2: ऑनलाइन शॉपिंगचा लाभ घ्या. आमची वेबसाईट तथास्तू.
3: या जाहिरातीत व्यक्त झालेल्या विचारांशी आकाशवाणी सहमत असेलच असं नाही. जाहिरातीतील दाव्यांबद्दल श्रोत्यांनी स्वविवेकाने निर्णय घ्यावा.
0: आता ऐकूया आशा भोसले यांनी गायलेलं गुलजार यांचं गीत. संगीतकार राहुलदेव बर्मन आणि चित्रपट खुशबू.

0: आपण ऐकत आहात डॉक्टर परीक्षित फेगडे सिद्धिविनायक क्लिनिक बेला केफूल.
1: मणके दुखीसाठी डॉक्टर परीक्षित फेगडे यांचे उपचार घ्या. 100% खात्रीशीर आणि चांगले उपचार आहेत. संपर्क 95 95 24 25 59.
2: Dreaming of a design career? Make it happen at DES Pune University, where 141 years of heritage of Deccan Education Society meet affordable quality education in central Pune.
3: Choose BDAS in product design, interior and space design, visual communication design, animation and user experience design. Visit despu.edu.in today.

0: डॉक्टर परीक्षित ठेगडे यांचे सिद्धिविनायक क्लिनिक पिंपरी चिंचवड, सांधे दुखी, गुडघे दुखी आणि मणके दुखीवर विना ऑपरेशन आणि 100% खात्रीशीर उपचार आहेत. संपर्क 95 95 24 25 59. डॉक्टर परीक्षित ठेगडे यांचे सिद्धिविनायक क्लिनिक 95 95 24 25 59.
1: या जाहिरातीत व्यक्त झालेल्या विचारांशी आकाशवाणी सहमत असेलच असं नाही. जाहिरातीतील दाव्यांबद्दल श्रोत्यांनी स्वविवेकाने निर्णय घ्यावा.
2: कार्यक्रमात यानंतरचं गीत अनोखी अदा या चित्रपटातलं. मजरूह सुलतानपुरी यांच्या रचनेला संगीत दिलं लक्ष्मीकांत प्यारेलाल यांनी आणि स्वर किशोर कुमार यांचा.
3: हाल क्या है दिलों का न पूछो सनम आपका.

0: आपण ऐकत आहात डॉक्टर परीक्षित फेगडे, सिद्धिविनायक क्लिनिक, बेला, केफूल.
1: सांधेदुखीसाठी डॉक्टर परीक्षित फेगडे यांचे उपचार घ्या. 100% खात्रीशीर आणि चांगले उपचार आहेत. संपर्क 95 95 24 25 59.
2: तुम्ही लक्ष्मी रोड, नारायण पेठ, शनिवार पेठ, सदाशिव पेठ, कसबा पेठ, नवी पेठ ह्या भागात तुम्ही राहताय किंवा बाहेर गावाहून सोने खरेदीला पुण्यात येताय आणि दागिने तर आपल्याच विश्वासाच्या सराफाकडून घ्यायचे, तर मग
3: आपल्या सेवेत सुरू झालंय एक नवे कोरे दालन. पुन्हा गाडगीळ आणि सन्स, नवनवीन दागिन्यांच्या भरपूर व्हरायटीज आणि आपुलकीची सेवा.
2: म्हणूनच सांगते, नाविन्यपूर्ण दागिन्यांच्या विश्वासानं खरेदीसाठी पुन्हा गाडगीळ आणि सन्स, सरस्वती सदन, अगदी कुंटे चौकात, सिग्नलच्या मागे, लक्ष्मी रोड, पुणे.
4: आई ग, हे गुडघ्याचं दुखणं कधी संपेल देवा? डॉक्टर ऑपरेशन करायला सांगतायत.
5: अगं, ऑपरेशनची घाई करण्यापेक्षा आपण सिद्धिविनायक क्लिनिकला जाऊ.
6: तिथे गुडघे दुखी आणि संधिवात दोन्हींवर रामबाण उपाय आहे.
4: कुठं आहे हे सिद्धिविनायक क्लिनिक?
5: पिंपरी चिंचवड मध्ये.
6: तिथे गुडघ्याची झीज, मणक्यातली गॅप आणि जुनाट संधिवात यावर 100% खात्रीशीर उपचार आहेत. डॉक्टर परीक्षित फेगडे यांचे उपचार, ते सुद्धा विना ऑपरेशन.
4: आजच अपॉइंटमेंट घ्या ना.
6: लगेच फोन करतो. 95 95 24 25 59. डॉक्टर परीक्षित फेगडे यांचे सिद्धिविनायक क्लिनिक. संपर्क 95 95 24 25 59.
7: या जाहिरातीत व्यक्त झालेल्या विचारांशी आकाशवाणी सहमत असेलच असं नाही. जाहिरातीतील दाव्यांबद्दल श्रोत्यांनी स्वविवेकाने निर्णय घ्यावा.
0: आता ऐकूया लता मंगेशकर आणि उषा मंगेशकर यांच्या स्वरात फारुख कौसर यांचं गीत शिकारी या चित्रपटातलं. संगीतकार आहेत GS कोहली.

0: आपण ऐकत आहात डॉक्टर परीक्षित फेगडे सिद्धिविनायक क्लिनिक बेला किफूल.
1: पॅरालिसिससाठी डॉक्टर परीक्षित फेगडे यांचे उपचार घ्या. 100% खात्रीशीर आणि चांगले उपचार आहेत. संपर्क 95 95 24 25 59.

0: डॉक्टर परीक्षित ठेगडे यांचे सिद्धिविनायक क्लिनिक पिंपरी चिंचवड, सांधे दुखी, गुडघे दुखी आणि मणके दुखीवर विना ऑपरेशन आणि 100% खात्रीशीर उपचार आहेत. संपर्क 95 95 24 25 59. डॉक्टर परीक्षित ठेगडे यांचे सिद्धिविनायक क्लिनिक 95 95 24 25 59.
1: या जाहिरातीत व्यक्त झालेल्या विचारांशी आकाशवाणी सहमत असेलच असं नाही. जाहिरातीतील दाव्यांबद्दल श्रोत्यांनी स्वविवेकाने निर्णय घ्यावा.
2: कार्यक्रमात यानंतरचं गीत ज्वेल थीफ या चित्रपटातलं. मजरू सुलतानपुरी यांच्या रचनेला संगीत दिलंय सचिन देव बर्मन यांनी आणि स्वर किशोर कुमार यांचा.

0: आपण ऐकत आहात डॉक्टर परीक्षित फेगडे, सिद्धिविनायक क्लिनिक, बेला के फूल.
1: तुम्ही लक्ष्मी रोड, नारायण पेठ, शनिवार पेठ, सदाशिव पेठ, कसबा पेठ, नवी पेठ ह्या भागात तुम्ही राहताय किंवा बाहेर गावाहून सोने खरेदीला पुण्यात येताय आणि दागिने तर आपल्याच विश्वासाच्या सराफाकडून घ्यायचे, तर मग
2: आपल्या सेवेत सुरू झालंय एक नवे खोरे दालन. पुन्हा गाडगीळ आणि सन्स, नवनवीन दागिन्यांच्या भरपूर व्हरायटीज आणि आपुलकीची सेवा.
1: म्हणूनच सांगते, नाविन्यपूर्ण दागिन्यांच्या विश्वासानं खरेदीसाठी पुन्हा गाडगीळ आणि सन्स, सरस्वती सदन अगदी कुंटे चौकात, सिग्नलच्या मागे, लक्ष्मी रोड, पुणे.
3: ऐ ग, हे गुडघ्याचं दुखणं कधी संपेल देवा? डॉक्टर ऑपरेशन करायला सांगतायत.
4: अगं, ऑपरेशनची घाई करण्यापेक्षा आपण सिद्धिविनायक क्लिनिकला जाऊ.
5: तिथे गुडघे दुखी आणि संधिवात दोन्हींवर रामबाण उपाय आहे.
3: कुठं आहे हे सिद्धिविनायक क्लिनिक?
4: पिंपरी चिंचवड मध्ये.
5: तिथे गुडघ्याची झीज, मणक्यातली गॅप आणि जुनाट संधिवात यावर 100% खात्रीशीर उपचार आहेत. डॉक्टर परीक्षित फेगडे यांचे उपचार, ते सुद्धा विना ऑपरेशन.
3: अहो, मग आजच अपॉइंटमेंट घ्या ना.
5: लगेच फोन करतो, 95 95 24 25 59. डॉक्टर परीक्षित फेगडे यांचे सिद्धिविनायक क्लिनिक, संपर्क 95 95 24 25 59.
6: या जाहिरातीत व्यक्त झालेल्या विचारांशी आकाशवाणी सहमत असेलच असं नाही. जाहिरातीतील दाव्यांबद्दल श्रोत्यांनी स्वविवेकाने निर्णय घ्यावा.
0: कार्यक्रमात शेवटी लता मंगेशकर यांनी गायलेलं शैलेंद्र यांचं गीत आई मिलन की बेला या चित्रपटासाठी संगीतकार आहेत शंकर जयकिशन.

0: या बरोबरच हा कार्यक्रम आम्ही समाप्त करत आहोत.
1: डॉक्टर परीक्षित फेगडे बेला के फूल या कार्यक्रमाचे प्रायोजक होते डॉक्टर परीक्षित फेगडे यांचे सिद्धिविनायक क्लिनिक. आरोग्यम नमोस्तुते. सांधेदुखी आणि गुडघेदुखीवर रामबाण उपचार.
0: आकाशवाणीच्या विविध भारती सेवेचं हे पुणे केंद्र आहे. रात्रीचे 11:30 आणि 55 झालेत. आमचे आजचे कार्यक्रम आता समाप्त करत आहोत. मी डॉक्टर अपूर्वा जोशीकुंटे आमच्या सर्व श्रोत्यांचा निरोप घेते. शुभरात्री. 101 MHz पुन्हा आपली भेट उद्या 5:50 जय हिंद.